अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. सतीची पुण्याई या चित्रपटातलं गीतकार होते जगदीश खेबुडकर आणि संगीतकार प्रभाकर जोग. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आता ऐकूया भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम.

अरिन पराडकर यांनी गायलेल्या गीतानंतर आपण ऐकूया. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत आहे नंदू होनप यांचं.

श्रोतेहो, या गीतासोबतच भावधारा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. काही क्षणातच आपण अस्मिता वाहिनीवरील पहिली प्रसारण सभा ऐकू शकता.

श्रोते हो, सुप्रभात. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 22 श्रावण शके 1948, 13 ऑगस्ट 2026. पहाटेचे 5:55 आणि 55 सेकंद झाली आहेत. आजची आमची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे. या सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: स्वामी सनोवतु जयलाभयशः काम दातुर्दत्तस्य यस्तवं भोगमोक्षप्रदस्येवं प्रपठेत्स कृति भवेत् इति श्री जयलाभाधिकरं श्री दत्तस्तोत्रं सम्पूर्णम्।
1: वैशंपायन गुरुजी यांच्या आवाजात श्री दत्तात्रेय स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं। मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रीकांत दादरकर यांनी गायलेली स्वामी स्वरूपानंद यांची ही रचना।

स्वाती लाहुलकर यांनी गायलेलं बसंत निनावे यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं मंगल प्रभात कार्यक्रमात. यानंतर ऐकूया रुचा बर्वे यांनी गायलेली निरंजन स्वामी यांची ही रचना.

वसंत आजगावकर यांनी गायलेली संत रामदास स्वामींची रचना आत्ताच आपण ऐकलीत. मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं वसंत निनावे यांचं गीत.

0: आकाशवाणी गायकवृंदाने गायलेलं वसंत निनावे यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. या गीतासोबतच मंगल प्रभात कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजत आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभव.

नमस्कार श्रोते हो, जगुया आनंदी या कार्यक्रमात मी आपल्यासोबत आहे पद्मजा बापये। श्रोते हो, नेहमीच येतो पावसाळा आणि तरीही पावसाची वाट आपण दरवर्षी पाहतो त्याच ओढीने। छान पावसाळा सुरू झाला की आपल्याला आनंदही तसाच होतो दरवर्षी। काही गोष्टी फिरून पुन्हा पुन्हा नव्याने त्याच उत्साहाने करतो, कारण त्या दरवर्षीच आनंद घेऊन येतात। अशाच एका आनंददायी महिन्याची सुरुवात अर्थातच श्रावण महिन्याची सुरुवात आजपासून होते आहे। सण उत्सव व्रत वैकल्य यांची रेलचेल असणारा असा हा महिना उत्साहाची लकेर आपसुकच घेऊन येतो। श्रावण महिन्यापासून पाऊस रिमझिमता होत जातो, त्याचं उग्र रूप मावळत जातं, काहीसं शांत होतं। पावसानं दिलेली हिरवी लेणी धरणी मिरवू लागते, ऊन पावसाचा खेळ सुरू होतो। वर्षभराच्या सणांची सुरुवात जणू याच महिन्याने होते। प्रत्येक व्रतासाठी उत्सवासाठीचे पदार्थ घरोघरी केले जातात आणि त्यामुळे खवय्यांसाठीही हा पर्वणीचा महिना असतो। हे पदार्थ आणि केल्या जाणाऱ्या पूजा अर्चा यासाठी मग फुलं, पत्री, भाज्या, फळं यांची रंगीबेरंगी अशी रेलचेल घरात आणि बाजारात होते। या सणांच्या निमित्ताने होणाऱ्या गाठीभेटीही मैत्री आणि नात्यांमधला गोडवा अधिक दृढ करतात, जणू नात्यांचा रिचार्ज असतात असे सण। हा महिना संयमही शिकवतो। आपणच आपल्याला घातलेले निर्बंध, केलेले उपास, केलेले नेमधर्म यांना संयमाचा रिचार्ज मानावा लागेल आणि वर्षभर पुरणारा उत्साह देऊन जाणारा हा महिन्यांचा राजा श्रावण उत्साहाचा रिचार्ज मानावा लागेल। चला या उत्साहाचं शिरवं तुमच्याही मनात शिडकावा करू दे। बालकवींनी श्रावणाचं अतिशय सुंदर वर्णन संपूर्ण कवितेमध्ये केलेलं असलं ना तरी, देवदर्शना निघती ललना हर्षमाईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत, या ओळींनी कवितेचा शेवट केलाय। तुमच्या हृदयातला हर्ष आणि वदनावरचा आनंद उत्तरोत्तर वाढू दे याच शुभेच्छा श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी देते आणि कार्यक्रमात इथेच थांबूया।

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीवरील कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा। सकाळी 6:40 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मूळव्याधीचे समज आणि गैरसमज याविषयीची माहिती तज्ज्ञ डॉ मधुमिता महेश बच्चेवार। सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर कार्यक्रमात पर्यावरण आणि वनस्पतीचे अनमोल योगदान याविषयीची माहिती सहभाग प्राध्यापक डॉ सुनील मोडक। हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहेत। सकाळी 7:00 आणि दुपारी 1:55 आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत नर फाटक यांनी लिहिलेल्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध। सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आणि 7:45 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद। सकाळी 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 94 लेखन नितीन साळुंखे। सकाळी 11:05 कार्यक्रम स्वरसंवाद विषय आहे स्वागत श्रावण ऋतूचे संवादिका सविता गुटाळ। दुपारी 12:00 वनिता मंडळ तिची उद्योग भरारी याअंतर्गत उद्योजिका अपर्णा चौधरी यांची मुलाखत आणि साहित्य विश्व अंतर्गत अपर्णा आठले यांची कथा ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे। दुपारी 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र। संध्याकाळी 5:30 युववाणी प्रासंगिक इंटरनॅशनल लेफ्ट हँड डे याविषयी आणि वेद विश्वाचा तसंच अनुभवाचे बोल अंतर्गत लाईफ स्किल ट्रेनर आणि कॉर्पोरेट कोच नीरज नानोटी यांची मुलाखत। संध्याकाळी 6:30 कार्यक्रम कामगार सभा। संध्याकाळी 7:15 कार्यक्रम वृत्तविशेष। संध्याकाळी 7:30 किसान वाणी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम यामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि सेंद्रिय शेतीविषयक योजना याविषयी मनाली तांबडे यांची मुलाखत। रात्री 8:15 लोकसंगीताचा कार्यक्रम। रात्री 8:30 संसद समीक्षा कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण। रात्री 9:15 कार्यक्रम स्पॉटलाईट। 9:30 कार्यक्रम कंट्री वाईड। 9:45 कार्यक्रम इन्साइट्स आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण हे चारही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम। सकाळी 10:30 के श्रीनिवासन यांचं बासरीवादन राग देवगिरी बिलावल। दुपारी 2:30 योगेश हंसवाडकर यांचं गायन राग शुद्ध सारंग। संध्याकाळी 5:02 देवज्योती गुप्ता यांचं सतारवादन राग श्री आपण ऐकू शकाल। ही होती कार्यक्रमांची रूपरेषा। आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या स्वरूपाची पर्जन्यवृष्टी झाली। कमाल तापमान कुलाबा सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान दोन्ही ठिकाणी 24 अंश सेल्सिअस। सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज 86%, पर्जन्यमान कुलाबा 5 मिलीमीटर, सांताक्रूज 0.4 मिलीमीटर। येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः ढगाळ असेल। काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे तर मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी मुंबई शहर आणि उपनगरात होईल। कमाल आणि किमान तापमान 31 अंश सेल्सिअस आणि 25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील। महाराष्ट्राचे उत्तर आणि दक्षिण किनारपट्टी तसंच गोवा किनारपट्टीलगत समुद्र खवळलेला राहील। वाऱ्याचा वेग 40-50 किलोमीटर प्रतितास असेल। हा वेग 60 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे। उत्तर अरबी समुद्र तसंच पूर्व मध्य अरबी समुद्र आणि भूशिर क्षेत्रालगत वादळी वातावरण राहील तरी या क्षेत्रामध्ये मच्छीमारीसाठी जाऊ नये असा वेधशाळेचा इशारा आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. सकाळचे 6:40 झाली आहेत, वेळ झाली आहे कृषीवाणी कार्यक्रमाची. तत्पूर्वी हवामानाविषयी, ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा वेधशाळेचा अंदाज आहे. कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पशुधनाच्या हिरव्या चाऱ्याच्या गरजेनुसार हायड्रोपोनिक चारा प्रणालीचा आकार

0: निश्चित करता येतो. ही प्रणाली उभारण्यासाठी कमी जागा पुरेशी असते. साधारणपणे 10 बाय 10 फूट आकाराचं शेडनेट हाऊस या उद्देशासाठी उपयुक्त ठरतं. व्यवस्थापन सुलभ होण्यासाठी हे शेडनेट हाऊस पशुधनाच्या गोठ्याजवळ उभारणं फायदेशीर ठरतं. चारा उत्पादनासाठी साधारण 1.5 बाय 3 फूट आकाराचे मध्यम आकाराचे प्लॅस्टिकचे ट्रे वापरावे. ट्रे चाऱ्याचं वजन पेलतील इतके मजबूत असावेत. धातूचे ट्रे वापरणं टाळावं, कारण सतत ओलाव्याच्या संपर्कात राहिल्यामुळे ते गंजण्याची शक्यता असते. ट्रेमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रत्येक ट्रेमध्ये 15 ते 20 लहान छिद्र असावीत. शेडनेटच्या आत ट्रे ठेवण्यासाठी बांबू, PVC किंवा लोखंडाचे रॅक तयार करता येतात. रॅक साधारण 3 ते 4 थरांचे असावे. मात्र रॅकची उंची जास्त ठेवू नये, अन्यथा पाणी फवारणं आणि ट्रे काढणं अवघड होतं. हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी नेहमी उत्तम दर्जाचे स्वच्छ आणि चांगली उगवण क्षमता असलेलं बियाणं वापरावं. तुटलेलं, कीडग्रस्त, बुरशी लागलेलं किंवा खराब बियाणं वापरू नये, कारण अशा बियाण्याची उगवण कमी होते आणि तयार होणाऱ्या चाऱ्याची गुणवत्ता घटते. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची निवड करणं ही दर्जेदार हायड्रोपोनिक चारा उत्पादनाची महत्वाची पायरी आहे. हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी मका हे सर्वाधिक लोकप्रिय पीक आहे. साधारणपणे 1 किलो मक्याच्या बियाण्यापासून 7 ते 8 दिवसामध्ये 8 ते 10 किलो हिरवा चारा तयार होतो. हा चारा रुचकर, पौष्टिक आणि पशुधनासाठी सहज पचणारा असतो. गव्हाचा हायड्रोपोनिक चारा अत्यंत पौष्टिक असतो. यामध्ये जीवनसत्व, प्रथिन आणि खनिजांचं प्रमाण चांगलं असतं. बार्ली हे पीक कमी तापमानात चांगलं वाढतं. कमी कालावधीमध्ये तयार होणारा हा चारा दुभत्या जनावरांसाठी उपयुक्त मानला जातो. ओट्सचा चारा हायड्रोपोनिक पद्धतीतही चांगला तयार होतो. हा चारा सहज पचणारा, ऊर्जावर्धक आणि पशुधनाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी बाजरी आणि ज्वारीच्या बियांचा वापर टाळावा. या पिकांच्या कोवळ्या अंकुरात काही विषारी संयुग असू शकतात, ज्यामुळे पशुधनाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. हायड्रोपोनिक चारा हा पूरक खाद्य म्हणून वापरावा. इतर हिरव्या चाऱ्याबरोबर कोरड्या वैरणीसह आणि संतुलित पशुखाद्यासोबत देणं अधिक फायदेशीर ठरतं.
1: हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. वाचक स्वरोता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2 वाजता ऐकू शकता.
2: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका. राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज. याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, सर्वप्रथम श्रोत्यांना मी सांगू इच्छिते मूळव्याध म्हणजे लाज वाटण्यासारखा आजार नाही. आज जवळपास 3 पैकी 1 व्यक्तीला मूळव्याध आहेच, पण माहितीच्या अभावामुळे अनेक लोक योग्य उपचार घेण्याऐवजी घरगुती उपाय करतात किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवतात. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया मूळव्याध.

0: म्हणजे नेमके काय? मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर घरातील पाण्याचा पाईप सतत जास्त दाब सहन करत असेल तर काय होईल? काही दिवसांनी तो फुगेल, कमकुवत होईल आणि कधी कधी त्यातून गळती पण सुरू होईल. अगदी असंच आपल्या शरीरातही घडू शकतं. आपल्या गुदद्वारामध्ये काही रक्तवाहिन्या असतात. जेव्हा वारंवार होणारी बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, तासनतास बसून राहणे, गर्भधारणा इत्यादीमुळे रक्तवाहिन्यांवर दाब पडतो तेव्हा या रक्तवाहिन्या फुगतात. यालाच आपण मूळव्याध असे म्हणतो. मूळव्याध हा संसर्गजन्य आजार नाही किंवा स्पर्शाने पसरत नाही आणि लाज वाटावी असा तर मुळीच नाही. हा अगदी मधुमेह किंवा बीपी सारखा सामान्य आजार आहे. पण दुर्दैवाने आपल्या समाजात मूळव्याधापेक्षा त्याबद्दलचे गैरसमज जास्त आहेत. तर आजच्या या कार्यक्रमात आपण हे सगळे गैरसमज दूर करून मूळव्याधाबद्दलचं खरं आणि वैज्ञानिक सत्य जाणून घेऊ. कारण योग्य माहिती हीच उत्तम उपचाराची पहिली पायरी. शौचावाटे रक्त पडणे म्हणजे मूळव्याधच असे मुळीच नाही हा अत्यंत धोकादायक समज आहे. शौचावाटे रक्त पडण्यामागे अनेक कारणे आहेत, जसे फिशर, पॉलिप्स, आयबीडी म्हणजेच इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज, ज्यामध्ये क्रॉन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटीसचा समावेश असतो, गुदद्वाराचे इन्फेक्शन, कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचे कॅन्सर. त्यामुळे वारंवार रक्त येत असेल तर स्वतः मूळव्याध आहे असे समजू नका. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. मूळव्याध फक्त वृद्धांनाच होतो हे पूर्णपणे चुकीचे आहे. आजच्या काळात तरुणांमध्येही मूळव्याध मोठ्या प्रमाणात दिसून येते. दिवसभर बसून काम करणे, बद्धकोष्ठताचे त्रास असलेली लोक, गर्भवती महिला इत्यादी लोकांमध्ये हा त्रास होऊ शकतो. तिखट खाल्ल्यामुळे मूळव्याध होतो हा सर्वात मोठा गैरसमज आहे. तर तिखट अन्न खाल्ल्यामुळे मूळव्याध होत नाही. मूळव्याध होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे दीर्घकाळ बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, कमी पाणी पिणे, कमी फायबरयुक्त आहार घेणे, अधिक काळ बसून राहणे. तिखट पदार्थांमुळे आधीच असलेली जळजळ थोडी वाढू शकते पण ते आजाराचे मुख्य कारण नाही. मूळव्याध पुढे जाऊन कर्करोग बनतो? नाही. मूळव्याध कधीही कर्करोगामध्ये परिवर्तित होत नाही. पण मूळव्याध आणि कर्करोगाची काही लक्षणे सारखी असू शकतात. त्यामुळे रक्त येणे किंवा इतर त्रास दुर्लक्षित करू नका. योग्य तपासणी केल्याने नेमके कारण समजू शकते. मूळव्याध झाला की शस्त्रक्रिया करावीच लागते, अजिबात नाही. सुरुवातीच्या अवस्थेत बहुतेक रुग्ण हे आहारातील बदल, भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम, औषधी उपचार, फायबरयुक्त आहार खाणे याने पूर्णपणे बरे होऊ शकतात. फक्त गंभीर अवस्थेत किंवा औषधी उपचारांनी आराम न झाल्यास शस्त्रक्रिया किंवा लेझर उपचाराचा सल्ला दिला जातो. आजच्या काळात मूळव्याधावर आधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. योग्य रुग्णांमध्ये लेझर उपचारामुळे कमी वेदना, कमी रक्तस्राव व लवकर बरे होण्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. शेवटी मी सर्व श्रोत्यांना एवढे सांगू इच्छिते की मूळव्याध हा लपवण्याचा किंवा लाज वाटण्याचा आजार नाही. वेळेवर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास हा आजार सहज नियंत्रित करता येतो. त्यामुळे रक्त येणे, गाठ जाणवणे, वेदना इत्यादी लक्षणे टाळू नका. विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: बरी सर।
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या कार्यक्रमात मी सीमंतीने सहर्ष स्वागत करते आहे। श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी माहिती करून घेणार आहोत। लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं।
2: श्रोते हो नमस्कार। आपल्या सभोवतालची हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, पक्षी आणि आपण मानव हे सर्व मिळून पर्यावरण तयार होतं। या पर्यावरणाचा सर्वात महत्वाचा आधार म्हणजे वृक्ष आणि वनस्पती।

0: पृथ्वीवर अगदी पहिला जीव निर्माण झाला तेव्हापासून आतापर्यंत प्रचंड उलथापालथ झाली आहे आणि त्यातून एकपेशीय वनस्पती आणि प्राण्यांपासून तर बहुपेशीय अत्यंत कॉम्प्लेक्स असे सजीव या पृथ्वीवर निर्माण झालेत. पृथ्वीवर सजीवांच्या शेकडो प्रजाती परस्परांच्या सहकार्याने जगत आहेत आणि उत्क्रांतीच्या प्रक्रिया ही हळुवारपणे आणि सतत सुरूच आहे. अत्यंत नैसर्गिकपणे चालणाऱ्या पशुपक्षी प्राणी आणि मानवाच्या या विकास प्रक्रियेत मात्र अलीकडच्या काळात मानवाच्या नकळतपणे झालेल्या काही कृतींमुळे आणि चुकांमुळे त्याच्या पर्यावरणामध्ये कमालीची प्रतिकूल असे बदल निर्माण झाले आहेत. मानवी चुकांच्या या बदलांचा वेग प्रचंड असल्याने दिवसेंदिवस मानवाच्या सभोवताली असणारं हे वातावरण अत्यंत दूषित, घातक आणि प्रतिकूल बनत आहे हे दैनंदिन निरीक्षणावरून सहज आपल्या लक्षात येत. हवेची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता आणि त्यातून येणाऱ्या अन्नाची गुणवत्ता फार बिघडून गेली आहे. कारण प्रदूषणामुळे अत्यंत घातक असे पदार्थ अन्न साखळीच्या माध्यमातून मानवाच्याच नव्हे तर सर्व सजीवांच्या शरीरामध्ये आता प्रवेशित झाले आहेत. त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. या स्थितीत आपण विवेकशील असल्याने चुकांकडून शिकत शिकत आपण मानवाने आपल्याच पर्यावरणाला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आपल्या परिसरातील पर्यावरण स्नेही नागरिकांपासून तर जागतिक स्तरापर्यंतच्या विविध पर्यावरणीय चळवळीतील कार्यकर्ते, संशोधक, विद्यार्थी यांच्या कृतीशील उपक्रमातून आपल्या वसुंधरेवरील पर्यावरण पुन्हा एकदा मानवासह संपूर्ण सजीवांना अनुकूल करण्यासाठी आपण आता सज्ज झालेले आहोत. मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की पर्यावरणातील जैविक घटकांपैकी वनस्पती या महत्वाच्या घटक आहेत. या वनस्पती अगदी एकपेशीय सूक्ष्म अशा शैवालांपासून तर प्रचंड महाकाय वृक्षांपर्यंत अथांग पसरलेल्या महासागरापासून तो सुदूर जमिनीच्या सर्व भागांवर पसरलेले आहेत. खरं तर या पृथ्वीवर प्राणी येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचं कार्य याच वनस्पतींनी केलं आणि त्यामुळे त्यांना आपण पृथ्वीचे आद्य नागरिक म्हणतो. आपल्या पृथ्वीच्या भूभागावरील वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषण करून जगातील सर्व सजीवांना लागणार अन्न निर्मितीचं कार्य करतात. सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी लागणारा प्राणवायू देखील निर्माण करतात. जमिनीपेक्षा पाण्यातील वनस्पतींचं प्रमाण खूप जास्त असल्यानं महासागरात अन्न निर्मितीचा आणि प्राणवायू निर्मितीचं कार्य हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू असतं. याच वनस्पतींनी कोटी कोटी वर्षांपूर्वी केलेल्या प्रकाश संश्लेषणाच्या द्वारे जीवाश्म इंधनाचे म्हणजे पेट्रोल, डिझेल, कोळसा, नैसर्गिक वायू यांचे प्रचंड साठे निर्माण केले आहेत. जमिनीवरील गवतवर्गीय, झुडूपवर्गीय वनस्पती, छोटे वृक्ष आणि मोठे वृक्ष एकत्रितपणे हरित आच्छादनाची निर्मिती करून पृथ्वीवरील मृदा म्हणजे माती निर्मितीचं अत्यंत मोलाचं कार्य करत असतात. या मातीमध्ये शेकडो सूक्ष्मजीव आणि सूक्ष्म असे प्राणी सातत्याने कार्य करत असतात आणि त्यातून एका सूक्ष्म अशा इकोसिस्टीमची संरचना होते. मातीमुळेच वसुंधरा हिरवीगार झाली आहे. वनस्पतींचे मुळं सातत्याने मातीमध्ये पाणी मुरवण्याचं कार्य करत असतात, त्यामुळे जमिनीतील पाण्याचं प्रमाण देखील वाढत असतं. हीच मुळं मातीला घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे मातीचं संवर्धन देखील वनस्पती करत असतात. वनस्पती आपल्या पानं, फुलं, फळं, मुळं आणि बियांच्या रूपाने सर्वच आणि विविध प्रकारच्या प्राणी प्रजातींना अन्न पुरवत असतात आणि त्यामुळे अन्न साखळीतील अत्यंत महत्वाचे निर्माते म्हणून वनस्पतींचं स्थान आहे. वनस्पती क्षणोक्षणी आपल्या शरीरातून पाण्याचे उत्सर्जन बाष्परूपाने करत असतात, त्याला ट्रान्सपिरेशन असं म्हणतात. लाखो लिटर जमिनीतलं पाणी शोषून ते पुन्हा हवेमध्ये सोडण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य वनस्पती करत असतात. हे पाण्याचे तुषार आपल्या भोवती असणाऱ्या पर्यावरणातील तापमान कमी करण्याचं काम करत असतात. हेच तुषार रूपी पाणी हवेतील तरंगणारे घातक सूक्ष्म कण चिकटवण्याचं कार्य करतात आणि त्यांना कमी करण्याचं काम देखील करतात. तेव्हा वृक्षारोपणासाठी कृतीशील होऊयात आणि आज संकल्प करूयात की आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेतच पण कर्तव्य आधी. धन्यवाद श्रोतेहो.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांनी दिलेली माहिती ऐकलीत. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया न र फाटक यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: आज आपण न र फाटक यांच्या पत्रांविषयी बोलणार आहोत. न र फाटक हे इतिहासकार, चरित्रकार, समीक्षक आणि संशोधक होते. लोकमान्य टिळक, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, गोपालकृष्ण गोखले इत्यादींवरील संशोधनासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पत्रांचा संग्रह प्रसिद्ध झालेला नाही, मात्र विविध स्मृतिग्रंथ, चरित्रग्रंथ, नियतकालिक आणि संशोधनपर ग्रंथामध्ये त्यांची निवडक पत्रं आढळतात. त्यांच्या पत्रातून संशोधन निष्ठा, ऐतिहासिक दृष्टिकोन, परखड मतप्रदर्शन आणि भाषेतील नेमकेपणा दिसून येतो. त्यांनी अनेक साहित्यिक, इतिहासकार, संशोधक आणि प्रकाशक यांच्याशी पत्रव्यवहार केला असं दिसतं. या पत्रातून संशोधनाविषयी असलेली त्यांची तळमळ, त्यांचे वाङ्मयीन मतभेद आणि समकालीन साहित्य विश्वाचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. आज मी त्यांचे विश्रब्द शारदा या ग्रंथातील एक पत्र उदाहरण म्हणून घेतलंय. नर फाटक यांना दुर्मिळ ग्रंथ मिळवून तो आपल्या संग्रही असावा असं प्रकर्षानं वाटत असे. त्यासाठी ते जो खटाटोप करीत असत ते पाहून आपण थक्क होऊन जातो. ग्रंथसंग्रहाच्या या विलक्षण नादाबद्दल त्यांनी एका ठिकाणी लिहिलंय की कधीकधी पुस्तक घेण्यासाठी पैसे नसले तरी इतर महत्वाच्या कामासाठी काढून ठेवलेले पैसे खर्चूनही मी पुस्तकं घेतली आहेत आणि घेतोही. आपणास हवे असलेलं पुस्तक वाचनालयातून वेळेवर मिळेलच याची खात्री नसते, यासाठी ती स्वतःचीच असली पाहिजेत या मताचा मी आहे. पुस्तकांचा संग्रह करण्याचा मला मोठा नाद आहे आणि हौस आहे. तसंच पुस्तकं देण्याचाही नाद आहे. माझ्या संग्रहातील कित्येक चांगले ग्रंथ मी ग्रंथालयांना आणि सार्वजनिक संस्थांना दिले आहेत. त्याची किंमत हजारोंनी होईल. पुस्तकं देणं आणि घेणं हा माझा छंदच आहे. मी त्यांचा नमुना म्हणून जे पत्र निवडलंय त्यातूनही त्यांचा या पुस्तक देणे या छंदाचं एक उदाहरण पाहायला मिळेल. हे पत्र त्यांनी 3/8/1935 रोजी श्री तात्याजी वझलवार यांना लिहिलेलं आहे. ते पत्रात लिहितात, मी पुस्तकांचा मोठा रसिक आणि संग्रही आहे असे माझे स्नेही श्री उपाध्य बुवा यांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेलच. पुस्तकांच्या अपरिमित नादामुळं मी गेली 25 वर्ष पुस्तकं जमवीत गेलो आहे, परंतु अलीकडे त्याविषयीची उदासीनता उत्पन्न झालेली आहे आणि मी योग्य संस्था वाटल्यास तिच्या हवाली पुस्तकं करू लागलो आहे. नुकतीच मी 100 पुस्तकं एका संस्थेला पुण्याला दिली. त्यावरून बोलताना श्री उपाध्ये यांनी नागपूर सिटी कॉलेजच्या संग्रहालयाचं नाव सहज सुचवलं. मला ते न पटण्याचं काहीच कारण नव्हतं. त्यामुळं बुवांना रुकार देऊन आज देण्यालायक पुस्तकांची यादी तयार केली, ती सोबत पाठवित आहे. आणखी काही पुस्तकं मी देऊ शकेन आणि त्यांची नावं मी मागावून कळवीन. ही पुस्तकं आपण सिटी कॉलेजसाठी स्वीकारल्यास सुस्थळी पडून कारणी लागल्याबद्दल मला आनंदच होणार आहे. आपला नर फाटक. अशी त्यांची इतर पत्र मिळून वाचली तर आपल्या ज्ञानात भरच पडेल याची मला खात्री आहे.
0: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला न र फाटक यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 1:55 ऐकू शकता.
1: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर

0: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
1: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खरं तर मूळ पुतळा नाहीच आहे.
0: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आत्ता कुठे आहे
1: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिश कालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
0: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार

0: दार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.
1: श्रोते हो, अवश्यायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्यायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
3: आकाशवाणी पुणे. सकाळचे 7:07 झाले आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.
4: सण उत्सव आनंदात साजरे करूया. गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
5: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
4: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया. उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESIची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 13 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे. आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो. बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. राज्यातल्या सेवा भरती परीक्षा पद्धती सुधारण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय. राज्यातल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांचं थर्ड पार्टी ऑडिट करणार. आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 98% पाऊस. धरणांमध्ये सध्या 72% उपयुक्त पाणीसाठा. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ सुधारणा विधेयकाला संसदेनं काल मंजुरी दिली. राज्यसभेनं काल हे विधेयक संमत केलं. 1962 राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ कायद्यात सुधारणा सुचवणार

0: हे विधेयक सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत सादर केलं. या दुरुस्तीमुळे पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया, कुटीर उद्योग, हस्तशिल्प प्रक्रिया, विपणन, साठवणूक, निर्यात आयात, तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवांमध्ये सहकार क्षेत्रासाठी कार्यरत पात्र संस्थांना थेट आर्थिक मदत मिळू शकणार आहे. देशातील सहकार क्षेत्राची व्याप्ती आता पारंपरिक सहकारी संस्थांपुरती मर्यादित राहिलेली नाही. या दुरुस्तीमुळे सहकार्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना थेट कर्ज आणि अनुदान उपलब्ध होईल असं मोहोळ यांनी सांगितलं. लोकसभेत खाणी आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक काल विरोधकांच्या गदारोळातच कोणत्याही चर्चेविना संमत झालं. परदेशी निधी नियमन विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय काल लोकसभेनं घेतला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं. याबाबत बोलताना शहा म्हणाले,
1: जब से संसद सत्र सुरू हुआ तब से लगातार मैं संसद में आता हूं, मेरी चैम्बर में बैठा हूं. चूंकि संसद भवन के अंदर विपक्ष संसद को चलने ही नहीं दे रहा है दोनों गृहों में, तो कोई जाकर क्या करेगा. नीट आंदोलन के छात्र प्रदर्शन पर सभी प्रकार की चर्चा करने के लिए सरकार तैयार है और चर्चा के लिए समय सुनिश्चित किया जाए और विपक्ष तैयार हो जाए. पहले तो ये यही मांग कर रहे थे, हमने हाँ बोल दिया. मेरी ओर से भी मैंने कह दिया है कि मैं किसी भी सवाल का जवाब देने के लिए संसद में तैयार हूँ, मगर वो चर्चा ही नहीं होने देना चाहते. सभी प्रकार की चर्चा के लिए हम तैयार है. मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा. सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं.
0: दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईची जबाबदारी सरकारनं स्वीकारावी अशी विरोधकांची मागणी आहे असं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं. राज्यातल्या विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखालील समितीत राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही समिती प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्था आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेईल. त्या आधारावर राज्यासाठीचं समग्र धोरण ठरवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे या नगरपरिषदांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरांचा नियोजनबद्ध विकास आणि पायाभूत सुविधांचं सक्षमीकरण करणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नोंद 7/12 उतार्यावर नाही त्या सर्व शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधितांना दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातील जपतलाई अनुदानित आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मारोतराव कोवासे, संस्थेचे सचिव विश्वजित कोवासे यांच्यासह मुख्याध्यापक आणि 2 अधीक्षकांवर काल गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल शाळेला भेट देऊन पाहणी केली. राज्यातल्या सर्व 513 अनुदानित आश्रमशाळांचं येत्या 3 महिन्यात थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार असल्याचं उईके यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. विद्यार्थ्यांनी तर्कशुद्ध विश्लेषण क्षमता, नवोन्मेष, नैतिक मूल्य आणि विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत आणि विद्यापीठांनी यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते काल पुण्यात MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या 11व्या विद्यारंभ सोहळ्यात बोलत होते. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिक, शाळकरी विद्यार्थी, शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते. नांदेड शहरातल्या यात्रेत विविध शाळांमधील हजारो विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, स्काउट गाईडचं पथक आणि शिक्षक सहभागी झाले होते. बीडमध्ये तिरंगाच्या रंगांनी सजलेल्या रॅलीमुळे शहरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. परभणी शहरात महानगरपालिकेनं

0: तिरंगा रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनाचा सोहळा नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नुकताच पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्राची अस्मिता आणि येवल्याच्या समृद्ध हातमाग परंपरेचं प्रतीक असलेल्या येवला पैठणीच्या गौरवार्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आलं. येवल्याच्या पैठणीला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान म्हणजे येवल्याच्या विणकर बांधवांच्या पिढ्यानपिढ्यांच्या मेहनतीला मिळालेली राष्ट्रीय पावती आहे, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ग्रंथ हातात घेऊनच वाचले पाहिजेत, असं मत ज्येष्ठ प्रवचनकार विवेकशास्त्री गोडबोले यांनी व्यक्त केलं. ते काल सातारा इथं श्री समर्थ सेवा मंडळाच्या सज्जनगड मासिकाच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सज्जनगड मासिकाच्या 901व्या अंकाचं प्रकाशन करण्यात आलं. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं काल पहाटे 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत महापौर रितू तावडे यांनी जाहीर केली आहे. मध्य रेल्वेच्या पुण्यातील हडपसर ते लोणी मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पनवेल नांदेड एक्सप्रेससह काही गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. रेल्वे मार्ग सुरक्षित असून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं रेल्वे अभियंत्यांनी सांगितलं आहे. पिंपरी चिंचवडमधील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर काल 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. हॉकी महाराष्ट्र आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं आयोजित केलेली ही स्पर्धा आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये राजस्थान, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, मिझोराम आणि उत्तराखंडच्या संघांनी विजयी सलामी दिली. राज्यात यंदाच्या मान्सूनमध्ये आतापर्यंत सरासरीच्या 98% पाऊस झाला आहे. कोकण विभागात सर्वाधिक 160% तर नागपूर विभागात 80% पाऊस झाला. पुणे विभागात सरासरीच्या 86.6% पाऊस झाला आहे. मोसमी पावसाच्या जून ते सप्टेंबर या हंगामासाठी राज्याची सरासरी पर्जन्यमानाची आकडेवारी 649.2 मिलीमीटर आहे आणि आतापर्यंत 638.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्यातले मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प मिळून धरणांमध्ये सध्या 72.18% उपयुक्त पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागानं काल ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षी याच दिवसाच्या तुलनेत यंदाचा एकूण साठा काहीसा कमी आहे. पुणे विभागात उजनी धरण जवळजवळ पूर्ण भरलं आहे. पानशेत, भाटघर, खडकवासला, वरसगाव आणि मुळशी ही धरणंही पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. कोयना धरणात 89.59% उपयुक्त पाणीसाठा असून कोल्हापूर विभागातल्या राधानगरी धरण 100% भरले आहे. हवामान. राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. राज्यातल्या सेवा भरती परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय. राज्यातल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांचं थर्ड पार्टी ऑडिट करणार, आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 98% पाऊस, धरणांमध्ये सध्या 72% उपयुक्त पाणीसाठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: प्रसारभारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. श्रोतेहो, विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि मुख्याध्यापक, लग्नाची बेडी, मोरूची मावशी, तो मी नवेज, भ्रमाचा भोपळा, साष्टांग नमस्कार यासारख्या नाटकांचे नाटककार, नवयुग साप्ताहिक, मराठा दैनिक यासारख्यामधून अनेक प्रश्नांना वाचा फोडणारे निर्भीड पत्रकार आणि संपादक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे अग्रणी नेते, प्रभावी वक्ते, एक कृतिशील राजकारणी, पहिला राष्ट्रपती, सुवर्णपदक विजेत्या श्यामची आई यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्माते, झेंडूची फुले सारखे विडंबन काव्यसंग्रह लिहिणारे विडंबन काव्यकार आणि महाराष्ट्राला खळखळून हसवणारे विनोदी लेखक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची आज जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन.

0: मोर्या मुर्खा गोप्या गध्या, मोर्या मुर्खा गोप्या गध्या देती सर्वा दम।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। सकाळचे 7:25 होत आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत। प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम सांगोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची उद्दिष्टे आणि पार्श्वभूमी जाणून घेतली. आजच्या भागात या योजनेसाठीची पात्रता, लाभार्थी निश्चिततेची प्रक्रिया, लाभार्थी यादी तयार करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्र तसेच पारदर्शक अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. यासाठी आजही

0: आपल्या सोबत आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. सर, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
2: सर, बऱ्याचदा असं होतं की योजना सुरू होते, त्याची अंमलबजावणी होते, पण ती पारदर्शक असावी आणि वेळेत पूर्ण व्हावी हे खूप महत्वाचं असतं, तर त्याच्यासाठी आपल्या शासनाची अशी काही यंत्रणा आहे का?
1: ही संपूर्ण योजना पारदर्शक व्हावी त्यासाठी संपूर्ण अंमलबजावणी या योजनेची आपण ऑनलाईन केलेली आहे. महाआयटीच्या माध्यमातून आपण पोर्टल केलेलं आहे. सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि कमर्शियल बँकांकडनं संपूर्ण डेटा आपण या महाआयटीच्या पोर्टलवरती अपलोड केलेला आहे आणि यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा आहे. अगदी तालुका पातळीवरती आमचे असिस्टंट रजिस्ट्रारचे ऑफिस आहेत, त्यांच्या मदतीने सर्व शेतकऱ्यांना त्यांची मदत घेता येईल. त्याचबरोबर सर्व आमच्या राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांचे जवळजवळ 17,000 जास्त ब्रांचेस आहेत. या ब्रांचेसमध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये शेतकरी जाऊन याबाबतची माहिती घेऊ शकतात, काही अडचणी असल्यास त्यांना भेटू शकतात. आमच्या शासकीय कार्यालयामध्ये तहसीलदार, असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा कार्यालयामध्ये DDR, कलेक्टर्स यांना देखील ते भेटू शकतात. जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबत माननीय महसूल मंत्री महोदयांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगितली आहे की जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने होणार आहे, कोणकोण या योजनेमध्ये पात्र असणार आहे, कोणकोण अपात्र असणार आहे, याची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि शेतकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये आम्ही पहिली यादी फक्त आता 17 लाख शेतकऱ्यांची जाहीर केलेली आहे. यामध्ये 7 लाख शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आणि 10 लाख सुमारे शेतकरी राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँकांचे शेतकरी आहेत आणि ह्या जवळजवळ 17 लाख शेतकऱ्यांना अंदाजे 13,000 कोटीपेक्षा जास्त निधीची आवश्यकता लागणार आहे. संपूर्ण निधीची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे, त्यामुळे ही योजना राबवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे.
2: नक्कीच सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की काही जे पात्र आपले लाभार्थी शेतकरी बांधव आहेत त्यांची यादीही जाहीर झालेली आहे, पण बऱ्याचदा असं होतं की काही वेळेला माहिती किंवा ती नावं त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, तर ती यादी कुठे बघता येईल त्यांना?
1: ही शेतकऱ्यांना जवळजवळ आमच्याकडे 17 लाख शेतकऱ्यांपैकी 11.5 लाख शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आहेत, त्यामुळे आम्ही या सर्व 11.5 लाख शेतकऱ्यांना SMS द्वारे मेसेज पाठवला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना आपल्याला ही यादी त्या आपल्या गावातल्या जी बँक आहे, जी राष्ट्रीयकृत किंवा कमर्शियल बँक असेल, त्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन आपल्याला ही यादी बघता येईल, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ही यादी बघता येईल, किंवा आपली जी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आहे त्या सेवा संस्थेमध्ये देखील ही यादी आपल्याला बघता येईल. सर्व ठिकाणी ही यादी आम्ही लावलेली आहे आणि ही यादी बघितल्यानंतर त्यातला विशिष्ट क्रमांक घेऊन आपण आपले सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि आपलं आधार प्रमाणीकरण आणि ऍग्रीस्टॅक प्रमाणीकरण करायचं आहे. अगदी एवढं साधं आणि सोपी काम फक्त आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे.
2: नक्की सर, त्याच तोच प्रश्न मला आता पुन्हा एकदा विचारायचा होता की बऱ्याचदा असं होतं की आपले शेतकरी बांधव कधी कधी तंत्रज्ञानाचा अभाव असतो किंवा बऱ्याचदा असं होतं की ती माहिती सोपी असते पण तरीही त्यांना ती कठीण वाटते किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तर आपलं सरकार हे जे पोर्टल आहे जे तुम्ही सांगितलं तिथे गेल्यावर पुन्हा एकदा फक्त अजून साध्या सरळ पद्धतीने शेतकऱ्यांनी कुठली प्रक्रिया पूर्ण करायची आहे, अजून काही आहे का अशी माहिती?
1: आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या महाआयटीच्या पोर्टलद्वारे संपूर्ण माहिती त्यांची ऑलरेडी आम्ही पोहोचवलेली आहे. त्या महाआयटी पोर्टल तुम्हाला दाखवली जाईल, तुमचं नाव दाखवलं जाईल, तुमच्या अकाउंटवरती किती कर्ज बाकी आहे ते दाखवलं जाईल. हा संपूर्ण तपशील आपण बघायचा आहे आणि तो आपल्याला मान्य असेल तरच आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे, मान्य नसेल तर त्याच पोर्टलवरती ग्रीव्हन्सचं बटन आहे, ते ग्रीव्हन्सचं बटन आपण रेज करू शकतात. ते ग्रीव्हन्सेस अशा पद्धतीने आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरच्या समितीमध्ये ते सर्व ग्रीव्हन्सेस शेतकऱ्यांचे आम्ही सॉर्ट आउट करू. म्हणजे अशी साधी आणि सोपी भाषा आहे आणि जर तुम्हाला संपूर्ण भरलेली माहिती बरोबर आहे, योग्य वाटली, तरच आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे आणि अशा पद्धतीने आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर आपल्याला रिसीट मिळेल. रिसीट मिळाल्यानंतर सायझेबल नंबरसह शेतकऱ्यांचं आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर डायरेक्ट DBTच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे पैसे त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. लोन अकाउंटला संपूर्ण रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांना कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट देणार आहोत आणि त्याच बँकेमध्ये तात्काळ ते खरीप हंगाम 2026-27 साठी कर्जासाठी अप्लिकेशन करू शकतात. सर्व बँकांना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या राज्याचे माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या माध्यमातून कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. एका दिवसाच्या आत या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं खरीप पीक कर्ज या बँकांनी कर्जमुक्ती झाल्यानंतर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि कोणतीही बँक आपल्याला खरीप पीक कर्ज नाकारू शकत नाही, एवढं मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो.
2: नक्कीच, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या खरंतर विकासासाठी किंवा त्यांच्या एक शेतीची एक पुनर्संधी किंवा एक सकारात्मकता यावी यासाठी खरंच ही योजना खूप छान अशी राज्य शासनाने सुरू केलेली आहे. सर, खरंतर ही जी योजना आहे

0: त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती, या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला? कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
1: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मॅन्डेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तात्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समझोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्री स्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचा आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डेटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए, जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज ॲज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे आणि त्यामुळे त्यात देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचं हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
0: या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खरं तर आर्थिक सक्षमीकरणावर आणि एकूणच या विकासावर खूप

0: सकारात्मक परिणाम होणार आहे, तुम्ही काय सांगाल?
1: मी एवढंच सांगू इच्छितो की दरवर्षी अंदाजे आपल्या राज्यामध्ये 55 ते 60 लाख शेतकरी पीक कर्ज घेतात, आणि या 55 ते 60 लाख पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आम्ही आकडेवारी बघत असताना ह्या वर्षी आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 24 लाख शेतकरी नियमित कर्जफेड करणारे आहेत. उर्वरित जवळजवळ 32 लाख शेतकरी आमचे जे आहेत की ज्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, त्यांना त्यातून कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ही एवढी मोठी भव्य योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे, आणि ह्या योजनेच्या माध्यमातून ते देखील पुन्हा कर्जासाठी पात्र होतील आणि संपूर्ण मोठ्या संख्येत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल असं मला वाटतं. आणि हे खूप चांगलं आणि महत्वाचं पाऊल आहे, आणि पुन्हा एकदा त्यांना कर्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने ते शेतीत उत्पन्न घेऊ शकतील, आणि शेतीतल्या उत्पन्नातून पुन्हा एकदा उभारी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सक्षम रीतीने उभं राहण्यासाठी मला वाटतं मदत होणार आहे.
0: नक्की सर, तुम्ही आता जे काही विषय सांगितले किंवा इतके शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत एवढ्या छान पद्धतीने सांगत आहोत. आपले माननीय मुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही योजना सुरू झाली आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा. पण कर्जमुक्तीनंतरही पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत याच्यासाठी काही शासनाची तरतूद आहे का?
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारणी देणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी सक्षम करणे, शेती समृद्ध करणे आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या दिशेने राज्य शासनाने उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे.
0: सर खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे, आणि एकंदरीतच शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे. आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता.

0: आहेत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
0: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाही येत नाही. याबरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आताच आपण ऐकलात. आता आणखीन एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याकडून घेत असतो. आजही आबासाहेब गर्दे आपल्याकडे उपस्थित आहेत, त्यांचं आपण प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपल्या कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर, मला सांगा बस्ती म्हणजे नेमकं काय आणि आयुर्वेदानुसार पावसाळ्यात घ्यायची बस्ती म्हणजे काय?
6: तुम्ही जर विचारला की बस्ती म्हणजे नेमकं काय, खरं तर आयुर्वेदात बस्ती हे शरीर शुद्धीचं पंचकर्मातला एक प्रकार सांगून ठेवला आहे. आयुर्वेदानुसार पंचकर्म वमन विरेचन बस्तीतले दोन प्रकार निरोह अनुआसन आणि नस्य असे 5 प्रकार सांगून ठेवलेत. हे नेमके कशासाठी आहे तर शरीर शुद्धीसाठी हे पंचकर्म आहे. तुम्ही ऐकलं असेल आयुर्वेदात कोणताही विकार समूळ बरा केला जातो असं आपण नेहमी ऐकतो, पण हे मग कसं काय? आयुर्वेदात जे रूट कॉज आहे, कोणत्याही विकाराचं जे रूट कॉज आहे, जे मूळ कारण आहे,

0: ते कारणच काढून टाकलं जातं, जेणेकरून परत त्याच्यापासून कोणताही विकार उत्पन्न होता कामा नये. त्यामुळं आयुर्वेदानं शमन चिकित्सा, शोधन चिकित्सा आणि रसायन चिकित्सा असे वेगवेगळ्या ट्रीटमेंटचे पार्ट सांगून ठेवले. शमन चिकित्सा म्हणजे पोटातील औषधं, शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्मातले 5 प्रकार आणि रसायन चिकित्सा म्हणजे अपुनर्भव चिकित्सा. एखादा विकार बरा झाला तर तो पुन्हा उत्पन्न होऊ नये ह्याच्यासाठी जी ट्रीटमेंट केली जाते त्याला रसायन चिकित्सा असं म्हटलं जातं. आणि ती जनरली शरीरशुद्धी नंतर केली जाते. आता पंचकर्म म्हटलं की लोकांना प्रश्न पडतो की काहीतरी झाल्यावर पंचकर्म करावं का, तर असं अजिबात नाही. आयुर्वेदात प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर ह्या धर्तीवर ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे काय, तर मुळात विकार उत्पन्न होऊ द्यायचे नाहीत आणि झाले तर मग त्याची ट्रीटमेंट सांगितली. विकार उत्पन्न होऊ नये म्हणून त्यासाठी काय सांगून ठेवले, आयुर्वेदानं दिनचर्या सांगितली, आयुर्वेदानं ऋतुचर्या सांगितली. म्हणजे काय, रोज उठल्यानंतर झोपेपर्यंत कसं राहिलं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, कधी आणि किती खाल्लं पाहिजे, इथंपासून दंतमंजन कसं करायचं, पाणी किती प्यायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आयुर्वेदानं केलेला आहे. हे जसं दिनचर्या आहे तसं ऋतुचर्या आहे. ऋतुचर्या म्हणजे काय, ऋतूनुसार उन्हाळ्यात कसं राहिलं पाहिजे, उन्हाळ्यातलं खाद्यपदार्थ काय पाहिजेत, उन्हाळ्यातले पेय पदार्थ काय पाहिजेत, पावसाळ्यात कसं राहिलं पाहिजे, खाल्लं पाहिजे आणि थंडीत स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे याचा सविस्तर चर्चा किंवा उहापोह हा आयुर्वेदात केलाय. पण नेमकं आपण ते करत नाही. आपण ऋतुचर्यानुसार राहत नाही, ऋतुचर्यानुसार खात नाही, ऋतुचर्यानुसार पित नाही, कुठल्याही ऋतूत काही केलं जातं. आता सीझनल फळं सोडून आता 12 महिने फळं मिळतात आणि त्याचं सेवन केलं जातं. दिनचर्येच्या हिशोबानं आपण रात्री म्हणजे शिफ्ट ड्युटीचंच प्रकरण असं आहे की दिवसा झोपतात रात्री काम करतात आणि ह्या गोष्टींमुळं विकारांची दोषांची शरीरात संचय व्हायला लागतो, विकार उत्पन्न व्हायला लागतात, मग आजार मागे लागतात. तर हे होच नाही म्हणून दिनचर्या ऋतुचर्या सांगितले आणि ते होत नाही. आता दिनचर्या ऋतुचर्या पाळली जात नाही, अजून विकार उत्पन्न नाही, शरीरात दोषांचा संचय आहे आणि भविष्यात विकार उत्पन्न होणार आहे अशांसाठीही पंचकर्म आहे. आणि ज्यांना एखाद्या मग तो शारीरिक दोष असो मानसिक दोष असो याच्यासाठीही आयुर्वेदात पंचकर्म सांगून ठेवले. आणि त्यातला एक भाग म्हणजे बस्ती.
1: डॉक्टर, बस्तीविषयी आपण माहिती देत आहातच, याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 298225 298225.
0: बस्ती चिकित्सा जनरली जी सांगितली आहे ती वात व्याधींसाठी बस्ती चिकित्सा आहे. त्यामुळे वाताचे विकार असतील तर त्याच्यासाठी बस्ती चिकित्सा प्रामुख्यानं वापरली जाते आणि लोकांनी जवळपास तेच माहिती आहे की वात झाला की बस्ती घ्यायचं आहे. पण तसं खरं आहे का, हे अर्ध सत्य. बस्ती हे वातासाठी वापरलं जातं अगदी बरोबर आहे, फक्त ते वातासाठीच वापरलं जातं असं नाही आहे. ते कफाच्या विकारांमध्येही वापरलं जातं, ते पित्ताच्या विकारांमध्येही वापरलं जातं, ते ज्यांना गर्भधारणा होत नाही त्यांच्यासाठी वापरलं जातं, ज्यांना गर्भधारणा झाली त्यांना नॉर्मल डिलिव्हरीसाठी वापरलं जातं. म्हणजे बस्ती चिकित्सा वात पित्त कफाच्या ह्या तिन्ही दोषांच्या कोणत्याही अवस्थेत आपल्याला ही वापरता येऊ शकते. बस्ती चिकित्सा करत असताना त्याचा काही कालावधी आहे का, तर जनरली वर्षा ऋतूत म्हणजे पावसाळ्यात ज्यांना विकार नाहीत, विकार नाही याचा अर्थ एखादा आजार अभिव्यक्त झालेला नाही, एखादा आजार त्यांना झालेला नाही असं आपण समजूया. दिनचर्या चुकीच्या आहे, ऋतुचर्या चुकीच्या आहे, शरीरात दोषांचा संचय होते, शरीरात दोष साठलेले आहेत पण विकार नाही झाला, अशा लोकांनी आपण वर्षा ऋतूतच केलं तरी चालणार आहे. वर्षात नाही एकदा केलं, एकदा म्हणजे एक दिवसांचं बस्ती नसतं, ते एकदा म्हणजे 15 दिवसांचं, 7 दिवसांचं, 21 दिवसांचं, ते वेगळी सेटिंग आहेत. आयुर्वेदानुसार वेगळे प्रकार सांगून ठेवलेत बस्तीचे. तर ते नुसतं दोष काय आहेत, कधीपासून आहे, ते तपासणी केल्यानंतर ठरतं, त्यानुसार आपल्याला ती ट्रीटमेंट बस्तीची करता येते. त्यामुळे विकार उत्पन्न नाही झालेत अशा लोकांनी जर ठराविक काळच आपल्याला कुठला करायचा असेल तर तो बस्तीसाठी आपल्याला वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा हा योग्य काळ सांगून ठेवलाय. म्हणजे वाताचे विकार आपल्याला टाळता येऊ शकतील किंवा इतरही विकार जे आहेत ते. खर तर एखादा आजार उत्पन्न झाला की मात्र त्या गोष्टींसाठी बस्तीला एक ठराविक काळातच करायचं असं नाही. मग ते उन्हाळ्यातही चालतो, तो पावसाळ्यातही चालतो, तो हिवाळ्यातही चालतो. अशा वेळेला मग आपल्याला वैद्यांचा सल्ला घेऊन आहाराचं नियोजन करून आपल्याला बस्ती चिकित्सा करणं गरजेची गोष्ट आहे.
1: डॉक्टर, बस्तीविषयी आपण माहिती देत आहातच, याविषयीची अधिक माहिती आपण

0: जाणून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261 99, 98225261 99.
2: खरं तर जसं वातविकारांच्या बाबतीत सांगतोय, तसं डोळ्याच्या बाबतीत, तसंच स्त्रियांच्या बाबतीत त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होताना दिसत असतो. डोळ्याच्या बाबतीत डायबिटिक रेटिनोपॅथी आहे, म्हणजे पडद्यावरती सूज आलेली आहे, पडद्याला रक्तस्राव झालेला आहे, मागच्या नसांना सूज आलेली आहे, किंवा ह्या सगळ्याच्या कॉम्प्लिकेशन म्हणून पडदा त्या जागेवरून सुटत आहे, डोळ्याचा पडदा. तर ह्या केसेसमध्ये डोळ्यांच्या इतर क्रियाकल्पांसोबत, डोळ्याच्या इतर पंचक्रमांसोबत बस्ती चिकित्सा ही अमृता समान काम करते. हा फक्त एका सेटिंग मध्ये होईल असं नाही. दोषांची तीव्रता काय आहे, आजार किती मोठा आहे, दिसणं किती कमी झालं आहे, ब्लीडिंग किती आहे, सूज किती आहे, नसाना सूज किती आहे, ती कधी पासून आहे, ह्या सगळ्यांचा विचार करून ज्या वेळेला आपण औषधं निवडतो आणि तेथे तो कार्यकाळ पूर्ण करतो, बस्ती चिकित्सा त्या व्यक्तीपदत्वर जे आपण डिसाईड करतो चेक केल्यानंतर, तर मग त्याचे बेनिफिट आपल्याला बघायला मिळत असतात. हे जसं डोळ्यांच्या बाबतीत झालं, तसेच गर्भिणींच्या बाबतीत. आता बघतोय आपण लेट लग्न आहेत, लेट कन्सेप्शन आहेत, मग IVF आहे, IUI आहे, खूप चक्र करतोय आपण, खूप चक्रा मारतोय गायनेकोलॉजिस्ट कडून, तरी गर्भधारणा होत नाही. अशा केसेसमध्ये बऱ्याचदा लेट कन्सेप्शन असल्यामुळं किंवा लग्न लेट झालेले असल्यामुळं गर्भाशयाच्या वरती वाताचा परिणाम एवढा मोठा आलेला असतो, तो कमी करण्यासाठीही आपल्याला ह्या बस्ती चिकित्साचा खूप चांगला फायदा करून घेता येऊ शकतो. थोडक्यात काय, शरीर शुद्धीतले जे वेगवेगळे आयुर्वेदात पंचक्रमातले पाच प्रकार सांगून ठेवले, त्यातला बस्ती चिकित्सा हा शरीरातले दोष बाहेर काढणारा, शरीर निर्दोष करणारा आणि शरीर निर्दोष करून शरीरातले भविष्यात होणारे विकार आणि झालेले विकार हा घालवणारा खूप मोठा चिकित्सेचा पार्ट आहे. आता पावसाळा आहे, कारण ज्यांना विकार नाहीत, आता विकार नाहीत म्हणजे जसं मगाशी सांगितलं तसे दोष आहेत पण विकार नाहीत, म्हणजे आता शुगर आहे, हायपर टेन्शन आहे, तर दोष संचय त्यांच्या शरीरात ऑलरेडी आहे. अशा लोकांना भविष्यात डायबिटिक रेटिनोपॅथी सारखे विकार नको असतील, आयुर्वेदात जी बस्ती चिकित्सा सांगून ठेवली ह्याच्यासारखी बाहेरील चिकित्सा आपल्याला करता येत नाही. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी करून घ्यावं, जवळच्या वैद्यांना आपली नाडी दाखवावी, निदान करून घ्यावं आणि त्याचा फायदा करून घ्यावा, जेणेकरून भविष्यात होणारे आजारपण आपल्याला नक्की टाळता येऊ शकते.
0: तर डॉक्टर धन्यवाद, आपण खूपच छान बस्तीविषयीची माहिती दिली. पुढच्या भागात आणखी एका वेगळ्या विषयावर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
2: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाले आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261 99, 98225261 99.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:55 आणि 25 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. पुष्पा बागधरे यांनी गायलेलं यशवंत पारखी यांचं गीत ऐकूया.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीत सृजन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत भारताला 3 सुवर्णपदकं, आतापर्यंत एकूण 29 पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत एका विशेष समारंभात 115 कलाकारांना 2024 आणि 2025 या वर्षांसाठीचे संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि अकादमी पुरस्कार प्रदान करणार आहेत. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि सांस्कृतिक राज्यमंत्री राव इंद्रजितसिंह उपस्थित राहणार आहेत. हे दिग्गज कलाकार संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांच्या माध्यमातून सादर केल्या जाणाऱ्या कलाविश्वाचं प्रतिनिधित्व करतात. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या महिन्याच्या 20 तारखेला हे अधिवेशन सुरू झालं होतं. राज्यसभेत आज खाणी आणि खनिज सुधारणा विधेयक सादर करण्यात येणार आहे. दरम्यान विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे काल संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात

वारंवार व्यत्यय आला. लोकसभेत काल खाणी खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक मंजूर झालं, तर परदेशी निधी नियमन विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. राज्यसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक आणि केरळ नामांतर विधेयकाला काल मंजुरी मिळाली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत आधीच मंजूर झाली आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे, सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, असं काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. संसदेत शहा यांच्या उत्तराची वारंवार मागणी करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते बोलत होते. चर्चा सुरू झाल्यास ते सभागृहात उपस्थित राहून प्रत्येक सदस्याचं म्हणणं ऐकून घेतील आणि चर्चा पूर्ण झाल्यानंतर आज दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करतील, असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईची जबाबदारी सरकारनं स्वीकारावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. पंजाबमध्ये जुलै महिन्यात बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसद्वारे घेण्यात आलेल्या फार्मसी ऑफिसर भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून पंजाब सरकारनं जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं या परीक्षेला स्थगिती दिली असून ही परीक्षा आधीच का थांबवली गेली नाही आणि ती नव्यानं घ्यावी का, असे प्रश्न न्यायालयानं उपस्थित केले असल्याचंही पात्रा यांनी सांगितलं. झारखंडमध्ये अनेक फेऱ्यांच्या चर्चा आणि विधानसभेच्या घेरावानंतरही सरकार आणि आंदोलनकर्ते विद्यार्थी यांच्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. विद्यार्थी 2024 JSSC CGL परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत, तसंच सर्व वादग्रस्त परीक्षांमधील कथित अनियमिततेची CBIद्वारे चौकशी व्हावी अशीही त्यांची मागणी आहे. तर झारखंड उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयीन छाननी तसंच सुरू असलेला CID तपास यांचा हवाला देत या टप्प्यावर परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. महाराष्ट्रात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेअंतर्गत घरोघरी गणनापत्र भरून घेण्याचं काम येत्या 17 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर नवीन नावं समाविष्ट करणं, नावं वगळणं तसंच दुरुस्ती करण्यासाठी 1 महिन्याची मुदत मिळणार असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल सांगितलं. या कालावधीत नवमतदारांसह सध्याच्या मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनाही या प्रक्रियेत अर्ज करता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं काल इयत्ता 12वीच्या 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी results.digilocker.gov.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. पश्चिम बंगालमध्ये तत्कालीन तृणमूल काँग्रेस सरकारनं जारी केलेली इतर मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय अ आणि ब वर्गातील प्रमाणपत्र कलकत्ता उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवली आहेत. न्यायमूर्ती राजशेखर मंथा आणि न्यायमूर्ती अनुज यांच्या खंडपीठानं दिलेल्या निर्णयानुसार राज्यात ओबीसी अ आणि ओबीसी ब हे वर्गीकरण अस्तित्वात राहणार नाही. पूर्वीच्या प्रणालीअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची वैधता संपुष्ट आल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या निर्णयानुसार ही प्रमाणपत्र घेतलेल्या व्यक्ती आता खुल्या प्रवर्गातील मानल्या जातील. देशातील हातमाग उद्योगातील महिलांचा सहभाग अधोरेखित करण्याच्या उद्देशानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत सृजन व्हॉइसेस फ्रॉम द लूम या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. विणकर महिलांच्या प्रेरणादायी प्रवासाची आणि देशाच्या विणकाम वारशाच्या योगदानाची दखल घेण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. दिल्लीत होणाऱ्या या कार्यक्रमात वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव शमी राव सहभागी होतील, तर 6 हातमाग समूहातील 100 हून अधिक महिला सहभागी होणार आहेत. या महिला आपलं अनुभव कथन देखील करणार आहेत. यावेळी महिला विणकरांच्या प्रवास आणि अनुभव कथनाचा एक संग्रह देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांची निदर्शनं आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची चिन्ह आहेत. अवामी एक्शन कमिटीनं जगभरातील काश्मीरींना आज निदर्शनं करण्याचं आवाहन केलं आहा.

0: गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात सुमारे 100 नागरिकांचा बळी गेला आहे असं जम्मू काश्मीर जॉईंट एक्शन कमिटीचे ज्येष्ठ नेते सरदार शब्बीर यांनी सांगितलं. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिक, शाळकरी विद्यार्थी, शिक्षक यात सहभागी झाले होते. नांदेड शहरातल्या यात्रेत विविध शाळांमधले विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, स्काउट गाईडचे पथक आणि शिक्षक सहभागी झाले होते. बीडमध्ये तिरंग्याच्या रंगांनी सजलेल्या रॅलीमुळे शहरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. परभणी शहरात महानगरपालिकेनं तिरंगा रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. कांद्याची खरेदी आणि साठवणूक प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांची एक बैठक घेतली. यावेळी निकृष्ट कांद्याची विल्हेवाट लावण्याचं धोरण, बाजारातली परिस्थिती आणि वाजवी दरात कांद्याचा अखंड पुरवठा करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 13-17 सप्टेंबर दरम्यान T20 क्रिकेट मालिका होणार आहे. नवी दिल्लीत हे सामने होतील असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल जाहीर केलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय तलवारबाजांनी 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळवलं. महिलांच्या वरिष्ठ गट फॉईल प्रकारात कनकलक्ष्मी हिनं सुवर्ण तर अशिथानं रौप्य पदक मिळवलं. पुरुषांच्या वरिष्ठ गटात एपी प्रकारात राजेंद्र शेरजीन यानं तर सबरे प्रकारात करण सिंग यानं सुवर्णपदक पटकावलं. सबरे प्रकारात कुमारसेन तब्न पद्म गिशो निधी यानं कांस्य पदक मिळवलं. नायजेरियातील लागोस इथं होत असलेल्या स्पर्धेत भारताला आतापर्यंत 29 पदकं मिळाली आहेत. हवामान. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे हवामान विभागानं आज पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून या भागात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. जम्मू काश्मीर, लडाख, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीत सृजन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत भारताला 3 सुवर्णपदकं, आतापर्यंत 29 पदकांची कमाई. याबरोबरच राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 30 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. विद्या करलगीकर यांनी गायलेलं सुनील शिंदखेडे यांचं गीत ऐकूया.

0: अर्चना दिनेश यांनी गायलेलं अशोक बागवे यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते कौशल इनामदार. भावधारा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपला डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका. सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
3: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
2: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आत्ता कुठे आहे
3: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिश कालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
2: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.
4: श्रोते हो, अवश्य ऐका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

दीपक परांजपे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 94.

श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया काळा घोडा या शिल्पाच्या गोष्टीचा पहिला भाग. काळा घोडा हा मुंबईत उभारला गेलेला सर्वात पहिला अश्वारूढ पुतळा. त्यामुळे नेहमी टांग्याला जुंपलेले खंगलेले घोडे पाहणाऱ्या मुंबईकरांमध्ये तो स्तब्ध उभा असलेला भरदार घोडा आकर्षणाचा विषय झाला नसता तरच नवत. काळा घोडा पुतळ्याचं आकर्षण आणि महत्व त्या काळापुरतं मर्यादित नाही. ब्रिटिश काळात मुंबईत उभारल्या गेलेल्या सगळ्या पुतळ्यांमध्ये काळा घोडा सगळ्यात जास्त महत्वाचा. कारण सार्वजनिक ठिकाणांवर उभारलेल्या ब्रिटिशांच्या इतर पुतळ्यांप्रमाणे तो आपल्या मूळ जागेवरून हलवला गेला. त्याला आता 60 वर्ष होत आली तरीही त्या इतर पुतळ्यांप्रमाणे तो विस्मृतीत गेलेला नाही. नामस्वरूपात

0: किंवा त्या ठिकाणच्या पत्त्यामध्ये तो अजूनही आपलं अस्तित्व राखू नये.
1: फोर्टमधल्या जहांगीर आर्ट गॅलरीच्या पुण्यातल्या ज्या चौकात हा पुतळा उभा होता त्या चौकाला त्याच्यामुळे मिळालेलं काळा घोडा हे नाव आजही तसंच आहे. मुंबईतल्या इतर ब्रिटिश पुतळ्यांप्रमाणेच हेही एकेकाळच्या ब्रिटिश साम्राज्यशाहीचं एक भव्य प्रतीक. मुंबईकरांमध्ये आणि देशविदेशातही प्रसिद्ध असलेल्या या नावात नाममात्र का होईना इतिहासाची खूण अजून टिकू नये. हे नाव मुंबईच्या संस्कृतीचा असा काही अभिन्न भाग होऊन राहिलंय की ती खूण पुसणं यापुढेही कोणाला शक्य होईल असं वाटत नाही.
0: काळा घोडा परिसर हा मुंबईचा आर्ट अँड कल्चर डिस्ट्रिक्ट म्हणून ओळखला जातो. जहांगीर आर्ट गॅलरी आणि त्यातल्या असंख्य कलाकारांची, रसिकांची भूक, चहा, कॉफी, गप्पा, चर्चांची तलफ भागवणारं समोवार रेस्टॉरंट हे बंद होऊन आता बराच काळ लोटलाय. त्याच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, त्याचं जुनं नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. या म्युझियम समोर असलेली नॅशनल आर्ट गॅलरी संगीत रसिकांच्या कानांना तृप्त करणारं, मात्र आता इतिहास जमा झालेलं रिदम हाऊस. त्याच्या समोरची डेव्हिड ससून लायब्ररी, एल्फिन्स्टन कॉलेज, चित्रपटाचा भारतातला पहिला खेळ साक्षात ल्युमिये बंधूंच्या हस्ते ज्या ठिकाणी दाखवण्यात आला ते मुंबईतलं आणि देशातलंही पहिलं पंचतारांकित वॉटसन हॉटेल. कला, संस्कृती, चित्रपट, नाटक आणि साहित्य यावरचे उत्तमोत्तम कार्यक्रम सातत्यानं आयोजित करणारी ख्यातनाम जर्मन संस्था म्हणजेच मॅक्स म्युलर भवन, अशा सारख्या मातब्बर संस्थांच्या सान्निध्यात नांदता असणारा असा हा कला संस्कृती संपन्न परिसर.
1: काळा घोडा आर्ट फेस्टिवल नावानं इथेच दरवर्षी भरणारा विविध कला प्रदर्शनाचा महोत्सव आजच्या सांस्कृतिक मुंबईचं एक वैशिष्ट्य, एक आकर्षण ठरलाय. परदेशातही तो ख्याती मिळवू नये. या महोत्सवाला अलोट गर्दी करणाऱ्या आधुनिक पिढीला या चौकाचं काळा घोडा हे नाव माहितीये, पण ते कधी काळी इथं असलेल्या पुतळ्यामुळे मिळालंय हे माहीत असायची शक्यता अंधुक आहे. आता त्या ठिकाणी एक पुतळा आहे, पण हा तो नव्हे. काळा घोडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी मधल्या काळात घोड्याचा पुतळा नव्हताच मुळी. मग हे नाव सार्थ करण्यासाठी अलीकडच्या काळात एक काळ्या घोड्याचा पुतळा इथे उभारण्यात आला. मूळ पुतळा मात्र दूर भायखळ्याच्या राणीच्या बागेत उभा आहे.
0: हा मूळ पुतळा होता इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिचा पुत्र अल्बर्ट एडवर्ड उर्फ प्रिन्स ऑफ वेल्स याचा. प्रिन्स ऑफ वेल्स ही इंग्लंडच्या गादीच्या वारसदाराला दिली जाणारी उपाधी. प्रिन्स ऑफ वेल्स हा भविष्यातला राजा असतो. त्याप्रमाणे राणी व्हिक्टोरियाच्या मृत्यूनंतर 1901 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स अल्बर्ट एडवर्ड हा सातवा एडवर्ड या नावानं इंग्लंडच्या गादीवर आला आणि जगभरात पसरलेल्या ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट झाला.
1: इंग्लंडचा भावी राजा या नात्यानं अल्बर्ट एडवर्ड यानं सन 1875-76 मध्ये भारतीय उपखंडाचा विस्तृत दौरा केला होता. जिथं जिथं ब्रिटिशांची सत्ता होती त्या त्या देशांशी संबंध मजबूत करण्यासाठी त्या त्या देशातले लोक, साहित्य, संस्कृती आणि इतिहासाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी राजपुत्र अथवा राजकन्येचा असा दौरा त्या काळात आयोजित केला जात असे. त्यापैकीच हा एक दौरा होता. दिनांक 11 ऑक्टोबर 1875 रोजी HMS सेरापिस या शाही जहाजानं भारताच्या दिशेनं निघालेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचा लवाजमा दिनांक 8 नोव्हेंबर 1875 रोजी सकाळी 9 वाजता मुंबई बंदरात उतरला. त्याच्या स्वागताला मुंबईतले प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी आणि काही संस्थानिक जातीनं हजर होते. 8 ते 12 नोव्हेंबर असे एकूण 4 दिवस प्रिन्स ऑफ वेल्सचा मुक्काम परळ इथल्या गव्हर्नमेंट हाऊस मध्ये म्हणजे आत्ताच्या हाफकिन संस्थेत होता.
0: या मुक्कामातही त्यानं मुंबईतल्या प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी आणि ब्रिटिश लष्करी आणि मुलकी अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्याच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या विविध समारंभांना उपस्थिती लावली, काही कामांची उद्घाटनही केली. त्यानुसार दिनांक 11 नोव्हेंबर 1875 रोजी त्याच्या हस्ते मुंबईतल्या प्रिन्सेस डॉकचा पायाभरणी समारंभ पार पडला.

0: ऑफ वेल्सच्या हस्ते पायाचा दगड बसवण्यात आला म्हणून त्या गोदीचं नाव प्रिन्सेस डॉग म्हणजेच प्रिन्सचं डॉग असं ठेवण्यात आलं. ब्रिटिश राजघराण्यातल्या व्यक्ती जगभरात ज्या ज्या ठिकाणी भेटी द्यायच्या त्या भेटीची आठवण म्हणून त्या त्या ठिकाणी त्यांचे पुतळे किंवा स्मारक उभारण्याची तेव्हा प्रथा होती. त्या प्रथेला अनुसरून प्रिन्स ऑफ वेल्सच्या मुंबई भेटीच्या स्मरणार्थ त्याचा पुतळा मुंबईत उभारावा असं ठरलं आणि त्याच्या भेटीनंतर 4 वर्षांनी म्हणजे 1879 साली त्याचा भव्य अश्वारूढ पुतळा ज्याला इंग्रजीमध्ये इक्वेस्टेरियन स्टॅच्यू असं म्हणतात हा मुंबईच्या फोर्ट भागात उभारण्यात आला. हाच तो काळा घोडा पुतळा.
1: या पुतळ्यासाठी आलेला 10,000 पाऊंडांचा खर्च, काही ठिकाणी 12,500 पाऊंड असाही उल्लेख आहे, तर हा संपूर्ण खर्च सर अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड ससून यांनी केला होता आणि त्यांच्यातर्फे हा पुतळा मुंबई शहर आणि शहरवासियांना भेट म्हणून देण्यात आला होता. हा पुतळा कसा घडवला गेला त्याची गोष्ट ऐकूया पुढच्या भागात.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतो काळा घोडा या शिल्पाच्या गोष्टीचा पहिला भाग. उद्या आपण ऐकणार आहोत या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 94 आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:10 झाली आहेत. ऐकूया गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: गदी माडगुळकर यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं, सुधीर फडके यांनी गायलेलं. संगीतकार होते वसंत पवार आणि चित्रपट होता वरदक्षिणा.
1: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका. राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
3: तुझं डोकं चार्ज कर.
2: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
3: पाहिलंस
2: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
3: बुद्धू सुधर जरा.
2: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

श्यामची आई या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलत, आशा भोसले आणि सहगायकांनी गायलेलं. गीतरचना प्र के अत्रे यांची होती आणि संगीतकार होते वसंत देसाई. कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्यामची आई या चित्रपटातलं आणखीन एक गीत, गायलं आहे आशा भोसले यांनी. गीतकार वसंत बापट, संगीतकार वसंत देसाई.

स्वर संवाद कार्यक्रमाविषयी एक निवेदन. सण उत्सव आणि व्रत वैकल्यांचा श्रावण मास आजपासून सुरू होतोय. श्रावणी सोमवार, शनिवार, मंगळागौरी, नागपंचमी, रक्षाबंधन, दहीहंडी असे अनेक सण महत्वपूर्ण सांस्कृतिक पर्वांची रेलचेल असणारा असा हा महिना अनेक आठवणी मागे ठेवून जातो. श्रावणाचं स्वागत करताना उजाळा देऊया अशाच काही आठवणीतल्या क्षणांना. आजचा विषय आहे स्वागत श्रावणाचे. संवादिका असतील सविता राजेश गुटाळ. दूरध्वनी क्रमांक 02245154129 आणि 02245154130. आज सकाळी 11 ते 11:40 या वेळेत जरूर संपर्क साधा स्वरसंवाद कार्यक्रमात. गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक होता विदूषक या चित्रपटातलं गीत. गायलं आहे देवकी पंडित यांनी. गीतकार नाधो महानोर आणि संगीतकार आनंद मोडक.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका. सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

सकाळचे ठीक 9:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. नंदा परचुरे यांनी गायलेलं अरुणा ढेरे यांचं गीत ऐकूया.

वासंती मुजुमदार यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं. भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
1: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
0: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आता कुठे आहे
1: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिश कालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,

0: सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.
1: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
2: श्रोते हो, अवश्यायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्यायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
3: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
4: प्लॅटफॉर्म नंबर 2 ते चलने वाली सुपरफास्ट
5: एक्सप्रेस के यात्री. ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
6: तुझं डोकं चार्ज कर.
5: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
6: पाहिलंस
5: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना.
6: बुद्धू सुधर जरा.
5: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते
7: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
8: भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं KV दातार यांचं गीत, संगीतकार वसंत प्रभू.

0: प्रभाकर सावंत यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं भावधारा कार्यक्रमात.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आहात.
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
1: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
0: मग मूळ पुतळा आला कुठून? आणि तो आता

0: कुठे
1: हे तर कळेलच, पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिशकालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
0: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.
2: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। सकाळचे 10 वाजले आहेत, ऐकूया गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम। नंदेश उपमप आणि सहगायकांनी गायलेलं देऊळ बंद या चित्रपटातलं गीत ऐकूया। गीतकार आहेत प्रणीत कुलकर्णी आणि संगीतकार आहेत नरेंद्र भिडे।

महालक्ष्मी अय्यर आणि चिनार खारकर यांनी गायलेलं टाइमपास या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होत्या अश्विनी शेंडे आणि संगीतकार होते चिनार महेश. गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया झेंडा या चित्रपटातलं गीत ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायलेलं. गीतकार अरविंद जगताप आणि संगीतकार अवधूत गुप्ते.

मुंबई पुणे मुंबई दोन या चित्रपटातलं बेला शेंडे, ऋषिकेश रानडे आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, अश्विनी शेंडे आणि विश्वजीत जोशी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अविनाश विश्वजीत.

0: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
1: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
0: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आत्ता कुठे आहे
1: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिश कालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्या मागचा इतिहास काय आहे,
0: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात. निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.

उपग्रह वाहिनीवरून एक निवेदन ऐका. आमच्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमाविषयी श्रोते, हो सण उत्सव आणि व्रतवैकल्यांचा श्रावण मास आजपासून सुरू होतोय. श्रावणी सोमवार, शनिवार, मंगळागौरी, नागपंचमी, रक्षाबंधन, दहीहंडी, गोकुळाष्टमी अशा अनेक सण आणि महत्वपूर्ण सांस्कृतिक पर्वांची रेलचेल असणारा हा महिना अनेक आठवणी मागे ठेवून जातो. श्रावणाचं स्वागत करताना उजाळा देऊया अशाच काही आठवणीतल्या क्षणांना. विषय आहे स्वागत श्रावणाचे. संवादिका सविता राजेश गुटाळ. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 0225415 41 29 आणि 0225415 41 30. आणि आपल्या कार्यक्रमाची वेळ आहे 11:05 11:40. तर अवश्य फोन करा आज सकाळी आपल्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमात. संवादिका सविता राजेश गुटाळ. निवेदन संपलं.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं आणि चित्रपट होता गम्मत जम्मत. छोट्या या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आय आर मराठी डी टी

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 आणि 8 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात के श्रीनिवासन यांचं बासरीवादन आपण ऐकणार आहात. राग देवगिरी बिलावल. विलंबित गत 1 तालात आहे आणि द्रुतगत 3 तालात आहे. यांना तबला साथ आहे राजेंद्र अंतरकर यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात के श्रीनिवासन यांचं बासरीवादन राग देवगिरी बिलावल.

श्रोतो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात के श्रीनिवासन यांचं बासरीवादन आपण ऐकलं. राग देवगिरी बिलावल यांना तबला साथ होती राजेंद्र अंतरकर यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते, आज दुपारी 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल योगेश हंसवाडकर यांचं गायन राग शुद्ध सारम. संध्याकाळी 5:02 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल देवोज्योती गुप्ता यांचं सतारवादन राग श्री. आणि रात्री 10:01 राजा काळे यांचं गायन आपण ऐकू शकाल राग श्यामकल्याण. आपण ऐकत आहात

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका आमच्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमाविषयी. श्रोतो, सण उत्सव आणि व्रतवैकल्यांचा श्रावण मास आजपासून सुरू होतोय. श्रावणी, सोमवार, शनिवार, मंगळागौरी, नागपंचमी, रक्षाबंधन, दहीहंडी, गोकुळाष्टमी अशा अनेक सण आणि महत्वपूर्ण सांस्कृतिक पर्वाची रेलचेल असणारा हा महिना अनेक आठवणी मागे ठेवून जातो. श्रावणाचं स्वागत करताना उजाळा देऊया अशाच काही आठवणीतल्या क्षणांना. विषय आहे स्वागत श्रावणाचे. संवादिका सविता राजेश गुटाळ. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 02245415129 आणि 02245415130. तर अवश्य फोन करा आज सकाळी 11:05 11:40 आपल्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आणि 11:05 स्वरसंवाद डायल इन कार्यक्रम.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो, आजच्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमात मी सविता राजेश घुटाळ सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते, आजपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. श्रावण मासाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपला कार्यक्रम तुम्हाला माहीतच आहे, तरी पण मी एक आठवण करून देते कार्यक्रमाची. श्रोते, सण उत्सव आणि व्रतवैकल्यांचा असा असतो श्रावण मास, आणि आजपासून तो सुरू होतोय. श्रावणी सोमवार, शनिवार, मंगळागौरी, नागपंचमी, रक्षाबंधन, दहीहंडी, गोकुळाष्टमी अशा अनेक सण आणि महत्वपूर्ण सांस्कृतिक पर्वाची रेलचेल असणारा हा महिना अनेक आठवणी मागे ठेवून जातो. श्रावणाचं स्वागत करताना उजाळा देऊया अशाच काही आठवणीतल्या क्षणांना. आणि आजचा आपला विषय आहे स्वागत श्रावणाचे. संवादिका सविता राजेश घुटाळ. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 0225415141 आणि 0225415140. आणि आपल्या कार्यक्रमाची वेळ आहे 11:05 ते 11:40. सुरुवातीला ऐकू एक छानसं गाणं.

0: हॅलो स्वर संवाद. हॅलो, हो तुमचा फोन लागलाय, बोला प्रतिभाताई.
1: हॅलो हॅलो, मस्त. श्रावण महिना म्हणजे आम्ही पण खुश, तुम्ही खुश, सगळे खुश.
0: हो, श्रावण महिना तुमचा पहिला मजा आहे.
1: आता मी सांगते म्हणजे आमच्या नित्यमाने ना श्रावणामध्ये सोमवार आणि शनिवार अगदी पारंपरिक वालाची भाजी आणि मुगाची भाजी, सोमवारी मुगाची आणि शनिवारी वालाची मोड आणून, त्याला तो ठराविक काल लागतो ना भिजत घालायला. पण त्या श्रावणामध्ये व्यवस्थित नेमाने भिजत घातलं जाईल, विचारायला व्हायचं. पण ह्या महिन्यात श्रावणात अगदी बरोबर नेमाने काम व्हायचं.
0: आणि ठरलेल्या भाज्या श्रावणात आपण
1: रक्षाबंधन सांगते. रक्षाबंधन, रक्षाबंधनसाठी आम्ही लोकरीत, मी माझ्या मुलीला, मुलीला भाऊ जरा जास्त आहे, तिलो भाऊ, आते भाऊ, मामे भाऊ, तर ती लोकरीत तिला छान पर्यावरण पूरक हे पण आहे, भीती पण नाहीये. आणि मुलं ती अगदी आंघोळ झाली तरी भिजलं तरी ते लोकर सुकायची. त्यामुळे भाऊ पण ते सगळं तसंच. आणि ती नंतर मुलगी पण माझी चिकली लोकरीत करायला. हे बाहेरचं सगळं प्लास्टिक बिस्टिक काय वापरतात ते पण म्हणजे पूरक झालं ना पर्यावरणाला.
0: बरोबर आहे.
1: तिसरं म्हणजे ते दही हंडी जी करतात ना, दही हंडी ती मला पारंपरिक जी दही हंडी होती ना ती बरोबर होती. आता जे थरावर थर चढवतात ना, तर जो हेच आहे भीतीचाच आहे, ते काय पटत नाही. तर जरा दुसऱ्यांनी ऐकलं तर बरं होईल की कमी थर लावून आनंद घ्या. बस बस, ओके ओके, जास्त बोलायला भरपूर आहे.
0: ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद प्रतिभा, धन्यवाद.
1: हो, धन्यवाद.
0: हॅलो स्वर संवाद.
2: हॅलो,
0: हा बोला.
2: नमस्कार, सविताताई, अरुणा जोशी बोलते.
0: हा बोला अरुणाताई.
2: हा, मला तर सगळे लहानपणची जास्त आठवणी आल्या. माझ्या आजीची मला आठवण

0: झाली. आणि आमच्या घरात एकदम धार्मिक वातावरण होतं माहेरी, आणि इथे आता सासरीही आहेत पण माहेरी पण होतं. तर ते तिथे लहानपणी मला आठवते की आजी दर दिवसाची कहाणी आम्हाला वाचून दाखवायची. सोमवारची कहाणी, मंगळवारची कहाणी, नंतर रविवारची कहाणी, म्हणजे रोज श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला महत्व आहे, नाही का?
1: बरोबर आहे.
0: आणि तो ज्योतीचा कागद लावला जायचा, त्याच्यामध्ये नागाचं चित्र आठवतंय मला.
1: आणखी अजून पण लावतात बरं का ते? अजून पण तो कागद लावला जातो, कोणी पंचमीला लावतो, कोणी शुक्रवारी
0: लावते अजून सुद्धा. पण ते लहानपणच्या आठवणी सांगते आता. नागोबाची मग पूजा केली जायची नागपंचमीला, आणि पुरणाची दिंड केली जायची.
1: हो हो.
0: आमच्याकडे घाटावरती उकडून करतात.
1: हो हो हो.
0: गरम गरम पुरणाची दिंड आणि त्याच्यावर साजूक तूप असा नैवेद्य दाखवला जायचा. आणि मग त्याचा म्हणजे आम्ही हे उडवायचो, फज्जा उडवायचो
1: सगळा.
0: आणि श्रावणी सोमवारी शाळा लवकर सुटायची ती एक आठवण आहे.
1: बरोबर
0: आहे. उपास असायचा आणि मग संध्याकाळी लवकर आल्यानंतर घरी काहीतरी छान छान पदार्थ केलेले असायचे, गोडा धोडाचे, मजा यायची एकदम.
1: हो हो खरं.
0: आणि मंगळवारची मंगळागौर तर काय म्हणजे फारच सुंदर,
1: म्हणजे
0: त्याच्या आठवणी तर खूप छान छान आहेत. झिम्मा, फुगडी, पिंगा हे सगळे खेळ तर खेळ जायचेच तिथे. आणि आम्ही त्यावेळी कोकणात होतो चिपळूणला.
1: मस्त.
0: हा तर तिथे तर फारच मंगळागौर खूप पहाटेपर्यंत जागवली जायची मला आठवत. आणि मी आणि माझी बहीण आम्ही दोघी चौथीचं भांडण खेळायचो.
1: अरे बापरे.
0: ते अख्ख्या चिपळूणात फेमस झालं होतं आमचं चौथीचं भांडण. दोघी लहान होतो त्यावेळी आणि एवढ्या जोशात ते करायचं भांडायचो ना दोघी जणी.
1: आणि होतं काय
0: आठवणी जाग्या झाल्या आज.
1: होतं काय असं म्हणजे सण आला की आपल्या ते जुन्या सगळ्या आठवणी, ते पदार्थ, ते आजीपासून आपल्याला आठवतं सगळं.
0: आणि सांगायचं म्हणजे बालकवींची कविता श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरली ऊन पडे.
1: बरं.
0: हा ऊन पावसाचा खेळ श्रावण महिन्यात आपण पाहतो.
1: हो.
0: मला वाटतं आपल्या आयुष्य सुद्धा त्याच्याशी म्हणजे रिलेटेडच आहे, नाही का?
1: बरोबर आहे. आणि जसं आता पाऊस येऊन जातो
0: आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे सतत चालूच असते.
1: बरोबर.
0: हा एक शिकवण ही श्रावण महिना देऊन जातो आपल्याला. सण संस्कृती जपणारा असा हा श्रावण महिना. आणि नाती पण सगळी जपली जातात श्रावण महिन्यात.
1: हो हो हो हो.
0: नाही का?
1: बरोबर आहे.
0: असं बोलायला खूप आहे खरं म्हणजे, पण इतरांना ही संधी द्यायला हवी ना.
1: धन्यवाद. हॅलो, स्वर संवाद.
2: नमस्कार.
1: हा नमस्कार, बोला.
2: अनिल नाईक बोलत आहे मुंबई.
1: हा बोला अनिल नाईक.
2: श्रावण म्हटलं सणांची लयलूट.
1: हा.
2: आणि श्रावणाचे खाद्य पदार्थ आठवतात.
1: हो हो हो हो.
2: कानवले, उकडीच्या पानाचे पातोळ्या, हळदीच्या, अळूवडी, ककडीची कोशिंबीर.
1: हो हो हो हो.
2: श्रावणाचे खाण्याचे पदार्थ आहेत.
1: हो हो बरोबर आहे.
2: आणि श्रावणी सोमवार अर्धा दिवस.
1: शाळेला सुट्टी.
2: श्रावणी शनिवार उपास, सोमवार उपास. आणि आमच्या शाळेमध्ये प्रिन्सिपॉल पारशी होता, त्यामुळे श्रावणात दर श्रावणी सोमवार जायचं नाही, पहिला आणि शेवटचा. पण जसं महाराष्ट्रीय प्रिन्सिपॉल आले तर दर श्रावणी सोमवारची अर्धा दिवस. आणि नागपंचमीचे आम्हाला सुट्टी मिळायची नाही, त्यांनी चालू केली. आणि त्यामध्ये माझा अधिक वाटा असायचा, मी डायरेक्ट ऑफिसमध्ये जायचो, प्रिन्सिपॉलना सांगायचो.
1: हो का?
2: की नागपंचमीची सुट्टी द्या.
1: छान छान.
2: म्हणजे आम्हाला डेअरिंग होत नाही, तू कसा गेला ऑफिसमध्ये? पण आपल्यामुळे इतरांचा फायदा झाला ना.
1: हो अगदी बरोबर आहे.
2: हे माझ्या श्रावण महिन्याच्या आठवणी आहेत. आणि मी जसा आकाशवाणीचा कलाकार आहे तसं तुम्ही आकाशवाणीचे उच्च उंच निवेदिक आहे, ह्याचा मला अभिमान आहे.
1: धन्यवाद.
2: भले माझी फरमाइश पूर्ण हो किंवा न हो, पण तुम्ही हा विषय घेतला मला आनंद आहे.
1: हा हा. आणि तुमचा फोन लागला यातही आम्हाला आनंद आहे.
2: धन्यवाद.
1: ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार. हॅलो.
3: हॅलो.
1: हा स्वर संवाद, बोला.
3: प्रदीप वसंत जोशी बोलतोय, मेढा रोहा, रायगड मधन.
1: हा बोला.
3: माझे लहानपणची आठवण मला आली. आमच्या इथे दक्षिण दिशेला औचित गड आहे आणि पूर्वेच्या बाजूला

0: डोंगर आहे मोठा, प्रचंड मोठा डोंगर आहे, त्याच्यावर कातळ शिल्प म्हणतात त्या प्रकारचं एक शिवलिंग कोरलेलं आहे आणि दोन कडेला टाके आहेत. लहानपणी आमच्या गावातल्या सगळ्या बाया, म्हणजे माझ्या आई आणि गावातल्या इतर सगळ्या ब्राह्मण बाया तिथे वरती जायच्या पूजा घराला. इतर वेळेला कधी कोणी पोहोचायचं नाही तिथे, म्हणून त्यांना अपूजी लिंग नाव दिलेलं होतं. आणि तिथे अशी घाई केली इतकं चिकट असायचं की धनादर आपटाला व्हायचं. तर ते गेल्या वर्षी मला एकदम आठवण झाली, आपण कित्येक वर्षात तिथे गेलो नाही. तर ते मी एक माझा मित्र नंदू पाळंदे भास्कर पवार असे पावसाळ्यात गेलो तिथे आणि इतकं तिथे सगळं जमीन खचलेली होती, दगड पडलेली होती, नेमकी जागा कळत नव्हती कारण कित्येक वर्ष कोणी तिथे पोहोचलं नसावं होते. आणि नंतर मग अंदाज केला आणि एका ठिकाणी खणाल सहज केली. तर खणताना पहिलं निरांजन बाहेर आलं.
1: अरे बापरे,
0: निरांजन बाहेर आल्यावर अशा वाटली म्हटलं 100% ते आपुजी लिंग असणारे आणि मग तिथं मिळून उकरलं त्याचा आकार दिसायला लागला. जर आता व्हॉट्सअप असतं तर मी ते फोटो पण शेअर केले असते, व्हिडिओ फोटो. आणि नंतर मग ते विंडो क्लिअर केलं पूर्ण, चिखल होता सगळा काढला, मोकळे केलं, नंतर कडेच्या टाक्या पूर्ण उपसून काढल्या गाळाने भरलेल्या. नंतर आमच्यातला नंदू पाळंदे होता आणि त्या तिथे एक धबधबा होता, त्या धबधब्याखाली आंघोळ केली, पूजा केली. आणि आता ते आयसीटी पोहोचण्यानंतर अशा दाट झाडी वाढलेली आहे. पण पूर्वी नियमितपणे दर श्रावण सोमवारी गावातल्या सगळ्या ब्राह्मण बायका आणि इतर लोक पण तिथे नेहमी जायचे. हे आता मोबाईल टीव्ही आल्यापासून कोणी पोहोचत नाही तिथे.
1: नाही पण असं नाही म्हणतायत आता की
0: नाही,
1: आता काय झालंय मंगळागौरची पूर्वी घरातल्या घरात मोठ्या हौसेने साजरी केली जायची की नाही, त्याचा आज इव्हेंट म्हणून साजरा जातो आणि त्यामुळे काय होतं पूर्वीपेक्षा जास्त दणक्यात हा सण साजरा केला जातो. बरोबर आहे ना? हा. आणि मंगळागौरीची जुनी गाणी आज ऐकताना किती मजा वाटते, त्यातला उल्लेख जरी जुने झाले तरी आनंद मात्र तसाच आहे. आणि सर्व श्रोत्यांना एक विनंती आहे, जेव्हा तुम्ही फोन लावता तुमचा रेडिओ सेट लांब ठेवा, जेणेकरून तुम्हालाही व्यवस्थित ऐकता येईल आणि आपला कार्यक्रमही व्यवस्थित पार पडेल. ठीक आहे, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हेलो स्वर संवाद। हेलो रेडिओ सेट थोडासा लांब ठेवा।
1: नमस्कार,
0: हा नमस्कार, बोला।
1: नीता शेरे दहिसर पूर्वहून बोलते।
0: हा बोला।
1: हा विषय छान आहे,
0: धन्यवाद।
1: खूप आठवणी आल्या। आपण गाव सोडलं, मुंबई झाली आता घर आमचं, पण गावामध्ये मैत्रिणींच्या घरी मंगळागौरी जागवायला पूर्ण रात्र जाणं हा एक सुख सोहळा होता।
0: हो बरोबर आहे।
1: आणि आपल्या मराठी महिन्यांमध्ये ना आपला श्रावण महिना अतिशय देखणा महिना आहे। निसर्ग सगळा हिरवाळीने वेगवेगळ्या छटाने भरून गेलेला असतो।
0: हो हो हो।
1: आमच्याकडे संगमेश्वर गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, तालुक्याच्या गावामध्ये सप्तेश्वर ठिकाण आहे मॅडम। अतिशय देखणं असतो आहे आणि दर सोमवारी त्या डोंगर दऱ्यातून वरती चढून जाणं ह्या आठवणी प्रचंड जिवंत केल्यात आपण ह्या विषयाने। चांगला देखणा महिना आहे हा। घरामध्ये सर्व आईच्या हाते पंचपक्वान्न खायला मिळायचे। आई गेली त्याच्यामुळे सण उत्सव घरातले कमी झाले।
0: बरोबर।
1: पण आठवणींचं बंधन संपत नाही ना कधीच।
0: हा आणि आपण जेव्हा सण साजरे करतो प्रत्येक वेळी आपल्याला ती आठवण येते, आता आम्ही असं केलं होतं, आम्ही तसं केलं होतं।
1: अगदी अगदी अगदी अगदी अगदी योग्य शब्दात म्हणालात आपण, खरंच योग्य शब्दात म्हणाला।
0: धन्यवाद।
1: अतिशय भावलं, अतिशय भावलं। धन्यवाद।
0: ठीक आहे, धन्यवाद।

0: हेलो स्वर संवाद।
1: नमस्कार,
0: हाँ बोला।
1: श्रावण हो म्हणजे आमच्याकडे ना
0: हाँ
1: सोम
0: आपलं नाव सांगा ताई।
1: रविवारी। हाँ बोला बोला ताई।
0: आपलं नाव सांगा ना पहिला।
1: डोंबिवलीवरून।
0: हाँ हाँ डोंबिवलीहून कोण?
1: डोंबिवलीवरून मंजुळा शेणाय।
0: हाँ हाँ बोला बोला।
1: हाँ तर श्रावण महिना म्हटला ना की आमच्याकडे शुक्रवारचं आणि रविवारचं तुळशी पूजन होतं।
0: हाँ हाँ
1: भरपूर वगैरे आणून दुर्वा त्याच्यावर जोडून जुडी जुडी करून ती तुळशीची पूजा करतात। इतकं सुंदर दिसतं ते। आणि नंतर ह्याच्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी शेवया तांदळाच्या शेवया करणं वगैरे आणि जानवं बदळणं हे सगळं आमच्यात होतं। आणि अष्टमीच्या दिवशी पदार्थांची रेल शेल, अगदी एक भाजी तर त्याचं नावच गजबज आंबात म्हणतो आम्ही। गजबज म्हणजे ते भाज्यांची गजबज, त्याच्यात मका म्हणा बॅम्बू शिवर ते अगदी भरपूर भाज्या घालून भाजी करायची, मग पत्रडा असं सगळं करून खूप मजा। म्हणजे हा श्रावण यायची आणि इतकी आतुरतेने वाट बघतो कारण हे सगळं खायला हवं।
0: ते उंदीव सारखी ना ती भाजी।
1: हो हो म्हणजे आमटीच आहे ती, त्याच्या सगळ्या प्रकारच्या भाजी करायच्या, भाज्या घालायच्या आणि खूप सुंदर म्हणजे भोपळा विपळ मुलं जे बाकीच्या वेळेस खात नाही सगळी भाजीची त्याच्यात ना खातात संकार।
0: आणि असं काही नव्हतं ताई, मला हे नको मला ते नको, उलट सणाला सगळे म्हणायचे की आता काय घरात नवीन होणार आहे, सगळ्यांना उत्सुकता लागायची।
1: एक्झॅक्टली एक्झॅक्टली अगदी तसं। त्यामुळे खूप आम्ही आणि ही परंपरा आम्ही अजूनही चालवतो, म्हणजे आमच्या मुलांनाही ती खाऊन सवय आहे
0: आणि चालवायलाच पाहिजे, चालवायलाच पाहिजे कारण आपली परंपरा पुढे जपली जाईल।
1: धन्यवाद। हे सांगायचं होतं की आमची पण परंपरा अशा प्रकारची आहे, आम्हाला महत्व शुक्रवार आणि रविवारच्या तुळशीच्या पूजनाचं असतं खूप। आणि ती आणि दारात रांगोळी म्हणा हे ते सगळ्याचं खूप छान वाटतं हा महिना,
0: खरंच छान वाटतं। प्रसन्न असतो वातावरण, अगदी मस्त असतं। पाऊस कसा येतो जातो, हिरवळ असते, बाजारात पण भाज्यांची रेलचेल असते, हिरवं गार अगदी झालेलं असतं, बरोबर आहे ना?
1: बरोबर।
0: आणि कसं होतं माहिती का, आपल्या ज्या संस्कृती परंपरा आपण जे जपतो किंवा करतो ते तुम्ही आज जर बोललात ना छान वाटेल।

0: श्रोत्यांना पण कळेल की अरे आज आता तुम्ही नवीन सांगितलं, आम्ही तुळशीची पूजा करतो, हे करतो, आम्ही ह्या भाजी करतो. खूप छान म्हटलं ताई, खूप छान.
1: धन्यवाद आमच्या ऐकून घेतले. थँक्यू.
0: धन्यवाद धन्यवाद. तुमच्यामुळे आम्हाला नवीन संस्कृती कळली. छान. धन्यवाद. हॅलो, स्वर संवाद. हॅलो, रेडिओ सेट लांब ठेवा जेणेकरून तुमचा आवाज आमच्यापर्यंत येऊ शकेल. मी वारंवार तेच सांगते. हॅलो, स्वर संवाद.

0: हेलो, स्वर संवाद। हेलो,
1: हेलो। हाँ,
0: हाँ बोला।
1: ये गीता कळके ठाणे इथनं बोलते। हाँ,
0: हाँ बोला।
1: असा विषय नेहमी सखत चांगला आहे।
0: धन्यवाद।
1: स्वागत श्रावणाचे। हाँ, तर माझं थोडस मनोगत व्यक्त करते मी। चैत्र वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू आणि श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू। आषाढात पाऊस पडायला सुरुवात होते आणि सृष्टीला नवचैतन्य श्रावणातच खरं येतं। त्यामुळे हिंदू धर्मातील हा एक अत्यंत पवित्र असा महिना आहे। लोक आतुरतेने त्याची वाट पाहत असतात आणि कवी लोकांच्या प्रतिभेला पण याच काळात भर येतो। बासी मर्ढेकरांची एक कविता मला आठवली, आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने यावा वर्षा ऋतू तरी। तसं बालकवी तर काय सर्व श्रुतच आहेत। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सोहीकडे। त्याच्यानंतर दुसरी त्यांची फुलराणी कविता, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मुखमालीचे। लहानपणी आपण सगळ्यांनीच निबंधामध्ये असं लिहिलेलं आहे की धरतीने जणू हिरवा शालूच परिधान केला आहे।
0: बरोबर आहे।
1: तर ह्या काळामध्ये फळं फुलं भाज्या यांना बहर येतो, सणांची तर रेलचेलच असते।
0: पण तुम्ही असे विशेष काय करता का तुमच्या घरात, म्हणजे तुमच्या आठवणी काय आहेत का ते पण सांगा मला।
1: आठवणी म्हणजे हे सगळे सण घरामध्ये साजरे केले जातात। आता काल दीपपूजनापासूनच
0: सुरुवात झाली। बरोबर।
1: घरोघरी जीवतीचा कागद लावला जातो, शुक्रवारी पूजा, संध्याकाळी आरती, चण्यांचा गुळाचा नैवेद्य।
0: बरोबर।
1: सवाशीन जेवायला घालायला मिळाली तर ती पण घातली जाते। रक्षाबंधनासारखा सण घरोघरी साजरा केला जातो। मी स्वतः श्रावणी सोमवार करते, श्रावणी शनिवारी आरतीच्या दर्शनाला जाते। तर असं थोडस धार्मिक नेचर माझा आहे आणि सगळ्या गावांतून शहरांतून दहीकाला गोकुळाष्टमी हा तर एक मोठा आता इव्हेंटच झालेला आहे। म्हणजे तर त्यामुळे मला असं वाटतं की सगळेजण या श्रावण महिन्याच्या आतुरतेने वाट पाहत असतात। आणि सगळ्यात महिलांच्या दृष्टीने सगळ्यात मंगळागौर ही श्रेष्ठ असा सण आहे।
0: बरोबर आहे।
1: तर परत मुद्दा आला की मी खेडेगावातली असल्यामुळे आता सध्या काय झालेलं आहे की ज्या नववधूची मंगळागौर साजरी केली जाते तिचा सहभाग कमी असतो। आणि मग ते असे आता तुम्हाला माहिती की मंगळागौरीचे ग्रुप असतात खेळणारे।
0: आता इव्हेंट म्हटलं ना मी मगाशीच की इव्हेंट सारखं सुरू झालं,
1: त्यांना बोलवून ते केलं जातं। परंतु मला आठवत आहे की लहानपणी माझ्या आम्ही पाहिलेलं आहे की 85 पुढच्या बायका सुद्धा पहाटेपर्यंत जागत असत आणि खेळ खेळत असत।
0: हे का होतं गीता ताई माहिती का तुम्हाला? कारण पूर्वी बायकांना बाहेर पडण्याचं काही संधी नव्हती आणि त्या एकत्र येऊन अशी सण साजरी करायचे आणि त्याच्यामुळे व्हायचं काय, एक गेट टुगेदर आपण जे आता आपल्या भाषेत बोलतो ना त्यांचं ते साजरं केलं जायचं आणि ते एकत्र भेटायच्या।
1: हो, पण त्या सहभागी व्हायच्या हे विषय आहे ना, म्हणजे सक्रिय सहभाग असायचा, नुसतं फराळापुरतं नाही यायचं। त्या
0: वयाचं असं बंधन नसतंच कधी, तुम्ही कधी
1: वयाचं बंधन नाही पण तेवढी सक्षमता पण होती हो त्यांच्यामध्ये।
0: बरोबर आहे।
1: आता त्याच्या नवऱ्या दुसऱ्या ऑफिसला जायचंय म्हणूनच अधिक आवडलेले असतात की काय कळत नाही।
0: म्हणतात ना जुनं ते सोनं,
1: मी ठिकाणी करत आहे पण ही वस्तुस्थिती झालेली आहे। आता
0: नाही तर म्हणूनच म्हणतात ना जुनं ते सोनं ताई।
1: म्हणजे आता एक म्हणजे थोडस परत असं सांगते की मी आता शिक्षिका आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती झालंय। तर शाळेमध्ये जे पीटी शिक्षक असतात ना, म्हणजे विशेषतः महिला शिक्षिका होत्या माझ्या काळामध्ये दोन पीटी शिक्षिका म्हणून, तर मी त्यांना असं सांगायचे नेहमी की अहो तुम्ही मैदानावरची पीटी घ्या त्याबद्दल काही नाहीये, परंतु मध्ये मध्ये हे मंगळागौरीचे खेळ ते शिकवा ना मुलींना।

0: म्हणजे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे हा त्यांना आणि पुढची पिढी तयार होते ह्याच्यातून. तर असा एक माझा पट आहे, असं काय कधी प्रत्यक्षात घडलं नाही, जिथे आपले हात पोचत नाहीत तिथे माणूस कमीच पडतो म्हणजे शेवटी.
1: तर
0: आणि हा श्रावण महिना म्हणजे कसं त्याचं बदलतं रूप, खरं म्हणजे आपण ज्या गावात राहतो गाव तेच असतं, आजूबाजूची माणसं आपल्या तीच असतात, पण सगळं असं म्हणतच चैतन्य घेऊन येतो आणि या श्रावणामध्ये प्रत्येकालाच काहीतरी वेगळं वातावरण जाणवायला लागतं. एक हुरूप येतो, देवदर्शन, उपास, व्रत, वैकल्य हे सगळं घरोघरी चालूच असतं, माझ्या घरी पण असतं हे असं सगळं. तर असा हा श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मातला पवित्र असा महिना आहे आणि त्यामुळे आपण तो साजरा करतो. पहिलंच गाणं तुम्ही लावलं लाजरा बुजरा असा श्रावणाबद्दल आवडलं मला.
1: आणि मी काय म्हणते गीताताई की आपण कुठे पण जाऊ पण आपली जे सण संस्कृती आपण तिथे करतोच.
0: हो हो,
1: ते गाणं आठवते का तुम्हाला की कुठेही जा निसर्ग हा एकच आहे चौकट राजामधलं, बरोबर आहे ना?
0: बरोबर, हो ऐकलेलं आहे गाणं.
1: ठीक आहे, धन्यवाद ताई, धन्यवाद.
0: चालेल, हो हा अच्छा.
1: हॅलो स्वर संवाद. हॅलो, आपला फोन लागलाय, बोला.
2: हा स्वर संवाद कार्यक्रम आहे ना आकाशवाणी मुंबई?
1: हो हो बोला.
2: हा मी गणेश नांदेकर बोलतो, पांढरचौडा जिल्हा यवतमाळ हा आदिवासी भाग मध्ये येतो.
1: हा हा बोला.
2: आणि खरोखरच हा श्रावण महिना म्हटलं ना की निसर्गाने आपल्याला हिरवळीचं दान आपल्या पदरात टाकल्यासारखं वाटतं मानवाच्या.
1: हा बरोबर आहे,
2: आणि खूप सुंदर महिना आहे लागून. आणि मला एक नागपंचमीची आठवण सांगतो मी. आमच्या इथे आदिवासी भागामध्ये नागपंचमीचा सण हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि आम्ही तर लहानपणी ते असं कागदावर किंवा पाटीवर, त्यावेळेस पाट्या होत्या, असं लेखणीने नाक काढायचं आणि त्याची मग घरात आमची आई किंवा बहिणी ह्या पूजा करत होत्या. आणि त्यानंतर ते शिजवलेलं आपलं पुरण आणि नागदिवे, नागदिवे म्हणजे असं ते वाफाळलेले नागदिवे राहायचे.
1: हो हो हो.
2: त्याच्यासोबत पुरण आणि त्याच्यावर ते आपलं तूप, म्हशीचं तूप किंवा म्हणजे गाईचं तूप असं टाकून त्याचा अलगच स्वाद राहायचा. आणि ते पुरण म्हणजे वाट्यावर असं पाटावर वाटलेलं असायचं.
1: बरोबर आहे, अगदी.
2: आणि ते पाट्यावर वाटलेलं पुरण तुम्हालाही माहिती आहे, आता तर मिळणं कठीणच आहे. खूप सुंदर असं पुरणाचा तो प्रसाद. आणि त्याच्या मध्ये मग आम्ही शेतामध्ये जाऊन वारोळाची पूजा करायचो, नारळ फोडायचो फुटाने
1: लाया. आणि गणेश बोलू का मी?
2: हा बोला ना.
1: आज श्रावणाचं जसं स्वागत केलंय पण तुम्हाला आमच्या इथे फोन लागलेला आनंद तुमच्या बोलण्यातून दिसून येतोय.
2: हो हो हो. आणि खरंच मोठ्या मुश्किलीने फोन लागला, मी 11 वाजतापासून प्रयत्न करत होतो, शेवटच्या क्षणाला मला फोन लागला आणि आपल्याशी बोलताना खूप आनंद होत आहे.
1: धन्यवाद. आणि त्यामुळे तुम्हाला पाट्यावर की वाट्यावर हे बोलताना पण कन्फ्युजन झालंय, बरोबर आहे ना?
2: नाही, पाटा जो असतो ना याचा दगडाचा पाटा. माहिती
1: माहिती माहिती माहिती. चालेल, धन्यवाद.
2: बंद झालं, कोणीच नाही करत ते.
1: नाही आहे, अजून पण आहे, वापरला जातो.
2: हो हो. अजून खेडे विभागामध्ये वापरला जातो तो, पण आम्ही थोडस पांढरकवडा हे गाव खेडे वजा शहर आहे.
1: तुमचा फोन लागला त्याबद्दल धन्यवाद.
2: झालेला आहे.
1: चालेल चालेल, धन्यवाद गणेश सर.
2: धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद धन्यवाद. हॅलो स्वर संवाद.
3: हॅलो, मी नीता पाटील बोलते ठाण्याहून.
1: हा बोला.
3: हा, खूप ट्राय केला हो तुमचा फोन. ओके, श्रावणातलं वातावरणच इतकं सुंदर असतं की जुन्या कविता आठवायला लागतात. आम्ही सकाळी फिरायला जातो त्या न चुकता छत्री घ्यावी लागते, कारण असं म्हणतात ना श्रावणात घन निळा बरसला, दिसतं अगदी आकाश निळा ऊन दिसतं आणि कधी अचानक सर येऊन सांगता येत नाही. आणि मग आम्हाला ते इंद्रधनुष्य, मला उन्हामध्ये पाऊस पडला की मी धावते इंद्रधनुष्य कुठे दिसतं ते बघायला, आणि ती मजा वेगळीच असते. दिसल्यावर मी फोटो काढतेच पटकन. तर असं श्रावणातली ती जी मजा, वातावरण सुंदर असतं आणि त्यातलं आपण बहुतेक सगळी व्रत वैकल्य सगळी काही या महिन्यात येतात त्याप्रमाणे शनिवार आणि सोमवार तर आपण करतो.

0: करतो. आणि मध्ये मग नागपंचमी, रक्षाबंधन, नंतर गोपाळकाला वगैरे असे सगळे सण मध्ये मध्ये येतात. ऍक्च्युली श्रावणानंतर सगळे सणच सुरू होतात, कारण श्रावणानंतर भाद्रपद येतो, गणपती, मग नवरात्र. म्हणजे श्रावणची आपण अगदी वाट बघत असतो आणि जिकडून तिकडून गोड गोड सुंदर सुंदर पदार्थाचे वास येत असतात, त्याने आपली भूक काय होते आणि मजा येते. त्यामुळे नंतर शाळेचे दिवस आठवतात, शाळेत आम्ही लवकर घरी यायचो का, शाळा लवकर सोडायची आणि मग आईला म्हणायचं, आई लवकर नैवेद्य तयार झालाय का, कारण आमच्या समोर देऊळ होतं आणि ती गाय वासरू घेऊन बसायची. म्हटलं जा जा, आम्ही पटकन जाऊन धावायचो आम्ही त्याला नैवेद्य द्यायला, कारण एकदा तिचं पोट भरलं की ती खायचीच नाही, म्हणून आम्ही तिला पहिला नंबर लावायला धावायचो. नंतर असं खूप मजा गमती आठवतात. मला एक गोष्ट आठवते, नागपंचमीचे दिवस होते आणि आमच्या आईला आम्ही भाऊ एकटाच राहत होता, त्याच्याकडे पालघरला पाठवलं होतं आणि आम्ही तिघी बहिणी इथे करत होतो आणि आमच्या बरोबर एक पॉमी आमचा छोटी कुत्री होती आणि एक दिवस ती नागपंचमीला अशी असहाय्य झाल्यासारखी होती, इथून तिथून फटकून काहीतरी काळजी करत बसली. म्हंटल ग काय, आई तिकडे दादाकडे गेली आहे, ये ना तू खा ना. ती तोंडच लावत नव्हती खाण्याला आणि साधारण 12:30-1 ती शांत झाली आणि मग तिने खाल्लं. मग आम्हाला आईला फोन करून सांगतो आम्ही असं झालं ग, तर आई म्हणाली अगं मी पूजा करताना साप आला होता आणि मग मी त्याला पाहिल्यावर हळूच बाहेर पडली आणि दरवाजा बंद करून शेजाऱ्यांना बोलावलं आणि मग त्याने तो साप पकडून नेला. म्हंटल तरी तिथे ही असह्य झालेली, म्हणजे इतकं सिक्स सेन्स असतं ना जनावरांना सुद्धा, तिथे ते आम्ही अगदी अनुभवलंय. अशा खूप गमती जमती आहेत पण या आठवण मी विसरत नाही.
1: ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद ताई,
0: धन्यवाद बोलायला दिल्याबद्दल.
1: हॅलो स्वरसंवाद.

0: हेलो स्वर सोमा, हेलो।
1: हेलो,
0: हाँ बोला। हा
1: नमस्कार.
0: शेवटचा
1: आता
0: फोन आहे
1: श्रावण
0: आपला।
1: श्रावणाचा शेवटचा पोळ्याचा दिवस आठवला मला.
0: हा, आणि ताई थोडक्यात बोला, शेवटचा फोन आहे आपल्या
1: हो,
0: कार्यक्रमाची,
1: अगदी
0: वेळ
1: थोडक्यात.
0: संपली। हा
1: कारण
0: बोला,
1: आमच्या देवळामध्ये
0: आपलं
1: सगळे
0: नाव
1: बहीण
0: सांगा
1: घेऊन
0: ना।
1: यायचे नमस्कार करायला.
0: हा आपलं
1: आणि
0: नाव,
1: ते आतोआत एकदम हा प्रसंग आला. आता सध्या काही नाही, मी बोरिवलीहून बोलते. बोरिवलीला असायचं म्हणजे त्यावेळेला. ठीक आहे
0: हा,
1: ना, धन्यवाद.
0: आपलं नाव नाही
1: श्रावणाच्या
0: सांगितलं।
1: शुभेच्छा सगळ्यांना.
0: हॅलो, ठीक आहे, धन्यवाद। श्रोता, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपली आहे। श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आपल्याला किती बोलावं आणि किती सांगावं हे पण वेळेची मर्यादा आपल्याला असल्यामुळे आता आपण हा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत। आणि ज्या श्रोत्यांचे फोन लागले त्यांचे मनापासून आभार, आणि ज्यांचे लागले नाहीत त्यांनी पुढच्या कार्यक्रमात अवश्य फोन करावेत। मी या कार्यक्रमापुरती सविता गोटाळ आपला निरोप घेते। पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात याच वेळी। तोपर्यंत नमस्कार।

स्वरसंवाद डायल इन कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, वेळ झाली आहे भावधारा कार्यक्रमाची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया पूर्वा जोशी यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत.

0: आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: श्रोत भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया विवेक केळकर यांनी गायलेलं पद्माकर कांबळे यांचं गीत.

पद्माकर कांबळे यांचं गीत आपण ऐकलं विवेक केळकर यांच्या स्वरात, आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 12 वाजता आपण ऐकू शकाल वनिता मंडळ. हा कार्यक्रम आम्ही नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कार घेऊन टाक. त्याच लोन मधून?
1: नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं.
0: वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
3: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. मैत्रिणींनो, बालकवी ठोंबरे यांच्या कवितेमधल्या प्रत्येक शब्दाशब्दामध्ये श्रावणाचं सौंदर्याचं वर्णन आहे. खरंच श्रावण आहेच तसा कवी मनाला भुरळ घालणारा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजही लिहितात, हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. श्रावण म्हणजे सृष्टीच्या कणाकणात चैतन्याचा जणू झराच. हिरवा कंच शालू परिधान केलेली धरती, डोलणारी वृक्षराजी, नद्या, ओढे, खळखळणारे धबधबे, रंगीबेरंगी फुलं, श्रावणाचं वर्णन खरंच ते करण्यापेक्षा डोळ्यांनीच अनुभवावं असा हा सृजनाचा महिना. सगळीकडे सप्तरंगांची उधळण करत तो येतो. उत्साहानं मांगल्यानं भरलेला श्रावण सणांची पर्वणी घेऊन येतो आणि सणांच्या निमित्तानं तो आपल्याला सृष्टीच्या अधिक जवळ घेऊन जातो. नाती फुलवतो, नाती रुजवतो. आणि मैत्रिणींनो, अनेक कवींनी श्रावण महिना आपल्याला नेमका कसा भासतो याविषयी काव्य सुमनं गुंफली आहेत. कवी मंगेश पाडगावकरांनी मात्र एका प्रेमात बुडालेल्या युवतीला श्रावण कसा भासतो याचं चित्रण आपल्या कवितेत केलेलं आहे. चला तर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली मंगेश पाडगावकरांची ही सुंदर अशी रचना.

मैत्रिणींनो, आता वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. आज स्त्री शिकली, स्वतःच्या पायांवर उभी झाली, प्रत्येक क्षेत्रात तिनं आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. ही वाक्य आपण नेहमीच ऐकत आणि बोलत आलो आहोत, पण आजची आधुनिक स्त्री मात्र याही पुढे गेली आहे, हो ना? आता तर असं म्हणावं लागेल की स्त्रीनं नवं तंत्रज्ञान आत्मसात केलंय. प्रत्येक क्षेत्रात ती सक्षमपणे वावरती आहे. सातार समुद्रापार तिच्या कर्तृत्वाचा ठसा तिनं उमटवलाय. ती यशस्वी उद्योजिका बनली आहे. त्यातही तंत्रज्ञानाची कास तिनं धरली आहे आणि हे करताना तिच्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला आर्थिकदृष्ट्या तिनं सक्षम बनवलंय, आत्मनिर्भर बनवलेलाय, रोजगार निर्मिती केली आहे. तर मैत्रिणींनो, स्त्रीची ही बदललेली भूमिका खरोखर अभिमानास्पद अशीच आहे. तिची उद्योग भरारी या आपल्या मालिकेमध्ये आज आपण ऐकणार आहोत अपर्णा चौधरी यांची मुलाखत. आपण नेहमी या मालिकेमध्ये अशाच उद्योजिकांना आमंत्रित करीत असतो आणि अपर्णा चौधरी यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. चला तर ऐकूया तिची उद्योग भरारी.

0: मैत्रिणींनो, स्वप्नांना जिद्दीची जोड मिळाली की यशाची नवी वाट तयार होते. सेवा, गुणवत्ता आणि विश्वास या तीन मुद्द्यांवर उभा राहिलेला व्यवसाय समाजाच्या आरोग्यालाही हातभार लावतो. फार्मसीशी संबंधित उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एका यशस्वी उद्योजिकेचा प्रवास, तोही प्रेरणादायी प्रवास, आता आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या अनुभवातून त्यांच्या व्यवसायातील आलेली आव्हानं, संधी आणि यशाचं रहस्य जाणून घेऊया. मैत्रिणींनो, ही आपली मैत्रीण आहे अपर्णा चौधरी. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार अपर्णाताई.
1: नमस्कार मॅम.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच.
0: कशा आहात?
1: एकदम ठीक.
0: व्यवसायामध्ये इतके वर्ष राहिल्यानंतर आज तुम्ही या स्थितीमध्ये आहात, कसं वाटतं?
1: मॅम, हे सगळं इझी नव्हतं, पण जेही मिळालं त्याच्यात मी खूप समाधानी आहे, खूप आनंदी आहे. माझा व्यवसाय, माझी फॅमिली, माझी मुलं, सगळ्यांची मला खूप साथ आहे आणि मी खूप आनंदी आहे.
0: आणि तुमच्यातील जिद्द, चिकाटी या गुणांनी तुम्हाला इथवर आणलेलं आहे. अर्थात हा प्रवास नक्कीच संघर्षांनी भरलेला असेल, अडचणींनी भरलेला असेल, पण कसं तुम्ही त्यातून वर आलात हे जाणून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्या व्यवसायाविषयी जाणून घ्यायचं आहे.
1: मॅम, माझा व्यवसाय हा किडनीशी रिलेटेड आहे. किडनीचे जे आजार असतात त्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट आहे, एक घरचं जे डायलिसिस येतात ते घरच्या डायलिसिसचं,

0: त्याच्यानंतर मशीन्सचे डायलिसिस जे हॉस्पिटलशी रिलेटेड आहे, तर एकूणच किडनी ट्रान्सप्लांट डायलिसिस याच्याशी रिलेटेड माझा सगळा व्यवसाय आहे.
1: बरं, शिक्षण हे तुम्ही याच क्षेत्रात घेतलं होतं?
0: नाही मॅम, शिक्षण माझं वेगळ्या क्षेत्रात झालं. मी बीएससी मायक्रोबायोलॉजी मधनं केलं. एमएससी मायक्रोबायोलॉजी करून मला टीचर व्हायची खूप इच्छा होती.
1: बरं,
0: पण आपण म्हणतो ना, आयुष्यात सगळे निर्णय हे आपले नसतात, काही निर्णय हे वेळ आणि परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. तर माझ्या बाबतीतही सेम झालं, मला काही निर्णय हे परिस्थितीनुसार घ्यावे लागले. बीएससी मायक्रोबायोलॉजी शिकत असतानाच माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला, ज्याच्यामध्ये त्यांची डेथ झाली. आणि घरी छोटा भाऊ, बहीण, आई आणि मी, आम्ही चौघच जण. आणि बीएससी मायक्रोबायोलॉजी ठीक आहे, आता मला एमएससी करायचं होतं, पण करणार कसं होतं? कारण की बाबांचाही बिझनेस होता आणि तोही ठीकठाक बिझनेस, म्हणजे असं नाही की खूप उत्पन्न होतं. तर म्हणजे प्रॉब्लेम तर हा झाला की आम्हाला आता उद्या सकाळी काय होईल याचं आम्हाला माहित नव्हतं की आता उद्या सकाळ कशी निघेलाय.
1: बरं,
0: तेव्हा मग मी या जॉबकडे वळली. अचानक मला एक ऑफर आली की बीएससी झालेली आहे तर तू असं मार्केटिंगचं बघू शकशील का, ज्याच्यामध्ये डायलिसिसच्या पेशंट्सला जाऊन चेक करावं लागतं, विचारपूस करावं लागतं, त्याचं ट्रेनिंग मला मिळेल आहे असं कंपनींनी सांगितलं.
1: बरं,
0: मग त्याच्यानुसार मी याच्यामध्ये आली आणि अशा प्रकारे हा प्रवास सुरू झाला.
1: हो, पुढे त्यातच करिअर करायचं, व्यवसाय करायचं असं तुम्ही ठरवलं?
0: हो, त्याच्यातच.
1: सुरुवातीची ती अवघड परिस्थिती तुमच्यासाठी असेल, कारण शिक्षण वेगळं आणि आपण करतो ते काम वेगळं, मग त्यासाठी येणारा अभ्यासही तुमचा भरपूर झाला असेल.
0: मॅम, मी जेव्हा जॉईन केल्याच्या नंतर हळूहळू त्यातनं शिकत गेली. मला 7 वर्षापर्यंत ते पूर्ण, म्हणजे ती फील्ड बऱ्यापैकी हस्तगत झाली होती की पेशंट्सला कशा प्रकारे डायलिसिस करतात, कसं डॉक्टरांशी बोलायचं, ते सगळं मला कळून चुकलं होतं. त्याच्यामुळे मी याच फील्डमध्ये मला करिअर करायची खूप इच्छा झाली.
1: बरोबर, फार्मास्युटिकल कंपनीत जॉब तुम्ही जवळपास 7 ते 8 वर्ष केलेलं आहे. तर कसं त्या कामाचं स्वरूप होतं आणि त्यातले काही अनुभव आम्हाला ऐकायचे आहेत ना?
0: त्याच्या मॅम, माझं म्हणजे बेसिक काम असं होतं की मी ज्या कंपनीला होती, फार्मा कंपनीला, ती अहमदाबादची होती. मला आधी जवळजवळ 15 ते 20 दिवस मी अहमदाबादला जाऊन त्यांचं ट्रेनिंग घेतलं पूर्ण, की ते डायलिसिसचे पेशंट्स कसे सांभाळायचे, कसे त्यांच्याशी हँडल करायचं आहे. ओटीमध्येही मी पेशंट्सला हँडल केलेलं आहे. तर ते सगळ्याचं आधी मी ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर मग मी इथे नागपूरचं पेरिफेरी एरिया, मग हळूहळू विदर्भ, मग विदर्भ झाल्याच्या नंतर माझे खूप सारे पेशंट जबलपूर, छत्तीसगडमध्ये, एमपीमध्ये आणि मराठवाड्यापर्यंत, पूर्ण विदर्भात सगळीकडे पेशंट्स होते. तर माझं कामाचं स्वरूप तेच होतं की पेशंटला आम्ही जे होम डायलिसिससाठी कॅथेटर लावून घरी पाठवायचं आणि ते घरी जाऊन डायलिसिस करायचे. तर माझं बेसिक काम होतं की पेशंटच्या घरी जाऊन चेक करणं की ते प्रॉपर डायलिसिस करत आहे, नाही करत आहे, त्यांना काही इश्यू आहे, काही प्रॉब्लेम आहे, तर ते सगळं चेक करून त्याचा रिपोर्ट घेऊन मला डॉक्टरला दाखवावं लागत होता की सर, आपला पेशंट घरी जाऊन असं असं डायलिसिस करताय, तो असं असं आहे, व्यवस्थित आहे, त्याची सध्याची स्थिती चांगली होत आहे, वाईट होत आहे, त्याला आणखी काही चेंजेस करायचे आहे, ते सगळं डॉक्टरांसोबत बोलून तो मेसेज पेशंटला फॉरवर्ड करत होती. तर माझं काम होतं कोऑर्डिनेटर, म्हणून मला क्लिनिकल कोऑर्डिनेटर ही पोस्ट मिळालेली होती की जे पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये कोऑर्डिनेट करायचं.
1: पण तुम्ही म्हणालात बाहेरगावी गेले, म्हणजे मराठवाडा झाला.
0: मला सातत्याने, मी म्हणजे 30 दिवसात ना मॅम, मी जवळजवळ 20 दिवस तरी टूरवर राहायची. कारण की पेशंट आहे तो, आज छिंदवाड्याच्या पेशंटला प्रॉब्लेम झाला, उद्या जबलपूरचा झाला, तर कधी ना कधी काही इश्यू आला की मला लगेच जावं लागत होतं. आणि ते म्हणजे एक पिरियड पर्यंत ठीक होतं की मी कंटिन्यू टूर करत होते. पण जेव्हा म्हणजे मुलगी थोडी माझी आता 4-5 वर्षाची झाली, नंतर तिला शाळेचं वगैरे टाकावं लागलं, तेव्हा अडचण व्हायला लागली.
1: पण आपण आता येतो, पूर्वीचा जो काळ आठवला तर जाण्यासाठीही बरंच अंतर होतं.
0: हो,
1: शहरांची नावं सांगितली आणि गेल्यानंतर तिथे त्या पेशंटला चेक करणं आणि पुन्हा परत येणं, तर मग मुक्कामही करावा लागला असेल बरेचदा.
0: पुष्कळशा ठिकाणी मुक्काम करावा लागत होता आणि तेव्हा इतकी चांगली हॉटेल्स नव्हती, म्हणजे लोकांची मनस्थिती वेगळी होती, पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, त्याच्यामुळे कुठेही गेल्याच्या नंतर तो एक इश्यू राहायचा. तर मग मी जाण्या आणि येण्याची तशी वेळ साधायची की इथनं रात्री निघालं, सकाळी आपल्या एखाद्या हॉटेलला फ्रेश झालं, त्याच्यानंतर पेशंटकडे गेलं, चेकअप केलं, सगळं झालं, 1-1.5 तास त्यांच्यासोबत घालवला आणि मग बस किंवा ट्रेन पकडून संध्याकाळी नागपूरला. म्हणजे

0: अशा प्रकारे केलं होतं की तिथे जाऊन राहायची गरज नको पडायला.
1: बरं.
0: मी जस्ट बीएससी झाल्या झाल्या जॉबला लागले तर मला काही त्यातला इतका अनुभव नव्हता. तर तशा प्रकारे मी सायकल बनवायची की इथून गेली तिथे चेकअप केलं आणि सेम डे वापस आली.
1: खूप हेक्टिक होत. पण आता काम तुम्ही ते निवडलं, हळूहळू तुम्ही त्यात रमायला देखील लागल्या होता.
0: खूप खूप.
1: आणि कुठेतरी अशा पेशंटशी जेव्हा तुम्ही संपर्कात आला असाल तर कुठेतरी एक भावनिक नातंही निर्माण होतं
0: खूपशा पेशंट.
1: आणि आपण थोडंसं बेस्ट देण्याचाही विचार करतो. पुढे जॉब सोडून तुम्ही फर्म स्वतःची सुरू केली, तर याच्या मागचं काय कारण होतं?
0: मॅम, मी जसं मगाशी सांगितलं ना की मुलगी माझी छोटी होती, तिला सोडून मी जात होती. माझ्या सासू सासऱ्यांचा खूप याच्यात मोलाचा वाटा होता. पण नंतर ऑफकोर्स हजबंडचाही, माझ्या पतींचं मला खूप मोठं योगदान आहे माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या जॉबमध्ये. तर मुलगी मोठी होत गेली, मला सेकंड चान्स पण घ्यायचा होता. तर त्याच्यातून मला बिलकुल वेळ नव्हता मिळत. मी कंटिन्यू टुरिंग जॉब, कंटिन्यू बाहेर. तर मग असं वाटलं की नाही, आता ब्रेक घ्यायला हवा. कारण की कुठेतरी ते थांबायला हवं होतं की एक सायकलमध्ये जी मी चक्कीसारखं असं फिरणं चालू होतं तर ते थांबायचं होतं. तर मग निर्णय घेतला की आपण याच फील्डमध्ये जेव्हा 6-7 वर्ष
1: काम केलेलं
0: आहे तर याच फील्डशी रिलेटेड एखादा आपण छोटा व्यवसाय चालू करू शकतो, जेणेकरून मी म्हणजे माझ्या वेळेप्रमाणे तो व्यवसाय करू शकेल. मला जेव्हा वाटेल की घरी कुटुंबाला वेळ द्यायचा आहे तेव्हा मी घरी वेळ देईल, जेव्हा असं वाटेल की नाही आता ऑफिसला वेळ द्यायचा आहे तेव्हा देईल. मग खूप विचार केल्याच्या नंतर याच फील्डचा व्यवसाय मला निवडण्याची इच्छा झाली आणि मी एक मग छोट्या व्यवसाय याचा चालू केला.
1: आणि तुम्हाला अनुभव तर होताच, सुरुवातीच्या या काळामध्ये काय अडचणींचा सामना करावा लागला?
0: हा विचार केला की नाही व्यवसाय करायचा आहे तर सगळ्यात पहिलं मत आलं की भांडवल, यायचं अमाऊंट ते खर्च होऊन जायचं. असं काही मी खूप जमा केलेले नव्हते अमाऊंट की नाही माझ्याकडे आहे. तर व्यवसाय करायचा ऍटलिस्ट तेव्हाच्या काळात मला 2-3 लाख रुपये तरी कमीत कमी हवे होते. दुसरं त्याच्यानंतर जागेचा प्रश्न होता. सपोर्ट पुन्हा, आता ठीक आहे मला हा जॉबचा दर 1 तारखेला सॅलरी येते आहे, माझं काम होत आहे. पण व्यवसाय म्हटल्यावर मग ती एक भीती म्हणत होती की चालेल की नाही चाललं तर कसं होईल, पुन्हा बॅक जॉबवर यावं लागेल. आणि ती यायची माझी बिलकुल इच्छा नव्हती. देवाच्या कृपेनी, फॅमिली सपोर्टनी ते फिक्स झालं आणि प्लस प्लस प्लस होत गेलं.
1: आता किडनीशी रिलेटेड साहित्य आपल्याला लागत असेल, मग ते साहित्य कशा मागवायच्या, कुठून मागवायच्या?
0: मी ज्या कंपनीला होती सगळ्यात पहिले त्याच कंपनीच्या लोकांशी मी बोलली की मी आता जॉब मला लेफ्ट करायचा आहे. पण या एरियातले सगळे डॉक्टर्स, या एरियातलं सगळं ओळखीचंच आहे तर मला त्याचा फायदा करून घ्यायचं आहे. तर तुम्ही मला त्याचं म्हणजे कंपनीची तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिप द्याल का, मला कंपनीशी तुम्ही मटेरियल मला द्याल का, जेणेकरून मी या एरियात तुमचं काम वाढवू शकते. जे पण फार्मा कंपनी ज्याच्यात मी काम करत होती त्यांना खूप विश्वास होता की नाही, ही असल्यावर आम्हाला इथे काही इश्यू येणार नाही. तर त्यांनी विश्वास दाखवला, त्यांचे मी खूप आभारी आहे की त्यांनी विश्वास दाखवून मला एका कंपनीचं काम, मग दुसऱ्या कंपनीचं, असं करत करत मला फार्मा कंपन्यांची कामं मिळत.
1: बरं, हे सामान कुठून यायचं?
0: तेव्हा मॅम हे फरीदाबाद वरून यायचं, मुंबई वरून यायचं खूपसं मटेरियल, बेंगलोर वरून यायचं. तर वेगवेगळ्या जिथल्या कंपन्या होत्या त्यांचे त्यांचे हेड ऑफिस किंवा त्यांचे पोर्ट, जसं मुंबईला आहे, नंतर पॉंडेचरी आहे, तर बाहेरून पण काही माल यायचा, जसं जर्मनी वरून मशीन्स येतात डायलिसिसच्या.
1: बरं.
0: तर त्या मग मला जिथे जिथे पोर्ट आहे, मुंबई पोर्ट आहे किंवा पॉंडेचरी पोर्ट आहे, तिथं यायचे.
1: बरं.
0: तर असं सगळीकडून.
1: हो. आणि छान फर्म मध्ये सुद्धा तुमचा जम बसला आणि व्यवस्थित तोही प्रवास तुमचा सुरू झाला. पण तुम्ही एकाच गोष्टीवर थांबणाऱ्या नव्हत्या, जिद्दीच्या. तुम्ही पुढे फॅक्टरी सुरू करण्याचा विचार केला.
0: हो.
1: तर काय कारण होतं याचं, कशी हिंमत केली?
0: मला कोरोनाच्या काळामध्ये मला आणि इथल्या डॉक्टर्सला, हॉस्पिटल्सला मटेरियलचा आम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम झाला. कारण की कोरोना काळात बाहेरून मटेरियल येण्याकरता ट्रान्सपोर्टेशन तेव्हा नव्हतं, त्या कंपनीला कामगार तेवढे उपलब्ध नसल्यामुळे तेवढं प्रोडक्शन होऊ शकत नव्हतं. प्रोडक्शन झालं तर ट्रान्सपोर्टेशन, जिथे मला म्हणजे ट्रकचं भाडं घ्यायचे, ट्रान्सपोर्टेशन जिथे मला 50-60 हजार लागायचे तिथे ते लोक 90 हजार घ्यायला लागले, 1 लाख. पण या सगळ्या ह्याच्यात मी हॉस्पिटल्सला रेट नव्हती वाढवू शकत, कारण की सगळ्यांसाठीच तो खूप कठीण काळ होता. सगळ्या हॉस्पिटल्सला प्रॉपर सप्लाय दिला, सगळीकडे मटेरियल प्रॉपर दिलं की ठीक आहे, सगळ्यांना तो प्रॉब्लेम होतोच आहे, आपल्याला पैशाचाच इश्यू होईल ना, आपल्याला नुकसानच होणार आहे. पण आम्ही तेव्हाही

0: पूर्ण सगळ्या हॉस्पिटल्सला फुलफिल केलं, पण आम्हाला तेव्हा खूप प्रॉब्लेम झाला.
1: हो,
0: मटेरियल येत नव्हतं, आलं तर ते खूप अवाढव्य कॉस्टनी येत होतं. तर त्या काळात आम्ही विचार केला की जे डायलिसिसला लागणारं मेन फ्लुईड असतं
1: बरं,
0: तर ते आपण इथे का बरं नाही मॅन्युफॅक्चरिंग चालू करायचं, कारण की सगळं बाहेरून येत होतं मटेरियल. ते ऑफकोर्स आताही सगळं मटेरियल मेजॉरिटी बाहेरूनच येतं, पण त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त जातो
1: आणि वेळ जात असेल,
0: वेळ
1: सामान्यपर्यंत,
0: आणि ते मटेरियल असल्याशिवाय डायलिसिस होऊ शकत नव्हतं. सगळ्यात महत्वाचं, बाकी काही गोष्टींना सबस्टिट्यूट असू शकतं, पण हे जे फ्लुईड आहे ए पार्ट आणि बी पार्ट म्हणतात त्याला काही तोड नव्हतं.
1: हो,
0: ते असल्याशिवाय डायलिसिस होऊच नव्हतं शकत.
1: बरोबर.
0: आणि त्याची मेन फॅक्टरी मुंबईला आहे, बँगलोर आहे, हैदराबाद आहे, दिल्ली आहे, पण आपल्या विदर्भात नव्हती.
1: बरं.
0: तर तेव्हा असं वाटलं की नाही, आपल्या विदर्भात पण एखादी फॅक्टरी हवी याची, जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होईल, इथल्या हॉस्पिटल्सला आपण एक कॉम्पिटेटिव्ह रेट देऊ शकू, आणि तिथे कुठे ना कुठे डायलिसिसच्या पेशंटला याचा फायदाच होईल. तर त्याच्यामुळे मग आम्ही तेव्हा विचार केला, कोरोना काळातच मग आम्ही नागपूर MIDC ला जी बुटीबुरी आहे तिथे छोटीशी जमीन घेतली आणि हळूहळू फॅक्टरीचं काम चालू होतं.
1: बरं.
0: मग आता मागच्या 6-7 महिन्यापूर्वीच फुल फ्लेशली फॅक्टरी सुरू झाली.
1: पण जमीन बघणं, नंतर बाकीचे इन्स्ट्रुमेंट आणणं, म्हणजे आव्हान होतं. हे
0: आव्हान होतं, ते सगळं माझ्या
1: मिस्टरांनी
0: सांभाळलं, श्रेय घेत नाही मी ते.
1: बरं.
0: ते सगळंच्या सगळं माझ्या हसबंडनी केलेलं आहे.
1: आणि मग सर सुद्धा याच फील्ड मधले का?
0: सर या फील्ड मधले नव्हते, सर म्हणजे फॅब्रिक फॅक्टरीला होते.
1: बरं.
0: पण मी जेव्हा जॉब सोडला 2008 मध्ये, तर त्यांना नका सोडू म्हटलं, कारण की दोघही जण जर जॉब सोडलं तर जर नाही चाललं तर एखाद्याची तर सॅलरी हवी.
1: बरोबर.
0: मग 2008 मध्ये मी वर्षभर फर्म चालवलं, थोडं थोडं जेव्हा असं वाटलं की नाही आता माझी सॅलरी निघत आहे, तेव्हा त्यांना म्हटलं की नाही आता तुम्ही जॉब सोडा, कारण की मला आता गरज आहे मदतीची, मी एकटी नाही करू शकणार.
1: आणि बऱ्यापैकी तुम्ही स्टेबल झाले होते.
0: स्टेबल झाले,
1: तुम्हाला बऱ्यापैकी ते मार्केटिंग जमायलाही लागलं होतं, लोकांची ओळख आधीपासून तुमची होती,
0: ती खूप मोठा माझ्यासाठी फायदा
1: झाला. तर अशा रीतीने हा व्यवसाय बऱ्यापैकी तुमचा पुढे चालला. तर या व्यवसायाविषयी पुढेही जाणून घेऊया, पण आपण आता इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया ना. तर कुठलं गीत ऐकायला तुम्हाला आवडेल?
0: मला बडे दिलवाला या पिक्चर मधलं लता दीदींचं कहीं ना जा आज कहीं मत जा.
1: बिल्कुल, ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: ते नागपूरमध्ये आलं, आज नागपूरमध्ये खूप मोठे मोठे नेफ्रॉलॉजिस्ट आहे,
1: हो,
0: तर ते मी विचार करते की ते सगळ्यात पहिले नागपूरला यावा.
1: पण
0: ऑफकोर्स प्रयत्न करते की माझ्याकडे आलं
1: हो.
0: म्हणजे फायदाच होईल, मलाही होईल, पेशंटलाही होईल आणि डॉक्टरांनाही ती गोष्ट एका ठिकाणी मिळेल.
1: बरोबर, हा एक चांगला उद्देश तुमचा होता. आता तुम्ही स्वतः कंपनीची मालकीण आहात,
0: हो,
1: मार्केटिंग
0: हो,
1: विभाग तुम्ही सांभाळता, अजूनही तुम्ही टूरला जाता,
0: हो,
1: तर कसं शक्य होत हे आता?
0: मॅम, ते माझ्यामधनं काढूच नाही शकणार.
1: बरं,
0: मार्केटिंग जे आहे ते मला, मार्केटिंग म्हणजे मार्केटमधनं प्रेझेंट राहणं, मार्केटमध्ये तुम्ही प्रेझेंट आहे आणि मला ते म्हणजे माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मला काम करायला आवडेल आहे. कारण की तुम्ही जोपर्यंत जात नाही, तर आज जर माझ्याकडे काही नवीन गोष्ट आलेली आहे जी किडनीच्या पेशंटसाठी किंवा हॉस्पिटलसाठी उपयुक्त आहे, तर ते जोपर्यंत मी जात नाही आणि त्यांना सांगेल नाही, त्यांना कळणार नाही. म्हणजे दर महिन्याला एक व्हिजिट मला करायची इच्छा राहते. दर महिन्याला मी चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, म्हणजे विदर्भ तर जातेच जाते.
1: बरं,
0: पण बाहेरही माझी इच्छा असते की नाही सगळ्यांसोबत जाऊन भेटावं, तिथल्या डॉक्टर्सचे अनुभव, त्यांना काही गोष्टी लागत आहे का जे इझिली अवेलेबल नाही होत आहे, तर तू हे अवेलेबल कर, म्हणजे आम्हाला फायदा होईल. कारण की प्रत्येक गोष्ट डॉक्टर त्यांच्याकडे अवेलेबल करून नाही ठेवू शकत.
1: बरोबर,
0: त्यांना भरोसा आहे की नाही मला केव्हाही लागली अर्ध्या रात्री ही गोष्ट इथे अवेलेबल राहील.
1: बरोबर,
0: तर बस
1: विश्वास तुम्ही संपादन केलेला आहे आणि या फील्डमध्ये विश्वासच तर महत्वाचा असतो.
0: बरोबर,
1: हे खूप जरुरी आहे.
0: बरोबर,
1: आता तुम्ही म्हणालात की जसं तुम्ही विदर्भ फिरलेले आहात, एमपीमध्ये सुद्धा गेलेले आहात, पूर्वी गेलेले आहात, अजूनही जात आहात, तर तो पूर्वीच्या काळात जेव्हा तुम्ही जात होत्यात आणि आता, तर कसं लोकांच्या प्रतिक्रिया दिसतात?
0: आज मला वाटतं टोटल 26 वर्ष झाले मी या फील्डमध्ये सेवा देते आहे.
1: बरं,
0: तेव्हा ऍज ए एमआर जात होती मी, मला वेटिंग करावं लागत होतं.
1: बरं,
0: आता ऍज ए डीलर किंवा एक एंटरप्रिनर म्हणून जाते मी, तर मला वेट नाही करावं लागत. डॉक्टर्स मी गेल्यावर मला लगेच बोलवतात, लगेच भेटतात, तो एक म्हणजे डिफरन्स
1: हो. व्यवसायाचं हे वेगळं फील्ड झालं आणि या फील्डमध्ये स्त्रिया महिला फारशा येत नाही, पण आज तुम्ही या फील्डमध्ये आलात, तुम्ही ते करून दाखवलं.
0: मॅम, मला असं वाटतं की तुम्ही हे करू शकता, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि यश म्हणजे दररोज सातत्याने केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांची एक बेरीज आहे, त्यालाच आपण यश म्हणू. आपल्याला यश ओव्हरनाईट मध्ये नसते मिळत, तुम्हाला काही वेळ द्यावा लागतो, तुम्हाला एक बिझनेसमध्ये स्थिरता द्यावं लागतं, तुम्हाला एक विजन असावं लागतं, ते सगळं तुमच्याकडे हवं. रेग्युलर स्टॉल्स विजिट, कुठे प्रोग्राम्स होतात फार्माचे, मोठे मोठे मशिनरीजचे दिल्लीला, मुंबईला, तर आम्ही तिथे जाऊन आम्ही तेच बघतो. तर ती ही गोष्ट हा खरंच फायद्याची आहे का, या गोष्टीने पेशंट्सला किंवा हॉस्पिटलला फायदा होईल, तर तसा अपडेट राहणं खूप जरुरी राहील. तुम्ही एकदाचा व्यवसाय टाकून फक्त खुर्ची टाकून जर बसाल तर त्याच्याने व्यवसाय चालणार
1: नाही.
0: अपडेट राहा.
1: हो, आपण म्हणतो ना की स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. हेच उदाहरण आहे तुमच्यासारख्याच मैत्रिणींशी जेव्हा बोलणं होतं, त्यांचं कामाचं स्वरूप जेव्हा कळतं, तेव्हा खरंच खूप अभिमान वाटतो अशा मैत्रिणींचा, अशा त्यांच्या कार्याच्या प्रवासाचा. आणि घर संसार सांभाळून तुम्ही ही जबाबदारी पेलत आहात. आज आपल्याकडे येणारे भरपूर असतात, आपलंही एक वेगळं लाईफ असतं, पण ते सांभाळून इतकं डेडिकेशननी हे काम करणं खरंच कौतुकास्पद आहे. आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न वापरण्यात येईल, तुम्ही या व्यवसायातून अनेकांना रोजगार देत आहात,
0: हो,
1: ही पण खूप जमेची बाजू आहे,
0: हो,
1: तर कसं वाटतं तुम्हाला?
0: माझ्याकडे जितकेही स्टाफ आहे ते माझ्या फॅमिली सारखेच आहे. आजूबाजू माझ्याकडे 35 ते 40 स्टाफ असेल, फॅक्टरी प्लस ऑफिस प्लस कंपनी सगळं मिळून. पण त्यातले खूप सारे तर असे आहेत की जेव्हा फर्स्ट डे पहिल्या दिवशीपासून आहे माझं ऑफिस, जेव्हा चालू झालं तेव्हापासून, आणि ते खूप कोऑपरेटिव्ह आहे. मी ऑफिसला असेल नसेल ते इतकं केअरफुली ऑफिस बघतात, माझ्यासाठी ते एम्प्लॉई नाही,
1: घरासारखं वातावरण तुम्ही दिलं असेल.
0: एक्झॅक्टली,
1: माझ्यासाठी छान बॉन्ड तयार झाला,
0: बॉन्ड तयार झालेला आहे.
1: इतक्या वर्षाचा तुमचा हा अनुभव आहे आणि त्या व्यवसायाच्या प्रवासात अनेक कटुगोड अनुभव देखील तुम्हाला आले असतील, तर या प्रवासातला एखादा संस्मरणीय अनुभव असं सांगता येईल का?
0: अनुभव तसे मॅम खूप सारे आहेत, पण एखादा अनुभव असतो जो आपल्या कायम स्मरणात असतो, अशातलाच एक अनुभव छोटासा शेअर करते. माझ्याकडे मॅम एक CRRT मशीन आहे, कंटिन्युअस रिनल रिप्लेसमेंट थेरपी मशीन म्हणतात त्याला. म्हणजे जेव्हा अॅक्युटमध्ये पेशंट असतो, किडनी फेल व्हायला सुरुवात होतो किंवा काही शॉकमध्ये असतो, तेव्हा ती मशीन

0: काम करतं आणि त्या मशीनमुळे त्यांची किडनी जी फेल व्हायला सुरुवात झालेली असते ती पुन्हा वापस येण्याचे चान्सेस असतात.
1: बरं,
0: म्हणजे ती मशीन थोडी महाग होती आणि आपल्या नागपूरला कोणत्याही हॉस्पिटलला नव्हती, पण मला इच्छा झाली की आपल्या नागपूरमध्ये ती मशीन यावी. पण हॉस्पिटल्स कोणी तेव्हा इंटरेस्टेड नव्हते, कारण की त्यांच्याकडे महिन्यातून असा एखाद दोनच पेशंट निघत होते ज्याला ही मशीन लागू शकत होती
1: आणि या मशीन्स महागही असू
0: शकतात. महागही असत होत्या. मग मी विचार केला की आपण एक मशीन घेऊ आहे आणि हॉस्पिटलला म्हणू आहे की जेव्हा पेशंटला इमर्जन्सी राहील मी ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. पण मला नव्हतं माहित की हे खूप चांगलं मॉडेल म्हणजे मोठ्या प्रमाणात तयार होईल म्हणून, तर मी पहिले छोट्या छोट्या हॉस्पिटल्सला 72 तासासाठी ती मशीन ऑन रेंट द्यायला सुरुवात केली. पण हळूहळू काय झालं, पूर्ण जिल्ह्यामध्ये हे झालं की नाही ही मशीन कामाची आहे, आणि जेव्हा ती इझिली मी प्रोव्हाइड करताय तेव्हा त्यांनी घ्यायचा विचारही नाही केला. आता आहे पुष्कळच्या मेन हॉस्पिटलला घेतली ती मशीन, पण मी हे मॉडेल जवळजवळ 5 ते 6 वर्षापूर्वी चालू केलं तेव्हा नागपूरमध्ये सीआरआरटी मशीन ही पहिली आमच्याच कडनं आली. तेव्हा मी पूर्ण जिल्ह्यात माझ्याकडनं ऑन रेंट जात होती, आताही जाते. पहिले एक मशीन घेतली, मग 2, 3, आता माझ्याकडे टोटल 4 मशीन्स आहे ज्या मी कंटिन्यू रेंटने देते. ती 24 तास मी त्याच्यासाठी रेडी असते की खूपशा वेळा असं झालं की सकाळी 4 वाजता रात्री 12 केव्हा पण, आणि या सगळ्याच्यात माझी ऑब्व्हियसली फॅमिली सोबत असते. ऑफकोर्स हे कोणाचा तरी जीव वाचवत आहे हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, कोणाची किडनी फेल होण्यापासून वाचवत आहे ते एक समाधान असतं.
1: आणि थोडस एक जिज्ञासा म्हणून, जेव्हा तुम्ही ही मशीन घेण्याचा विचार केला, फॉरेन कंपनीची ती असावी, मग त्यांच्यासोबत डील करणं, त्यांच्याशी बोलणं, हे सगळं तुम्ही सगळं एकट्याने सांभाळलं?
0: नाही, माझ्या म्हणजे यात कंपनीचे जे मॅनेजर्स होते त्यांनी मला खूप याच्यात मदत केली, म्हणजे एक धीर दिला की नाही मॅम तुम्ही ही मशीन घ्या, ही मशीन फ्युचर आहे, हे भविष्य आहे. पण त्याच्यानंतर हळूहळू ते मॉडेल इतकं फेमस झालं की मला म्हणजे जे फॉरेनचे लोक होते त्यांनी दिल्लीला बोलवलं आम्हाला. एका मीटिंगच्या दरम्यान जेव्हा दिल्लीला गेलो तर त्यांनी खास आमच्यासाठी एक 5 मिनिटं 10 मिनिटांची वेगळी मुलाखत ठेवली की आम्हाला जाणून घ्यायचं आहे की इंडियातलं हे फर्स्ट मॉडेल आहे जे तुम्ही असं मशीन, इतकी मोठी मशीन, त्याचं सगळं कन्झ्युमेबल एका हॉस्पिटलला नेऊन पोहोचवत आहे, त्याचं टेक्निशियनचं ट्रेनिंग कसं केलं, तुम्ही कसं काय ट्रेनिंग म्हणजे टेक्निशियन प्रोव्हाइड करताय, तर त्यांना खूप उत्सुकता होती. तर त्यांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांनी त्यांचा एक मध्ये कन्व्हर्टर दिला, तो आम्हाला प्रश्न विचारत होता, मग आम्ही त्याचे आन्सर करत होतो. तर त्याला खूप कुतूहल वाटलं की असं कसं होऊ शकते की इतकी मोठी मशीन हे फिरवत आहे, जी त्यांनी कधीच कल्पनाही नव्हती केली की असं काही होऊ शकते, ही मशीन घेऊन कोणी फिरू शकतं. मग त्याच्यानंतर त्यांनी हे मॉडेल त्यांना इतकं आवडलं की आजच्या डेटमध्ये तर मग सेम मॉडेल त्यांनी आता दिल्लीला चालू केलं, बेंगलोरला चालू केलं, मुंबईला चालू केलं, पुण्याला चालू केलं. मला गर्व होईल की पूर्ण इंडियात असं फर्स्ट मॉडेल चालू करणार आम्हीच राहू आहे की आम्ही असं मॉडेल चालू केलं.
1: सुरुवात तर तुमची अगदी कमी भांडवलापासून झाली,
0: हो
1: प्रॉफिटही बऱ्यापैकी असेल, पण आज बघता या व्यवसायाची उलाढाल किती रकमेपर्यंत गेलेली आहे काय सांगाल?
0: हो, छोट्यापासून चालू केलं मी, म्हणजे होऊ शकतं की माझं फर्स्ट जे वर्षाचं टर्नओव्हर होतं ते हार्डली 1-2-3 लाखाचं असेल, पण ऑफकोर्स आता ते कोट्यावधीत गेलेलं आहे आणि मला सांगताना खूप आनंद होईल आहे, म्हणजे बऱ्यापैकी मी व्यवसाय एस्टॅब्लिश केलेला.
1: हो, श्रेय पूर्ण तुम्हाला जातं आणि तुमच्या घरातील व्यक्तींना जातं.
0: एक्झॅक्टली.
1: अपर्णाताई, अनेक आठवणी, अनेक असे अनुभव असतील जे तुम्हाला आजही आठवत असतील आणि त्या अनुभवातून तुम्ही शिकत गेलेल्या आहात आणि हे शून्यातून तुम्ही हे आपलं विश्व उभारलेलं आहे, भावी योजना काय आहेत या व्यवसायाच्या दृष्टीने बघितलं तर काय सांगाल?
0: माझं खूप असं प्लॅनिंग नाही, कारण की माझं महत्वाचं प्लॅन म्हणजे माझी फॅक्टरी होतं.
1: बरं,
0: फॅक्टरीचं झालेलं आहे, पण आता म्हणजे माझी खूप वाढवायची इच्छा नाही, कारण की खूप जास्त बर्डन झालेलं आहे आता, ऑफिस, फॅक्टरी आणि फॅमिलीला वेळ नाही देऊ शकत. त्याच्यामुळे आता मला ठीक आहे, जे माझं ऑफिस आहे तिथे आणखी काही अपडेट्स करणं, नवीन नवीन गोष्टी इन्व्हॉल्व्ह करणं, वाढवून घेणं, बस तेवढंच एक माझं मोटिव्ह आहे.
1: आता जाता जाता आमच्या मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मी संदेश म्हणजे मी आता खूप मोठी नाही संदेश द्यायला, पण एकच आहे की कोणताही व्यवसाय तुम्ही करत आहे तर त्यात स्थिरता असू द्या, तुमचा एक मोटिव असू द्या, तुमचा एक दृष्टिकोन असू द्या.

0: त्याच्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही फॅमिली सपोर्ट 100% असू द्या. विदाऊट फॅमिली सपोर्ट तुम्ही काहीच नाही करू शकत. फॅमिली सपोर्ट जरुरी आहे. तुमच्या मुलांना एक चांगलं वळण लावणं, व्यवस्थित राहणं, ते सगळं आपल्या फॅमिलीतूनच शिकवलं जातं आणि ते तेव्हाच होईल जेव्हा घरी आपल्या कोणी मोठे माणसं आहे.
1: बरोबर.
0: आणि दुसरं, तुम्ही जो पण व्यवसाय करताय त्याला वेळ द्या. त्याच्यात नवीन नवीन अपडेट्स करा आणि वेळ द्या त्याला. ते महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही की नाही आता 8-10 दिवस झाले काहीच नाही अपडेट प्रगती आहे तर हे सोडायचं का, दुसरं पकडायचं का. नाही, तुम्ही जो व्यवसाय करत आहे त्याला पूर्ण वेळ द्या. त्याचा एक छान दृष्टिकोन ठेवा, स्थिरता ठेवा. त्यात हे महत्वाचं आहे.
1: खूप छान. आणि अगदी हा मेसेज म्हणजे तुमच्या अनुभवाचेच बोल होते ना. तुम्ही त्यातून गेलेल्या आणि तुम्हाला मग ते काम किती सोपं झालं हेच तुम्ही सांगितलेलं आहे. खूप छान. आणि अपर्णाताई, पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मैत्रिणींनो, व्यवसाय हा केवळ नफा कमवण्याचा मार्ग नसतो तर तो विश्वास, सेवा आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचा असतो. आणि अपर्णाताईंनी आपल्या या प्रेरणादायी अनुभवांनी अनेक महिलांना उद्योजकतेची नवी दिशा दिलेली आहे. एखाद्या उद्योगाचा जर आपण विचार करत असाल तर नक्कीच अपर्णाताईंनी दिलेला हा मेसेज त्याचा विचार कराल. तर अपर्णा चौधरी, आपण इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार.
1: जाता जाता कुठलं गीत ऐकायला आवडेल ते सांगा.
0: जाता जाता मला पुन्हा लता दीदींचंच मासूम मधलं तुसे नाराज नहीं जिंदगी हैरा हूं मैं ते गाणं ऐकायला खूप आवडेल. माझ्या जवळचं गाणं आहे हे. आणि मला असं वाटतं की खरंच हे गाण्यातले जे बोल आहे ते माझ्यासाठी आहे. कारण की मी स्वतः हैराण आहे की
1: कसं मी एवढं यश मिळवलं. अर्थात तुमच्या जिद्दीमुळेच हे यश मिळालेलं आहे. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: मैत्रिणींनो, आताच आपण तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत उद्योजिका अपर्णा चौधरी यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आता वळूया आपल्या सृजनाकडे, अर्थात आपल्या साहित्यविश्व या मालिकेकडे. लेख असो, कथा कादंबरी असो, बरेचदा काल्पनिक असतं तर कधी समाजात घडणाऱ्या घटनांचं चित्रण असतं. लेखकाच्या मनातल्या भावनांना स्पर्श करून शब्द कागदावर उतरतात आणि वाचकाच्याही मनाला स्पर्श करून जातात. अशाच काही कथा आपण या मालिकेमध्ये ऐकत असतो. तेव्हा आज साहित्यविश्व या मालिकेमध्ये अपर्णा आठले यांची कथा आपण ऐकणार आहोत. शीर्षक आहे दूरचे डोंगर. चला तर ऐकूया.
1: माझ्या आजच्या कथेचे नाव आहे दूरचे डोंगर.

बेटी बचाओ बेटी पढाओच्या सभेहून येताना उशीर झाला आणि ललिताला रोजचाच रस्ता सुधरेना. तकलादू असलेलं मागचं दार, घराबाहेर असलेली न्हाणी संडास आणि घरात कसलीशी धास्ती घेतलेल्या मायबापाची वाट बघत असलेल्या पोरींना आठवत आठवत आक्रिताच्या धास्तीने धावताना रोजचीच पायाखालची वाट संपता संपेना. चार चौघीत उठून दिसणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्रागत वाढणाऱ्या पोरींनी ललिताच्या काळजाला घोर लावलेला होता. भुंग्यासारखे गावातली पोरं हिच्या मुलींचे चाहूल घेत घराभोवती घोटाळत त्यांना अजून तरी दाराबाहेरच रोखलं होतं ललितानं. पण आपल्या माघारी कोण कसा घरात घुसेल याची टांगती तलवार अखंड डोक्यावर लटकत होती. हे तर बाहेरचंच संकट होतं, पण घरातही मन धास्तावलेलंच असायचं. चुली वेगळ्या झाल्या तरी एकत्रपणाचा आब राखून असलेल्या कुटुंबात वयानं मानानं पैशानं धाकूटपणा असलेल्या ललिताला काका मामाच्या नात्याचा हवाला देत अंगणात पाऊल टाकत तिच्या लेकींना न्याहाळणाऱ्या ढटिंगणांना रोखता येत नव्हता. आणि रोखणार तरी कोणाला? मामाची पोरगी म्हणजे आपलीच मालमत्ता समजणाऱ्या नंदेच्या मुलाला की उजागरीनं जावेच्या घरात ठिय्या देत सतत हिच्या पोरींना न्याहाळणाऱ्या जावेच्या पाहुण्याला सारच त्रांगडं. कुठे बोलता येत नव्हतं की सांगता येत नव्हतं. मागे एकदा मोठ्या लेकीच्या जवळजवळ करणाऱ्या नंदेच्या मुलाबद्दल तिनं सासूजवळ नाराजी व्यक्त केली आणि घरात जो काय हल्लकल्लोळ उडाला त्याला तोंड देता देता तिला आणि तिच्या मुलींना सुद्धा नाकी नऊ आले. तुले काय वाटलं? तुह्या पोरी अप्सरा आहेत? माह्या नातवाले बोल लावते तर आव शहरात राहते तो म्हणून जरासा मोकळेपणानं वागते पोरी संग. जरा गोऱ्या पांची आहेत तुह्या पोरी तर तू येत आहात आभाळालीच टेकली. माह्या लेकीले नातवाले काही कमी नाही त्याच्या पोरी. उलट मांगितली कंदी त्यानं तर तुझ्या डोक्यावरचा भार उतरन. कोरडवाहू चार एकरात तीन तीन पोरी कशा पोषशीन? संतापाच्या भरात सासू वर्मी घाव घालत होती. तसं नाही हो, पण सध्या शिक्षणाचं वय आहे दोघांचंही. त्या त्या वयात त्या त्या गोष्टीच करायला हव्यात म्हणून म्हटलं. सासूच्या आग पाखडीपुढे ललिताचा युक्तिवाद दुबळा ठरला. मोठी चालली शिक्षणाच्या गोष्टी सांगणारी. तू झाली नव 15वी पास? कितीक उजेड पडला तुहा? कितीक सावरलं तुनं माह्या पोराचं घर? आखरीले खुरपच हाती धराले लागलं ना? सासूचे बोल कानात उकळत शिसवत होते. सासूने तिच्याशी बोलणं टाकलंच, शिवाय तिच्या बोलण्याचा विपर्यास करत नातलगांनी तिच्या मुलींनाही वेगळं टाकलं. जिथे सासूनेच समजून घेतलं नाही तिथे जाऊ तर एक बोट दूरचीच होती. आधीच्या अनुभवाने शहाणी झालेल्या ललिताने जावेच्या भाच्याला परस्पर दिलेली समज जावेला चांगलीच झोंबली. तिचं वागताडं ऐकून कधी नव्हे तो दिनकरही ललितावरच कावला होता. चूप राहत जाणं कशाले घर फोडाले निघाली? अवाक झालेल्या ललिताला समजेच ना तिचं काय चुकलं ते. अशा कशा या बायका? रागलो बसले तरी काय चूक काय बरोबर याचं भान नाही त्यांना? नात्या गोत्या पलीकडे मुलगी म्हणून तिची सुरक्षा तिची अब्रू हे जपणं महत्वाचं आहे हेही त्यांना समजत नाही. यातून मार्ग कसा काढायचा? इथे तर मुलींचा बापही नात्या गोत्यांना सांभाळतोय. आता त्यांचंही चुकत नाही म्हणा, परिस्थितीच वाईट आहे आपली. विचार कर करून ललिता थकून जायची. या अशा घरातल्या चकमकींनी घरात फूट पडत गेली आणि त्याचं खापरही ललितावरच फुटलं. माहेरी सुद्धा हातावर पोट असलेल्या ललिताने केवळ जिद्दीने पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. तिच्या याच गुणांचं कौतुक वाटून दिनकरनं तिला होकार दिला. एकत्र कुटुंब शेतीवाडी आणि एकूणच बरी परिस्थिती पाहून मायबापांनी तिला उजवली आणि स्वतःच्या पायावर उभं होण्याचं डोळ्यातलं स्वप्न खोल खोल गाडून ललितानं दिनकरच्या दारातलं माप ओलांडलं. सासरी समरस होण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तिचं शुद्ध स्वच्छ बोलणं वागण्यातली शहराव झाक घरात सासूला आणि जावेला चांगलीच खटकत होती. त्यातून माहेरून फारसा ऐवज आणला नाही म्हणून सासूचा रोष दुणावलेला होता. त्यात भर पडली ती तीनही मुली झाल्यावर. तिच्या पोटी वंशाचा दिवा उजळला नाही

म्हणून नाराज सासूनं पक्षपात सुरू केला. आधीच वागण्या बोलण्याने वेगळी पडलेल्या ललिताला सासूनं वेगळी चूल मांडायला लावली. वाट्याला आलेली 4 एकर कोरडवाहू जमीन दिनकरनं मुकाट्याने स्वीकारली. एवढीच जमीन आणि जवळच्या MIDC मिळालेली अस्थिर नोकरी याच्या आधाराने तुट्यापुंज्या कमाईत तारेवरची कसरत करत दिनकर ललिताचा संसार चालला होता. ललिताचा हाच संघर्ष तिच्या जिद्दीला धार चढवत होता. तीनही मुलींना शिकवायचंच या ध्येयाने ती पछाडलेली होती. पण या सर्वात तिच्या मुलींचं वाढतं वय, नेटस रूप, शहराउकळा आडवं येत होतं. गावातल्या इतर मुलींमध्ये उठून दिसणाऱ्या ललिताच्या पोरींना टवाळ नजरा विंधत राहायच्या. त्याला विरोध करण्याची त्यांची ताकद अपुरी पडत होती. मात्र कुऱ्हाडीचा दांडा गोताला काळ ठरायची भीती मनात ठाण मांडून बसलेली होती. वाढत्या वयाच्या मुलींना घटकावर एकटं कुणाच्या भरोशावर सोडायचं हाच प्रश्न दिवस उजाडला की तिच्या समोर दत्त म्हणून उभा असायचा. तसंही गावच्या लोकांनी आता या ना त्या कारणाने शहरची वाटच धरलेली होती. गावातली वर्दळ कमीच झालेली. एखाद दुसऱ्या घराचा अपवाद सोडला तर भर दिवसासुद्धा गावात सुन्नाट शांतताच नांदायची. रोज शेतात कामाला जाताना मुलींना आपल्या सोबत घेत सतत नजरेसमोर ठेवायची कसरत करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं. यावर उपाय एकच होता, मुलींना या वातावरणातून दूर नेणं. पण कसं, ललिता मनाशीच विचारायची. नाही म्हणायला ललिताने शहरातल्या बहिणीकडे खडा टाकून बघितला होता मुलींना ठेवण्यासाठी. त्या प्रयत्नाला यशही मिळालं. तिच्या भल्याबुराची चाड असलेल्या भरल्या घराचा शेजार मुलींचं शहरातलं वास्तव्य सहज सुरक्षित करणारा ठरणार होता. पण त्यासाठी लागणारा जादा खर्च उचलायची दिनकरची तयारी नव्हती आणि सासूरवाशीण बहिणीवर ललिताला आर्थिक भार टाकायचा नव्हता. ते तरी काय करतील, 6 महिन्यांपासून MIDC काम बंद पडलेलंय. भरीसभर खरीपाचा हंगाम कमी पावसानं आणि रब्बीचा हंगाम गारपिटीनं नासलेला. हातात फारसं काही उरतच नाही इतक्यात, ललिता आपल्याच मनाला समजवायची आणि दुसऱ्या क्षणी पुन्हा उसळायची. ते काही नाही, अजून कष्ट करू, कमाईचे आणखी मार्ग शोधू, पोटाला चिमटा घेऊ, पण मुली शहरातच ठेवू शिकायला. जिथं खेड्यातल्या घरांसारखे सर्वांसाठी उघडे दारं नसतील आणि त्यातून नात्याच्या हक्कानं घरात घुसणारे धटिंगणही नसतील आणि गावातली ही भेडसावणारी शांतताही आसपास नसेल. घराबाहेर गर्दीत आणि बंद दाराआड घरात सुखाच्या राहतील माझ्या लेकी. बस आता मुली शहरातच ठेवायच्या, तिथेच त्या सुखरूप आनंदाने राहतील, ललिताने मनाशी खुणगाठ बांधली. बेटी बचाओ बेटी पढाओच्या खेड्यातल्या सभेतून उशिरा घरी परत जाताना सायलीच्या मनावर हजारो मनांचं ओझ होत. जेमतेम 1 तासाचा रस्ता संपता संपत नव्हता. शहरी जीवनशैलीच्या गरजा भागवताना अर्थार्जनासाठी तिचं आणि नवऱ्याचं उशिरापर्यंत घराबाहेर राबणं, दुसऱ्यांच्या सुख दुःखाशी देणं घेणं नसलेली, मूकबधीर होऊन रस्त्यावरून वाहत असलेली संवेदनाशून्य गर्दी, पाषाण हृदयाच्या टोलेजंग इमारती, निर्मनुष्य जिने, बंद दारांचे मजले पार करणाऱ्या एकाकी लिफ्ट, अत्याधुनिक फ्लॅट मधला बंद दारा आडचा भीतीदायक एकटेपणा आणि या साऱ्या चक्रव्यूहात अडकलेल्या उमलत्या फुलांसारख्या तिच्या मुलींच्या विचाराने सायलीच्या काळजाचा ठोका चुकलेला होता. वखवखलेली गिधाडं गर्दीचा भाग बनलेली आणि त्यांच्यापासून लपणार तरी कुठे. शाळा, कॉलेज, रस्ते सर्वत्र, अगदी बिल्डिंगच्या आवारातही रखवालदारासोबत अनेक बुभुक्षित नजरा मुलींच्या मागावरच असायच्या. पण तक्रार करायची कोणाजवळ? आपण बरं की आपलं काम बरं असा होरा असलेल्या माणसांच्या गर्दीत मदतीला येणार कोण? वेगाने धावणाऱ्या या शहरात कुणीच कुणाचं नव्हतं. मागे एकदा सोसायटीच्या फाटकाशी थोरलीच्या अवतीभोवती वेगाने बाईक फिरवणाऱ्या छछोर मुलाला सोसायटीतले एकानेही हटकले नव्हते. अनायसेच तिथे पोहोचलेली सायली मात्र एखाद्या वाघिणीसारखी मुलीच्या मदतीला धावली. स्तब्ध गर्दीतला एकही हात तिच्या मदतीला समोर आलेला नव्हता.

0: भर गर्दीत अंगाला नको तिथे होणारे स्पर्श, सहेतुक इशारे मुलींच्या मनातील भीती वाढवत होते. सायलीला करिअरच्या महत्वाच्या टप्प्यावर घरात फारसं गुंतता येत नव्हतं. आजपर्यंत ठराविक साचेबद्ध दिनचर्येत जगताना सारं कसं आलबेल होतं, पण मुलींच्या अंगावर तारुण्याच्या खुणा विलसायला लागल्या आणि सायली समोर जगाचा भेसूर चेहरा उजागर झाला. वर्तमानपत्रातल्या टीव्हीवरच्या बलात्काराच्या बातम्या, उडत उडत कानी पडणाऱ्या आसपासच्या छेडखानीच्या बातम्या आताशा ऐकवत नव्हत्या. आधी खूप दूर वाटणारं कटू वास्तव आता दाराशी उभं असल्यागत भासत होत. आभाळच फाटलं होतं. थिगळ लावायचं तरी कुठे आणि किती? दिवसाच्या शेवटच्या प्रहरी मुलींना कुशीत घेत सुरळीत पार पडलेला दिवस तिला दिलासा दे इतकंच. मात्र उद्याची चिंता मनाच्या कोपऱ्यात उभीच असायची. त्यांना वाचवायचं तरी किती? ही परिस्थिती टाळायची तरी कशी? मुलींना घरात डांबून तर ठेवता येणारच नव्हतं ना. ऑटोवाल्या काकांची अंगावर रेंगाळणारी नजर बघून कावरीबावरी झालेली थोरली सायलीच्या नजरेतून सुटली नाही. गेट जवळ उभा असलेला, मुलींना बघून रंगेल गाणं गुणगुणणारा वॉचमन, संध्याकाळी ट्युशनहून परतताना जागोजागी उभे असलेले रोड रोमियो, लिफ्टमधल्या गर्दीचा फायदा घेत जवळ सरकत कोपराने नको तिथे ढोसणारे वरच्या फ्लोअरवरचे अंकल, कुण्णा कुण्णाचा भरोसा उरलेला नव्हता. बरं, प्रतिकार करायचीही हिंमत नव्हती, त्यामुळे त्रास वाढण्याचीच भीती मनात ठाण मांडून बसलेली. बाहेरून घरी आल्यावरही मुलींना घरात एकटेपणाचा सामना करावा लागतो याची सायलीला कमालीची खंत वाटत होती. दारं बंद करून खिडकीत आईबाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या मुलींसाठी सायलीचं काळीज तीळ तीळ तुटायचं. या सर्वांवर कुठला उपाय मात्र सापडत नव्हता. या मनाने आपण किती सुखात आणि सुरक्षित वातावरणात वाढलो त्यावेळी पटायचं नाही, पण नात्यातल्याच काय, शेजार पाजारच्या काकू मावशींचं सुद्धा किती लक्ष असायचं सर्वांवर, ते छान होतं. गावाहून बोलवून घ्यायचं का आईला, नाही तर सासूबाईंना? होतील का त्या राजी? त्यांचंही स्वतःचं विश्व आहे, त्यात त्या रमलेल्या आहेत. अशा सहजासहजी कशा ते सोडून इथे परक्या वातावरणाला आपलं मानतील त्या? आपण आपल्या करिअरसाठी, स्वतःच्या समाधानासाठी मुलींचं बालपण तर चिरडून तर टाकत नाही ना? सायली विचार करून थकून जायची. हल्ली सायलीला राहून राहून लहान गावातल्या तिच्या घराची आठवण यायची. तिथले एकमेकांना धरून असलेले शेजारी, आपुलकीनी वागणाऱ्या नातलगांची वर्दळ, त्यातून वाटणारा आधार, सारं सारं आठवून सायलीच्या मनात खूप उलथापालथ सुरू झाली. सहन न होऊन सायलीने कधी नव्हे तो मुलीला छेडणाऱ्या एका टोळ भैरवाला जाब विचारला. अन एक दिवस अचानक ती आणि नवरा घरी नसताना मुलींना एकटंच घरात बघून दारावर कुणा गिधाडानं दिलेल्या थापा मुलींच्या मनात दहशत निर्माण करून गेल्या. दाराला दार लागून असलेला शेजार अलिप्त होता. सोसायटीचा वॉचमन कुंपणच शेत खातं ही उक्ती सार्थ ठरवत होता. या अनितिमान आक्राळ विक्राळ समाज ग्रासणाऱ्या राक्षसाशी दोन हात करायचे तरी कसे? या विचाराने हद्वल झालेली सायली आणि तिचा नवरा मुलींना पोटाशी घेऊन बसलेले. आपलं नेमकं काय चुकलं हा प्रश्न स्वतःलाच सायली विचारत होती. केलेल्या धाडसाबद्दल पस्तावत होती. भेदरून गेलेल्या आईबापांच्या कुशीत दडलेला अश्राफ मुलींच्या मनात भीती ठाण मांडून बसलेली. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झालेला होता. आणि एक वेगळाच निर्णय सायलीने घेतला. थोडं वेगळं वाटतंय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जातोय आपण, पण हे असं भीतीच्या छायेत मन मारत जगण्यापेक्षा आपल्या गावी आपल्या माणसांमध्ये जाऊया परत. निदान मुली मोठ्या होईपर्यंत तरी आपल्या माणसात निर्धास्त वाढू देत, तिकडेच ट्रान्सफर करून घेऊया. आपलं करिअर काय तिकडेही घडेलच. काही कमी जास्त झाले तरी मुली मात्र मोकळेपणाने जगतील. ते काही नाही, आपण मुलींना आपल्या लोकांमध्ये आपल्या गावाकडेच घेऊन जाऊ. थोडंफार काही कमी जास्त असलं तरी नातलगांच्या गोतावळ्यात, उघड्या दारांच्या घरात, मोकळ्या अंगणात सुखात राहतील माझ्या मुली, सायलीने मनाशी खुणगाठ बांधली.
1: मैत्रिणींनो, आताच आपण साहित्य विषय या मालिके

मध्ये अपर्णा आठले यांची कथा ऐकली. कथेचं शीर्षक होतं दूरचे डोंगर. मैत्रिणींनो, अवघ्या 2 दिवसांवरच भारताचा स्वातंत्र्य दिन आला आहे आणि आपण तो साजरा करणार आहे, तेव्हा त्यानिमित्त हे देशभक्तीपर गीत आता आपण ऐकूया.

मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या संगीता अरसपुरे यांच्यासह मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

प्रसार भारतीच्या वेळेस ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:05 आणि 38 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया प्लॅटफॉर्म या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि योगिता चितळे यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

तरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत, तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं मन्नाडे यांच्या स्वरात. संगीत होता राम कदम यांचं आणि चित्रपट होता पाहुणी. आणि गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. एक निवेदन ऐका. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत

प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्णसंधी घेऊन येत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा आयोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण एंगडे. तुमचे थेट प्रश्न तज्ज्ञांना विचारू शकता आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245415434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

अहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि

0: चौकट राजा या चित्रपटातील आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मोडक यांचं.
1: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
2: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
1: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आत्ता कुठे आहे
2: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिशकालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
1: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.

0: this. And if you don't like the food, make it cross.
1: ह्या सगळ्या तोंडाने असं डायरेक्ट नाही बोलता येणार का? म्हणजे ह्या काही जमला नाही, तो कालचा झेंग होता. ए नेक्स्ट आयटम घेऊन ये.

0: अवधूत गुप्ते आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वरुण लिखाते यांचं आणि चित्रपट होता फुलराणी. आणि या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल.

0: राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं कामकाज संस्थगित. खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. आणि मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांची धरपकड. अंमली पदार्थ तसंच शस्त्रसाठा जप्त. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या सन्मानार्थ उभं राहायला सांगितलं. वंदे मातरम गायनानंतर त्यांनी सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. यावेळी सभागृहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विविध पक्षांचे प्रमुख नेते तसंच सदस्य उपस्थित होते. संसदेचं पावसाळी अधिवेशन गेल्या महिन्यात 20 तारखेपासून सुरू झालं होतं. याच दरम्यान दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलीस बळाचा वापर तसंच राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं ही विरोधी पक्ष सदस्यांची मागणी यावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार अडथळे आले. सभागृहानं 29 जुलै रोजी सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक मंजूर केलं. याशिवाय राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक, विनियोग विधेयक, न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, केरळचं नाव बदलून केरळम करण्याचं विधेयक, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक, बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 आणि खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक यांचा समावेश आहे. राज्यसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी सकाळी 11 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2026 चर्चा आणि मंजुरीसाठी मांडलं. भारताच्या खाण क्षेत्राला अधिक कार्यक्षम आणि गुंतवणूकपूरक बनवणं आणि देशाच्या महत्वाच्या खनिजांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हे क्षेत्र सक्षम करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं. दरम्यान संसदेच्या मकरद्वाराजवळ आज आंदोलन करत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीचे सदस्य समोरासमोर आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. देशभरातले विद्यार्थी आंदोलनांवर चर्चा करण्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी पळ काढत असल्याचा आरोप करत रालोआच्या खासदारांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. सरकारला चर्चा करायची असताना संसदेत विरोधकांनी चर्चेपासून पळ काढल्याचं संसदीय कार्यमंत्री रिजिजू यावेळी म्हणाले.
1: सरकार डिस्कशन चाहते हैं पार्लियामेंट में और ओपोजिशन भाग रहे हैं. ये कल्पना करना मुश्किल है क्योंकि पार्लियामेंट डेमोक्रेसी में ओपोजिशन पार्टी डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार जवाब देते हैं. यहाँ तो सरकार खुद ही कह रहे हैं कि हम डिस्कशन करेंगे, जवाब देंगे और ओपोजिशन जवाब सुनना नहीं चाहते और भाग रहे हैं. ऐसा परिस्थिति आप कल्पना कर सकते हैं? लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
0: तर दुसरीकडे 20 जुलै रोजी दिल्लीत पेपरफुटीच्या विरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावं ही आपली मागणी इंडिया आघाडीच्या सदस्यांनी लावून धरली. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणा दिल्या. यंदाच्या जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक निकषावर 34.3% वाढ होऊन ती 4,57,811 वर पोचल्याचं सियाम या संघटनेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. या काळात वाहन उद्योगानं जुलै महिन्यातली आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवल्याचं यात म्हटलंय. यंदाच्या जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत दुचाकी वाहनांची एकूण विक्री 22.6% तर तीन चाकी वाहनांची विक्री 33.4% वाढली असं यात म्हटलंय. ग्राहकांचा सकारात्मक कल राहिला तर आगामी सणासुदीच्या काळात ही गती कायम राहील अशी आशा उद्योग संघटनेनं व्यक्त केली आहे. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरव वृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कलाप्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचं संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. हिंदुस्थानी संगीतातले ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार यांचा यात समावेश आहे. जम्मूमध्ये वैष्णोदेवी इथं जाणाऱ्या पश्चिम भारतातल्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी साबरमती जम्मू तवी एक्सप्रेसचा कटरापर्यंतचा विस्तार करायला रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली. ही गाडी जम्मू मार्गे धावेल आणि कटरा इथं श्री माता वैष्णोदेवी रेल्वे स्थानकावर पोचण्यापूर्वी उदमपूरमध्ये शहीद कॅप्टन तुषार महाजन स्थानकावर थांबा घेईल. या विस्तारित रेल्वेमुळे गुजरात, राजस्थान, पंजाब आणि पश्चिम भारतातल्या इतर भागातल्या हजारो प्रवाशांना जम्मू तावी इथून कटरापर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी वेगळी व्यवस्था करावी लागणार नाही. तसंच त्यांचा प्रवासाचा वेळ आणि अतिरिक्त खर्च कमी होईल असं उत्तर रेल्वेच्या जम्मू विभागानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. ही विस्तारित सेवा सुरू होण्याची तारीख याबाबतचा अंतिम निर्णय झाल्यावर जाहीर केली जाईल असं यात म्हटलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात सुरक्षा दल आणि पोलिसांनी राबवलेल्या मोहिमांमध्ये अनेक कट्टर अधिरेक्यांना अटक केली असून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, स्फोटकं आणि इतर प्रतिबंधित साहित्य जप्त केलंय. खाबाम, लामखाई, सपाम, इदिलबुंग, छुराचंदपूर इत्यादी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. प्राप्तिकर विभागानं क्रीडा कोटा अंतर्गत 97 खेळाडूंची नियुक्ती केली. मुंबईत आयकर भवनात आयोजित कार्यक्रमात मुंबईचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांच्या हस्ते खेळाडूंना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जप्तलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशानं मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. कुपारलिंगो शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या या आश्रमशाळेत 10 ऑगस्ट रोजी सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनी आजारी पडल्या. यापैकी 1 विद्यार्थिनी नागपूरमध्ये उपचार घेते. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण असून धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या जलमार्गावर अमेरिका आपली पकड कायम ठेवणार असल्याचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणची लष्करी आणि राजकीय व्यवस्था कमकुवत झाली असून अमेरिकेच्या कारवायांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्याची क्षमता इराणने गमावली असा ट्रम्प यांचा दावा आहे. इराण गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून पूर्वीप्रमाणे प्रादेशिक प्रभाव पाडू शकत नाही असं त्यांनी म्हटलंय. मात्र इराणने अद्याप यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अमेरिकेच्या जडणघडणीत भारतीय नागरिकांच्या वाढत्या सहभागाची दखल घेत भारताच्या समृद्ध वारशाचा गौरव करण्यासाठी अमेरिकेतली अनेक राज्य 15 ऑगस्ट हा दिवस भारत दिवस म्हणून साजरा करणार आहेत. डेलावेअरचे गव्हर्नर मॅथ्यू मेयर यांनी नुकतीच याबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं कामकाज संस्थगित. खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. आणि मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांची धरपकड, अंमली पदार्थ तसंच शस्त्रसाठा जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुर्गेश कौरती नागपूर इथले विणकर सेवा केंद्र कळमेश्वर इथे असलेल्या धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या सामायिक कारखान्यात 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात आला. या सोहळ्यात 300 अधिक हातमाग विणकर उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी शैक्षणिक संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर भागधारक सहभागी झाले होते. नागपूर इथल्या विधानभवन विस्तार प्रकल्पाला राज्य सरकारनं 1,002.76 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत नवीन विधानभवन आणि अॅनेक्स इमारतीसाठी 662.58 कोटी तर 14 मजली प्रशासकीय इमारतीसाठी 339.78 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विस्तारित संकुलात आधुनिक विधानसभा आणि विधान परिषद सभागृहे समिती कक्ष माध्यमांसाठी सुविधा आणि अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. प्रशासकीय इमारत विद्यमान विधानभवनाशी भूमिगत बोगद्याद्वारे जोडली जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या अभियानांतर्गत बिंझाणी नगर महाविद्यालयात जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाचं उद्घाटन डॉ सोपानदेव पिसे यांच्या हस्ते झालं. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत पुढील 2 वर्षात नागपूर विद्यापीठाशी संलग्न प्रत्येक महाविद्यालयात दर रविवारी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील तोंडाखैरी येथे 3 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे 33/11 किलोवॅट कळमेश्वर उपकेंद्राशी जोडलेल्या सुमारे 1,105 शेतकऱ्यांना आता दिवसा नियमित वीज पुरवठा मिळणार आहे. यापूर्वी काटोल तालुक्यातील कचारी सावंगा येथे 4 मेगावॅटचा सौर प्रकल्प सुरू झाला असून नागपूर ग्रामीण मंडळातील एकूण सौर ऊर्जा निर्मिती क्षमता आता 7 मेगावॅटवर पोहोचली आहे. नागपूर महानगरपालिका भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर जिल्हा परिषद आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिव्यंग आणि कर्णबधिर दिव्यांगांसाठी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात निःशुल्क जयपूर फूट साहित्य आणि सहाय्यक साधनांचे मोजमाप आणि वाटप शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधनं उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगार आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना प्राधान्य देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. शासन कर्णबधिर मुलांच्या उपचारासाठी कॉक्लिअर इम्प्लांट सुविधेत सवलत देत असल्याचं देखील ते म्हणाले. हर घर तिरंगा अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी बाजीप्रभू चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक दरम्यान भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीचे मुख्य आकर्षण 700 मीटर लांबीचा तिरंगा ध्वज ठरला. मनपातर्फे शहरात 1,75,000 तिरंगा ध्वजांचे वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या वतीने नागपुरातील रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं. उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या प्रदर्शनीमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत क्षणांची तसंच बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीताच्या संदर्भातील छायाचित्रे लावण्यात आली. कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सीटू यांच्या वतीने 10 ऑगस्ट रोजी नागपुरात जेल भरो आंदोलन करण्यात आलं. योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन दरमहा किमान 30,000 रुपये वेतन लागू करावे यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. संविधान चौकात आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. या आंदोलनात आशा अंगणवाडी शालेय पोषण आहार कर्मचारी लाल बावटा वाहतूक कामगार युनियन औद्योगिक कामगार तसेच शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले. या आंदोलनात सीटूच्या वतीने सुमारे 2,000 महिलांनी सहभाग घेतला. भविष्यात नागनदी प्रकल्पाच्या कामांसाठी रस्ते खोदताना काळजी घ्यावी लागणार आहे. तसंच रस्ते पूर्ववत न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करून कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करावे असे स्पष्ट आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. वाचक स्वर स्वाती सोनपेठकर.
1: कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप

नेटवर्क देखील ऐकू शकता. दुपारचं 1:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शैलजा बानेगावकर यांनी गायलेलं श्री डी नामदार यांचं गीत. संगीत आहे विश्वनाथ ओके यांचं.

श्रोत्या भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश भट यांची रचना. स्वर आणि संगीत आहे कुणाल इंगळे यांचा.

या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं ठीक 1:55 झालं आहे. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया न र फाटक यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: आज आपण न र फाटक यांच्या पत्रांविषयी बोलणार आहोत. न र फाटक हे इतिहासकार, चरित्रकार, समीक्षक आणि संशोधक होते. लोकमान्य टिळक, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, गोपालकृष्ण गोखले इत्यादींवरील संशोधनासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पत्रांचा संग्रह प्रसिद्ध झालेला नाही, मात्र विविध स्मृतिग्रंथ, चरित्रग्रंथ, नियतकालिक आणि संशोधनपर ग्रंथामध्ये त्यांची निवडक पत्रं आढळतात. त्यांच्या पत्रातून संशोधननिष्ठा, ऐतिहासिक दृष्टिकोन, परखड मतप्रदर्शन आणि भाषेतील नेमकेपणा दिसून येतो. त्यांनी अनेक साहित्यिक, इतिहासकार, संशोधक आणि प्रकाशक यांच्याशी पत्रव्यवहार केला असं दिसतं. या पत्रातून संशोधनाविषयी असलेली त्यांची तळमळ, त्यांचे वाङ्मयीन मतभेद आणि समकालीन साहित्य विश्वाचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. आज मी त्यांचे विश्रब्द शारदा या ग्रंथातील एक पत्र उदाहरण म्हणून घेतलंय. नर फाटक यांना दुर्मिळ ग्रंथ मिळवून तो आपल्या संग्रही असावा असं प्रकर्षानं वाटत असे. त्यासाठी ते जो खटाटोप करीत असत ते पाहून आपण थक्क होऊन जातो. ग्रंथसंग्रहाच्या या विलक्षण नादाबद्दल त्यांनी एका ठिकाणी लिहिलंय की कधीकधी पुस्तक घेण्यासाठी पैसे नसले तरी इतर महत्वाच्या कामासाठी काढून ठेवलेले पैसे खर्चूनही मी पुस्तकं घेतली आहेत आणि घेतोही. आपणास हवे असलेलं पुस्तक वाचनालयातून वेळेवर मिळेलच याची खात्री नसते. यासाठी ती स्वतःचीच असली पाहिजेत या मताचा मी आहे. पुस्तकांचा संग्रह करण्याचा मला मोठा नाद आहे आणि हौस आहे. तसंच पुस्तकं देण्याचाही नाद आहे. माझ्या संग्रहातील कित्येक चांगले ग्रंथ मी ग्रंथालयांना आणि सार्वजनिक संस्थांना दिले आहेत. त्याची किंमत हजारोंनी होईल. पुस्तकं देणं आणि घेणं हा माझा छंदच आहे. मी त्यांचा नमुना म्हणून जे पत्र निवडलंय त्यातूनही त्यांचा या पुस्तक देणे या छंदाचं एक उदाहरण पाहायला मिळेल. हे पत्र त्यांनी 3/8/1935 रोजी श्री तात्याजी वझलवार यांना लिहिलेलं आहे. ते पत्रात लिहितात, मी पुस्तकांचा मोठा रसिक आणि संग्रही आहे असे माझे स्नेही श्री उपाध्य बुवा यांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेलच. पुस्तकांच्या अपरिमित नादामुळं मी गेली 25 वर्ष पुस्तकं जमवीत गेलो आहे, परंतु अलीकडे त्याविषयीची उदासीनता उत्पन्न झालेली आहे आणि मी योग्य संस्था वाटल्यास तिच्या हवाली पुस्तकं करू लागलो आहे. नुकतीच मी 100 पुस्तकं एका संस्थेला पुण्याला दिली. त्यावरून बोलताना श्री उपाध्ये यांनी नागपूर सिटी कॉलेजच्या संग्रहालयाचं नाव सहज सुचवलं. मला ते न पटण्याचं काहीच कारण नव्हतं. त्यामुळं बुवांना रुकार देऊन आज देण्यालायक पुस्तकांची यादी तयार केली. ती सोबत पाठवित आहे. आणखी काही पुस्तकं मी देऊ शकेन आणि त्यांची नावं मी मागावून कळवीन. ही पुस्तकं आपण सिटी कॉलेजसाठी स्वीकारल्यास सुस्थळी पडून कारणी लागल्याबद्दल मला आनंदच होणार आहे. आपला नर फाटक. अशी त्यांची इतर पत्र मिळून वाचली तर आपल्या ज्ञानात भरच पडेल याची मला खात्री आहे.
0: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला न र फाटक यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2 वाजत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत भाग 2. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानात मोठा फारसा बदल नाही. ऐकूया कार्यक्रम.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पशुधनाच्या हिरव्या चाऱ्याच्या गरजेनुसार हायड्रोपोनिक चारा प्रणालीचा आकार निश्चित करता येतो. ही प्रणाली उभारण्यासाठी कमी जागा पुरेशी असते. साधारणपणे 10x10 फूट आकाराचं शेडनेट हाऊस या उद्देशासाठी उपयुक्त ठरतं. व्यवस्थापन सुलभ होण्यासाठी हे शेडनेट हाऊस पशुधनाच्या गोठ्याजवळ उभारणं फायदेशीर ठरतं. चारा उत्पादनासाठी साधारण 1.5x3 फूट आकाराचे मध्यम आकाराचे प्लास्टिकचे ट्रे वापरावे. ट्रे चाऱ्याचं वजन पेलतील इतके मजबूत असावेत. धातूचे ट्रे वापरणं टाळावं, कारण सतत ओलाव्याच्या संपर्कात राहिल्यामुळे ते गंजण्याची शक्यता असते. ट्रेमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रत्येक ट्रेमध्ये 15 ते 20 लहान छिद्र असावीत. शेडनेटच्या आत ट्रे ठेवण्यासाठी बांबू, PVC किंवा लोखंडाचे रॅक तयार करता येतात. रॅक साधारण 3 ते 4 थरांचे असावे. मात्र रॅकची उंची जास्त ठेवू नये, अन्यथा पाणी फवारणं आणि ट्रे काढणं अवघड होतं. हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी नेहमी उत्तम दर्जाचे स्वच्छ आणि चांगली उगवण क्षमता असलेलं बियाणं वापरावं. तुटलेलं, कीडग्रस्त, बुरशी लागलेलं किंवा खराब बियाणं वापरू नये, कारण अशा बियाण्याची उगवण कमी होते आणि तयार होणाऱ्या चाऱ्याची गुणवत्ता घटते. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची निवड करणं ही दर्जेदार हायड्रोपोनिक चारा उत्पादनाची महत्वाची पायरी आहे. हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी मका हे सर्वाधिक लोकप्रिय पीक आहे. साधारणपणे 1 किलो मक्याच्या बियाण्यापासून 7 ते 8 दिवसांमध्ये 8 ते 10 किलो हिरवा चारा तयार होतो. हा चारा रुचकर, पौष्टिक आणि पशुधनासाठी सहज पचणारा असतो. गव्हाचा हायड्रोपोनिक चारा अत्यंत पौष्टिक असतो. यामध्ये जीवनसत्व, प्रथिनं आणि खनिजांचं प्रमाण चांगलं असतं. बार्ली हे पीक कमी तापमानात चांगलं वाढतं. कमी कालावधीमध्ये तयार होणारा हा चारा दुभत्या जनावरांसाठी उपयुक्त मानला जातो. ओट्सचा चारा हायड्रोपोनिक पद्धतीतही चांगला तयार होतो. हा चारा सहज पचणारा, ऊर्जावर्धक आणि पशुधनाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी बाजरी आणि ज्वारीच्या बियांचा वापर टाळावा. या पिकांच्या कोवळ्या अंकुरात काही विषारी संयुग असू शकतात, ज्यामुळे पशुधनाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. हायड्रोपोनिक चारा हा पूरक खाद्य म्हणून वापरावा. इतर हिरव्या चाऱ्याबरोबर कोरड्या वैरणीसह आणि संतुलित पशुखाद्यासोबत देणं अधिक फायदेशीर ठरतं.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण हायड्रोपोनिक चारा बनवण्याची आधुनिक पद्धत भाग दुसरा ऐकलात. वाचक स्वरता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. कृषीवाणी हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते, एक निवेदन ऐका. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्रीभूषण एंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनूया. निवेदन संपलं.
2: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका. राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, दुपारचे 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज. याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, सर्वप्रथम श्रोत्यांना मी सांगू इच्छिते मूळव्याध म्हणजे लाज वाटण्यासारखा आजार नाही. आज जवळपास 3 पैकी 1 व्यक्तीला मूळव्याध आहेच, पण माहितीच्या अभावामुळे अनेक लोक योग्य उपचार घेण्याऐवजी घरगुती उपाय करतात किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवतात. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया मूळव्याध म्हणजे नेमके काय. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जर घरातील पाण्याचा पाईप सतत जास्त दाब सहन करत असेल तर काय होईल? काही दिवसांनी तो फुगेल, कमकुवत होईल आणि कधी कधी त्यातून गळती पण सुरू होईल. अगदी असंच आपल्या शरीरातही घडू शकतं. आपल्या गुदद्वारामध्ये काही रक्तवाहिन्या असतात. जेव्हा वारंवार होणारी बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, तासनतास बसून राहणे, गर्भधारणा इत्यादीमुळे रक्तवाहिन्यांवर दाब पडतो तेव्हा या रक्तवाहिन्या फुगतात. यालाच आपण मूळव्याध असे म्हणतो. मूळव्याध हा संसर्गजन्य आजार नाही किंवा स्पर्शाने पसरत नाही आणि लाज वाटावी असा तर मुळीच नाही. हा अगदी मधुमेह किंवा BP सारखा सामान्य आजार आहे, पण दुर्दैवाने आपल्या समाजात मूळव्याधापेक्षा त्याबद्दलचे गैरसमज जास्त आहेत. तर आजच्या या कार्यक्रमात आपण हे सगळे गैरसमज दूर करून मूळव्याधाबद्दलचं खरं आणि वैज्ञानिक सत्य जाणून घेऊ, कारण योग्य माहिती हीच उत्तम उपचाराची पहिली पायरी. शौचावाटे रक्त पडणे म्हणजे मूळव्याधच असे मुळीच नाही, हा अत्यंत धोकादायक समज आहे. शौचावाटे रक्त पडण्यामागे अनेक कारणे आहेत, जसे फिशर, पॉलिप्स, IBD म्हणजेच इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज, ज्यामध्ये क्रॉन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटीसचा समावेश असतो, गुदद्वाराचे इन्फेक्शन, कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचे कॅन्सर. त्यामुळे वारंवार रक्त येत असेल तर स्वतः मूळव्याध आहे असे समजू नका. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. मूळव्याध फक्त वृद्धांनाच होतो हे पूर्णपणे चुकीचे आहे. आजच्या काळात तरुणांमध्येही मूळव्याध मोठ्या प्रमाणात दिसून येते. दिवसभर बसून काम करणे, बद्धकोष्ठताचा त्रास असलेली लोक, गर्भवती महिला इत्यादी लोकांमध्ये हा त्रास होऊ शकतो. तिखट खाल्ल्यामुळे मूळव्याध होतो हा सर्वात मोठा गैरसमज आहे. तर तिखट अन्न खाल्ल्यामुळे मूळव्याध होत नाही. मूळव्याध होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे दीर्घकाळ बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, कमी पाणी पिणे, कमी फायबरयुक्त आहार घेणे, अधिक काळ बसून राहणे. तिखट पदार्थांमुळे आधीच असलेली जळजळ थोडी वाढू शकते, पण ते आजाराचे मुख्य कारण नाही. मूळव्याध पुढे जाऊन कर्करोग बनतो? नाही, मूळव्याध कधीही कर्करोगामध्ये परिवर्तित होत नाही, पण मूळव्याध आणि कर्करोगाची काही लक्षणे सारखी असू शकतात. त्यामुळे रक्त येणे किंवा इतर त्रास दुर्लक्षित करू नका. योग्य तपासणी केल्याने नेमके कारण समजू शकते. मूळव्याध झाला की शस्त्रक्रिया करावीच लागते, अजिबात नाही. सुरुवातीच्या अवस्थेत बहुतेक रुग्ण हे आहारातील बदल, भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम, औषधी उपचार, फायबरयुक्त आहार खाणे याने पूर्णपणे बरे होऊ शकतात. फक्त गंभीर अवस्थेत किंवा औषधी उपचारांनी आराम न झाल्यास शस्त्रक्रिया किंवा लेझर उपचाराचा सल्ला दिला जातो. आजच्या काळात मूळव्याधावर आधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. योग्य रुग्णांमध्ये लेझर उपचारामुळे कमी वेदना, कमी रक्तस्राव व लवकर बरे होण्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. शेवटी मी सर्व श्रोत्यांना एवढे सांगू इच्छिते की मूळव्याध हा लपवण्याचा किंवा लाज वाटण्याचा आजार नाही. वेळेवर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास हा आजार सहज नियंत्रित करता येतो. त्यामुळे रक्त येणे, गाठ जाणवणे, वेदना इत्यादी लक्षणे टाळू नका. विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: आरोग्यम.

0: संपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या कार्यक्रमात मी सिमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
2: श्रोते हो नमस्कार. आपल्या सभोवतालची हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, पक्षी आणि आपण मानव हे सर्व मिळून पर्यावरण तयार होतं. या पर्यावरणाचा सर्वात महत्वाचा आधार म्हणजे वृक्ष आणि वनस्पती. पृथ्वीवर अगदी पहिला जीव निर्माण झाला तेव्हापासून आतापर्यंत प्रचंड उलथापालथ झाली आहे आणि त्यातून एकपेशीय वनस्पती आणि प्राण्यांपासून तर बहुपेशीय अत्यंत कॉम्प्लेक्स असे सजीव या पृथ्वीवर निर्माण झालेत. पृथ्वीवर सजीवांच्या शेकडो प्रजाती परस्परांच्या सहकार्याने जगत आहेत आणि उत्क्रांतीच्या प्रक्रिया ही हळुवारपणे आणि सतत सुरूच आहे. अत्यंत नैसर्गिकपणे चालणाऱ्या पशुपक्षी प्राणी आणि मानवाच्या या विकास प्रक्रियेत मात्र अलीकडच्या काळात मानवाच्या नकळतपणे झालेल्या काही कृतींमुळे आणि चुकांमुळे त्याच्या पर्यावरणामध्ये कमालीची प्रतिकूल असे बदल निर्माण झाले आहेत. मानवी चुकांच्या या बदलांचा वेग प्रचंड असल्याने दिवसेंदिवस मानवाच्या सभोवताली असणारं हे वातावरण अत्यंत दूषित, घातक आणि प्रतिकूल बनत आहे. हे दैनंदिन निरीक्षणावरून सहज आपल्या लक्षात येत. हवेची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता आणि त्यातून येणाऱ्या अन्नाची गुणवत्ता फार बिघडून गेली आहे. कारण प्रदूषणामुळे अत्यंत घातक असे पदार्थ अन्न साखळीच्या माध्यमातून मानवाच्याच नव्हे तर सर्व सजीवांच्या शरीरामध्ये आता प्रवेशित झाले आहेत. त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. या स्थितीत आपण विवेकशील असल्याने चुकांकडून शिकत शिकत आपण मानवाने आपल्याच पर्यावरणाला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आपल्या परिसरातील पर्यावरण स्नेही नागरिकांपासून तर जागतिक स्तरापर्यंतच्या विविध पर्यावरणीय चळवळीतील कार्यकर्ते, संशोधक, विद्यार्थी यांच्या कृतीशील उपक्रमातून आपल्या वसुंधरेवरील पर्यावरण पुन्हा एकदा मानवासह संपूर्ण सजीवांना अनुकूल करण्यासाठी आपण आता सज्ज झालेले आहोत. मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की पर्यावरणातील जैविक घटकांपैकी वनस्पती या महत्वाच्या घटक आहेत. या वनस्पती अगदी एकपेशीय सूक्ष्म अशा शैवालांपासून तर प्रचंड महाकाय वृक्षांपर्यंत अथांग पसरलेल्या महासागरापासून तो सुदूर जमिनीच्या सर्व भागांवर पसरलेले आहेत. खरं तर या पृथ्वीवर प्राणी येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचं कार्य याच वनस्पतींनी केलं आणि त्यामुळे त्यांना आपण पृथ्वीचे आद्य नागरिक म्हणतो. आपल्या पृथ्वीच्या भूभागावरील वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषण करून जगातील सर्व सजीवांना लागणार अन्न निर्मितीचं कार्य करतात. सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी लागणारा प्राणवायू देखील निर्माण करतात. जमिनीपेक्षा पाण्यातील वनस्पतींचं प्रमाण खूप जास्त असल्यानं महासागरात अन्न निर्मितीचा आणि प्राणवायू निर्मितीचं कार्य हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू असतं. याच वनस्पतींनी कोटी कोटी वर्षांपूर्वी केलेल्या प्रकाश संश्लेषणाच्या द्वारे जीवाश्म इंधनाचे म्हणजे पेट्रोल, डिझेल, कोळसा, नैसर्गिक वायू यांचे प्रचंड साठे निर्माण केले आहेत. जमिनीवरील गवतवर्गीय, झुडूपवर्गीय वनस्पती, छोटे वृक्ष आणि मोठे वृक्ष एकत्रितपणे हरित आच्छादनाची निर्मिती करून पृथ्वीवरील मृदा म्हणजे माती निर्मितीचं अत्यंत मोलाचं कार्य करत असतात. या मातीमध्ये शेकडो सूक्ष्मजीव आणि सूक्ष्म असे प्राणी सातत्याने कार्य करत असतात आणि त्यातून एका सूक्ष्म अशा इकोसिस्टीमची संरचना होते. मातीमुळेच वसुंधरा हिरवीगार झाली आहे. वनस्पतींचे मूळ सातत्याने मातीमध्ये पाणी मुरवण्याचं कार्य करत असतात, त्यामुळे जमिनीतील पाण्याचं प्रमाण देखील वाढत असतं. हीच मुळं मातीला घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे मातीचं संवर्धन देखील वनस्पती करत असतात. वनस्पती आपल्या पानं, फुलं, फळं, मुळं आणि बियांच्या रूपाने सर्वच आणि विविध प्रकारच्या प्राणी प्रजातींना अन्न पुरवत असतात आणि त्यामुळे अन्न साखळीतील अत्यंत महत्वाचे निर्माते म्हणून वनस्पतींचं स्थान आहे. वनस्पती क्षणोक्षणी आपल्या शरीरातून पाण्याचे उत्सर्जन बाष्परूपाने करत असतात, त्याला ट्रान्सपिरेशन असं म्हणतात. लाखो लिटर जमिनीतलं पाणी शोषून ते पुन्हा हवेमध्ये सोडण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य वनस्पती करत असतात. हे पाण्याचे तुषार आपल्या भोवती असणाऱ्या पर्यावरणातील तापमान कमी करण्याचं काम करत असतात. हेच तुषाररूपी पाणी हवेतील तरंगणारे घातक सूक्ष्म कण चिकटवण्याचं कार्य करतात आणि त्यांना कमी करण्याचं काम देखील करतात. तेव्हा वृक्षारोपणासाठी कृतीशील होऊयात आणि आज संकल्प करूयात की आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेतच पण कर्तव्य आधी. धन्यवाद श्रोते.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांनी दिलेली माहिती ऐकलीत. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
0: परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता.

एक तलत आहे आणि बंदिशीचे बोल आहेत. सकल बन लाय राही, द्रुतबंदिश तीन तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत जाओ जी श्याम छलिया. यांना साथ संगत अशी आहे. तबला साथ आहे गिरीश नलावडे यांची आणि हार्मोनियमची साथ आहे प्रकाश वागल यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग शुद्ध सारंग.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात योगेश हंसवाडकर यांचं गायन आपण ऐकणार आहात, राग शुद्ध सारंग. विलंबित बंदी

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमास योगेश हंसवाडकर यांनी गालेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. यांना साथ संगत अशी होती, तबला साथ होती गिरीश नलावडे यांची आणि हार्मोनियमची साथ होती प्रकाश वागल यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते, आज संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल देबोज्योती गुप्ता यांचं सतारवादन राग श्री, आणि रात्री 10:01 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल राजा काळे यांचं गायन राग श्यामकल्याण. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं कामकाज संस्थगित. राज्यसभेत 39% कामकाज. मुंबई महानगर क्षेत्रातल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महामार्गांवर अपघात प्रसंगी रुग्णवाहिकांना 10 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी 10 मिनिटांची मर्यादा लागू. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. आणि जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंश मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि

निरीक्षकाला अटक. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या सन्मानार्थ उभं राहायला सांगितलं. वंदे मातरम गायनानंतर त्यांनी सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन गेल्या महिन्यात 20 तारखेपासून सुरु झालं होतं. याच दरम्यान दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी केलेला बळाचा अवाजवी वापर तसंच राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीसाठी विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार अडथळे निर्माण झाले. सभागृहाने 29 जुलै रोजी सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. याशिवाय राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक, विनियोग विधेयक, न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, केरळ नावबदल विधेयक, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक, बँकर बुक्स एव्हिडन्स विधेयक आणि खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक यांचा समावेश होता. राज्यसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. यंदाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कामकाजात व्यत्यय आल्यामुळे राज्यसभेत केवळ 39% कामकाज झालं असलं तरीही 12 विधेयकं संमत किंवा परत करण्यात आली अशी माहिती अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली. सभागृहाचं कामकाज फक्त 37 तास 39 मिनिटं इतकंच झालं. या काळात 285 तारांकित प्रश्न उपस्थित केले गेले तर 380 शून्यप्रहर प्रस्ताव आणि 380 विशेष उल्लेख सादर करण्यात आले. त्यापैकी फक्त 16 प्रश्न, 52 शून्य प्रस्ताव आणि 93 विशेष उल्लेखांवर चर्चा होऊ शकली अशी माहिती राधाकृष्णन यांनी कामकाजाचा आढावा घेताना दिली. सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करताना या सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचं आणि भारतीय लोकशाहीच्या परंपरांनुसार आपली संसदीय जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन त्यांनी सदस्यांना केलं. तत्पूर्वी खाणी आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत मंजूर झालं. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर आज सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. राज्यसभेत सभापती सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आज मुंबईत सह्याद्री राज्य अतिथीगृह इथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपनगरी गाड्यांचं उत्पादन आता वंदे भारत कोच बनवणाऱ्या कारखान्यात घेतलं जाईल अशी माहिती दिली. वर्ष 2030 पर्यंत सर्व उपनगरी गाड्या वातानुकूलित होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठाणे बोरिवली ट्विन बोगद्यामुळे 90 मिनिटांचं अंतर 12 मिनिटांमध्येच पार करता येईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महामार्गांवर तैनात असलेल्या रुग्णवाहिकांसाठी 10 किलोमीटरच्या परिघात घडलेल्या कोणत्याही अपघाताच्या ठिकाणी 10 मिनिटात पोहोचण्याची मुदत निश्चित केली आहे. या मुदतीचं पालन झालं नाही तर अपघाताच्या प्रत्येक घटनेसाठी 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल असं प्राधिकरणानं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. रुग्णवाहिकांनी अपघातग्रस्तांना या कामाचं तिकीट स्वीकारल्याच्या वेळेपासून 1 तासाच्या आत जवळच्या रुग्णालयात पोचावं, या वेळेचं पालन झालं नाही तर 10,000 रुपयांचा दंड आकारला जाईल असं यात म्हटलं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत सुमारे 50,000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांवर सेवा देण्यासाठी सुमारे 3,000 रुग्णवाहिका आणि 1,000 गस्ती वाहनं आणि क्रेन नियुक्त करण्यात आले आहेत. जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक निकषावर 34.3% वाढ होऊन ती 4,57,811 पोहोचल्याचं सियाम या संघटनेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या काळात वाहन उद्योगानं जुलै महिन्यातली आतापर्यंतची सर्वाधिक वाहन विक्री नोंदवल्याचं यात म्हटलं आहे. यंदाच्या जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या याच काळातच्या तुलनेत दुचाकी वाहनांची एकूण विक्री 22.6% तर 3-चाकी वाहनांची विक्री 33.4% वाढली असं यात म्हटलं आहे. ग्राहकांचा सकारात्मक कल राहिला तर आगामी सणासुदीच्या काळात ही गती कायम राहील अशी आशा उद्योग संघटनेनं व्यक्त केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2024

0: 25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरव वृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3 लाख रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. हिंदुस्थानी संगीतातले ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार यांचा त्यात समावेश आहे. त्याखेरीज युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना देण्यात आले. महाराष्ट्रातले गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण मासगे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यांना हा पुरस्कार मिळाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हर घर तिरंगा अभियान सुरू आहे. या निमित्ताने जिल्ह्यांमध्ये तिरंगा यात्रा निघत आहेत. हिंगोली नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज सकाळी तिरंगा मोटरसायकल रॅली काढली. सांगली जिल्ह्यात मिरज इथं गणेश तलाव ते लक्ष्मी मार्केट मार्गावर तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. अकोला महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी तिरंगा दुचाकी रॅली काढली. धाराशिव जिल्ह्यात तिरंगा रॅलीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीतून नशामुक्त भारत हा संदेश देण्यात आला. धुळे तालुक्यातल्या फागणे इथं भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर भव्य तिरंगा रॅली निघाली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात राशीन इथं तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. कर्जत शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ शहरातून राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीनं काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भैरव मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली एसएन देसाई चौकात झालेल्या सभेनं विसर्जित झाली. प्राप्तिकर विभागाने क्रीडा कोटा अंतर्गत 97 खेळाडूंची नियुक्ती केली आहे. मुंबईत आयकर भवनात आयोजित कार्यक्रमात मुंबईचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांच्या हस्ते खेळाडूंना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. रुजू होण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नव्याने भरती झालेल्या खेळाडूंना त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि लागू असलेल्या सरकारी नियमांची माहिती देण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. कुपारलिंगो शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या या आश्रमशाळेत 10 ऑगस्ट रोजी सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनी आजारी पडल्या. यापैकी 1 विद्यार्थिनी नागपूर इथं उपचार घेत आहे. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी एकूण 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईत कुर्ला इथं काल दरड कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असून आजही मदत कार्य सुरू आहे. महानगरपालिकेनं या परिसरातल्या झोपड्यांमधल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्या दौऱ्यावर हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांच्यावर आज हल्ला झाला आहे. एका निहंग सिंघाकडून हा हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील मातासाहेब गुरुद्वारा इथे हा हल्ला झाला. बादल यांना नांदेडमधल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन यांनी मातासाहेब गुरुद्वारा इथे भेट देऊन माहिती घेतली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं कामकाज संस्थगित. राज्यसभेत 39% कामकाज. मुंबई महानगर क्षेत्रातल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महामार्गांवर अपघातप्रसंगी रुग्णवाहिकांना 10 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी 10 मिनिटांची मर्यादा लागू. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण आणि जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंश मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षकाला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी 4:58 दरम्यान. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. नमस्कार.

ए आर मराठी DTH उपग्रह वाहिनी ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा या सभेत स्वागत. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 3:12 झाले आहेत. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदीनुसार दक्षिण पश्चिम या ठिकाणी साधारण पर्जन्यवृष्टी होती. तसंच कोकण मध्य महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस होता. मुसळधार पावसाची नोंद उत्तर कोकण तसंच कोकणात सर्वत्र, विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात नोंद झाली. वादळी वारे कोकण, अलिबाग, रायगड इथं 54 किलोमीटर प्रतितास, कुलाबा मुंबई सिटी 44 प्रतितास, सांताक्रूज मुंबई 41 किलोमीटर प्रतितास, मध्य महाराष्ट्र बारामती पुणे 50 किलोमीटर प्रतितास, महाबळेश्वर सातारा 50 किलोमीटर प्रतितास, मराठवाडा लातूर 41 किलोमीटर, CBAM बीड 41 किलोमीटर प्रतितास. पावसाची नोंद मसाला रायगड 9, माणगाव रायगड 7, पोलादपूर 6, चिपळूण 5, पेण 5, कर्जत 4, मालवण 4, खेड 4, मापुसा 3, माथेरान 3, तसंच अलिबाग 1, मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर 5, राधानगरी 4, इगतपुरी 3, त्र्यंबकेश्वर नाशिक 2, पेठ नाशिक 2, हर्सुल 2, मराठवाड्यात शेगाव संभाजीनगर 3, विदर्भात भंडारा 1, वाशिम 1, कोयना घाट परिसरात 9, पोहाली 8, अंबोना लोणावळा तामिनी 7, खोपोली 6, बिहिरा वालवण 5, भिवपुरी शिरगाव 4, तलाव परिसरात अप्पर वैतरणा मध्य वैतरणा 3 इंच, भातसा तानसा 1 इंच. येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानात मोठा फारसा बदल नाही. आकाश ढगाळलेलं राहील. हलका ते मध्यम तसंच काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. नैऋत्येकडनं ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात हा

वेग 65 किलोमीटर प्रति तास वाढण्याची शक्यता आहे. या दरम्यान सोमालिया आणि ओमान या भागात तसंच काही ठिकाणी पश्चिम मध्य भागात आणि लगतच्या दक्षिण पश्चिम भागात आणि उत्तर पश्चिम तसंच पूर्व मध्य भागात अरबी समुद्रात मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आज सकाळी 8:30 नोंदीनुसार कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हा हवामानाचा अंदाज होता. दुपारचे 3:16 आणि 24 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

योगाच्या उपयोजित भागाचा भाग विचार आपण मागच्या सत्रामध्ये केला. आता हा उपयोजितेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा बऱ्याचशा वेळेला असं दिसतं की आज योग जो वापरला जातोय तो जास्ती प्रमाणात उपचारात्मक स्तरावरती जास्ती वापरला जातो. थेरपिटिकल यूज ऑफ योग असा त्याचा आपण विचार करू शकतो. त्यामुळे रोग आणि योग आज समान जोडी झालेली आहे. आज तुम्ही बघायला गेलात तर अनेक रोगांच्यावरती आपण नियंत्रण मिळवलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. जे साथीचे रोग होते पूर्वी त्याच्यावरती पॅन्डेमिक ज्याला म्हणतात त्याच्यावरती आपण बऱ्या प्रमाणात नियंत्रण मिळवलेलं आहे. नियंत्रण आहे, इरॅडिकेशन नाही झालेलं मलाही माहिती आहे, परंतु तरीही आज रोगांचं प्रमाण काय वाढतंय त्यातले बरेचसे रोग जे आहेत ते मनोकायिक आहेत. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर ज्याला असं आपण म्हणतो. मनोकायिक म्हणजे काय तर मनामध्ये काहीतरी कारण आहे आणि परिणाम शरीरावरती आहे. आमच्या अण्णांचं एक अत्यंत आवडतं वाक्य असं ते नेहमी सांगायचे की आजच्या काळामध्ये मन हे केंद्रबिंदू आहे आणि शरीर हे क्रीडाक्षेत्र आहे. कुठल्याही गोष्टीचं केंद्रबिंदू मन आहे. आता हा संदर्भ तुम्ही कुठल्याही अँगलने घेऊ शकता, रोगांच्यासाठी पण घेऊ शकता आणि काही क्रियात्मक करायचं तरी पण घेऊ शकता. केंद्रबिंदू मन आहे म्हणजे काय की एखादी गोष्ट मनामध्ये निर्माण झाली की ती शरीरावरती परिणाम करायला लागते. आपलं शरीर आपल्याला दिसतं, दाखवता येतं, त्याच्यावरती काही तपशील आपल्याला समजतात, पॅरामीटराईज करता येतं, पण मनाचं तसं नाही आहे. आपल्याला मन नाही आहे असं आपण म्हणू शकत नाही, पण मन दाखवा म्हटलं दाखवताही येत नाही. मनश्रेष्ठाने इंद्रियाणी असाही संदर्भ भगवद्गीतेमध्ये आहे. हे सहावं इंद्रिय आहे. आपली पंचेंद्रिय जे आहेत त्याला आपण पंच ज्ञानेंद्रिय सेन्सरी ऑर्गन्स असं म्हणतो. पंच कर्मेंद्रिय आहेत आणि पंच तन्मात्रा आहेत आणि पंचमहाभूत आहेत. ही सगळी पाचांची जोडी जी आहे ही सगळी आपल्या संपूर्णपणे शरीरामध्ये आहेत. ह्या 20 जोड्या झाल्या. त्यानंतर पुरुष आणि प्रकृती म्हणजे चेतन आणि जड हे दोन मूलतत्व झाली आणि 23वं म्हणजे चेतना झाली. आपल्याला कल्पना आहे की 23 जोड्या असतात क्रोमोसोम्सच्या की ज्याच्यामधनं माणसाचा जन्म होतो. जेनेटिकल सायन्समध्ये असं मानलं गेलेलं आहे. तर हे बरोबर 23 गणित इथे जमतं. त्यामुळे शरीराच्या स्तरावरती आपल्याला जे काही त्रास होतात किंवा जे काही आपल्या शरीरामध्ये सामंजस्य असतं ते बिघडतं कशामुळे तर मनामध्ये. मनामुळे हे बिघडतं. आता मनाचा संबंध इथे कुठे येतो तर मनामध्ये आपल्या जे अनंत विचार येत असतात, अनंत भावना असतात, त्यांची गती वाढली. विशेषतः भावनांची गती वाढली तर विचारांची गती वाढते. भावनांचं विश्लेषण करणारं मेंदूमध्ये एक केंद्र आहे, त्याला म्हणतात हायपोथॅलमस. हा एक छोटा डाळी एवढा अवयव आहे. त्या अवयवाला भावना कळतात, त्या भावनांचं अनालिसिस तो करू शकतो आणि त्या अनालिसिस नंतर योग्य ती दिशा आपल्या अवयवांना देतो की काय नेमकं करायचं.

डास बसल्यानंतर त्या डासापासून धोका आहे की नाही हेचा अनालिसिस तो करतो आणि हाताला सूचना देतो की त्या डासाला मार किंवा उडवून लाव. इतकं हे साधं सहज होणारं गणित आहे. त्या हायपोथॅलेमसचा कामाचा एक वेग ठरलेला आहे, त्याच्यावरती किती बर्डन टाकायचं हे स्टँडर्डाइज पॅटर्न आहे. त्याच्यापेक्षा जास्तीच त्याच्यावर जर बर्डन आलं, जर त्याच्यावरती जास्ती काम पडलं, तर तो थोडासा गोंधळतो आणि मग तो सूचना देतो पिट्युटरीला. पिट्युटरी म्हणजे आपली पीयूषिका ग्रंथी, जिला आपण मास्टर ग्लँड असं म्हणतो. ती पीयूषिका असते ती काही प्रकारच्या हार्मोन्स स्त्राव करा किंवा करू नका अशा प्रकारची सूचना शरीराला देते. आता हे स्टँडर्डाइज पॅटर्न म्हणजे एक विहित काम आहे, त्याच्यासाठी हे उपयुक्त आहे. म्हणजे ज्या वेळेला हा वेग जास्ती होतो त्यावेळेला ही दोन्ही मंडळी म्हणजे हायपोथॅलमस आणि पिट्युटरी हे दोन्ही गोंधळून जातात. त्यांच्यातला समन्वय जो आहे, कोऑर्डिनेशन जे आहे ते विस्कटतं आणि मग काय होतं की शरीरामध्ये काहीतरी भयंकर उत्पात झालेला आहे अशी धारणा आपलं मन करून घेतं आणि त्या मनाच्या या धारणेमुळे विचित्र प्रकारचे केमिकल इम्पल्सेस शरीरामध्ये क्रिएट होतात आणि ते इम्पल्सेस ज्या वेळेला क्रिएट होतात त्यावेळेला शरीरामध्ये अक्षरशः गोंधळ वाचतो. कॅओटिक कंडिशन ज्याला म्हणतात तशी होते आणि ती कोणाच्याही बाबतीत वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. म्हणजे स्थिती एकच असते, परीक्षा. परीक्षेचं प्रत्येकाच्या बाबतीत होणारं फिजिकल रिॲक्शन वेगळं आहे. कोणाला शिंका यायला लागतात, कोणाला ताप येतो, कोणाला लूज मोशन होतात, कोणाला व्हॉमिटिंग सेन्सेशन येतं, कोणाला काहीच होत नाही, हातपाय गळून गेल्यासारखं वाटतं. हे सगळं जे आहे ते ऑर्गन लेवलला आहे. म्हणून हा हायपोथॅलमस, पिट्युटरी आणि ऑर्गन हा एक स्तर आहे, हा एक ऍक्सिस आहे. या ऍक्सिसमध्ये सतत गडबड झालेली असल्यामुळे रोगांची निर्मिती होते असं आपण म्हणू शकतो. आता ह्या रोगांची निर्मिती झाली त्याच्यावरती काही सोल्युशन आहे का, काही उपाय आहे का? औषधं हा एक उपाय आहे, नक्कीच आहे. आणि औषधंही केव्हाही गरज असेल तर जरूर घ्यावीत. औषधाच्या विरोधात मी व्यक्तिशः कधीच नाही आणि कधीच नसणार आहे, कारण ती गरज आहे. पण तो औषधांच्यावरतीच फक्त अवलंबून राहायचं हे जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपली स्वतःची प्रतिकार शक्ती आपण घालवून बसतो. बारीकशा गोष्टींना सुद्धा आपण स्पेशलिस्टकडे जातो आणि तो सांगेल त्याप्रमाणे आपण ड्रॅग होत राहतो. थोडी विश्रांती घेतली, आहाराचं बंधन पाळलं तर बरेचसे रोग घरातल्या घरात सुद्धा बरे होऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून आपण जर बघायला गेलो तर आपल्याला असं दिसतं की ह्या HPO ऍक्सिस वरती आहे तो म्हणजे SEM. एम म्हणजे माइंड, ई म्हणजे इमोशन्स आणि एस म्हणजे स्पिरिच्युअलिटी, मन भावना आणि अध्यात्म किंवा आत्मा. हा त्याच्या वरती असलेला स्तर आहे. म्हणजे आपण अडकतो कुठे, आपण खालच्या स्तरावरती अडकतो. हायपोथॅलमस, पिट्युटरी आणि ऑर्गन हा जो छेद आहे, हा छेद तुम्ही जेव्हा देता त्यावेळेस सर्वप्रथम तुम्ही मनाला हात घालता. डायरेक्टली मनाला हात घालून चालेल का? मन ऐकणारच नाही, फेकून देईल उचलून आपल्याला. मग म्हणून शरीराच्या माध्यमातून सुरुवात करायची, शरीराचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करायचा. मस्क्युलर लेवलला आपण जेव्हा स्वतःला एकमेकांशी जोडतो त्या जोडण्यातनं मन आणि शरीर जोडलं जातं. मन एकदा स्थिरावलं की मग त्याच्याकडनं भावनांचं योग्य असं हाताळणं सुरू होतं. भावना विचारांना हाताळतात, त्याच्याऐवजी विचारांनी भावनांना हाताळलं पाहिजे. आणि त्या भावनांचं आणि विचारांचं जेव्हा एकदा समन्वय होतं त्यावेळेला आध्यात्मिक स्तरावरती आपली प्रगती सुरू होते. तो असा ACM HPO ऍक्सिस जो आहे हा योग आणि रोग या दोन्ही गोष्टींना अत्यंत सहजपणे बांधणार आहे. आणि म्हणून कुठल्याही रोगावरती डायरेक्टली असं थेरपेटिकल अँगल काही नसतो. आज जरी आपण कितीही म्हटलं की योग हा उपचारासाठी आहे, तरी तो उपचारासाठी नाही आहे. प्रायमरीली उपचार करायच्या त्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. जेव्हा आपण उपचाराचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की उपचार पद्धती अशी दोन खासियती आहेत, स्पेशालिटीज ज्याला म्हणतात त्या आहेत. एक म्हणजे डायग्नोसिस, निदान करणं, आणि दुसरं म्हणजे उपचार करणं. आता योगामध्ये कुठल्याही प्रकारची अशी पद्धत नाही आहे की ज्यामधनं तुम्ही सांगू शकता की अमुक अमुक गोष्ट झालेली आहे आणि त्याला असं कुठलंही सोल्युशन ग्रंथात दिलेलं नाही योगाच्या, की ज्यामधनं आपल्याला कळू शकतं की अमुक अमुक गोष्ट केली तर अमुक अमुक गोष्ट होईल. आता हे एवढं असून सुद्धा आज योग का वापरला जातो उपचारांसाठी, तर एक गोष्ट नक्की घडते योग साधना सुरू केल्यानंतर. सगळ्यात पहिली गोष्ट घडते ती म्हणजे आपल्याला शारीरिक स्थिरता येते. त्या शारीरिक स्थिरतेमध्ये दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन म्हणजे स्नायविक समन्वय हा साधला जातो आणि आपल्या संपूर्ण शरीरांच्या अंतर्गत ज्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये एक डिस्कनेक्ट आहे. तो आपल्या बिहेवियरमुळे, आपल्या वर्तणुकीमुळे झालेला आहे. रचनात्मक दृष्टीने बघायला गेलात तर सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत परफेक्टली, पण तरी पण गोंधळ का होतो? बिकॉज ऑफ माइंड, मनामुळे. म्हणून मन सांभाळायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला शरीरापासून सुरुवात करावी लागते. आणि त्या शरीराच्या स्तरावरती जेव्हा काही आपण विविध हालचाली करतो, आसनं ज्याला आपण म्हणतो ती, ते केल्यामुळे शरीराच्या हालचालीमधली सुसूत्रता जी आहे ती आपल्या सिस्टीमवरती जाते आणि सिस्टीममधली जी काही सुसूत्रता आहे ती आपल्या एकंदर देहबोलीवरती येते आणि त्याचा संबंध आपल्या मनाशी येतो. आणि म्हणून मनाच्या स्तरावरती आपल्याला काही प्रणव साधण्यासारख्या गोष्टी आहेत किंवा रिलॅक्सेशनच्या काही गोष्टी आहेत किंवा तणाव मुक्ती आहे किंवा अंतरंग साधना आहे.

बांधलेली मुळी असते ना ती विस्कटता येत नाही. वेगवेगळ्या काड्या असतील तर मोडणं सोपं असतं. नेमकं तेच योगाच्या बाबतीत घडतं. आणि योग तुमच्या शरीराला बांधतो, श्वासाला बांधतो, त्याच्यावरती आधारित मनाला बांधतो, त्याच्यावरती आधारित भावनांना बांधतो आणि त्याच्यावरती आधारित असलेल्या बुद्धीला बांधतो. आणि ही जेव्हा एकत्र बंधनं येतात किंवा ही एकत्र जेव्हा येतात त्यावेळेला मग आत्मा जो आहे या शरीराला जाणवणारा किंवा चालवणारा तोच ठरवतो. आणि ही संपूर्ण प्रक्रिया एका विशिष्ट पद्धतीने छान प्रकारे होत राहते. आणि ती तशी झाल्यामुळे आपल्याला असं वाटतं की योगामुळे माझा रोग बरा झाला. परंतु रोग बरा करणं हे त्याचं काम कधीच नसतं. तो फक्त आपल्यामध्ये असलेली सुसूत्रता जी बिघडलेली आहे ती सूत्रबद्ध करतो. आणि त्या सूत्रबद्धतेला आपण जर उपचार मानत असलो तर काही हरकत नाही आहे. माझा फायदा होत असेल तर मी उपचार म्हणेन किंवा आणखीन काय म्हणेन. माझा फायदा होतोय, मला बरं वाटतंय, दॅट्स ऑल. तेवढं माझ्यापुरतं पुरेसं आहे. तर ह्या योगाच्या उपयोगितेच्या बरोबरीने आपण जेव्हा त्याच्या उपचारात्मक विचार करतो तेव्हा त्याच्यावरून आपल्याला हे निष्कर्ष येतात. पण खरंच हा योग उपचारक आहे का तो प्रतिबंधात्मक आहे त्याबद्दलचा विचार आपण पुढल्या सेशनमध्ये करूया, पुढल्या सत्रात करूया. हरिओम, धन्यवाद.

श्रोते, आत्ताच आपण योग जीवनी यामाले डॉक्टर श्रीकृष्ण मस्कर यांचं भाषण ऐकलात. आज या भाषणाचा भाग तिसरा आपण ऐकलात. आणि याबरोबरच वनिता मंडळ हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 3:30 वाजत आहेत. भावधारा ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया बेला शेंडे यांनी गायलेलं हे गीत.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत, श्रीलंकेत झालेल्या पहिल्या वहिल्या भारतीय मल्लखांब प्रशिक्षण कार्यशाळेविषयी ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा याविषयी महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांच्याशी भगवान परब यांनी केलेली बातचीत.
1: नमस्कार श्रोते हो, मी भगवान परब क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रीलंकेत अलीकडेच भारतीय सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने मल्लखांब खेळाच्या पहिल्या वहिल्या प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडलं. या संदर्भात बोलण्यासाठी देशपांडे सर आज आपल्यासोबत क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर आहेत. उदय देशपांडे यांची क्रीडाप्रेमींना वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. मल्लखांब खेळाचा प्रचार आणि प्रसार यासाठी गेली 50 वर्ष त्यांनी स्वतःला वाहून घेतले. मल्लखांबासाठी कार्यरत असलेल्या दादर येथील सुप्रसिद्ध श्री समर्थ व्यायाम मंदिराचे मानद प्रमुख प्रशिक्षक आणि कार्यवाह म्हणून ते काम पाहतात. मल्लखांब खेळातील भरीव योगदानासाठी त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. देशपांडे सर, क्रीडा विश्वमध्ये आपलं स्वागत.
2: धन्यवाद भगवानजी.
1: सर्वप्रथम सांगा, श्रीलंकेत पहिल्यांदाच मल्लखांब कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, या उपक्रमामागची मुख्य संकल्पना आणि उद्देश काय होता?
2: श्रीलंकेमध्ये एक महाराष्ट्रीयन महिला आहेत, ज्यांचं नाव मीनल रेनाविकर, आणि फेब्रुवारी 2026 एक डॉक्टर सुरेश राठोड यांचा इंडियन पोलीस मित्र भारत सर्किट बेंच फाउंडेशन, DS राठोड फाउंडेशन, मार्शल आर्ट योगा अकॅडमी यांच्या वतीने मला एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड हे श्रीलंकेमध्ये देण्यात आलं होतं. त्यावेळेला मी मीनल रेनाविकर यांच्याशी संपर्क साधला आणि स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर यांच्याकडे एक मल्लखांबाचा कार्यशाळा त्यावेळात मी घेतली आणि ती कार्यशाळा एवढी यशस्वी झाली की त्यांनी पुन्हा जूनमध्ये दुसऱ्यांदा मला श्रीलंकेत बोलावलं आणि त्याच्यामध्ये 4 दिवसामध्ये 2 ते 5 जूनमध्ये 11 ठिकाणी मल्लखांबाच्या कार्यशाळा झाल्या. मग त्याच्यामध्ये एक स्वामी विवेकानंद योग सेंटर आहेच, शिवाय एक रामनाथन हिंदू लेडीज कॉलेज आहे, एक रत्नमाला हिंदू कॉलेज आहे, हिंदू लेडीज कॉलेज आहे, विवेकानंद कॉलेज आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी मल्लखांबाच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. ह्याच्यासाठी मुंबईवरून मी एक पोल मल्लखांब, तो लाकडी खांब असतो स्टँडचा, तो घेऊन गेलो होतो, आणि शिवाय दोरीचा मल्लखांब होतात, अशा दोन्ही याच्यावरती त्या ठिकाणी 11 कार्यशाळांमधून जवळजवळ 100+ मुलामुलींना मल्लखांबाचं प्रशिक्षण दिलं.
1: सर, या कार्यशाळेत श्रीलंकेतील जी मुलं सहभागी झाली होती त्यांचा मल्लखांब शिकण्याबद्दलचा प्रतिसाद कसा होता, म्हणजे त्यांचा उत्साह तुम्हाला विशेषचं काय जाणवलं?
2: प्रामुख्याने मल्लखांब ही त्यांच्यासाठी एक नवीन गोष्ट होती. याच्या आधी कधी त्यांनी मल्लखांब बघितलेलाही नव्हता, त्याच्या आधी कधी केलेलाही नव्हता, आणि त्यामुळे प्रत्यक्ष त्यांना प्रात्यक्षिक दाखवायचं आणि मग शिकवायचं आणि मग त्यांना शिकवताना हेल्प करायची. माझ्याबरोबर प्रितेश निळे आणि प्रचिती देसाई हे दोन माझे विद्यार्थी होते आणि त्यांनी प्रात्यक्षिकही दाखवली आणि त्यांना प्रशिक्षण देण्यामध्ये मला मदतही केली. आणि उरलेल्या मल्लखांबावर, प्रामुख्याने मल्लखांबावर चढून बोंडावरती जाऊन बसणं म्हणजे एक संतुलन म्हणा, मनावरती ताबा म्हणा, भीती वाटते त्या भीतीवरती मात म्हणा, या गोष्टी त्यांना एक आव्हानात्मक होत्या. आणि त्याचप्रमाणे सगळे जे एलिमेंट्स, मग ते हँगिंग पद्मासन असेल, इन्व्हर्टेड हँग असेल, द्रोणासन असेल, प्रौढासन असेल, नौकासन, सगळी जी आपण जमिनीवरती आसनं करतो

0: ती त्या ठिकाणी पुरलेल्या मलखांबावर किंवा दोरीवरती त्यांनी केली आणि बऱ्याच जणांनी जे जे त्यांना शिकवलं ते यशस्वीपणे साध्य करून दाखवलं. मी त्याने सांगितलं होतं की 2019 पहिली मलखांबाची विश्वअजिंक्यपद स्पर्धा मुंबईत झाली होती, 2023 दुसरी विश्वअजिंक्यपद स्पर्धा ही आसाममध्ये झाली होती आणि 2027 तिसरी विश्वअजिंक्यपद स्पर्धा ही कदाचित मुंबईत होईल, कदाचित पुण्यात होईल, कदाचित मलेशियामध्ये होईल. तर ते श्रीलंकेचे आयोजक जे होते ते म्हणाले आम्हीसुद्धा तिसरी विश्वअजिंक्यपद स्पर्धा घ्यायला तयार आहोत. म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही आता मलखांबाचा अधिक सराव करा, प्रगत प्रशिक्षणासाठी तुम्ही मुंबईत या, तुमचं अधिक प्रशिक्षण तिकडे करू आणि मग श्रीलंकेची टीम ही तिसऱ्या विश्व मलखांब स्पर्धेमध्ये भाग घेईल.
1: तुम्हीच आता म्हणालात की श्रीलंकेत मलखांब हा पहिल्यांदा, म्हणजे त्यांना फारसा परिचित खेळ नाही आहे. तर मलखांब हा एक पारंपरिक भारतीय क्रीडा आणि योग यांचा संगम असलेला खेळ म्हणून ओळखला जातो, तर त्याचा श्रीलंकेत परिचय करून देताना तुम्हाला कोणती आव्हानं आली?
0: प्रामुख्याने इतर ठिकाणी मला जे भाषेची समस्या येते की त्यांना इंग्रजी समजत नाही किंवा हिंदी समजत नाही, इकडे तसं नव्हतं. इकडे त्यांना हिंदी समजत होतं, इंग्रजी समजत होतं आणि थोडी भारतीय शरीरयष्टी म्हणा आणि श्रीलंकेची त्यात फारसा फरक नाही आहे. आपल्या जे तमिळ माणसं जी आहेत त्याप्रमाणे काटक, चिवट, लवचिक आणि ताकद या सगळ्यामध्ये ती उजवी होती. त्यामुळे मशीनप्रमाणे त्यांना एक एक गोष्ट जी सांगाल ती गोष्ट ते करून दाखवत होते. आता फक्त थोडंसं अधिक मार्गदर्शन आणि थोडासा सराव आला तर त्याच्यात ते नक्की प्रावीण्य मिळवू शकतील असं वाटलं.
1: श्रीलंकेतील कार्यशाळेत पारंपरिक खांबावरचा मलखांब आणि दोरीवरचा मलखांब हे शिकवताना प्रशिक्षणाची जी पद्धत होती ती भारतीय प्रशिक्षणापेक्षा वेगळी ठेवावी लागली का?
0: नाही नाही, मी आता जगामध्ये कुठेही गेलो ना तरी एका ठराविक पद्धतीनेच मलखांब शिकवतो. म्हणजे त्या मलखांबावरच्या उड्या ज्या आहेत त्यांची नावं सगळी, साधी उडी, टेढी, बगली, हाताचा फरा, पायाचा फरा, पोटा ताजवा, ही सगळी मराठीच नावं त्यांना दाखवतो. म्हणजे जसं ज्युडो कराटे आपल्याकडे आले आणि त्यांनी त्यांची नावंही आपल्याकडे प्रचलित केली, आपल्याकडे शिकताना सुद्धा तीच नावं वापरली जातात. एवढंच नव्हे तर सूर्यनमस्कार घालायचे असतील तर सूर्यनमस्काराचे मंत्र किंवा त्याचे आकडेसुद्धा 1 2 3 4 न म्हणताना 1 2 3 4 असे आकडे घेऊन त्यांना आम्ही सूर्यनमस्कारसुद्धा शिकवले आणि त्यांनी ते सहज साध्य केलं. त्यांना ते वेगळं काही वाटलं नाही त्याच्यामध्ये.
1: सर, या दौऱ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे कोलंबो येथील एक वन गॉल फेस मॉल म्हणून आहे जो श्रीलंकेतील सर्वात मोठा शॉपिंग मॉल म्हणून ओळखला जातो. येथे मलखांब खेळाची विशेष प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. एखाद्या देशातील मॉलमध्ये मलखांब खेळाचं झालेलं पहिलंच सार्वजनिक प्रदर्शन होतं, तर या सार्वजनिक प्रदर्शनांना मिळालेला प्रतिसाद कसा होता आणि या प्रदर्शनातून तुम्ही स्थानिक लोकांना काय संदेश दिला?
0: मला हे खूप आवडलं कारण मी इतकी वर्ष मलखांब शिकवतो, इतक्या देशांमध्ये जवळजवळ 52 अधिक देशांमध्ये गेलेलो आहे, तरीसुद्धा अशा मॉलमधलं प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण पहिल्यांदाच होतं. आणि आता मी 2 3 4 5 जूनमध्ये ज्या वेगवेगळ्या ठिकाणी मलखांबाच्या कार्यशाळा घेतल्या त्या सगळ्या मुलांना आम्ही या शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी बोलवलं होतं. आणि हाय कमिशनर संतोष झा यांच्या पत्नी तनुजा झा आणि सुहासिनी हँडी ज्या कल्चरल अफेअर्स ऑफिसर होत्या त्यांनी याच्यात पुढाकार घेतला आणि रश्मी थॉम्सन म्हणून फर्स्ट सेक्रेटरी ऑफ इंडियन हाय कमिशन, आणि त्यामुळे अतिशय गर्दी त्या प्रात्यक्षिकांना होती. पहिला, दुसरा, तिसरा मधला सगळ्यावरती बाल्कनीमधनंसुद्धा लोक बघत होते आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणीसुद्धा खूप गर्दी होती. आणि ज्या खेळाडूंनी गेले 3-4 दिवस प्रशिक्षण घेतलं होतं त्यांचीच प्रात्यक्षिकं होती. प्रितेश निळे आणि प्रचिती देसाई यांनीसुद्धा प्रात्यक्षिकं दाखवली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. खूप लोकांनी आपापल्या मोबाईलवरून फोटो काढले आणि ह्या सगळ्या सहभागी स्पर्धकांना त्या ठिकाणी आम्ही प्रावीण्य प्रमाणपत्र, सहभाग प्रमाणपत्र दिली.
1: एकूण अशी किती मुलं या मॉलमधील प्रात्यक्षिकांमध्ये श्रीलंकेतील सामील झाली होती?
0: खरं म्हणजे अख्ख्या 4 दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये 100+ अधिक खेळाडूंनी भाग घेतला वेगवेगळ्या ठिकाणच्या. आणि या ठिकाणी त्यातले निवडक जे चांगले चांगले करणारे आणि 4 दिवस जे हजर होते अशा जवळजवळ 40-50 विद्यार्थिनींना आम्ही बोलावलं होतं आणि त्यांनी या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवला.
1: सर, मलखांब विषयक श्रीलंकेमधील हा पहिलाच उपक्रम होता, त्याचा भविष्यात या शेजारी देश

0: मध्ये प्रशिक्षण केंद्र किंवा स्पर्धा आयोजित करण्याच्या दृष्टीने किती उपयोग होऊ शकतो?
1: खूप चांगला उपयोग होईल याचं कारण अष्टांग योग मंदिर म्हणून त्या ठिकाणी आहे. तिथे व्यासा कल्याण सुंदरम हे स्वतः ते चालवतात, ते स्वतः योगामधले एक्सपर्ट आहेत. त्यांचं वय 50 वर्ष आहे. त्यांनी स्वतः मलखांबावरती प्रशिक्षण घेतलं याच्यामध्ये आणि त्यांच्या योग केंद्रामध्ये तर नियमितपणे ते मलखांब शिकवू इच्छितात. आणि त्यामुळे केवळ कोलंबोमध्येच नव्हे तर श्रीलंकेतील आजूबाजूच्या शहरांमध्ये सुद्धा मलखांब कसा पसरवता येईल, त्या ठिकाणी एक अंधशाळा पण आहे, त्या अंधशाळेत सुद्धा मुलं कशा मलखांब करू शकतील या दृष्टीने त्यांचा विचार सुरू आहे. आणि मैत्रेय कुलकर्णी जे पूर्वी स्पेनमध्ये भारतीय राजदूत म्हणून कामं करत होते त्यांनी पण ह्याच्यात खूप इंटरेस्ट घेतला. आता त्यांची नेमणूक श्रीलंकेमध्ये, तर त्यांनी या कार्यक्रमाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि म्हणून मला असं वाटतं की आता श्रीलंकेमध्ये हा मलखांब रुजायला लागेल. आणखीन 2-3 कार्यशाळा त्या ठिकाणी होतील आणि मग श्रीलंकेचा संघ तिसरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विश्व मलखांब स्पर्धा आयोजित करण्यामध्ये किंवा त्याच्यात सहभागी होण्यामध्ये मोलाची भूमिका बजावेल.
0: म्हणजे तुम्ही आताच म्हणालात की श्रीलंकेतील जे कार्यकर्ते आहेत ते तिसरी विश्व अजिंक्यपद स्पर्धा भरवण्याचे सुद्धा
1: विचार
0: उत्सुक आहेत, म्हणजे याचा परिणाम नक्कीच चांगला झालेला असं आपल्याला म्हणता येईल. सर, गेल्या 50 वर्षात तुम्ही मलखांबाचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहात. या कालावधीत तुम्ही जगभरातील अनेक देशांमध्ये हजारो कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्र आयोजित केली आहेत. तर या प्रवासाकडे मागे वळून पाहताना श्रीलंकेतील हा उपक्रम तुमच्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक दृष्ट्या किती महत्वाचा ठरला?
1: व्यावसायिक दृष्टीने काही म्हणता येणार नाही, कारण या संपूर्ण याच्यामध्ये प्रामुख्याने मी इकडनं मलखांब बनवून तिकडे नेला, त्याचा विमानातला कार्गो किंवा ह्याच्यातला ट्रान्सपोर्टेशनचा खर्चच 15-20 हजार रुपये झाला, पण तोही त्यांनी खर्च केला आणि प्रत्यक्ष मलखांब हा मी जो नेला होता तो त्यांनी विकत घेतला. आणि मग तिकडे आता नियमितपणे मलखांबाच्या कार्यशाळाही होऊ शकतील, नियमित सरावही होऊ शकेल. मुख्य म्हणजे त्यांना मलखांबात गोडी लागणं हे जे आव्हान होतं ते खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झालं. कारण मी नेहमी असं म्हणतो की जो बोलतो एक्सप्लेन करतो समजावून सांगतो तो चांगला शिक्षक आहे, जो प्रत्यक्ष करून दाखवतो डेमॉन्स्ट्रेशन देतो तो अधिक चांगला शिक्षक आहे, पण जो इन्स्पायर करतो त्याने मोटिवेट करतो तो सगळ्यात चांगला शिक्षक आहे. आता त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मलखांबाबद्दल एक आकर्षण त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे, पुढे मलखांब शिकण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता त्यातली काही मंडळी मुंबईत येतील, अधिक मलखांबाचं प्रगत प्रशिक्षण घेतील, तिकडे चालू ठेवतील आणि इतरांनाही शिकवतील, असं त्या ठिकाणचं मलखांब प्रशिक्षण सुरू झालं आहे असं म्हणता येईल. खरं सांगायचं म्हणजे जे काय आहे त्याच्यापेक्षा खूप जास्ती पटीने अजूनही काम व्हायला पाहिजे. आपल्याकडे काही विवक्षित खेळ आहेत की ज्यांचा प्रचार प्रसार खूप आहे, त्यांना स्पॉन्सरशिप मिळते, त्यांना राजाश्रय आहे आकाशवाणीवर दूरदर्शनवरती, त्यांची कॉमेंटरी किंवा ते जास्तीत जास्त दाखवलं जातं, पण आपल्या भारतातले पारंपरिक जे खेळ आहेत त्यांना मात्र अजूनही तेवढा प्रतिसाद मिळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या ज्याच्यामध्ये संपूर्ण ताकद आहे, कमीत कमी वेळामध्ये शरीरातल्या प्रत्येक अवयवाला जास्तीत जास्त व्यायाम मिळतो आणि इतर सगळ्या खेळांमध्ये ज्या मूलभूत शारीरिक कुवती लागतात, तर स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, बॅलन्स, कॉन्फिडन्स, करेज, या सगळ्या गोष्टी मलखांबावर खूप चांगल्या वाढवल्या जातात. आणि त्यामुळे ह्याचा प्रचार आणि प्रसार केवळ तो आपल्याकडे जन्माला आलेला आहे, महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे म्हणून नव्हे, तर त्याचे एवढे फायदे आहेत, अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही याचा फायदा घेऊ शकतो, असं सर्वोपतोपरी सगळ्यांना उपयुक्त असलेला खेळ म्हणून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे असं मला वाटतं.
0: तुमचा आशावाद जो आहे तो नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. खरं म्हणजे मलखांबकडे पूर्वी प्रदर्शनात्मक खेळ म्हणून पाहिलं जातं, आता स्पर्धात्मक खेळ होण्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे. खेलो इंडिया सारख्या स्पर्धांमध्येही त्याचा सहभाग झालेला आहे, त्यामुळे जास्तीत जास्त देशांमध्ये पोहोचेल हा खेळ अशी आपण अपेक्षा करू. श्रोते हो, आता आपण चर्चा करत होतो नामवंत मलखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्याशी. सर, आपण आलात आणि मलखांबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
1: खूप खूप आभार.
0: यानंतर आपण आता बातचीत करणार आहोत ते संजय सरदेसाई यांच्याशी, जे महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस आहेत. पॉवरलिफ्टिंग खेळातील योगदानासाठी त्यांचा महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशन

0: सेनने नुकतीच राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केली होती. या स्पर्धेचा आढावा घेण्यासाठी आपण संजय सरदेसाई यांना पाचारण केले. सर, आपलं क्रीडा विश्वमध्ये स्वागत.
1: नमस्कार
0: सर, राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा ही छत्रपती संभाजीनगर येथे खेळवली गेली, या स्पर्धेविषयी आमच्या श्रोत्यांना थोडक्यात माहिती द्या.
1: ही स्पर्धा खेळवली गेली, ही दोन प्रकारात खेळली गेली, एक क्लासिक व इक्यूप. अशा प्रकारे क्लासिक म्हणजे नेहमी आपण व्यायामशाळेमध्ये जे व्यायाम करतो त्यावेळेला जे आपण कपडे वापरतो त्या प्रकाराने खेळली जाते ती क्लासिक, आणि एक स्पेशली असे एक बँडेज, बेल्ट, कॉस्च्युम्स जे असतात आणि शूज, असे वेगवेगळ्या प्रकारचे शूज आज मार्केटमध्ये मिळतात ते वापरून जी एक स्पर्धा केली जाते पॉवरलिफ्टिंगची, त्याला इक्यूप स्पर्धा म्हणतात. आणि ती फार पूर्वीपासून खेळली जाते. क्लासिक हे गेल्या 15 वर्षापूर्वी सुरू केलेली आहे आणि ती स्पर्धा जास्त लोकप्रिय झालेली आहे, कारण ही स्पर्धा खेळताना त्यामध्ये रेग्युलर जे व्यायाम करणारे खेळाडू आहेत ते या स्पर्धेत भाग घेत आहेत आणि म्हणून ती जास्त स्पर्धा प्रसिद्ध झालेली आहे.
0: सर, मुंबई किंवा पुणे यासारख्या मोठ्या शहरांच्या तुलनेत या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तुम्ही छत्रपती संभाजीनगरची निवड केली होती, ही निवड का करण्यात आली? तसेच ही स्पर्धा जेथे भरवली गेली त्या गारखेडा स्टेडियममध्ये खेळाडूंची व्यवस्था कशी करण्यात आली होती?
1: ही स्पर्धा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घेण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी पॉवरलिफ्टिंग या खेळाला राजाश्रय आहे. त्या ठिकाणचे जे पालकमंत्री आत्ताचे आहेत आणि सामाजिक न्यायमंत्री श्री संजय भाऊ शिरसाट यांनी आम्हाला गारखेडा स्टेडियम हे आपल्या अखत्यारीमध्ये मोफत उपलब्ध करून दिलं. त्यामध्ये खेळाडूंची राहण्याची पण सोय करता आली आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात म्हणजे ज्या स्पर्धेकरिता लागतात, हॉल लागतो किंवा लाईट्स किंवा इंटरनेट, हा जो प्रकार आहे तो आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिला आपल्या अधिकारामध्ये. आणि ही स्पर्धा त्यामुळे आमचे साधारण 5 लाखापर्यंतचे पैसे वाचलेले आहेत.
0: हे थोडक्यात आर्थिक हे या स्पर्धेच्या आयोजनामागचं प्रमुख कारण होतं.
1: आर्थिक गणित जुळवताना फार मुश्किलीची गोष्ट होते, कारण या ठिकाणी आम्हाला स्पॉन्सर मिळालेले नव्हते आणि ती स्पर्धा आम्हाला एकदा जाहीर केल्यानंतर ती स्पर्धा थांबवणं पण आमच्या हातात नव्हतं. लोकांनी सगळ्यांनी बुकिंग केलेलं होतं आणि ती स्पर्धा घेणं भागच होतं, त्यामुळे ती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्हाला करावी लागली.
0: या स्पर्धेमध्ये सुमारे 600 खेळाडू आणि 100 अधिक पंच आणि प्रशिक्षक सहभागी झाले होते. तर अशा मोठ्या संख्येने आलेल्या खेळाडूंचे वेळापत्रक अचूक आणि वेळेवर पार पाडण्यासाठी तुमचं काय नियोजन होतं?
1: नियोजन म्हणजे आम्ही काही जबाबदाऱ्या खेळाडूंवर दिल्या होत्या. आमचे जे वेगवेगळ्या जिल्ह्याचे सचिव आहेत किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेले जे वरिष्ठ खेळाडू आहेत त्यांना आम्ही ह्याच याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं होतं आणि त्यांना प्रत्येकी म्हणजे साहित्य कोणी आणायचं, जेवणाची व्यवस्था कोणी बघायची आणि राहायची व्यवस्था ऑफिशियलची कोणी बघायची किंवा कोणाला स्टेशनवरून किंवा एअरपोर्टवरून कलेक्ट कसं करायचं ह्या सगळ्याचं आम्ही एक नियोजन केलं होतं. त्या त्या खेळाडूंवरती जबाबदारी सोपवलेली होती, त्यामुळे ही स्पर्धा सुरळीतपणे पार पडली, कोणत्याही अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागलं नाही.
0: सर, ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरची होती, तर या स्पर्धेत खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी असोसिएशनने काय प्रयत्न केले?
1: महाराष्ट्र स्टेट असोसिएशनकडे सध्या जे साहित्य उपलब्ध आहे ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांना उपयोगी पडेल असंच आहे. फक्त आम्हाला आता अडचण आहे, साहित्य कुठे ठेवायचं, ह्या प्रकारच्या अडचणी असतात. आम्ही वेगवेगळ्या जे आता पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा भुसावळ, जळगाव या ठिकाणी ज्या जिममध्ये साहित्य वापरलं जातं ते आम्ही सरावाकरता वापरतो, म्हणजे ज्यावेळेला स्पर्धेची तयारी करण्यासाठी जो सराव करावा लागतो त्यासाठी ते साहित्य वापरलं जाते. आणि स्पेसिफिक स्पर्धेसाठी एक आम्हाला 2 बार आम्हाला नवीन घ्यावे लागले या स्पर्धेसाठी, ते नवीन बार आम्ही त्या स्पर्धेसाठी वापरतो, कारण वापरलेले बार आम्ही स्पर्धेसाठी वापरू शकत नाही म्हणून ते नवीन बार घेतले होते, ते नवीन विकतच घेतले आम्ही.
0: सर, यजमान राज्याच्या संघटनेचे सरचिटणीस म्हणून या स्पर्धेतील महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या कामगिरीचं आणि पदक तालेतील स्थानाचं तुम्ही कसं मूल्यमापन कराल?
1: बघा, ह्या खेळामध्ये महाराष्ट्राची दादागिरी आहे. गेल्या 2 वर्षामध्ये जेवढ्या स्पर्धा झाल्या, जे सर्वसाधारण विजेतेपद असतं

0: सगळे म्हणजे सब ज्युनियर पासून ते मास्टर्सपर्यंत, मास्टर 1, 2, 3, 4 म्हणजे साधारण 70 वर्षाच्या वर खेळाडू खेळतात, त्यामध्ये पण महाराष्ट्राची दादागिरी आहे. आणि सर्वसाधारण विजेतेपद गेल्या 2 वर्षात सगळ्या स्पर्धांचं महाराष्ट्रानेच मिळवलेलं आहे.
1: सर, क्लासिक आणि इक्विप्ट या दोन प्रकारांमध्ये खेळाडूंची संख्या मोठी होती. आगामी काळात तुमची संघटना इक्विप्ट लिफ्टिंगला जास्त प्रोत्साहन देणार की सध्याचा कल पूर्णपणे क्लासिककडे झुकलेला आहे?
0: बघा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि जे आपल्याला अवॉर्ड्स दिली जातात, छत्रपती पुरस्कार आहे, अर्जुन अवॉर्ड आहे, किंवा त्या त्या राज्यातल्या खेळाडूंना जे पुरस्कार दिले जातात ते इक्यूब खेळणाऱ्या खेळाडूलाच दिले जातात. क्लासिकसाठी अजून कोणती अशी व्यवस्था त्यांनी केलेली नाही आहे, त्यामुळे इक्यूब हा खेळ हा जुना म्हणजे 1975 पासून हा खेळ जो खेळला जातो इक्यूब या प्रकारामध्ये, त्या खेळाला जास्त राजमान्यता आहे. आणि क्लासिकसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, ज्या वेळेला ह्या गोष्टी घडतील त्यावेळेला नक्कीच क्लासिक खेळाडूंना याचा फायदा मिळेल.
1: सर, एक शेवटचा प्रश्न आता. या राष्ट्रीय स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचा महाराष्ट्रातील पॉवर लिफ्टिंग खेळाला आणि खेळाडूंना भविष्यात कितपत फायदा होईल असं तुम्हाला वाटतं?
0: नक्कीच होतो, कारण आज आपल्याकडे जे खेळाडू आहेत किंवा जे खेळाडू घडवत आहेत असे प्रशिक्षक आहेत, त्यांना या स्पर्धांचा भरपूर फायदा मिळतो. आणि त्यामध्ये त्यांचं म्हणजे जो चरितार्थ चालण्यासाठी जो मदत किंवा जे काय निर्माण होतं, ह्या राष्ट्रीय स्पर्धा आयोजनामुळे त्या प्रशिक्षकांना, त्या खेळाडूंना ह्याचा फायदा मिळतो. आणि त्यांचं जे काय आता उत्पन्नाचं साधन आहे एक, त्यांना ह्यामधून निर्माण होतं. कारण अनेक खेळाडू ह्या खेळाकडे आकर्षिले जातात, त्यात महाराष्ट्राच्या प्रशिक्षकांना भारतामध्ये म्हणजे भारतामधील जे सर्व बाकीचे जिल्हे आहेत त्यामधून महाराष्ट्र प्रशिक्षकांना जास्त मागणी आहे. आणि ह्याचा फायदा त्या प्रशिक्षकांना त्याचबरोबर महाराष्ट्रातील पॉवरलिफ्टिंग खेळाला मिळतो आहे.
1: श्रोते हो, आता आपण महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांच्याशी बातचीत करत होतो. सर, क्रीडाविश्वमध्ये आल्याबद्दल आपले आभार.
0: धन्यवाद.
1: यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्वाच्या क्रीडाविषयक घडामोडींचा. बुद्धिबळमध्ये प्रज्ञानंद याने प्रतिष्ठित सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट स्पर्धा जिंकली. जगातील अव्वल 10 खेळाडूंनी रंगलेल्या या स्पर्धेत त्याने सुरुवातीपासून आघाडी घेतली आणि 23.5 गुणांसह विजेतेपद पटकावलं. आशिष यादव याने युजीन ओरेगॉन येथे झालेल्या 20 वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं. मुंबईत झालेल्या जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धेत सूरजकुमार चंद याने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं. आशियाई एरोबिक जिमनॅस्टिक स्पर्धेत सिनियर वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारी अरिहा पांगमबाम ही पहिली भारतीय महिला ठरली. श्रोते, याचबरोबर क्रीडाविश्व कार्यक्रम समाप्त करण्याची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत भगवान परबचा नमस्कार.
2: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो आत्ताच आपण श्रीलंकेत झालेल्या पहिल्या वहिल्या भारतीय मलखांब प्रशिक्षण कार्यशाळेविषयी ज्येष्ठ मलखांब प्रशिक्षक उदय देशपांडे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा याविषयी महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांच्याशी भगवान परब यांनी केलेली बातचीत आपण ऐकली. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

क्रीडा विश्व हा क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम आपण ऐकला. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून तसंच न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. 4 वाजले आहेत. चित्रपट संगीत गीतबहार.

0: अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं महाराष्ट्र शाहीर चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना गुरु ठाकूर, संगीतकार अजय अतुल. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. आता मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोत्यांनो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. संगीतकार वसंत पवार यांच्या ढंगदार लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज चौथा भाग आपण ऐकणार आहोत. दिवाणखान्यातली बैठकीची लावणी म्हणजे केवळ सुरांची आतषबाजी नसायची, तर सूर आणि अभिनय यांची रंगलेली जुगलबंदी असायची. वसंत पवार लावणीच्या बाबतीत इतके तयार झाले होते की दिवाणखान्यामध्ये ते केवळ लावणी ऐकायला जात नसत, तर बऱ्याचदा तिथला तब्बलजी किंवा पेटीवाला किंवा सारंगिया या सगळ्या साजिदांची ओळख काढून त्यांना लावणी कशी म्हणायची याच्या सूचनाही करायचे. चालीमध्ये योग्य आणि सुरेल असे बदल सांगू लागले. मुंबईतल्या जवळजवळ प्रत्येक दिवाणखान्यात त्यांचा राबता असे. सगळ्या गायिका आणि साजिंदे वसंताला मानू लागले. काही वेळा तर वसंता पूर्वी ऐकलेल्या काही खास लावण्या त्या गायिकांना शिकवत असे. ते ऐकून त्या गायिका भारावून जात. पुढे पुढे तर वसंतांना मास्टरजी म्हणून त्या पाया पडत, आशीर्वाद घेत. जणू वसंत पवार हेच त्यांचे गुरु होते. चला आपण आणखीन एक ढंगदार अशी लावणी ऐकूया.

सुखी आमची कळली होती आम्हा मागाहून, आला होता पुन्हा उमाळा तुम्हाशी पाहून, दूरपणा तर तुम्ही जावेला हातावर राहून, चिडला साळूच्या काट्यावणी फेक शब्दाची केली कुणी आमच्या डोळ्यात.

मुंबईमध्ये हनुमान थिएटर या नावाचं एक तमाशाचं असं गाजलेलं थिएटर होतं. पठ्ठे बापूराव सारख्या अनेक शाहिरांचे अनेक कार्यक्रम तिथे झाले होते. मुंबईमधले एक थिएटर मालक चिरंजीव अहमद शेठ तांबे यांच्याशी वसंतरावांची मैत्री झाली आणि ही मैत्री शेवटपर्यंत टिकली हेही विशेषच. पूर्वी कोल्हापूरमध्ये असताना लहानपणी वसंत पवार यांनी यात्रेमध्ये किंवा आठवडे बाजारामध्ये झाडाखाली किंवा कनातीमध्ये होणारे तमाशे पाहिले होते. त्यातल्या शाहिरी फडाच्या लावण्या या देखील पाहिल्या होत्या, ऐकल्या होत्या. मुंबईमध्ये मात्र वसंतरावांना लावणीचं एक वेगळंच दर्शन झालं. संगीत बारीतील बैठकीची लावणी तसंच दिवाणखान्यातली अस्सल बैठकीची लावणी देखील त्यांना ऐकता आली. पण वसंत पवार यांना अजून एक घरंदाज प्रकारची लावणी ऐकायची होती आणि ती म्हणजे घरात लावणी परंपरा टिकवून ठेवणाऱ्या कलावतींची बैठकीची लावणी. अशी लावणी ऐकण्याचा मात्र योग वसंत पवार यांना अजून आला नव्हता, पण लवकरच येणार होता. पण त्यासाठी मात्र त्यांना पुण्याला जावं लागणार होतं. वसंतरावांबद्दल आणखीन बोलूया एका गाण्यानंतर.

वसंतराव मुंबईहून पुण्याला परत कसे आले याची मजेदार हकीकत प्रभात फिल्म कंपनीचे प्रसिद्ध तालवादक कैलासवासी माधवराव पोरे हे सांगत असत. त्यांचे चिरंजीव प्रसिद्ध तालवादक श्यामराव पोरे यांनी ती पण सांगितलेली होतीच. प्रभात फिल्म कंपनीमध्ये लाखाराणी हा चित्रपट तयार होत होता. त्याचं संगीत मास्टर कृष्णराव करत होते. लाखाराणीमध्ये काही नृत्य दृश्य होती. त्यावेळेला सतारीचे पिसेस मास्तरांनी बसवले होते. प्रभातचे नेहमीचे सतारवादक होते मंगलप्रसाद. मंगलप्रसाद हे वसंत पवारांचे गुरु उस्ताद रहमत खा साहेब यांचे शिष्य होते. लाखाराणीच्या वेळी मंगलप्रसाद गावी गेले होते, त्यामुळे त्यांच्या जागी तात्पुरता मुंबईचा एक सतारवादक आला होता. हा सतारवादक चांगला वादक होता, पण थोडासा लहरी आणि तापट होता. मास्तरांशी त्यांचं काही जमत नसायचं. खरं म्हणजे मास्तर त्यांच्या मिस्किल स्वभावानुसार संगीत विभागातलं वातावरण नेहमीच हसतं खेळतं ठेवत असत. एकदा मास्तरांनी या सतारवादकावर काहीतरी विनोद केला. सगळेजण हसले. सतारवादक चिडला आणि ऐन ध्वनिमुद्रणाच्या आधीच मुंबईला निघून गेला. मग काय, मास्तरांची पंचाईत झाली. कुणीतरी त्यांना मुंबईला रणजित स्टुडिओमध्ये सतार वाजवणाऱ्या वसंत पवारांचं नाव सुचवलं. एक वर्षाहूनही अधिक काळ मुंबईमध्ये एकटे राहणारे वसंतराव मुंबईला तसे कंटाळलेच होते आणि अनायसे हा योगही जुळून आला. वसंत पवार रणजित स्टुडिओचं काम सोडून पुण्याला परत आले आणि त्यावेळेला प्रभातमध्ये लाखाराणीचं काम त्यांनी केलं आणि लाखाराणीचे नृत्य दिग्दर्शक गुरुदत्त यांच्याशीही त्यांची चांगली मैत्री झाली. वसंतरावांबद्दल आणखीन बोलूया एका गाण्यानंतर.

वसंत पवार यांचे मुंबईचे मित्र अहमद शेठ तांबे हे सुद्धा आधीच पुण्याला आले होते आणि पूर्व भागातल्या गणेशपेठेमध्ये डुल्या मारुतीसमोर आर्यभूषण थिएटर सुरू केलं. तिथं देखील रोज तमाशा व्हायचा आणि वसंत पवार यांचं घर तिथून जवळच असलेल्या दारूवाला पुलाजवळ होतं. आर्यभूषणमध्ये वसंतरावांची आणि अहमद शेठ यांची रोज गाठ पडायची. वसंत पवार यांना आर्यभूषणमध्ये रोज लावण्या देखील ऐकायला मिळत असत. वसंतराव आता लावणीकडे वेगळ्या दृष्टीनं पाहू लागले होते. लावणी हा त्यांच्या अभ्यासाचा विषय झाला होता. नव्या जुन्या सर्व शाहिरांच्या मिळतील तेवढ्या लावण्या ते वाचू लागले आणि त्याचा आनंद घेऊ लागले. पेशवाईच्या काळात तमाशा ही कला कळसाला पोचली होती. लावणीलाही त्यावेळेला सर्व शाहिरांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं. बैठकीची लावणी ही सुद्धा पेशवाईमध्ये दुसऱ्या बाजीरावच्या काळात सुरू झाली. ही बैठकीची लावणी कशी आली त्याची मजेदार हकीकत सुप्रसिद्ध इतिहास संशोधक य. न. केळकर यांनी आपल्या तंत कवी अथवा शाहीर या पुस्तकामध्ये दिलेली आहे. ती हकीकत काय आहे ते बघण्यापूर्वी आणखीन एक गाणं ऐकूया.

तंतकवी अथवा शाहीर या पुस्तकामध्ये यना केळकर यांनी बैठकीच्या लावणीबद्दल म्हटले, दुसऱ्या बाजीरावीत एक दोन घंटे नाचून झाल्यावर नाचणाऱ्या कलावंतिणींना श्रीमंत आता बसून म्हणा असं सांगत असत. मग त्या कलावंतिणी ख्याल, टप्पा, ध्रुपद म्हणत. ही गायकी प्राकृतात नव्हती, त्या कलावंतिणींनाही प्राकृताची माहिती नव्हती. मग होनाजी या प्रसिद्ध शाहिरानं कलावंतिणीच्या बैठकीच्या गाण्यात प्राकृत आणलं. शिवाय आपल्या गायकी लावण्या त्यांना देऊन होनाजी तबल्यावरती देखील तमाशामध्ये साथ करत होते. त्याच वेळेला पुण्यामध्ये व्यंकट नरसी नावाची एक नामांकित नर्तकी होती. तिला तबल्यावर सुरू झालेला तमाशा पाहून राग आला. मग तिने एक दिवस बाजीरावना आपल्या गायनानं खुश करून त्यांच्याकडून असा हुकूम काढायला लावला की तमाशेवाल्यांनी तबल्यावरती साथ देऊ नये. यावर होनाजींचा हिरमोड झाला. मग त्यानं युक्ती अशी केली, होनाजीची अहिली कामाठीण नावाची एक अत्यंत गोडगळ्याची शिष्या होती, तिच्याकडून त्यांनी मराठी रागदारी शिकण्याचं कबूल करून घेतलं. ते दोघेजण 6 महिन्यापर्यंत मुंबईला जाऊन राहिले. त्यानंतर पुण्यात आल्यावर अहिली यांनी मराठी लावण्या बैठकीत म्हणायला सुरुवात केली आणि ते ऐकून लोक बेभान व्हायला लागले. तेव्हापासून सर्व नायकिणी बैठकीमध्ये मराठी लावण्या म्हणू लागल्या. आणखीन एक ढंगदार असं हे गाणं.

1818 पेशवाई बुडाली. इंग्रजांनी रावबाजीची रवानगी बिठूरला केली, त्यामुळं त्यांच्या काळात कळसाला पोचलेली तमाशाची कला देशोधडीला लागली, कारण त्या कलेचा आश्रयदाताच निघून गेला. आसरा तुटल्यामुळं लावण्या सादर करणारे कलाकारही विखुरले गेले. पण रावबाजीच्या काळात उदयाला येऊन उंची गाठलेली घरंदाज बैठकीची लावणी मात्र अस्ताला गेली नाही. त्यावेळी दिवाणखान्यात सादर होणारी बैठकीची शृंगारिक लावणी मात्र जिवंत राहिली. कुणी ठेवली ही जिवंत? तर पुण्यातल्या शुक्रवार पेठेतल्या 52 खणीतील कलावंतिणींनी तिला सांभाळून ठेवली आणि जतन करून ठेवली. 1950 पर्यंत 52 खणीचा परिसर म्हणजे संगीताची खाण होता. तिथे एक से एक अप्रतिम लावणी गायिका होत्या. त्या साऱ्या जणी शास्त्रीय थाटात लावण्या म्हणायच्या. परंपरेतून टिकवलेल्या त्या लावण्या ऐकायला त्यावेळची पुण्यातली भली भली प्रतिष्ठित मंडळी तिथे यायची. पेशवाईतली बैठकीची अस्सल लावणी 52 खणीतल्या कलावंतिणींनी 52 कशी सोन्याच्या तोलामुलानं जपली. आपल्या पुढच्या पिढीकडं हा वारसा देत त्यांनी शतकाहून अधिक काळ हा मराठी मातीचा सुगंधी ऐवज जपून ठेवला. 20व्या शतकाच्या सुरुवातीला काही कलावंतिणींनी संगीत बारा सुरू केल्या. त्यांची फडावरची लावणी सर्वसामान्य लोकांना आकर्षित करू लागली. काही काळ बैठकीची लावणी ही तालेबारांचीच मिराजदारी होती. त्याचा परिणाम होऊन 52 खणीतली खरी शृंगारिक लावणी हळूहळू लुप्त होत गेली. 52 खणीतल्या या घरंदाज लावणी गायिकांना सरत्या काळात नव्या चांगल्या लावण्या देऊन त्यांना साथ संगत करणारी, नव्या चाली शिकवणारी जी काही लावणीप्रेमी थोडीफार मंडळी होती, त्यामध्येच वसंत पवार यांचा वाटा फार मोठा होता.

मालिका विशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून.

थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजले आहेत. आजच्या सायंकालीन प्रसारणाला आता सुरुवात होत आहे. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. या अधिवेशनात लोकसभेत केवळ 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आज सह्याद्री अतिथीगृह इथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं. उपनगरी गाड्यांचं उत्पादन आता वंदे भारत कोच बनवणाऱ्या कारखान्यात घेतलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरववृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत नृत्य नाटक लोककला आदिवासी कला बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3 लाख रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबईत कुर्ला इथं घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या आता 8 झाली आहे. बचाव कार्य संपलं असून ढिगारे उचलण्याचं काम सुरू आहे. आसपासच्या झोपड्यांमधून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवून महानगरपालिकेनं मदतकार्य पुढे चालू ठेवलं आहे.

0: गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जप तलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशानं मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी एकूण 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत देबोज्योती गुप्ता यांचं सतारवादन राग श्री. मध्यालयगत 3 तालात त्यांना तबला साथ भूषण परचुरे यांची. देबोज्योती गुप्ता यांचं सतारवादन राग श्री.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात देबोज्योती गुप्ता यांचं सतारवादन आपण ऐकलं. राग श्री त्यांना तबला साथ भूषण परचुरे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत.

नमस्कार मित्रांनो, मला सांगा तुमच्यातले किती जण आता मोबाईल उजव्या हातात धरून हे ऐकताय? बहुतेक जण. पण आता एक मिनिट तुमचा मोबाईल डाव्या हातात घ्या. घ्या ना, काय झालं? सगळं तसंच आहे. मोबाईल तोच, स्क्रीन तीच, तुम्ही तेच, पण हात बदलला की जरा वेगळं वाटतंय ना, काहीतरी ऑकवर्ड. आणि इथेच एका लेफ्टी माणसाची गोष्ट रोजच्या दुनियेत सुरू होते. तर नमस्कार मित्रांनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 13 ऑगस्ट, इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे, डावखुऱ्या लोकांचा दिवस. आणि मला कायम एक प्रश्न पडतो, आपण एखाद्या गोष्टीसाठी हा हात बरोबर आणि हा हात दुसरा असं का? नेमकं असं ठरवलं तरी कुणी? कारण बघा ना, आपण उजव्या हाताने जेवतो, उजव्या हाताने लिहितो, उजव्या हाताने हँडशेक सुद्धा करतो, आणि डाव्या हाताने करणारा कोणी दिसला की लगेच लक्ष जातं, अरे हा तर लेफ्टी आहे. पण त्याच्यासाठी त्यात काही स्पेशल नाही, तो फक्त तोच आहे. मला वाटतं डावखुऱ्या लोकांचं सगळ्यात मजेशीर काय असेल माहितीये? शाळेत वही लिहिताना आपण लिहित जातो आणि आपला हात स्वच्छ पानावरून पुढे जातो, पण लेफ्टी मित्र तो लिहिता लिहिता आपल्या स्वतःच्या अक्षरांवरून हात फिरवत पुढे जातो, आणि शेवटी वहीत अक्षरांपेक्षा हातावर शाईत जास्त असते. सर हात काळा झाला, आणि सर म्हणतात अरे नीटली. अरे सर, नीटच लिहितोय, फक्त हात थोडा वेगळ्या बाजूने जातोय. आणखी एक मित्रांनो, कात्री. आपल्यासाठी कागद घे, कात्री लाव आणि कट कर, झालं. पण लेफ्टी तीच कात्री घेतली की कधी कधी कागद कट होण्यापेक्षा कागदाशी निगोसिएशन जास्त चालतं. चाल ना बाबा, एकदा तरी नीट का परे. आणि म्हणूनच लेफ्टी माणसाला लेफ्ट हँडेड सीजर असतात. म्हणजेच जगाने सुद्धा मान्य केलंय की प्रॉब्लेम हातात नव्हता, काहीतरी कात्रीतच होता.

0: यामध्ये एक सुंदर गोष्ट आहे. आपण सगळेजण जगाला एका विशिष्ट पद्धतीने वापरायला शिकलो. डावखुऱ्या माणसाने मात्र लहानपणापासून काही गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने शिकल्या. वही कशी ठेवायची, पेन कसा धरायचा, कात्री कशी वापरायची, गिटार कशी पकडायची, स्वयंपाक करताना चाकू कुठल्या बाजूने वापरायचा, फोटो काढताना फोन कसा धरायचा, अगदी हँडशेक करताना सुद्धा क्षणभर त्याला विचार करावा लागतो आपला हात नेमका कोणता. आणि कदाचित म्हणूनच डाव्या हाताची ही छोटीशी गोष्ट आपल्याला एक मजेशीर प्रश्न विचारते. आपण ज्या पद्धतीला नॉर्मल म्हणतो ती खरंच युनिव्हर्सल आहे का? कारण प्रॉस्पेक्टिव्ह बदलून पहा. एखादा डावकुरा मुलगा उजव्या हाताच्या जगात वाढतो, त्याला प्रत्येक गोष्ट शिकावी लागते थोडी स्वतःच्या पद्धतीने. आणि कदाचित हीच गोष्ट आपल्यालाही शिकवते, एकच गोष्ट त्याच पद्धतीने करण्यापेक्षा त्याला वेगळ्या पद्धतीने करायची आणखी सुद्धा जास्त मार्ग असू शकतात. एकच चित्र पण वेगवेगळे अँगल्स, एकच रस्ता पण वेगवेगळ्या वाटा, एकच गाणं पण ऐकणाऱ्या प्रत्येक मनात वेगळी भावना, आणि एकच जग पण ते पाहणाऱ्या प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा. म्हणून आज तुमच्या आसपास एखादा लेफ्टी तुमचा मित्र असेल ना, तर त्याला आज नक्की विचारा, अरे तुझ्या हाताने हे सगळं कसं वाटतं रे? कदाचित तो हसेल, कदाचित म्हणेल, काय माहिती, आम्हाला तर हेच नॉर्मल आहे. आणि तेच तर सगळ्यात सुंदर उत्तर आहे ना, कारण त्याचं नॉर्मल आपल्यासाठी डिफरंट आहे आणि आपलं नॉर्मल कदाचित त्याच्यासाठी डिफरंट असेल. मग कोण बरोबर? कदाचित दोघही. तर मित्रांनो, 13 ऑगस्ट हा दिवस फक्त डाव्या हाताचा उत्सव नाही, तर तो आपल्याला एक छोटासा प्रयोग करून पाहायला सांगतो. जग तसंच ठेवा, फक्त हात बदला, म्हणजेच बघायचा दृष्टिकोन बदला हो. कदाचित काहीच बदललेलं नाही, पण कदाचित तुम्हाला जाणवेल की एक छोटासा प्रस्पेक्टिव्ह बदलला की अगदी रोजची गोष्ट सुद्धा नवीन वाटू शकते. आणि कदाचित यालाच म्हणतात समर, सी द वर्ल्ड डिफरंटली. कारण कधी कधी जग नवीन करण्याची गरज नसते, फक्त ते पाहण्याची दिशा थोडी बदलायची असते. काय समजलं? मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग ऐकूया वेदविश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण संपदा शेणमारे हिच्यासोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा. वेद विश्वाचा या मालेत मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, संयम हा मनाचा तो किल्ला आहे जो मजबूत असेल तर कोणतेही वादळ आत शिरू शकत नाही. आणि वेळेच्या नदीत वाहताना संयमाची होडी हातात असेल तर किनारा नक्की गवसेल. त्यामुळे मित्रांनो, आपण सर्वांनीच आपल्या जीवनात ठरवलेली ध्येय गाठताना, स्वप्नपूर्ती करताना नेहमी ध्यानात ठेवायला हवं की संयम हेच यशाचं ते मूक शस्त्र आहे जे आवाज न करता विजय मिळवून देतं. मग चला तर याच सकारात्मक विचारासह आता जाणून घेऊया काही लक्षवेधक घडामोडी आजच्या वेदविश्वाचा या मालेत. IAS अधिकारी अनुराग जैन यांची नीती आयोगाच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1989 मध्य प्रदेश केडरचे IAS अधिकारी असलेल्या जैन यांना प्रशासनाच्या अनेक दशकांचा अनुभव आहे. जैन हे एक पुरस्कार विजेते अधिकारी असून त्यांनी औद्योगिक धोरणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान दिलं आहे. भारतानं प्रादेशिक संपर्क आणि सीमापार व्यापारात एक महत्वाचा टप्पा गाठला आहे, कारण भारताची पहिली थेट व्यावसायिक मालगाडी कॅनोलाचा साठा घेऊन नेपाळमध्ये पोहोचली. हा ऐतिहासिक प्रवास सुधारित भारत नेपाळ रेल्वे संक्रमण प्रोटोकॉल अंतर्गत पूर्ण झालाय, ज्यामुळे सीमेवर माल न थांबता कोलकाता बंदरापासून बिराटनगर पर्यंत कंटेनर मधील मालाची अखंड रेल्वे वाहतूक शक्य झाली आहे. या उपक्रमामुळे वाहतुकीचा वेळ, लॉजिस्टिक्स खर्च आणि माल हाताळणीमध्ये लक्षणीय घट होऊन भारत आणि नेपाळमधील आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. भारतीय खगोल भौतिक शास्त्रज्ञ अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना अंतराळ संशोधनातील उत्कृष्ट योगदानाबद्दल 2026 कॉस्पार विक्रम साराभाई पदक प्रदान करण्यात आलं आहे. यासह हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ ठरल्या आहेत आणि हा पुरस्कार जिंकणाऱ्या ते एकूण चौथ्या भारतीय आहेत.

0: घोषणा 3 ऑगस्ट 2026 रोजी इटलीतील फ्लॉरेन्स येथे झालेल्या 46व्या कॉस्पार वैज्ञानिक संमेलनात करण्यात आली. हा पुरस्कार अंतराळ संशोधन समिती आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्याद्वारे विकसनशील देशांतील शास्त्रज्ञांना अंतराळ संशोधनातील त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यासाठी प्रदान केला जातो. अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार भारतातील वैज्ञानिक समुदायासाठी एक महत्वाचा ऐतिहासिक टप्पा आहे. भारतानं 6 ऑगस्ट 2026 रोजी ओडिशाच्या चंदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून अग्नी 4 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी चाचणी प्रक्षेपण केलं आहे. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे व्यवस्थापित केलेल्या अग्नी 4 या चाचणी प्रक्षेपणाने क्षेपणास्त्राच्या सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंडांची कामगिरी सिद्ध केली असून भारताची सामरिक प्रतिबंधाची वाढती क्षमता दाखवून दिली आहे. डीआरडीओच्या मार्गदर्शनाखालील भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी ही आणखी एक महत्वपूर्ण उपलब्धी आहे, ज्यामुळे भारत एक प्रभावी सामरिक संरक्षण स्थिती राखण्यास सक्षम झाला आहे. अग्नी 4 हे स्वदेशी बनावटीचे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून ते भारताच्या अग्नी क्षेपणास्त्र मालिकेचा एक अविभाज्य भाग आहे. भारताची सामरिक प्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजे डीआरडीओनं याची रचना केली आहे. मित्रांनो, जीवनात जर मोठा बदल घडवून आणायचा असेल तर आधी सुरुवात आपल्या सवयींपासून करावी. चांगल्या सवयी अंगी बाळगल्या तर नक्कीच एक मोठा सुखदायी बदल लवकरच आपल्या जीवनात येईल. मग मित्रांनो, बदलत्या प्रत्येक दिवसासोबत बदलणाऱ्या लक्षवेधक घडामोडीही आपण अशाच जाणून घेत राहूया आणि त्यासाठी भेटूया पुन्हा वेद विश्वासा मालिकेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी संपदा आजच्या वेद विश्वासा या मालिकेतून आपली रजा घेते.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकत होतो वेद विश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण संपदा शिनमारे हिच्या सोबत. आता आपण ऐकूयात अनुभवाचे बोल या मालिकेत लाईफ स्किल ट्रेनर आणि कॉर्पोरेट कोच नीरज नानोटी यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत लाईफ स्किल ट्रेनर आणि कॉर्पोरेट कोच नीरज नानोटी सर. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: थँक्यू सो मच.
2: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिले आपल्या विषयी जाणून घ्यायला आवडेल.
3: थँक्यू मॅम. माझी सुरुवात झाली कॉमर्स एज्युकेशन मधनं आणि मग मी मॅनेजमेंटचा म्हणजे MBA कोर्स केला. 2007 मी पासआउट आहे आणि नंतर मग मला म्हणजे कॉल सेंटर किंवा BPO त्या काळात खूप बुमिंग होतं, तिथे मला जॉब लागला आणि तिथे मग मी व्हॉइस ऍक्सेंट ट्रेनिंग मला मिळालं. तर मला फार म्हणजे बरं वाटलं की आपण एक चांगल्या शैलीत बोलू शकतो. आणि त्यानंतर मग मी नागपूरला परत आलो आणि मग मी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये किंवा MBA कॉलेजेसमध्ये जॉब करायला सुरुवात केली ऍज अ लेक्चरर. हा, आणि 2008 पासून मग माझं लेक्चरशिपमध्ये पदार्पण झालं. आणि असं करता करता मग मी माझा एक्सपिरियन्स वाढत गेला. मला कुठेतरी असं जाणवलं की म्हणजे आपल्याला कम्युनिकेशनमध्ये थोडासा स्कोप आहे, आपलं चांगलं काही होऊ शकतं. तो एक काळ आला आणि मग असं करता करता मी कोविड जेव्हा आला तोपर्यंत मी आय वॉज इन टू लेक्चरशिप अँड नंतर मला असं लक्षात आलं की आपण कॉर्पोरेट कोच म्हणून पण काम करू शकतो. आय रिझाईन फ्रॉम माय जॉब ऑफ अ रेग्युलर इन्कम आणि मग मी कॉर्पोरेट कोच म्हणून मी बऱ्याच कंपन्यांमध्ये एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिलं आहे आणि त्यामध्ये बेसिक बिझनेस कम्युनिकेशन, ऑफिस एटिकेट, ईमेल एटिकेट हे सगळं त्याच्यामध्ये आलं. आणि जर तुम्ही म्हणाल तर मी LIC पासून तर भारत बेंझ, महिंद्रा अशा अनेक चांगल्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये किंवा इव्हन बँकिंगमध्ये सुद्धा मी एम्प्लॉईजला ट्रेन केलेला आहे. आणि असं करता करता मला एक चान्स मिळाला की इंडियन आर्मीला सुद्धा मला एक ट्रेन करायचा चान्स मिळाला. हो, 3 दिवस मी त्यांना म्हणजे बॅरॅक्स मध्ये उभं राहून उन्हाळ्यामध्ये कोच केलं. तर एक तो फारच अद्भुत अनुभव होता, फार बरं वाटलं मला. आणि त्यानंतर मग मी माझी वाटचाल सुरू ठेवली. मग मला बऱ्याच चांगल्या फुल टाइम जॉब ऑफर सुद्धा आल्या आणि त्या मी एक्सेप्ट करून पुढे गेलो ऍज अ कोच, ऍज अ फायनान्स ट्रेनर, ऍज अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनर. असं मी करत करत पुढे गेलो. मग मला आता असं एक माझा एक मार्ग असा मिळाला आहे. थोडा वेळ लागला मार्ग मिळायला, बट मी स्वतःला म्हणजे वाहून दिलं पाहिजे युथ डेव्हलपमेंट करता किंवा त्यांच्या सर्वांगीण डेव्हलपमेंट करता. त्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग आलं किंवा कम्युनिकेशन सुद्धा आलं. या प्रकारे

0: कुठलं काम करायचं आहे, मी आतापर्यंत करत आलो आहे.
1: आपण आताच म्हणालात की आपलं कॉमर्सचं बॅकग्राऊंड आहे आणि मग हळूहळू काम करता तुम्हाला असं लक्षात आलं की आपण लाईफ स्किल ट्रेनर म्हणून काम करू शकतो. तर हे करत असताना ह्याचं तुम्ही कुठून ट्रेनिंग घेतलं होतं का?
0: नाही मॅम, तो काळ असा होता की फारसं असं काही ट्रेनिंग किंवा कोचिंग इन्स्टिट्यूट नव्हते. होते पण आम्ही म्हणजे त्या काळात ती फीस पण खूप महाग वाटायची आणि तसं काही मनात आलं नाही. बिकॉज जेव्हा माझं एमबीए फर्स्ट सेमिस्टर होतं तेव्हाच एके दिवशी आमच्या शिक्षकांनी मला असंच वर्गात अनाऊन्स केलं की 2 दिवसांनी आपलं एक इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन आहे, ते कोण देईल. तर मी माझा हात वर केला, मला काहीच येत नव्हतं. मे बी दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट. आता मी असा विचार केला की सगळ्यांनी मला बघितलंय, आता मला करून दाखवावं लागेल. सो आय थिंक फ्रॉम देअर इट बिगॅन. तेव्हापासून ती सुरुवात झाली आणि मी अभ्यास करणं कम्युनिकेशनचा आणि सगळं काही तिथून सुरुवात झालं. तर मला ऍज अ कॉमर्स स्टुडंट, म्हणजे जसं आपण कॉमर्स म्हणजे काय, आपण एखादी वस्तू विकणे किंवा आपल्या गोष्टीचं प्रमोशन करणे किंवा ब्रँड बिल्डिंग करणे, ब्रँड प्रमोशन करणे, त्यासाठी तुम्हाला 2 गोष्टींची आवश्यकता आहे. द होल पर्सनॅलिटी, त्यामध्ये तुमचं बोलणं, चालणं, उठणं, बसणं किंवा जे पण तुम्ही इंटरॅक्ट करता ते एक आलं. दुसरी गोष्ट आहे कॉन्फिडन्स. तर याची आपल्याला नितांत आवश्यकता आहे, तुमचं कोणतंही फील्ड असू द्या. यु नीड टू हॅव अ यु नो गुड अमाऊंट ऑफ कॉन्फिडन्स अँड यु नो. तर यामध्ये मला असं जाणवलं की आपण जसे पुढे चाललो आहोत, युथमध्ये स्किल आहे, टॅलेंट सुद्धा आहे, पण जेव्हा इंटरव्ह्यूला जातात तर फेल होऊन परत येतात. मग असं लक्षात आलं की नाही सर, मला तर सगळं येत होतं पण मी बोलूच नाही शकलो. असं मी बऱ्याच स्टुडंट्सचे फीडबॅक घेतले. मग मला असं लक्षात आलं की जे व्होकेशनल ऍटिट्यूड आहे, म्हणजे पुढे जाऊन आउटगोईंग ऍटिट्यूड आहे, बाहेर जाऊन किंवा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करणे, हा कुठेतरी मिसिंग आहे. त्यामुळे पुस्तकी नॉलेज तर गरजेचं आहेच. पुस्तकी नॉलेज तुम्हाला इंटरव्ह्यूच्या खोलीमध्ये दरवाजाच्या आत घेऊन जाईल, पण तिथे बसून तुम्हाला इंटरव्ह्यू जर क्रॅक करायचा आहे तर तुम्हाला डेफिनेटली लाईफ स्किल्सची आवश्यकता आहे असं मला वाटतं. ते मला खूप प्रकर्षाने जाणवलं 2009 पासून आणि मी मुद्दाम मग एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचो. मला कॉलेजने कधीच म्हटलं नव्हतं की तुम्ही पर्सनॅलिटी कोचिंगचे क्लासेस घ्या, म्हणजे कॉलेजमध्ये राहूनच विदाउट एनी एक्स्ट्रा फीस आय गेव्ह दॅट ट्रेनिंग टू द स्टुडंट्स. आणि त्यामध्ये त्यांना रुची आली, रस येऊ लागला आणि म्हणाले सर तुम्ही हे कंटिन्यू करा. मग तिथून मला एक मार्ग मिळाला की नाही, आपण हे, दिस इज माय हॉबी, दिस इज ऍक्च्युली आय लव्ह डुईंग दिस, म्हणून मी त्या मार्गाने पुढे वाटचाल केली.
1: युथमध्ये व्होकेशनल स्किल लॅक करतं आताच आपण असं म्हणाला, तर यामागे काय प्रमुख कारण असू शकतं असं आपल्याला वाटतं?
0: बघा, कसं आहे की आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये परदेशी भाषेबद्दल थोडंसं एक टॅबू किंवा अप्रूप वाटण्याचं एक थोडस असतं. कारण आता आपण शुद्ध मराठी बोलतोय किंवा आपण हिंदी बोलतो आहे, आपल्याला आपल्या भाषा फारशा खूप जास्ती कम्फर्टेबल आहेत, है ना, आपण त्यात छानपैकी बोलू शकतो. एखादी इंग्लिश नॉव्हेल जर वाचायची म्हटली तर आपल्याला मग अरे नाही, त्याचं आपण मराठीत भाषांतर असेल तर ते वाचू. किंवा आता परवाच मी माझ्या फॅमिलीसोबत मूव्ही पाहायला गेलो, डिस्नेचा एक मूव्ही होता इंग्लिश, तर माझ्या घरचे लोक म्हणाले अरे हिंदी मध्ये डब असेल तर बघूया. म्हटलं का बरं, इंग्लिश मूव्ही आपल्याला इंग्लिश मध्येच बघायला पाहिजे, नाही समजणार नाही आपल्याला. मग समजणार नाही म्हणून आपण माघार घेतो आणि अशाच गोष्टीने आपण मग इंग्लिश आलं किंवा कुठल्या पण प्रकारचं फॉरेन लँग्वेज आली तर आपण थोडं बॅक ऑफ करतो, मागे जातो. मी आवर्जून इंग्लिश मूवीचेच तिकीट्स घेतले. आमच्या घरच्या लहान मुलांनी सुद्धा इंग्लिश मध्येच मूवी पाहिला, वाटल्यास खाली सबटायटल्स वाचत होते. मला असं वाटतं आपण जेव्हा एखादी स्टेप मागे घेतो ना तर एक त्या वेळेस पुरत आपल्याला कम्फर्ट मिळतो, पण मग ती सवय होऊन जाते.
1: पण म्हणजे कॉम्प्लेक्स आहे म्हणून आपण बॅकफुटला जातो की बॅकफुटला राहतो म्हणून कॉम्प्लेक्स येतो?
0: सुरुवात कॉम्प्लेक्स असल्यामुळे आपण बॅकफुटवर जातो, म्हणजे आपल्याला थोडस इनहिबिशन्स असतात, काही थॉट्स असतात. जसं मी कालच पाहिलं एका ठिकाणी, मी काही इव्हेंटला गेलो होतो, तिथे काही कॉलेजची तरुण मंडळी बसली होती आणि कॉफी घेत होते सगळेजण, खूप त्यांच्यात कॉन्फिडन्स होता. मग जेव्हा त्यांना म्हटलं की अरे तुम्ही आजच्या इव्हेंट बद्दल एक फीडबॅक द्या ना स्टेजवर येऊन, तर कोणीच पुढे यायला तयार नव्हतं. तर म्हणजे मला हेच वाटतं की आपण समजा पुढाकार घेतला तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये एक स्कोप मिळतो. आपल्याला कळेल कसं की आपण चालू शकतो, धावू शकतो, की जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत. माझी एकच रिक्वेस्ट आहे सर्वांना ज्यांना कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे, एकदम पहिल्या दिवशी 100वी पायरी चढू नका. पहिली पायरी पण जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर अर्धी पायरी चढा ना. दिस इज अ स्टेज, एक पायरी आहे, ती फक्त तुम्हाला क्रॉस करायची आहे. वन्स यू गो देअर ऑन द स्टेज अँड बी कम्फर्टेबल, तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर लक्षात येतं की अरे घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. जसं की तुम्ही जसे नागपूरच्या कुठल्या खूप क्राऊडेड एरियामध्ये तुम्ही जर कार चालवली आणि त्याच्यावर एकही स्क्रॅच नाही आलं, तुम्ही जगात कुठेही कार चालवू शकता.

0: दॅट्स हाऊ इट इज.
1: आजच्या काळात लाईफ स्किल ट्रेनरची आवश्यकता प्रचंड वाढली आहे कंपॅरेटिव्हली मागच्या 1-10 वर्ष आपण पकडूया.
0: करेक्ट.
1: तर ह्याची प्रमुख कारण काय असू शकतात?
0: बिलकुल. सगळ्यात पहिले आता आपण काळामध्ये पुढे चाललो आहे. वेळ हा नेहमी पुढे जाणार, वेळ मागे येणार नाही,
1: अगदी
0: वेळ थांबणार पण नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे ओनली वन थिंग दॅट इज कॉन्स्टंट इज चेंज इज कॉन्स्टंट.
1: करेक्ट.
0: बरोबर. जशी जसा वेळ पुढे जाते तशी लोकसंख्या वाढते आहे, पण पृथ्वी छोटी तेवढीच आहे ना, लिमिटेड आहे, रिसोर्सेस लिमिटेड आहे. त्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येच्या डिमांड्स जास्ती आहेत, त्यामुळे जी टेक्नॉलॉजी जी आहे ती सुद्धा तेवढी फास्ट वाढते आहे. टेक्नॉलॉजी फास्ट झालं तर ट्रान्सपोर्टेशन पासून तुमच्या आयुष्यातल्या रोजच्या ज्या गरजा आहेत त्या सुद्धा फास्ट गरजेने वाढत चालल्या आहेत, त्याचा वेग वाढलेला आहे. आता आपण हा विचार केला होता का की 5 वर्षाआधी की तुम्ही 10 मिनिटात तुम्हाला ब्लिंकिटने रात्री 12 वाजता तुमचं फेवरेट आईस्क्रीम मिळेल म्हणून? नाही ना. आपण 10 वाजले की आईस्क्रीम पार्लर बंद व्हायचं.
1: बरोबर.
0: तर ही काळाची गरज आहे. आता त्यामुळे काय झालं की मोर अँड मोर प्रॅक्टिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकॅलिटी आणि तुम्हाला तुमचं नॉलेज अप्लाय करण्याची गरज वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे जबरदस्त कम्युनिकेशन स्किल असणं आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आज तुम्ही बघाल इंटरनॅशनल जॉब्स वाढत चालले आहेत, लोक रिमोटने घरी बसून काम करतायत, हायब्रिड वर्क मोडमध्ये काम करतायत. आज त्यांचे बॉसेस अमेरिकेत बसून हे लोक नागपूर पुण्यामध्ये बसून काम करतायत. तर आज इंटरनॅशनल कम्युनिकेशन आलं, तुम्ही अमेरिकन बॉसशी हिंदी मराठीत नाही बोलू शकणार, त्याला कुठे समजणार ना.
1: बरोबर.
0: एखाद दोन शब्द समजू शकतो तो, बट देन यू हॅव टू हॅव दॅट इंग्लिश कम्युनिकेशन किंवा एक प्रॉपर इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती जे कम्युनिकेशनची गरज आहे ती आपल्याला ते असणं आवश्यक आहे, त्याची आवश्यकता आहे. सो यामुळे काय झालं की सगळ्या बाजूने वेग वाढला आहे, गरजा वाढल्या आहेत, एक्सपेक्टेशन्स वाढले आहेत लोकांचे. त्यामुळे कम्युनिकेशन, लाईफ स्किल्स, सॉफ्ट स्किल्स या सगळ्यांची नितांत आवश्यकता आहे, आणि ती मिनिट बाय मिनिट वाढत चालली आहे. त्याला आपण थांबू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला या गोष्टीमध्ये आपल्याला प्रो बनावं लागेल. नॉट प्रो, बट मला असं वाटतं की आपण थोडं अबव जर आपल्या नॉर्मल लेवलच्या वरती जर आपण जर गेलोत तर पातळी ती आपण जर वरती घेऊन गेलो तर आपल्यासाठीच चांगलं आहे. आपल्याला कोणासोबत कॉम्पिट नाही करायचं, आपल्या चांगल्यासाठी स्वतःसोबतच कॉम्पिट करायचंय.
1: पण मग यासाठी आपण नक्की काय करणं अपेक्षित आहे?
0: बरोबर. सगळ्यात पहिले जसं आयुष्यात एक प्रॉब्लेम येतो की अरे मला कम्युनिकेशन येत नाही किंवा मला पब्लिक स्पीकिंग येत नाही, आयुष्य तुम्हाला सोल्युशन पण देतं. जसं की माझ्या सरांनी मला एमबीए करताना म्हटलं होतं वर्गामध्ये, अरे कोण प्रेझेंटेशन देणार, कोणीच हातवरती नाही केलं. तो दॅट वॉज अ रिस्क, कारण मी कधीच माझ्या आयुष्यात त्यावेळा प्रेझेंटेशन दिलं नव्हतं. माझ्यासमोर ऑपॉर्च्युनिटी आली, आय रेज माय हँड.
1: बट दॅट वॉज युअर कॉल,
0: दॅट वॉज माय कॉल. म्हणूनच म्हणतो की तुम्हाला स्वतःला पुढाकार घ्यायचा आहे.
1: ओके.
0: कारण तुम्हाला आयुष्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज येतात, आपण त्या घेत नाही. जसं की आता मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेलो आणि खूप एका पॉश रेस्टॉरंटमध्ये गेलो आपण, आपल्याला ऑर्डर करायचं आहे जेवण, तर तिथे वेटर किंवा वेटरेस कोणी असेल तिथे, तो ऑर्डर करताना कोणतरी अरे नाही तू कर तू कर तू कर असं करतात.
1: पण मला असं वाटतं की सॉरी टू इंटरप्ट,
0: फाईन मॅम, येस मॅम,
1: पण आलेली अपॉर्च्युनिटी कुठली ग्रॅब करायची हे करण्यासाठी तो जो एक सेन्स लागतो तो पण बरेचदा कुठेतरी कमी असतो किंवा लॅकिंग असतो, त्यामुळे पण प्रॉब्लेम येऊ शकतो कदाचित.
0: बरोबर.
1: सो तो पण डेव्हलप करायला आपण काय करू शकतो?
0: एक्झॅक्टली. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आपला आरसा आपल्या समोर आहे, आपण स्वतःला आरशात बघतो, पण आरसा जर मळला असेल तर आपण आरशाला पुसतो. ठीक आहे. यासाठी तुम्हाला मेडिटेशन आणि कुठल्या स्पिरिच्युअल जसं कुठला पण ब्रीदिंग एक्सरसाइज किंवा माइंडफुलनेस एक्सरसाइज असतो तो बेसिकली तुम्हाला सकाळी उठून करायचा आहे, त्यामुळे तुमचं मन जागृत राहतं.
1: ओके.
0: हा झाला एक स्पिरिच्युअल आणि म्हणजे इंटरनल एफर्ट झाला. हा पब्लिकल एक्सटर्नल पब्लिक मधला एक्सटर्नल आपला एफर्ट नाही आहे. यामध्ये दुसरा एक्सटर्नल एफर्ट असा टाकायचा, म्हणजे बाहेरचा जो एफर्ट आहे मटेरियलिस्टिक एफर्ट असा टाकायचा. तुम्ही कुठे पण बसले असाल, मे इट बी कॉलेज कॉलेज किंवा तुमचं इन्स्टिट्यूट आहे, 100 ऑपॉर्च्युनिटीज येतील तुमच्याकडे ह्या स्वतःचं कम्युनिकेशन स्किल पॉलिश करायसाठी. तर यामध्ये कसं असतं की तुम्हाला समजा आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये बघायचं आहे की इथे कोणाला कम्युनिकेशनची गरज आहे, कुठे अनाऊन्समेंटची गरज आहे का, कोणाला काही नोटीस लिहून पाहिजे आहे का, कोणाला मी लेटर रायटिंगमध्ये मदत करू शकतो का. तर यामध्ये छोट्या छोट्या ऑपॉर्च्युनिटीजमधनं आपण शिकतो.

0: इनफॅक्ट आपल्या घराच्या आजूबाजूला जेव्हा आपण गणपती उत्सव साजरा करतो,
1: करतो.
0: तो त्यामध्ये तुम्ही स्टेजवर जाऊन बोलायला पाहिजे. कोण आपल्याला, कोणीच बघा, आपल्याला शिकायचं आहे तर लोक आपल्याला जज करतील आणि आपल्याला नावं ठेवतील हे मनातनं काढून टाकायचं. जर त्यामुळे आपलं कसं, आपला सेन्स वाढतो. असं आता मला माझ्या कुठल्या स्टुडंटनी म्हटलं, अरे नाही सर मला ते नाही आवडत, मी नाही करणार. म्हटलं का नाही करणार, मी आहे तुझ्यासोबत, लेट्स डू इट, आपण सोबत करूया. तर असं करून आम्ही मेंटरिंग करतो. करायचं त्यालाच असतं, बट आय स्टे विथ हिम ऑर हर फॉर दॅट पर्टिक्युलर असाइनमेंट. त्यांनाही बरं वाटतं, मलाही बरं वाटतं. सो इट्स लाईक आपल्याला आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट ग्रास्प करणं गरजेचं आहे. आणि कधी कधी आपल्याला स्वतःहून प्रयत्न करावा लागतो. समजा तिथे कुठे अनाउन्समेंट सुरू आहे आणि आपण इथे बसलोय, पण आपल्याला माहिती आहे की कोणी जात नाही, पण मला जायचंय, तर आपल्याला त्यांच्यापर्यंत वी हॅव टू वॉक अप टू दॅम अँड आस्क दॅम की मी हे करू शकतो का. तर आपल्याला अशा ऑपॉर्च्युनिटीज कॉलेजमध्ये आणि स्कूलमध्ये तर खूप मिळतील, आणि समाजात जे बाहेर कुठे पण असतात तिथे तर अजून भरपूर मिळतात.
1: जाता जाता आपल्या युथला काय संदेश द्याल?
0: बिलकुल, मी बेसिकली दोन किंवा तीन फ्रंट्सवरती बोलेन. नंबर वन, सगळ्यात पहिले फायनान्शियली तुम्हाला स्टेबल व्हायचं आहे. तुम्ही किती पैसा कमवता ते मॅटर नाही करत, पण तुम्ही कमवल्यानंतर त्याला किती सेव्ह करता ते मॅटर करतं. ठीक आहे, तर नंबर वन आपली फायनान्शियल हेल्थ जी आहे त्याकडे लक्ष द्या. तुम्ही जे पण काही कमवता, माझ्यासाठी बोलणं सोपं आहे, पण तुम्ही जे काही कमवता त्याचा 20-30% सेव्हिंगमध्ये गेले पाहिजे. आउट ऑफ दोज 20-30% यू कॅन गो फॉर यु नो लाईक इन्व्हेस्टिंग समवेअर, पण 30%ला हात लावायचा नाहीच. देन यू स्पेंड ऑन नेसेसिटीज अँड देन यू यु नो एन्जॉय पण करणं गरजेचं आहे. त्यामुळे फायनान्शियल हेल्थ डिसिप्लिननीच बनते, नंबर वन हे. नंबर टू, कमिटमेंट. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की अरे आज माझ्याकडनं होत नाही आहे. मला पण हे होतं, आता आय एम 43 राईट नाव. तर मला आता तर ऑफकोर्स थोडं शरीर कधी कधी थकल्यासारखं होतं, बट एव्हरी इव्हनिंग आय गो टू माय जिम, आय हॅव टू गो एनी हाव. ताप आला असेल तर नाही जात, पण मी जातो, जर म्हणजे थोडं पण हालू शकत असेल तर. एक दिवशी मला खूप पेन झालं बॉडीमध्ये आणि मला ट्रेनरचा चेहरा आठवला, अरे सर आप आये नाही, आपने आना चाहिए था. मी काय केलं, मी जस्ट जिमचा जो आपला कॉस्ट्युम असतो, ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट जे काही आहे ते घालून मी जिममध्ये जाऊन बसलो. मला ट्रेनरनी म्हटलं की अरे आज करणार नाही आहे कुछ. मैंने कहा नहीं, आज बॉडी पेन आहे, मैं सिर्फ देखने आया हूं. मी मुद्दाम गेलो. त्या दिवशी जर मी सुट्टी घेतली असती तर मला सुट्टीची सवय लागली असती आणि माझं कमिटमेंट फेल झालं असतं. तर मी तिथे गेलो आणि मी 15 मिनिटं लोकांना बघितलं आणि अचानकच मी उठलो आणि मी थोडंसं काहीतरी करून वापस आलो. म्हणजे काही न करण्यापेक्षा थोडंसं तुम्ही केलं ना, तर यामुळे आपला डिसिप्लिन कंटिन्यू राहतो. आणि एकच तिसरा एक पॉइंट मला सांगायचा आहे तो विद्यार्थ्यांना किंवा यंगस्टर्सला असा की तुमची जी ग्रोथ आहे, तुमची जी प्रगती आहे, ती तुमच्या प्रोफेशनल सर्कलमध्ये कम्फर्ट झोनच्या बाहेर होणार आहे.
1: अगदी
0: ठीक आहे. त्यामुळे मला बरीच लोक म्हणतात, कारे सकाळी 5 उठतो, कारे सकाळी 6 उठतो, किती थकलं असेल तरी, किंवा मग एखाद दिवशी संडेला मी 7-8 वाजतापर्यंत झोपतो सकाळपर्यंत, दॅट्स फाईन. पण सकाळी 5-6 उठल्यानंतर किंवा आपण एखादं काम केलं तर त्याची आपल्याला सवय लागते. मे बी सकाळी उठल्यानंतर मी माझी डायरी नोट करून ठेवेन की आज मला, अच्छा काल सरांनी मला हे सांगितलं होतं, आज मला हे करायचं आहे. तर ऑफिसच्या आधीची एक डायरी, ऑफिसच्या नंतरची एक डायरी, इफ यू मेंटेन इट, तर तुमचं प्री पोस्ट शेड्यूल तुम्हाला समजतं आणि तुम्ही किती टास्क कम्प्लीट केला ते सुद्धा समजतं. इट इज ऑल अबाउट कमिटमेंट अँड डिसिप्लिन. तर ह्या तीन गोष्टी विद्यार्थ्यांनी किंवा यंगस्टर्सनी लक्षात ठेवाव्या. आणि यस, थँक्यू सो मच मॅम. येस,
1: आपण जे स्किल्स आज इथे डिस्कस केले ते अगदीच आपल्या युथला उपयोगाचे असतील त्यात तर काही शंकाच नाही. आणि त्यांना हे आयसाईट सारखं मिळालेलं असणार आहे याच्यात काही शंका नाही. सो तुम्ही आलात आणि इतकं छान गायडन्स आपल्या सगळ्या युथ श्रोत्यांना केलं, त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच.
0: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही मला इथे बोलावलं, माझ्यासाठी एवढा वेळ दिला आणि मला खूप बरं वाटतंय. आणि मी परत येऊ इच्छितो गाईड करण्यासाठी.
1: नक्की नक्की.
0: येस येस मॅम.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण ऐकत होतो स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली लाईफ स्किल ट्रेनर आणि कॉपरेट कोच नीरज नानोटी यांची मुलाखत. मित्रांनो, आता आपण ऐकत होतो आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: संध्याकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

अजित परब, मुग्धा वैशंपायन आणि बालकलाकारांनी गायलेलं उबंटू चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. समीर सामंत यांची गीतरचना, संगीत कौशली नामदार.

अंधार मातला थोर असा घनघोर लागला घोर गजगदंबे जोडून मायचा दोर याव समोर या कुळ हे पोर गजगदंबे काळ जाहला काळा कभिन्न राखूस एक आसरा बाळा तुझीच करूस ताट मनात कल्लोळ तूच माऊली सांभाळ ज्योत तुझी गते जाळ लख होऊ दे आभाळ.

सावली सांभाळ, कोण तुझी गते जाळ, लख होऊ दे आभाळ, आयु बेग तू हो बेग, जागर तुझाच आत

अजय गोगावले आणि सहकलाकारांनी गायलेलं सालबर्डी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मुकुंद भालेराव यांचं गीत होतं, संगीतकार पद्मनाभ गायकवाड. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

नमस्कार श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार।

0: आज आपल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर वर्षा सुपे आलेले आहेत. डॉक्टर वर्षा, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम, आज तुम्ही मला संधी दिलीत. मी डॉक्टर वर्षा सुपे, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय चिंचवड पुणे येथे मी वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहत आहे.
0: मुलाखतीच्या सुरुवातीला पहिलाच प्रश्न असा विचारावा असा वाटतोय की राज्य कामगार विमा योजना म्हणजे नेमकं काय?
1: राज्य कामगार विमा योजना ही एक सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. पूर्ण भारतभर ती राज्य कामगार विमा योजना नसून ती एक एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ESIC जी की भारतभर आहे, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे महामंडळ आहे, त्यांच्या मार्फत काही राज्यांमध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ESIS या नावाने ती प्रचलित होती. एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स स्कीम म्हणजे राज्य सरकारकडून कॉर्पोरेशनच्या अंतर्गत राबवली गेलेली स्कीम, या सेंट्रलाइज स्कीमद्वारे राबवली जाते. परंतु महाराष्ट्रामध्ये ती राज्य कामगार विमा योजना म्हणून राबवली जात होती. 2018 पासून त्याचं रुपांतर सोसायटीमध्ये झालेलं आहे. त्याचा फायदा असा झाला की जे फंड होते ते राज्य सरकारकडे न जाता ते डायरेक्ट सोसायटीकडे येतात, त्यामुळे ही स्कीम जास्त प्रभावीपणे राबवण्याकडे आता जोर धरू लागलाय आणि त्यामार्फत कामगारांना जास्तीत जास्त सुविधा कशात पुरवल्या जातील याकडे राज्य सरकारचा कल आहे.
0: तर मग कोणकोणत्या कामगारांना ही लागू होते?
1: जसं की इंडस्ट्री आहे, MIDC एरियामध्ये जेवढ्या पण कंपनी येतात, फॅक्टरी येतात, ज्या काही आस्थापना असतील, अगदी आपण मॉलमध्ये जातो तुम्ही तिथे झाडू मारणारे लोक बघता, स्वीपर बघता, ह्या सगळ्या लोकांना ती लागू होते. 10 पेक्षा जिथे कामगार

0: जास्त काम करतात अशा प्रत्येक आस्थापनेला ती लागू होते. पेट्रोल पंपाचे कर्मचारी असतील, हॉटेलचे कर्मचारी असतील, मॉलमधले कर्मचारी असतील, सिनेमा थिएटरचे कर्मचारी असतील, यांना देखील ती लागू होते. तुम्ही आता पुण्यामध्ये लक्ष्मी रोडवर फिरत असाल तर लक्ष्मी रोडवर जिथे जिथे दुकानं पाहता तुम्ही, त्या दुकानांमध्ये 10 पेक्षा जास्त कामगार काम करत असतील तर त्यांना ईएसआय लागू असतो.
1: म्हणजे हाऊसकीपिंगचे येणारे, सिक्युरिटीचे जे कळतात, ही सगळीच यामध्ये अंतर्गत होतात.
0: ज्यांचा पगार 21,000 पर्यंत आहे अशा सर्वांना लागू होतो. अच्छा. आणि जे अपंग आहेत त्यांच्या पगाराची मर्यादा 25,000 पर्यंत आहे.
1: म्हणजे ज्यांनी कोणी कंत्राटी तत्वावरती या लोकांना तिथे भरती
0: केलेलं आहे
1: अशी सगळी लोक की ज्यांचा पगार 21,000 आत आहे.
0: कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्यांना त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे त्या कर्मचाऱ्याला त्या ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
1: अच्छा बर. म्हणजे मग आता ही जे ईएसआय म्हणताय, हा जो कामगार विमा योजना जी आहे ही, तर त्याचे फायदे नेमके काय काय आहेत?
0: फायदे ह्याचे कुठल्याही इन्शुरन्स स्कीमशी याची तुलना होऊ शकत नाही, इतके अचाट फायदे आहेत. हे फायदे कामगारांपर्यंत पोहोचवणं हाच आजचा माझा हेतू आहे. माणूस आजारी पडला, जर समजा साधा सर्दी खोकला जरी झाला किंवा अगदी ऍडमिट करायची वेळ आली रुग्णालयात, हे सगळे फायदे त्याला. आमची जी रुग्णालयं आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र, 12 रुग्णालयं आहेत, त्या कुठल्याही रुग्णालयात तो गेला तरी त्याला तिथे एकदम मोफत उपचार मिळतात, हा पहिला त्याचा फायदा आहे. दुसरं म्हणजे सिकनेस बेनिफिट. जसं की तो आजारी पडला, कामगार आजारी पडल्यावर काय करतो की तो पहिले जातो दवाखान्यामध्ये, एक गोळी औषध काहीतरी इंजेक्शन मारून घेतो आणि परत कामावर जातो. तो सुट्टी घेत नाही कारण त्याला सुट्ट्या वेगवेगळ्या कामांसाठी, घरच्या इमर्जन्सीसाठी हव्या असतात. हा अन्याय त्यांच्यावर होऊ नये म्हणून ईएसआयद्वारे काय केलं जातं की तो जर आजारी पडला त्याने ईएसआयच्या दवाखान्यात यायचंय, औषध गोळ्या घ्यायच्यात आणि सुट्टी घ्यायची, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे तो सुट्टी घेतो आणि ही सुट्टी जी असते त्यावेळचा पगार, त्या सुट्टीच्या काळातला पगार ईएसआय मार्फत त्याला दिला जातो. म्हणजे समजा 100 रुपये त्याचा पगार असेल तर त्याला 70 रुपये पगाराच्या स्वरूपात दिले जातात, जेणेकरून त्याचं कोणतेही नुकसान होणार नाही. समजा त्याचा अपघात झाला असेल कंपनीमध्ये आणि त्याला कंपनीत असताना काही इजा झाली तर तो पगार 70% न राहता पूर्ण त्याला पगार दिला जातो. अजून यामध्ये अजून एक मोठा फायदा म्हणजे जसं सरकारी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना मॅटर्निटी बेनिफिट असतं, म्हणजे पगारी 6 महिन्याची सुट्टी असते, तसंच कामगारांना सुद्धा, ज्या महिला कामगार आहेत त्यांच्यासाठी सरकारनं खूप मोठा हा फायदा करून दिलेला आहे की त्या प्रसूतीनंतर 6 महिने घरी बसून त्या आरामात बाळाची काळजी घेऊ शकतात, त्याला ब्रेस्ट फीडिंग करू शकतात, त्याचं सगळं संगोपन करू शकतात, त्यासाठी त्यांना 6 महिने पूर्ण पगार दिला जातो.
1: आता डॉक्टर तुम्ही बोलता बोलता म्हणालात की ईएसआयच्या हॉस्पिटल्समध्ये त्यांनी यायचं आहे, हे दवाखाने मग नेमके कुठे आहेत?
0: तुम्हाला महाराष्ट्रामध्ये त्याचं जाळं पसरलेलं दिसेल. पुण्याच्या बाबतीत मी बोलायचं झालं, एक सेवा दवाखाना म्हणतात त्याला, हडपसरमध्ये आहे, एक चिंचवडमध्ये आहे, एक भोसरीमध्ये आहे, एक हिंजवडीमध्ये आहे, तळेगाव आहे, लोणावळा आहे, चाकण आहे आणि राजगुरुनगर, ज्याला खेड म्हणतो आपण, राजगुरुनगरमध्ये आणि खालच्या दिशेला खेड शिवापूरपर्यंत हे जाळं पसरलेलं आहे. ह्या कोणत्याही दवाखान्यामध्ये त्याच्या इच्छेप्रमाणे तो कुठेही काम करत असेल त्याने येऊन त्या दवाखान्यामध्ये त्याचं कार्ड नोंदवायचं असतं. ते कार्ड नोंदवलं की त्या क्षणापासून त्याला ईएसआयचे सर्व बेनिफिट मिळायला सुरुवात होते.
1: अच्छा डॉक्टर, आजचा हा आपला कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रातले श्रोते ऐकतायत, तर पुणे सोडून सुद्धा विविध ठिकाणी असे हे दवाखाने आहेत आणि त्यांचं जाळं पसरलेलं आहे.
0: पूर्वी कसं होतं की काही एरियाच फक्त काही भागच कव्हर केले जात होते, परंतु आता पूर्ण महाराष्ट्रभर याचं जाळं पसरलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्हाला 25 किलोमीटरच्या अंतरापर्यंत एखादा तरी सेवा दवाखाना दिसेल किंवा हॉस्पिटल दिसेल किंवा त्याच्या अंतर्गत ज्यांना, ज्याला आपण टायप म्हणतो, टायप हॉस्पिटल सुद्धा मिळतात जिथे डायरेक्ट जाऊन इलाज घेऊ शकतात. अशा प्रत्येक जिल्हा, सातारा असू दे, कोल्हापूर असू दे, सोलापूर असू दे, नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, या सर्व ठिकाणी ईएसआयचे हॉस्पिटल्स आणि सेवा दवाखाने आपल्याला उपलब्ध मिळतील.
1: म्हणजे तुमच्या बोलण्यातनं असं लक्षात येतं की ईएसआयचं जाळं बऱ्यापैकी महाराष्ट्रभर आता पसरलेलं आहे आणि त्यामुळे तो कुठलाही कंत्राटी कामगार असू दे तो तिथे जाऊन सेवा घेऊ शकतो, आपलं कार्ड बनवू शकतो, नोंदणी करू शकतो आणि मग अर्थातच त्या दवाखाना किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करून घेऊ शकतो. यामध्ये आता मी बोलता बोलता मीही म्हटलं आणि खरं तर तुमच्यामुळेच मी तो उच्चार केला, कार्ड नेमकं काय असतं?
0: इन्शुरन्स कार्ड म्हणजे ज्या पण कामगाराला

0: ईएसआय लागू होतं, त्याच्या मालकानं त्याला त्याचा एक ईएसआय नंबर इन्शुरन्स नंबर जनरेट करायचा असतो. तो इन्शुरन्स नंबर जनरेट केला की त्याचं एक कार्ड तयार होतं. ते तीन पानी असतं. त्या कार्डमध्ये त्याचं स्वतःचं नाव, जन्मतारीख, ईएसआय नंबर, पत्ता आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची नावं असतात. अवलंबून असलेली लोक म्हणजे त्याचं कुटुंब. तर कुटुंबाची व्याख्या काय केली आहे ईएसआयने, की त्याचे आई वडील, त्याची पत्नी आणि त्याची मुलं. मुलाला 18 वर्षाचं होईपर्यंत ईएसआयचा लाभ घेता येतो आणि मुलीला लग्न होईपर्यंत, तिला वयाची मर्यादा नाहीये, तिचं लग्न होईपर्यंत तिला ईएसआयचा फायदा घेता येतो या कार्डवर. ह्या कार्डमध्ये त्यांचा एक फोटो असतो, फॅमिली फोटो. त्या फोटोवर त्यांनी शिक्का घ्यायचा. शेजारच्या कॉलममध्ये त्यांची स्वतःची सही असते. हे कार्ड घेऊन तो जवळच्या कोणत्याही सेवा दवाखान्यात जाऊ शकतो. तिथं जायचंय, त्यांनी तिथे ते कार्ड नोंदवायचंय आणि कुठलाही छोटं त्याला छोटा मोठा कोणताही आजार झाला तर पहिल्यांदा तो त्या सेवा दवाखान्यात जाईल. तिथे तिथून इलाज शक्य जेवढा शक्य असतील ते करतील. नसेल, त्याला ऍडमिटची आवश्यकता असेल तर ते तिथून त्याला रुग्णालयामध्ये पोहोचण्याची व्यवस्था करतात.
1: आता इथे एक माझ्या मनात आलेला प्रश्न असा आहे की नवरा बायको दोघंही अशा पद्धतीने काम करत असतील तर दोघांचे बेनिफिट्स कुटुंबाला मिळू शकतात का?
0: नवरा देखील कामाला आहे, बायको देखील कामाला आहे, दोघांना ईएसआय लागू आहे. तर दोघांच्या कार्डमध्ये ते एकमेकांवर डिपेंडंट, फॅमिलीच्या फॅमिली मेंबर्समध्ये त्यांची नावं, म्हणजे जसं की नवऱ्याच्या कार्डमध्ये बायकोचं नाव असू शकतं आणि त्याच वेळेला बायकोच्या कार्डमध्ये नवऱ्याचं नाव देखील असू शकतं. ह्या दोन्ही गोष्टी घडू शकतात आणि त्या दोघांनाही एकमेकांच्या कार्डवर लाभ घेता येऊ शकतो.
1: हे जे काही मगाशी तुम्ही म्हणालात की त्याला काहीही रोग झाला किंवा काही प्रश्न, वैद्यकीय प्रश्न आला तर तो त्या जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊ शकतो, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याला पाठवण्यात येऊ शकतं. पण या आपल्या सेवा केंद्रांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे उपचार होऊ शकतात?
0: आपल्या रुग्णालयामध्ये ज्याला सेकंडरी केअर म्हणतात, ज्याच्यावर स्पेशलिस्ट म्हणजे की स्पेशलिस्ट मार्फत उपचार दिले जातात, रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया होतात सेकंडरी केअरच्या अंडर. जसं की हर्निया असेल, हायड्रोसील असेल, अपेंडिक्स असेल, नंतर आयसीयूच्या फॅसिलिटी आहेत. आमच्या सर्व रुग्णालयांमध्ये आयसीयू उपलब्ध झालेला आहे. आता लवकरच भविष्यामध्ये डायलिसिसच्या पण सुविधा उपलब्ध होणार आहेत. ह्या सगळ्या सुविधा त्याला मिळतात. आणि ज्याला सुपर स्पेशालिटी म्हणतो आपण, ज्याच्यावर सुपर स्पेशलिस्ट काम करतो, जसं की कार्डिओलॉजिस्ट आहे, मेंदूचे डॉक्टर असतील, किडनीचे डॉक्टर असतील, ह्या सगळ्या सुविधा त्यांना आम्ही टायअप रुग्णालयाद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. प्रायव्हेट हॉस्पिटल्स आमच्याशी टायअप आहेत आणि ठराविक पेशंट आमच्या मार्फत त्यांच्याकडे रेफर करून त्यांचे इलाज केले जातात. अँजिओग्राफी असेल, डायलिसिस असेल, मेंदूचे ऑपरेशन्स असतील, किडनीचे ऑपरेशन्स असतील, असे सर्व ऑपरेशन्स त्यामार्फत केले जातात. मोफत असते, हे सर्व उपचार पूर्णपणे मोफत असतात. यासाठी त्या कामगाराला एकही रुपया द्यावा लागत नाही.
1: पण मग इतकी सुविधा महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देत असताना सध्या परिस्थिती काय आहे, तुमचा अनुभव काय आहे की हे कामगार त्या सुविधा घेत आहेत का, त्यांच्यापर्यंत हे पोहोचतंय का?
0: याच्यामध्ये एक मोठा अडसर म्हणजे कामगारांना ईएसआयची माहिती न दिली जाणं त्यांच्या आस्थापनांकडून. कामगाराला पेमेंट स्लिपमध्ये दिसतं की माझे ईएसआयचे पैसे कपात केलेले आहेत, परंतु ईएसआय म्हणजे काय, इथपासून ती सुरुवात झाली होती. तर मागच्या वर्षी माननीय आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नानं आणि त्यांच्या दूरदृष्टीनं कॅम्प्स घ्यायला सुरुवात केली, हेल्थ कॅम्प आणि हेल्थ अवेअरनेस कॅम्प. त्याच्यामध्ये ईएसआय अवेअरनेसचा पण अंतर्भाव होतो. जसं की आम्हाला ज्यांना हेल्थ कॅम्पची आवश्यकता नसेल तिथे आम्ही ईएसआय बद्दल जाऊन माहिती देतो. आम्ही कंपन्यांमध्ये फिरतो, वेगवेगळ्या आस्थापनांवर फिरतो, तिथे कामगारांना एक 15-20 मिनिटांसाठी गोळा करतो आणि ईएसआय म्हणजे काय, ते कार्ड कुठून घ्यायचं, ते कार्ड वर नावं कशी घालून घ्यायची, त्याची नोंदणी कशी करायची, नंतर आपल्या रुग्णालय कुठे कुठे आहेत, त्यांना नेमकं ऍड्रेस आणि त्यांनी कुठे जाऊन ते इलाज घ्यायचा आहे, याबाबत आम्ही त्यांना जागरूकता आणतो त्यांच्यामध्ये. आणि त्यामार्फत आमचा एवढाच एक हेतू आहे की कामगार हा गरीब वर्गातला आहे, त्याच्या जर त्याला दवाखान्यात ऍडमिट होण्याची वेळ आली, त्याला म्हणा किंवा त्याच्या नातेवाईकांना म्हणा, तर त्यावेळेला असं घडतं की अक्षरशः त्यांना घरदार विकून त्याचा इलाज करावा लागतो, लाखो रुपयांची ट्रीटमेंट लागते. ईएसआयची ही खासियत आहे की तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाहीये, आणि त्यानंतर येणार अपंगत्व असेल किंवा दीर्घकालीन चालणारे आजार असतील, जसं की कॅन्सर आहे, डायलिसिस आहे, महिनोन्महिने वर्षानुवर्ष त्याचा इलाज चालतो. तो इलाज तर मोफत होतोच, परंतु ईएसआय मार्फत त्या पूर्ण कालावधीचा 2 वर्ष

0: वर्षापर्यंत आणि एक्सटेन्शन देऊन 3 वर्षापर्यंतचा पगार सुद्धा त्या कामगाराला स्वतःला दिला जातो, जर तो स्वतः हे आजाराने ग्रासित असेल तर. ह्याच आजारांचे इलाज, कॅन्सर असेल, डायलिसिस असेल, हृदयाचे, मेंदूचे आजार, पक्षाघात, ह्या सगळ्याचा इलाज त्यांना या रुग्णालयांमध्ये मिळतो आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबिया दोघांनाही मिळतो आणि त्यांना त्याचा पगारही दिला जातो त्या आजारपणाच्या कालावधीतला. समजा असं झालं की ऍक्सिडेंट झाला कंपनीमध्ये, काही त्या कंपनीच्या ऍक्सिडेंटमधून त्यांना काही अपंगत्व आलं, जसं की हात मोडणे, पाय मोडणे. तुम्ही प्रेस शॉप म्हणून नाव ऐकलं असेल, प्रेस शॉपमध्ये बऱ्याच वेळेला कामगारांचे हात हातमध्ये अडकले जातात आणि बोटं, हात, कधी कधी पूर्ण हात क्रश होतो. अशा वेळेला जे अपंगत्व येतं, त्या अपंगत्वातून, त्या आजारातून तो बाहेर आला की त्याचं एक मेडिकल होतं आणि मेडिकलमधून त्याचं अपंगत्वाची टक्केवारी ठरवली जाते, त्याप्रमाणे त्याला आजन्म पेन्शन स्वरूपात काही रक्कम, पैसे मिळते.
1: तुम्ही मगाशी म्हणालात तसं विविध कॅम्प होणं, त्या त्या कंत्राटदारांना त्याची माहिती असणं, आणखीन ती माहिती नसेल तर ती पुरवणं, याचीच मला वाटतं सगळ्यात जास्त गरज आहे. तर अशी काही साईट उपलब्ध आहे का की समजा कॅम्प मध्ये तो आलेला नाहीये कामगार, पण साईटवर बघून तो माहिती मिळवू शकेल?
0: ईएसआय कॉर्पोरेशनची साईट तुम्हाला esic.org या नावानं दिसेल, त्यावर सगळी माहिती पण दिसेल. त्यामध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्ये माहिती असते. परंतु आजची म्हणजे मला दुर्दैव वाटतं की लोकांना वेळ पण नाहीये ते जाणून घेण्याचा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये पण आम्ही कमी पडतोय, कारण पसारा खूप मोठा आहे आणि नव्यानं आम्ही ह्या गोष्टीच्या मागे लागलोय की लोकांना कळू दे, त्यांच्यापर्यंत पोहोचता येऊ दे आणि त्यांच्या खिशाला चाट पडू नये. कुठल्याही आजारपणाच्या इलाजासाठी त्यांच्या खिशाला चाट पडली नाही पाहिजे, हा आरोग्यमंत्र्यांचा मुख्य हेतू आहे. वर्षभरामध्ये झपाट्यानं ईएसआयमध्ये जी क्रांती घडून आणली आहे की आयसीयू सुरू करण्याच्या रुपानं असू देत, डायलिसिसच्या रुपानं असू देत, अनेक नवीन आस्थापनांना त्यामध्ये सामील करून घ्यायच्या रुपानं असू देत. इतक्यात तुम्ही ऐकलं असेल पेपरमधून की अंगणवाडी सेविकांना पण या ईएसआयचा लाभ घेऊन देण्याचं त्यांचं केलंय आता. तर माझं या माध्यमातून सगळ्यांना आव्हान हेच राहील, पण मालकांना सुद्धा, कॉन्ट्रॅक्टर्सला सुद्धा आणि कामगाराला सुद्धा, की त्यांनी ईएसआयची माहिती नसेल तर ती का मालकाकडून करून घ्यावी. त्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळत नसेल, कुठल्याही जवळच्या ईएसआय हॉस्पिटल किंवा सेवा दवाखान्यामध्ये यावं, तिथे येऊन आमच्याकडून ही माहिती घ्यावी. आम्ही तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतच आहोत, परंतु काही कंपन्यांचे नियम असे असतात की कंपन्यांच्या आतमध्ये आम्हाला अप्रोच मिळणं ह्या फार अवघड गोष्टी असतात. दोन तीन शिफ्टमध्ये लोक काम करतात, त्या शिफ्टमधून त्यांनी येणं, त्यांना ते समजणं आणि त्यांनी आमच्यापर्यंत तो फायदा घेण्यासाठी येणं हा सुद्धा एक आपल्याला वाटतं इतकं सोपी गोष्ट नाहीये. तो लोकांमध्ये वैचारिक अडचण असेल, काही आकस असेल किंवा बघू आपण आजारी पडू तेव्हा पाहू असं जर असेल तर ते त्या गोष्टीला मुकतात. कारण ऐनवेळेस जेव्हा घरामध्ये देव न करो पण कोणाला हार्ट अटॅक आला, कोणाला पॅरालिसिस झाला, तर माणूस काय करतो, पहिल्यांदा त्या पेशंटला उचलून जवळपासच्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जातो, जिथे की त्यांना जागेवर गेल्या गेल्याच 1-2 लाख रुपये भरायची वेळ येऊ शकते.
1: महात्मा ज्योतिबा फुले योजना यामध्ये समाविष्ट केली आहे असंही काही ऐकायला मिळतंय, तर त्याबद्दलही सांगा.
0: आपण खूप चांगली गोष्ट विचारली. मागच्याच वर्षी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजना जी आहे त्याचा यामध्ये समावेश करण्यात आला. म्हणजे ईएसआयचे जेवढी पण रुग्णालय आहेत त्या ठिकाणी आतापर्यंत कसा भ्रम होता की ज्याच्याकडे ईएसआय कार्ड आहे तोच या रुग्णालयात पाऊल ठेवू शकतो. ज्यांच्याकडे ईएसआय कार्ड नाहीये पण आभा कार्ड आहे, महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ ते आमच्या रुग्णालयात येऊन घेऊ शकतात. बरेचसे आजार आहेत, बरेचसे ऑपरेशन्स आहेत ज्याचा इलाज त्यामार्फत आम्ही पूर्णपणे मोफत देतो. तुम्ही इतर रुग्णालयात ऐकलं असेल कधी, महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये सुद्धा लोकांना काही वरचे पैसे भरावे लागतात, काही असे घेतले जातात त्यांच्याकडून. पण आमच्या रुग्णालयात आलं तर त्यांना जी स्कीम आहे त्याच्यामध्ये जेवढे पैसे अंतर्भूत सरकारकडून आम्हाला येतात तेवढ्यावरच आम्ही इलाज करतो. त्याच्यामध्ये त्यांना कमी जास्त काही केलं जात नाही, त्यांच्याकडून वरचे पैसे घेतले जात नाही, कुठली वस्तू त्यांना विकत आणायला लावत नाही आम्ही. त्यामुळे योजना जशी खरीखुरी फलद्रूप व्हायला पाहिजे त्या खऱ्या खऱ्या पद्धतीनं आमच्याकडे ती राबवली जाते.
1: तुमच्याकडे असं म्हणत असताना ईएसआयच्या सगळ्या सेवा केंद्रांमध्ये,
0: हॉस्पिटल्समध्ये.
1: श्रोते हो, आज आपण राज्य कामगार विमा योजना म्हणजे काय आणि त्याच्या मध्ये कोणकोणत्या तरतुदी अंतर्भूत आहेत याबद्दल डॉक्टर वर्षा सुपे यांच्याकडून माहिती घेतली, त्यांच्याशी आपण बातचीत केली.

0: डॉक्टर वर्षा, आज तुम्ही आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला ईएसआय बद्दल विस्तृत माहिती सांगितली, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.
1: मॅडम, तुम्ही मला इथे आकाशवाणीमध्ये यायला संधी दिलीत, ईएसआय बद्दल माहिती द्यायला संधी दिलीत. ईएसआय अंतर्गत येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती आपल्यामार्फत कामगारांपर्यंत, मालकांपर्यंत, कॉन्ट्रॅक्टर्सपर्यंत पोचावी, त्यांना कधीही खासगी रुग्णालयाची पायरी चढावी लागू नये, त्यांना सर्व सुविधा इथंच आमच्याच रुग्णालयामध्ये मिळून मिळाव्यात, याबद्दल त्यांना सर्वांगीण माहिती मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. माझं या कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्वांना असं आवाहन आहे की ज्याच्याकडे ईएसआय कार्ड आहे किंवा ज्याला असं वाटतं की आपल्याला ईएसआय लागू आहे, त्याची माहिती दिली गेली नाहीये, तर त्यांना जवळच्या ईएसआयच्या दवाखान्यात जावं, ईएसआयच्या रुग्णालयात जावं, अशा ठिकाणी जाऊन ईएसआयची माहिती घ्यावी. आपल्या मोबाईलमध्ये ESIC AAA म्हणजे AAA असं ऍप आहे, ते डाऊनलोड केलात आणि तुमच्याकडे फक्त ईएसआय नंबर जरी असलात आणि तो त्याच्यात टाकून पाहिला तर तुमचं ईएसआय कार्ड पण दिसेल तुम्हाला, ईएसआय अंतर्गत येणाऱ्या सुविधा दिसतील आणि तुमचं कार्ड चालू आहे, बंद आहे हे सुद्धा तुम्हाला त्याच्यातून समजून घेता येईल. त्यामुळे कुठलीही अडचण आता राहिलेली नाहीये आणि ईएसआयचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा. मॅडम, तुम्ही मला इथे बोलावलं, लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे.
0: धन्यवाद मॅडम. आताच आपण शासकीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वर्षा सुपे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. राज्य कामगार विमा योजना अर्थात सीएसआय बद्दल माहिती आपल्याला नक्कीच या मुलाखतीमधून मिळाली असेल. श्रोते हो, आपलं आयुष्य खरंच क्षणभंगूर आहे, त्यामुळे आला क्षण जगणे, अधिकाधिक समृद्ध होत जाणे, आपण हाती घेतलेलं काम किंवा रोज आपल्याला जे नेमानं करायचं आहे ते काम आपण नेटानं, उत्साहानं आणि आनंदानं पार पाडलं पाहिजे. आणि खरं तर आयुष्याकडे आपण जेवढ्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघू तेवढं आयुष्य आपल्याला आनंददायी असंच वाटतं.

श्रोतेहो, आजचा कामगार सभा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करून अथवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता.

0: कामगार सभा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
3: श्रोते हो, अवश्यायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
4: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला 12:00 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
5: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

0: दुर्घटना यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.
0: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
6: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवतायत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
7: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवल. 15 ऑगस्टपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एसटीच्या एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी सुरू होणार. आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण, राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. गेल्या 10 तारखेपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. या अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाचे सदस्य घोषणा देत होते. त्यानंतर लगेच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमसाठी उभं राहण्याची विनंती सदस्यांना केली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सदस्य सभागृहात उपस्थित होते. वंदे मातरम नंतर सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. राज्यसभेत आज काही कागदपत्रं पटलावर ठेवण्यात आली. त्यात खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक मंजूर झालं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. त्यापूर्वी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या उत्तराखंड इथल्या रॅलीनंतर कार्यक्रमस्थळाचं शुद्धीकरण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
2: मैं इसको पॉलिटिकल मुद्दा कभी बनाना नहीं चाहता और मैं कभी इस सदन में सालों से यहाँ हूँ और निचला, लेकिन मैं एक शेड्यूल कास्ट हूँ, मैं एक दलित हूँ, मेरे को मदद करो, मेरी रक्षा करो बोल के कभी किसी के सामने गिड़गिड़ाया नहीं. मैं लड़ने की शक्ति है, मैं लड़ता हूँ.
1: या प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन सभागृह नेते जे पी नड्डा यांनी दिलं. संसदेत या अधिवेशनात 12 विधेयकं मंजूर झाली. त्यात पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक, केरळचं नाव बदलून केरळम करण्याचं विधेयक यासारख्या विधेयकांचा समावेश आहे. नीट पेपरफूट, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई, राम मंदिर देणगी घोटाळा, झारखंडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. बहुतांश विधेयक चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. सरकार चर्चेसाठी तयार असतानाही विरोधी पक्षांनी संसदेतील चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
3: ऑपोजिशन डिस्कशनचे भाग राहते पार्लियामेंटरी

0: डेमोक्रेसी में अपोजिशन डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार उसका जवाब देते हैं। ये तरीका होता है, क्योंकि लोगों ने हमको चुना देश सेवा के लिए। तो पहली बार ये दृश्य देखने को मिला कि सरकार खुद कह रहे हैं कि हम डिस्कशन चाहते हैं और अपोजिशन बहाना बना करके डिस्कशन से भाग रहे हैं। तो ये लोकतंत्र के लिए, विशेष करके संसदीय लोकतंत्र के लिए ठीक नहीं है।
1: अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला। मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या। राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते।
2: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज हल्ला झाला। नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं एका व्यक्तीनं हा हल्ला केला, त्यात जखमी झाल्यानं बादल यांना नांदेड शहरातल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे। त्यांची प्रकृती स्थिर आहे। या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि सुखबीर सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली। या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली आणि या हल्ल्यामागचा हेतू काय होता याचा तपास करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले। अकाल तख्ताचे जथेदार गियानी गुलदीप सिंग गर्गज यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे। राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवली कर्ज मंजूर केलं आहे। एनसीडीसीकडून एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज प्रथमच सहकारी बँकेला मिळालं आहे। सहकारी संस्थांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवणं, त्यांच्या आर्थिक व्यवहारांना चालना देणं आणि वित्तीय क्षमता वाढवणं याकरता या निधीचा वापर होणार आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्डांचं वाटप केलं जाणार आहे। त्यासाठी येत्या शनिवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल। प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतील। त्यामुळे विद्यार्थ्यांनी एनसीएमसी कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये असं आवाहन एसटी महामंडळानं केलं आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। राज्यातल्या 10 कलावंतांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे। ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली। गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनईवादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वरदकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, अभिनेता अरुण नलावडे आणि दिग्दर्शक प्रमोद पवार यांना प्रत्येकी 1,00,000 रुपये ताम्रपट देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला। त्याखेरीज राज्यातले गायक कृष्णा बुंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण माजघे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यांना युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले। 25,000 रुपये मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, पपेट्री आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या देशभरातल्या 254 कलावंतांचा आजच्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला। श्रोतेहो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत। उद्या संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणीवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल, त्यामुळे संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र उद्या 7:15 प्रसारित होईल, तर वृत्तविशेष कार्यक्रम रात्री 8:15 प्रसारित केला जाईल। पाकिटबंद खाद्यपदार्थांमधली साखर, मीठ आणि संतृप्त चरबी यांच्या प्रमाणाची माहिती देणारे लेबल पॅकेजच्या दर्शनी भागात छापण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारनं 2 आठवड्यात आपली

0: भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. या प्रकरणी सरकार आणि FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांनी योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा न्यायालय स्वतः आदेश जारी करेल असं न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती के विनोदचंद्रन यांच्या खंडपीठानं याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं. येत्या 4 वर्षात मुंबईतल्या सर्व लोकल गाड्या एसी होतील. रेल्वेच्या चेन्नई, कपूरथळा आणि रायबरेली इथल्या कारखान्यांमध्ये या गाड्यांचं उत्पादन सुरु झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिली.
1: पुढच्या 2 वर्षामध्ये 2029-30 पर्यंत मुंबईच्या सगळ्या लोकल मेट्रो सारख्या आधुनिक, स्वच्छ, सुंदर आणि एसी व्हाव्यात. आणि पुन्हा एकदा सांगतो, एसी झाल्या तरी सेकंड क्लासचं फेअर वाढणार नाहीये.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 29% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवल. 15 ऑगस्टपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एसटीच्या एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी सुरू होणार. आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण, राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आमचा या नंतरचा कार्यक्रम 7:15.
3: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्वाची आणि उपयुक्त माहिती.
4: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
3: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
4: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
5: श्रोतेहो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
6: श्रोतेहो, अवश्य ऐका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचवा रे।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, मोबाईल असो, कार असो, कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा संरक्षण क्षेत्र, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी आहे ती म्हणजे सेमी कंडक्टर चिप. भारताची या क्षेत्रात बाहेरच्या देशांवर अवलंबून राहण्याची स्थिती बदलण्यासाठी आता सेमिकॉन 2.0 ला केंद्र सरकारनं नुकतीच 1,27,500 कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासह मंजुरी दिली. या योजनेत चिप डिझाईन, संशोधन, उत्पादन, ऍडव्हान्स पॅकेजिंग आणि कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर देण्यात आलाय. भारत केवळ चिप्सचा ग्राहक न राहता स्वतःच्या गरजांसाठी तंत्रज्ञान निर्माण करणारा आणि जगाला चिप्स निर्यात करणारा देश कसा बनेल याचा आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत. श्रोते हो, भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्थेविषयीच्या भूमिकेबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनचे सीईओ प्राध्यापक डॉ अरविंद शाळीग्राम यांनी माहिती दिली.
1: सेमीकंडक्टर क्षेत्र हे अतिशय चॅलेंजिंग असं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये रोज नवीन नवीन डेव्हलपमेंट होत आहेत. गेल्या साधारण 60-70 वर्षांमध्ये नव्या प्रकारच्या मायक्रोचिप्स डेव्हलप झालेल्या आहेत जगभरामध्ये अर्थातच, आणि भारतामध्ये या प्रकारच्या चिप्स तयार होण्याच्या दृष्टिकोनातून काही फार मोठा प्रयत्न केला गेला नव्हता. काही प्रमाणात चिप मॅन्युफॅक्चरिंग हे छोट्या मोठ्या चिप्सच्या लेवलला आतापर्यंत होत आलं. आज जी काही आवश्यकता आहे, म्हणजे सेमीकंडक्टर मिशन जे सुरू झालेलं आहे भारतामध्ये, सेमीकंडक्टर 2.0 महिनाभर पूर्वी अनाऊन्स करण्यात आलेलं आहे, आणि या सगळ्याचा जो काही उहापोह करायचा असेल तर आपल्याला असं दिसेल की याच्यामध्ये एकतर डिझाईन ही महत्वाची गोष्ट आहे, मटेरियल्स आणि त्याच्यावरचा झालेला रिसर्च ही दुसरी गोष्ट आहे, आणि त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट जे आहेत ही इक्विपमेंट सुद्धा खूप इनोव्हेटिव्ह आणि प्रिसिजन इक्विपमेंट ही आपल्याला इथे लागणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं या सगळ्यांचं, म्हणजे रिसर्च, इनोव्हेशन आणि इक्विपमेंट यांचं खूप महत्व आपल्याला दिसेल.
0: श्रोते हो, विद्यापीठ, संशोधन संस्था यांची या क्षेत्रासाठीची भूमिका याबद्दल डॉक्टर शाळीग्राम यांनी माहिती दिली.
1: सेमीकंडक्टर इकोसिस्टमच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर विद्यापीठ, वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधन संस्था आणि इंडस्ट्री यांचा एकमेकांना पूरक असा रोल आहे. विद्यापीठ अशा परिसंस्था आहेत की जिथे तरुण विद्यार्थी नवीन नवीन असे बॅचनी येत आहेत आणि त्या सगळ्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना मोटिवेट करून त्यांना आपण वेगळ्या

0: क्षेत्रांमध्ये पाठवतो. त्याच्याच जोडीला ज्या राष्ट्रीय पातळीवरच्या संशोधन संस्था आहेत त्या संशोधन संस्थांमध्ये सरकारी इन्व्हेस्टमेंटमुळे मोठ्या प्रमाणावर फॅसिलिटीज तयार झालेल्या आहेत आणि इंडस्ट्रीज ह्या मॅन्युफॅक्चरिंग करणं किंवा त्याचं जे काही कमर्शियलायझेशन करणं यासाठी कार्यरत आहेत आणि या तिन्ही परिसंस्था एकमेकांना पूरक अशा आहेत आणि खूप महत्वाची सहकार्य त्यांच्यामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे मुख्यतः आता आपण जर बघितलं की आपल्याकडे साधी एक छोटीशी गोष्ट आहे की आपल्याकडे स्ट्रीट लाईट्स आहेत आणि या स्ट्रीट लाईट्सचं कोऑर्डिनेशन ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे स्ट्रीट लाईट्स कोणत्या वेळेला चालू झाले पाहिजेत, कोणत्या वेळेला बंद झाले पाहिजेत यासाठीच्या ऑटोमॅटिक यंत्रणा आता आपल्याकडे बसवल्या जात आहेत. यांच्यामध्ये काही नवीन प्रगती करता येणार आहे का, त्यांच्यामध्ये काही नवीन डेव्हलपमेंट करता येणार आहे का, हे करण्यासाठी R&D करणं ही आवश्यकता आहे आणि ती जी काही R&D केलेली गोष्ट असेल त्यातून जे काही डिझाईन्स तयार होतील त्याच्यावर आधारित चिप्स तयार करून घेणं आणि त्या चिप्स ज्या आहेत त्यांचा वापर करून प्रॉडक्ट्स तयार करणं हे काम इंडस्ट्रीज करणार आहेत.
1: श्रोते हो, सेमीकंडक्टर संशोधन आणि विकास आणि संबंधित क्षेत्राची गरज याविषयी प्राध्यापक शाळीग्राम यांनी माहिती दिली.
0: सेमीकंडक्टर क्षेत्र हे खूप चॅलेंजिंग क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही कंटिन्युईंग प्रोसेस आहे. म्हणजे जसं म्हटलं जातं की 1960 साली ज्यावेळेला पहिली मायक्रोचिप तयार झाली तिथपासनं आत्तापर्यंतचे ज्या मायक्रोचिप्स आहेत म्हणजे आत्ता ज्या रिसेंट तयार होत असलेल्या किंवा जी नवीन टेक्नॉलॉजी नोड आहे त्यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि हा फरक आपोआप निर्माण झाल्याने तो कंटिन्युअस डेव्हलपमेंटमुळे R&Dमुळे झालेला आहे. सेमीकंडक्टर 2.0 या मिशनमध्ये मुख्यतः हीच बाब लक्षात घेऊन R&Dवर खूप मोठा भर देण्यात आलेला आहे आणि फक्त मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी वाढवणं हे पुरेसं नाही, अर्थात ती आवश्यकता आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करण्याची आवश्यकता नक्कीच आहे पण R&D हे केलं गेलं पाहिजे आणि स्पेशली जर भारतासारखा विकसनशील देश किंवा जो आता विकसित होऊ पाहतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रमाणावर मायक्रोचिप्सची रिक्वायरमेंट असणार आहे. म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी हा भारताचा एक लीडिंग रिक्वायरमेंट असलेला भाग आहे, त्याच्या जोडीला संरक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी गरज आहे, मेडिकल क्षेत्रामध्ये गरज आहे, कम्युनिकेशन, एज्युकेशन, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग्स अँड फिल्म अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री, त्याच्याच जोडीला आता नव्याने जे काही क्षेत्र पुढे आलेलं आहे ते AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या सगळ्या क्षेत्रांमध्ये मायक्रोचिप्सची रिक्वायरमेंट प्रचंड प्रमाणावर वाढत जाणार आहे आणि त्याची डिझाईन जी आहेत ही आपापली स्वतःची डिझाईन असणं हे केव्हाही फायद्याचं असणार आहे. आता साधी गोष्ट आहे की एखादी गोष्ट समजा आपल्याला परदेशातनं विकत घ्यायची असेल तर त्यासाठी प्रचंड प्रमाणावर आपल्याला आपली गंगाजळी आहे परदेशी चलनाची ती खर्च करावी लागते, त्याऐवजी जर आपण आपल्याच देशामध्ये ते तयार करून शकलो. म्हणजे आता एका बाजूने आपण बघितलं की भारतामध्ये अनेक विविध कंपन्या त्यांची डिझाईन सेंटर्स तयार करून गेले कित्येक वर्ष काम करतायत आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग स्वतंत्रपणे इतर ठिकाणी केलं जातं. आपल्याचकडचे जे तंत्रज्ञ आहेत, आपल्याचकडचे जे इंजिनियर्स आहेत, शास्त्रज्ञ आहेत, यांची बुद्धिमत्ता वापरून त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स करून घेतली जात आहेत. आता ही आपण आपल्या स्वतःसाठी का नाही वापरायची, या दृष्टिकोनातनं R&D आणि डिझाईन हे जे काही आहे म्हणजे डिझाईन क्षेत्रामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या नवीन गोष्टी करण्यासाठी खूप मोठी तरतूद सेमीकंडक्टर 2.0 मध्ये करण्यात आली आहे.
1: श्रोते हो, सेमीकंडक्टर परिसंस्थेत मोठ्या कंपन्यांबरोबरच स्टार्टअप्सची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. विशेषत नव्या ऍप्लिकेशन्स आणि उत्पादन विकासात त्यांना संधी आहे. आगामी काही वर्षात आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणं गरजेचं आहे याबद्दल डॉक्टर अरविंद शाळीग्राम यांनी माहिती दिली.
0: आपला मोठा देश आहे, एवढी मोठी लोकसंख्या आहे, तर या लोकसंख्येसाठीच्या वेगवेगळ्या गरजा आहेत आणि त्या गरजा वाढत जाणाऱ्या आहेत, तर या वाढत जाणाऱ्या गरजांच्याकडे लक्ष देऊन ही जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ इतरांनी कॅप्चर करण्याच्या आधी आपणच त्या बाजारपेठेकडे प्रॉपर विचार करून त्याचा उपयोग करून घेऊ शकलो तर आपल्याला डेफिनेटली जास्त चांगल्या पद्धतीने या सेमीकंडक्टर क्रांतीचा उपयोग करून घेता येणार आहे. तरुण उद्योजकांना आपण अशा प्रकाराने प्रवृत्त केलं पाहिजे की त्यांचं अटेन्शन हे इंटरनल फोकसवर जास्त असलं पाहिजे. एकदा आपण आपल्या गरजा सॅटिस्फाय करू शकलो तर आपण त्यांचा एक्सपोर्टच्या दृष्टीने पण विचार करू शकतो. म्हणजे बाहेरच्या जगामध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये आपण तेवढं कॉम्पिटिटिव्ह नॅचरली होऊ शकतो जर आपल्याकडे टेक्नॉलॉजी बेस खूप स्ट्रॉंग असेल आणि हा टेक्नॉलॉजी बेस स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला आपली शिक्षण व्यवस्था जी आहे त्या शिक्षण व्यवस्थेमधून त्या प्रकारचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना देण्याची आवश्यकता आहे. त्यांना त्या दृष्टीने तयार करणं, चॅलेंजेस फेस करायला तयार करणं आणि नवीन प्रकारच्या कल्पना सुचण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं या दृष्टीने आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे.
1: श्रोते हो, संशोधनातून तयार होणाऱ्या तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष उत्पादनात रुपांतर करणं आणि भारतीय बाजारासाठी आवश्यक

0: पोषक चिप्स भारतातच विकसित करण्याबाबत माहिती घेणं गरजेचं आहे. भारतासाठी सेमीकंडक्टर क्षेत्राचं महत्व आणि त्याची गरज काय हे जाणून घेऊया. या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या बिझनेस सोल्युशन्सचे समन्वयक मनीष पाटील यांच्याकडून.
1: मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारतात केवळ चिप्स तयार होणं पुरेसं नाही, त्या चिप्सवर आधारित प्रॉडक्ट सुद्धा भारतातच डिझाईन आणि डेव्हलप होणं खूप आवश्यक आहे. कारण भारतीय ग्राहकांच्या गरजा, वापरायची परिस्थिती आणि किमतीबाबतची संवेदनशीलता ही ऍक्च्युली इतर देशांपेक्षा खूप वेगळी आहे. आणि त्याच्यामुळे भारतात एखादं इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट धूळ असेल, उष्णता असेल, ह्युमिडिटी असेल, व्होल्टेज फ्लक्च्युएशन असेल, कमकुवत इंटरनेट कनेक्शन असतं, तर याच्यामध्ये सुद्धा हे वर्कआउट होणं अपेक्षित आहे. सो आपण जर परदेशातून तयार केलेल्या चिप भोवती जर आपला प्रॉडक्ट बनवला तर त्याला अनावश्यक फीचरची पण आपल्याला किंमत द्यावी लागेल. आणि त्याच्याऐवजी जर आपण भारतीय ऍप्लिकेशननुसार चिप आणि प्रॉडक्ट एकत्र डिझाईन केलं तर कॉस्ट, पॉवर कन्झम्पशन आणि परफॉर्मन्स याचं योग्य ऑप्टिमायझेशन आपल्याला करता येईल. आणि म्हणून आपला दृष्टिकोन हा केवळ मेक इन इंडिया न ठेवता डिझाईन इंडिया अँड मेक इन इंडिया अँड सर द वर्ल्ड असा असला तर तो आपल्यासाठी एक बेटर अप्रोच राहील. आज भारतात इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्टचे मॅन्युफॅक्चरिंग जे मोठ्या प्रमाणात वाढतंय, परंतु त्यातील अनेक क्रिटिकल चिप्स, सेन्सर्स, कंट्रोलर्स आणि कम्युनिकेशन कॉम्पोनंट अजूनही आयात केले जातात. म्हणून भारताला प्रॉडक्ट असेंबल झाला तरी त्यातल्या महत्वाच्या इकॉनॉमिकल किंवा टेक्निकल व्हॅल्यू ही परदेशातच राहते. त्याच्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की भारतीय बाजारासाठी आवश्यक चिप्स या आपण स्वतः डिझाईन केल्या तर आपली इम्पोर्ट डिपेंडन्सी 3 लेवलला कमी येईल. डायरेक्ट सबस्टिट्यूट फॉर इम्पोर्ट, दुसरं आपलं स्वतःचं डिझाईन आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तयार होऊ शकतील, आणि मग आपलं फॉरेन लायसन्सिंगवरचं डिपेंडन्सी किंवा अवलंबित्व कमी झालं तर मग नेक्स्ट आपल्याला सप्लाय चेन डिस्ट्रप्शन किंवा जिओ पॉलिटिकल संकटाच्या काळात आवश्यकता प्रॉडक्ट पुरवठा आपला स्वतःचा स्वतःला चालू ठेवता येईल. आणि म्हणून या दृष्टीनं भारतीय बाजारपेठासाठी योग्य चिप्स आपण स्वतः डिझाईन केल्यास आपली इम्पोर्टवरची डिपेंडन्सी कमी होऊ शकते.
0: सेमीकंडक्टर परिसंस्थेला आपल्याकडच्या वापरानुसार असलेल्या संधी कशा आहेत याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
1: डिझाईन फॉर इंडिया चिप्स मध्ये केवळ चिपवरती भारताचं नाव असणं असा त्याचा अर्थ नव्हे, परंतु भारतातल्या समस्या, भारताची ऑपरेटिंग कंडिशन्स आणि भारतीय ग्राहकांची पर्चेसिंग कपॅसिटी हे लक्षात ठेवून संपूर्ण सोल्युशन तयार करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण ऍग्रीकल्चर क्षेत्रात सॉइल असेल, वॉटर सेन्सर असेल, स्मार्ट इरिगेशन कंट्रोलर असतील, सोलार पंप कंट्रोलर्स आहेत, याच्यामध्ये बऱ्याचशा संधी आहेत. हेल्थ केअर मध्ये आहेत, पोर्टेबल डायग्नॉस्टिक डिव्हायसेस मध्ये आहेत, ऑटोमोटिव्ह ईव्ही क्षेत्रात आहे. फॉर एक्झाम्पल सोलार स्वतःच्या घराच्या वरती एखादं पॅनल उभा करून त्याचं DIY किट किंवा त्याच्यामधून माझी स्वतःची सायकल, स्वतःची व्हेकल किंवा स्वतःचं ऍग्री इन्स्ट्रुमेंट, घरातल्या काही वस्तू, इमर्जन्सी लाईट हे सुद्धा चार्जिंग करता येणं ह्याच्यासाठी सुद्धा खूप मोठा स्कोप आहे. आणि म्हणून डिझाईन फॉर इंडिया चिप्स मध्ये या अशाच प्रकारच्या भरपूर संधी भारतासाठी अवेलेबल आहेत.
0: चिप निर्मितीपासून ते ग्राहकांपर्यंत आणि निर्यातीपर्यंत भारताची क्षमता कशी वाढती आहे याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
1: चिप्स डिझाईन पासून मास मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत जगातल्या जवळजवळ डिझाईन वर्कफोर्स बाकी 20% वर्कफोर्स हा भारतातून डेव्हलप होतो किंवा भारतामध्ये डिझाईन करण्याची क्षमता भरपूर आहे. इतर देशांमध्ये त्यांचे EDA टूल्स असतील, त्यांचे युनिव्हर्सिटी डिझाईन सेंटर्स असतील आणि डिझाईन लिंक इन्सेंटिव्ह आहेत, अशा ज्या योजना डेव्हलप कंट्रीज मध्ये आहेत तशा आपल्या इकडे उपलब्ध व्हायला सुरू आहेत. कदाचित फॅब्रिकेशन क्षेत्रामध्ये आपण खूप अजून प्रगती केलेली नाही, परंतु प्रोटोटाईप डेव्हलपमेंट, कमर्शियल प्रॉडक्ट डिझाईन याच्यामध्ये आपल्याला अफोर्डेबल टेप आउट ऍक्सेस, पायलट प्रोडक्शन यासाठीच्या फॅसिलिटी आपल्याला वाढवाव्या लागतील.
0: या क्षेत्रातल्या वाढत्या संधी आणि आपलं कुशल मनुष्यबळ याचं सामर्थ्य याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
1: सेमिकॉन 2.0 मुळे निश्चितच भारतीय कंपन्यांना देशांतर्गत गरजांवर आधारित प्रॉडक्ट विकसित करून जागतिक बाजारपेठेत जाण्याची मोठी संधी निर्माण होऊ शकते. मात्र आपली स्पर्धा फक्त अत्याधुनिक आणि सर्वात लहान टेक्नॉलॉजी नोड पुरती मर्यादित ठेवायची काही आवश्यकता नाही. भारताची पहिली कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेले चिप डिझाईन आणि सॉफ्टवेअरचं टॅलेंट. दुसरं आपली स्ट्रेंथ म्हणजे ऑटोमोटिव्ह, ऍग्रीकल्चर, एनर्जी, हेल्थ केअर, टेलिकॉन आणि कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सची विशाल डोमेस्टिक मार्केट आपल्याकडे स्वतःकडे आहे. त्याच्यामुळे एखादे प्रॉडक्ट भारतात व्हॅलिडेट आणि स्केल केल्यानंतर त्याची कॉस्ट जागतिक स्तरावरती कॉम्पिटेटिव्ह करता येणं आपल्याला शक्य होईल. आणि पुढची ताकद म्हणजे फ्रुगल इंजिनिअरिंग, म्हणजे कमी खर्चात टिकाऊ आणि उपयुक्त सोल्युशन तयार करण्याची आपली क्षमता.

0: काय महत्वाचं आहे याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
1: पुढील 5 ते 10 वर्षात हे लक्ष अस्तित्वात आणण्यासाठी माझ्या मते महत्वाचं पाऊल म्हणजे ऍप्लिकेशन फर्स्ट सेमीकंडक्टर मिशन राबवणे. म्हणजे फॅब हाऊस उभारून त्याच्यामध्ये काय करायचं हे ठरवण्याबरोबरच किंवा हे ठरवण्याच्या आधी भारताला नेमक्या कोणत्या चिप्स आणि सेमीकंडक्टर बेस्ड प्रॉडक्टची आवश्यकता आहे हे जर निश्चित केलं तर ते थोडंसं बेनिफिशियल राहील. ऑफकोर्स त्याच्यासाठी फॅब हाऊस असणारच आहे, परंतु फॅब हाऊस उभ्या करत असताना गरजा आयडेंटिफाय करणं हा एक महत्वाचा घटक राहील.
0: श्रोते हो, ही केवळ चिप तयार करण्याची मोहीम नसून चिप क्रांतीकडून आत्मनिर्भरतेकडे आणि विकसित भारताच्या दिशेने जाणारी मोठी झेप आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन राजश्री आगाशे.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेत.
3: सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे हैं?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सब यही डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या विषयी आत्मा कार्यालय ठाणे येथील प्रकल्प उपसंचालक मनाली तांबडे यांच्याशी प्रफुल्ल आचरेकर यांनी केलेली बातचीत।
4: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आकाशवाणी मुंबई किसानवाणी कार्यक्रमात मी प्रफुल्ल आचरेकर आपले मनपूर्वक स्वागत करतो। आजचा विषय आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि सेंद्रिय शेतीविषयक योजना। शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच जमिनीचे आरोग्य, पर्यावरणाचा समतोल आणि सुरक्षित अन्न निर्मिती याकडे आज विशेष लक्ष दिले जात आहे। नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपक्रम आणि योजना राबवल्या जात आहेत। यामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान तसेच परंपरागत कृषी विकास योजना यांसारख्या योजनांचा समावेश होतो। मात्र या योजनांचा लाभ नेमका कोणाला मिळतो, त्यासाठी शेतकऱ्यांनी कुठे संपर्क साधावा, कोणत्या प्रकारचे सहाय्य मिळू शकते आणि नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीमध्ये नेमका काय फरक आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रकल्प उपसंचालक आत्मा ठाणे आणि पालघर येथे कार्यरत असलेल्या मनाली तांबडे मॅडम। किसानवाणीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत।
5: धन्यवाद।
4: आणि सगळ्यात आधी मला प्रश्न पडलेला असा आहे, तो म्हणजे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान म्हणजे काय, या अभियानाची प्रमुख उद्दिष्ट नेमकी कोणती?
5: नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी

0: राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान हे केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत आहे आणि याचा मुख्य उद्देश जसं आपण आत्ता सुरुवातीलाच बोललात की शाश्वत शेती आणि जमिनीचं आरोग्य आणि जमिनीच्या आरोग्याबरोबरच आपल्या सगळ्या मानवाचं आरोग्य त्याचबरोबर आपल्या मातीचं आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आता जो आपण म्हणजे शेतीमध्ये जास्तीत जास्त वापर आपण खतं किंवा औषधं यांचा आपण जो वापर करत आहोत तर तो कमी करून नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याला प्रोत्साहन देणे हा प्रमुख उद्देश या योजनेमध्ये आहे आणि त्यासाठी आपण ही योजना राबवत आहोत आणि ही योजना आपण आत्मा म्हणजे ऍग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी जी आहे की आपण सर्व जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आत्मा हा प्रकल्प तर प्रकल्प संचालक आत्मा यांच्या माध्यमातून आपण सदर योजना राबवत आहोत.
1: सुंदर. यापुढचा प्रश्न असा आहे की राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन आणि सहाय्य दिले जाते.
0: आपण एखाद्या अभियानाची जेव्हा सुरुवात करतो तर तेव्हा मुळात आपल्याला जनजागृती करणं अपेक्षित आहे कारण गेली वर्षानुवर्ष आपण म्हणतो की 1970 पासून म्हणजे आपण हरित क्रांतीला सुरुवात केली.
1: बरोबर.
0: आणि हरित क्रांतीमध्ये आपण म्हणजे सुरुवातीला आपण अगदी अल्प प्रमाणावर खतं आणि औषधांचा वापर सुरू केलेला होता कारण तेव्हाची जी काही आपली लोकसंख्या आहे त्यांना पुरेसं अन्न उत्पादन उपलब्ध व्हावं आणि ते आपल्या देशांतर्गतच व्हावं यासाठी आपण सुरू केलं. परंतु नंतर अति उत्पादनाच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांनी किंवा सगळ्याच कंपन्यांनी म्हणा तर जास्तीत जास्त खतं म्हणजे त्यांचे ऍडव्हर्टाईज वगैरे करून जास्तीत जास्त खतं वापरणं किंवा वेगवेगळ्या कीड रोगांसाठी वेगवेगळी औषधं वापरणं असं आपण मोठ्या प्रमाणावर सुरुवात केलं आणि त्याचे दुष्परिणाम आज आता आपल्याला 40 ते 45 वर्षानंतर दिसून येत आहेत. मानवाच्या आरोग्याबरोबर बरोबरच आपल्याला पाणी आणि माती यांचं देखील आरोग्य आणि त्याचबरोबर पर्यायाने आपण पर्यावरणाचं देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहोत. आज मोठ्या प्रमाणावर आपण म्हणतोय की कॅन्सरचे पेशंट्स खूप लहान वयात विविध आजार याचा सामना आपल्याला करायला लागत आहे. या सगळ्यांची जाणीव आपल्याला आहे परंतु त्याला प्रत्यक्ष रोखण्यासाठी जी पावलं उचलायची आहेत ती ह्या अभियानाच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि त्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर अभियानाच्या सुरुवातीला जनजागृती मोहिमा आपण राबवत आहोत. काही मेळावे घेतलेले आहेत आणि जनजागृती करून आपण सध्या ही जी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान जे राबवत आहोत तर ते आपण 22-23 पासून राबवण्यास सुरुवात केलेली आहे. 23-24 मध्ये हे सुरुवात केलेली आहे. या अगोदर आपण म्हणजे परंपरागत कृषी विकास योजना जी सेंद्रिय शेतीसाठी आहे तर ती आपण राबवतच होतो आणि आता आपण हे अभियान राबवत आहोत आणि या अभियानामध्ये आपण जे गावोगावी जी जनजागृती मोहिमा घेतल्या त्यामधून ज्या प्रमुख नद्यांच्या किनारी असलेले जिल्हे असतील त्याच्यामध्ये किंवा जिथे जास्तीत जास्त खतांचा वापर होतो किंवा अजिबात खतांचा वापर होत नाही असे दोन्ही हे जिल्हे त्याचबरोबर आदिवासी उपयोजना की जिथे खतांचा वापर ऑलरेडी कमीच असतो आणि जिथे काही मोठ्या प्रमाणावर आपल्या एफपीओज किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या वगैरे आहेत तर अशा ठिकाणी आपण या अभियानाची सुरुवात केलेली आहे.
1: बरं, यालाच जोडून पुढचा प्रश्न असा की या अभियानाची अंमलबजावणी शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने केली जाते आणि क्लस्टर समूह पद्धतीचं महत्व काय आहे.
0: मुळात क्लस्टर बेस ऍग्रीकल्चर हे आपण आपली जी 2007 पासून आपण MIDH आपण म्हणतो किंवा मिशन फॉर इंटिग्रेटेड हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट हे सुद्धा केंद्राचीच योजना होती की जी राज्यांमार्फत म्हणजे राज्यातील कृषी विभागामार्फत आपण राबवत होतो. तर क्लस्टर बेस अप्रोच आपण तेव्हापासून ठेवलेला आहे की एकट्याने शेती करण्यापेक्षा एखाद्या गटामध्ये जर आपण शेती केली तर आपल्याला मार्केटिंग किंवा सगळ्याच सुविधा म्हणजे शेती उत्पादनासाठी आवश्यक जी काही आपल्याला विविध जी काही कामं करायची आहेत शेतातील ती असतील खतं किंवा औषधांची खरेदी असेल उपकरणांचा वापर असेल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं मार्केटिंग आपल्या शेतामध्ये जे काही उत्पादन करणार आहोत तर त्याचं आपण जी बाजारपेठ आहे तर त्याच्यासाठी लागणारी जी काही कंटिन्युटी किंवा सातत्य आहे ते वैयक्तिक शेतकऱ्यापेक्षा आपण जर गटाने किंवा समूहाने शेती केली तर ते जास्त आपल्याला फायदेशीर ठरतं आणि ह्याच समूहाच्या माध्यमातूनच किंवा हे जे विविध गट आत्मा अंतर्गत आपण आतापर्यंत म्हणजे आत्माची सुरुवात देखील 2005 ते 2006 मध्ये झालेली आहे. आपण गट मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे असतील किंवा वेगवेगळ्या महिला गट असतील तर ते देखील वेगवेगळ्या माध्यमातून आपण राज्यामध्ये निर्माण केलेले आहेत. तर हे सर्व गट आहेत हे एका शेतकरी उत्पादन उत्पादक कंपनीमध्ये समाविष्ट करून त्यांना थोडस एक व्यवसायाचं स्वरूप यावं या दृष्टिकोनातून, म्हणजे शेती ही व्यवसाय म्हणून करावी.
1: बरोबर.
0: अशा उद्देशाने आपण हे एपीओजना देखील इथे

0: चालना दिलेली आहे. कृषी विभागाबरोबरच महिला आर्थिक विकास महामंडळ आहे किंवा उमेद सारख्या संस्था आहेत, या देखील याच्यामध्ये काम करत आहेत. तर आपण क्लस्टर बेसिसवर जर शेती केली तर ती सगळ्यांना निश्चितच फायदेशीर आहे. आणि आपण आता ह्या ज्या नैसर्गिक शेती अभियान आहे यामध्ये आपण जे काही उत्पादन करत आहोत तर त्याचं प्रमाणीकरण अतिशय महत्वाचं आहे. तर प्रमाणीकरणासाठी सुद्धा आपल्याला जर समूह असेल, गट असेल किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असेल तर त्यांना आपल्याला ही संकल्पना तिथे राबवणं जास्त सोयीचं पण ठरतं आणि फायदेशीर ठरतं. त्यामुळे ह्या प्रकारे आपण ती राबवत आहोत.
1: नक्की. पुढचा प्रश्न असा आहे की नैसर्गिक शेतीमध्ये शेतकऱ्यांनी कोणत्या निविष्ठांचा वापर करणं अपेक्षित आहे? जीवामृत, बीजामृत, आच्छादन यासारख्या पद्धतींची भूमिका काय आहे?
0: नैसर्गिक शेतीचं जे मूळ आहे तेच असं आहे की आपण आपल्याच शेतामध्ये उपलब्ध ज्या काही सुविधा असतील किंवा जी काही साधनं आहेत त्यातून तुम्ही आपल्या शेतामध्ये लागणारे जे काही खतं, औषधं तयार करावी आणि त्याच्या माध्यमातून ती शेती करावी. त्यासाठी बाहेरून कुठलेही अवाजवी किंवा खूप महागडे अशी काही निविष्ठा आपण घेऊ नये खरेदी करून. कारण आता आपण पाहतोय की शेतकरी तोट्यामध्ये असण्याचे कारणच ते आहे की शेतीवरील उत्पादन खर्च अतिशय वाढलेला आहे. तर त्यामुळे शेतीवरील उत्पादन खर्च कमी करणं, त्यासाठी आपल्या शेतातच असलेल्या ज्या काही नैसर्गिक सोयीसुविधा आहे किंवा जे काही मटेरियल आहे त्याचाच वापर करणं आणि त्या माध्यमातून आपली शेती पद्धती आपण विकसित करणं, तर हे मेन त्याच्या मागचा उद्देश पण आहे. आणि या पद्धतीनेच आपण हे अभियान आता राबवत आहोत. आणि यामध्ये आपण सगळ्यात म्हणजे आपण जी चालना देतोय शेतकऱ्यांना की त्यांनी त्यांच्या शेतामध्येच त्यांनी ह्या सगळ्या लागणारे जे काही इनपुट्स आहेत ते तयार करावं. मग त्यामध्ये आता जीवामृत आणि बीजामृत आले, म्हणजे आपण जे काही बीज प्रक्रियेसाठी इतर काही औषधं वापरतो किंवा खतं वापरतो तर त्याच्याऐवजी त्यांनी त्याच्या शेतामध्येच त्याच्याकडे जी काही गाई वगैरे असतील, गाई किंवा म्हणजे शक्यतो देशी गाई असाव्यात, तर देशी गाईंच्या माध्यमातून त्यांच्याकडनं मिळणारं शेण असेल, गोमूत्र असेल, तर त्याचा वापर करून त्यांनी जीवामृत तयार करावं. ताक समजा असेल किंवा गुळ असेल, म्हणजे ज्या काही साधनं जी आहेत ही आपल्याला स्थानिकरित्या तिथे अवेलेबल आहेत त्याच्यातून त्यांनी ते तयार करावं आणि तेच फक्त शेतामध्ये वापरावं. तर जीवामृत आणि बीजामृत ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. बीज प्रक्रियेसाठी बीजामृत असेल, त्याच्यानंतर जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी जीवामृत किंवा गोकृपामृत असेल. आच्छादन एवढ्यासाठी महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये येणारं जे काही तण आहे तर ते तण नियंत्रण करणं हे सगळ्यात कटकटीचं होतं. आणि इथे नैसर्गिक शेतीमध्ये आपण कमीत कमी टिलेज ऑपरेशन्स म्हणतो, म्हणजे कमीत कमी त्याचं तुम्ही जमीन बरोबर छेडछाड करावी किंवा खूप जास्त खोल त्याच्यामध्ये नांगरणी करू नये. तर अशा ह्याच्यातून आपण शक्यतो कमीत कमी मशागत करून आपल्याला शेती पद्धती करायची आहे. तर त्यामुळे तणाचा त्रास होणं साहजिकच आहे. तण नियंत्रणासाठी आपण जर आच्छादन केलं तर तण नियंत्रण आणि जमिनीत जो उपलब्ध ओलावा आहे तो टिकवणं ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य होतात. तर हे तीन आपले महत्वाचे स्तंभ आहेत नैसर्गिक शेतीचे, तर ते निश्चित शेतकऱ्यांनी पाळणं आवश्यक आहे.
1: आता सेंद्रिय शेती विषयाकडे आपण वळूया, त्यांच्या योजनांबद्दल जाणून घेऊया. परंपरागत कृषी विकास योजना अर्थात PKVY या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
0: परंपरागत कृषी विकास योजना देखील आपण जी राबवत आहोत ती सुद्धा प्रकल्प संचालक आत्मा या कार्यालयामार्फत राबवत आहोत. आणि याचा मूळ उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर करणं. म्हणजे आपण जो काही पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे, वर्षानुवर्ष आपण जे काही खतं औषधं वापरतोय असे भयानक परिणाम आहेत, तर आता आपल्याला याशिवाय पर्याय नाही की हळूहळू आपली शेती आता आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळवायचीच आहे. मग शेतकऱ्यांना त्याच्यासाठी उद्युक्त करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना आपण राबवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये देखील सुरुवातीला आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये आता त्याची सुरुवात झालेली आहे. 2016 पासून आपण राबवतच होतो पण आता आपण ही 22-23 मध्ये आपण परंपरागत कृषी विकास योजना जी आहे तर ती आपण सर्व राज्यामध्ये राबवायला लागलो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये गेली 2 वर्ष म्हणजे 2 तालुक्यामध्ये प्रत्येक सध्या परंपरागत कृषी विकास योजना आपण राबवत आहोत. आणि त्याचबरोबर आता यावर्षीपासून जे काही आकांक्षित जिल्हे आहेत तर त्याच्यामध्ये आपण ही योजना आता सध्या राबवत आहोत. म्हणजे आधीच्या फेजमध्ये ज्या तालुक्यांमध्ये राबवलेली आहे ती सोडून नवीन तालुक्यामध्ये आपण आता हे राबवतोय. हे आपण आत्माच्या माध्यमातून असेल किंवा जिल्हा कृषी विभाग जो आहे तर त्यांच्यामार्फत आपण विविध मेळावे, जनजागृती अभियान, त्याचबरोबर काही प्रशिक्षण आपण घेतो सेंद्रिय शेती करण्यासाठी किंवा नैसर्गिक शेती

0: करण्यासाठी जे शेतकरी स्वतःहून तयार होत आहेत त्यांच्याकडनं आम्ही स्वयंघोषणा पत्र घेतो. शिवाय याच्यासाठी त्यांना चालना देण्यासाठी सुरुवातीला थोडंसं त्यांना भीती असते, किंवा
1: बरोबर.
0: साहजिकच आहे की आपण सुरुवातीपासून खूप सारे खतं किंवा औषधं वापरते, तर कुठून तरी त्याचा परिणाम नष्ट होणं आणि अचानक एखाद्या पिकाला आपण खतं देणं बंद केलं तर त्याच्या उत्पादनात कदाचित थोडंफार घट
1: बदल
0: येण्याची
1: जाणू
0: शक्यता
1: शकतो,
0: असते. तर
1: बरोबर,
0: त्यासाठी शेतकऱ्याला, समजा त्याला वाटत
1: मोबदला.
0: असेल की नुकसान होणार आहे, त्या नुकसानीचा काही प्रमाणात मोबदला, त्याचबरोबर सेंद्रिय शेतीमध्ये त्याला राबवण्यासाठी लागणारी जी काही इनपुट्स तयार करायची त्यासाठी प्रोत्साहनपर भत्ता आपण या
1: देतो.
0: योजनेअंतर्गत देतो.
1: खूपच सुंदर. सेंद्रिय आपण शेतीविषयी जाणून घेतोच आहोत, तर सेंद्रिय उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाच्या योजनांमध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा आणि मदतीची तरतूद केलेली आहे?
0: यामध्ये आपण परंपरागत कृषी विकास योजना असेल किंवा नैसर्गिक शेती असेल, तर परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये आपण जे गट निर्माण केले सुरुवातीला त्या तालुक्यांमध्ये, त्या गटांची मिळून आपण एक कंपनी स्थापन केली.
1: बरं.
0: का? तर त्यांना जे मार्केटिंग आहे किंवा बाजारपेठ कॅप्चर करणं ते जास्त सोयीचं होईल, तर त्यासाठी आपण ह्या कंपनीला आपण विविध सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये एक BRC असेल कंपनी स्तरावरची, की ज्याच्यामध्ये आपण जवळपास त्यांना 5 लाख इतकं अनुदान देतो, म्हणजे 75% एकूण खर्चाच्या. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना हे सगळे मेंबर्स जे आहेत हे सेंद्रिय शेती करणारे, तर त्यांच्यासाठी भाग भांडवल, म्हणजे त्यांनी जे काही भाग भांडवल त्यांनी उभारलेलं आहे तर त्याच प्रमाणामध्ये शासनाकडून सुद्धा 5 लाख रुपयेपर्यंतचं भाग भांडवल ह्या कंपन्यांना दिलं जातं, जेणेकरून त्यांना आता पुढे जे मार्केटिंग वगैरेच्या सुविधा निर्माण करायच्या आहेत त्यासाठी हे भाग भांडवल उपयोगी पडेल.
1: फायदेशीर ठरेल.
0: आणि शिवाय शासनामार्फत त्यांना या विपणनासाठी लागणारं ग्रेडिंग अँड पॅकिंग हाऊस असेल, त्याच्यानंतर कोल्ड स्टोरेजेस किंवा प्रक्रिया युनिट, त्याचबरोबर मालवाहतुकीसाठी लागणारी व्हॅन, मग
1: व्हॅन.
0: ती कोल्ड व्हॅन असेल किंवा नॉर्मल आपल्या ज्या काही वाहतूक व्हॅन ज्या
1: साधनं,
0: आहेत
1: बरोबर.
0: तर ते सुद्धा दिलं जातं. त्यांचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग जे आहे त्याच्यासाठी त्यांचा लोगो बनवणं,
1: अरे वा.
0: त्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देणं, तर या सगळ्यासाठी शासनाने अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे या कंपनी स्तरावर, जेणेकरून हे शेतकरी सगळे सक्षम व्हावेत आणि त्यांचं जे उत्पादन आहे ते शेवटपर्यंत म्हणजे ग्राहकापर्यंत थेट पोहोचावं, मध्ये कुठलेही दलाल असू नये, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकेल.
1: बरोबर.
0: तर मूल्यवृद्धीसाठी यानुसार आपण त्यांना अनुदान उपलब्ध करून देतो.
1: बरोबर. या योजनेचा लाभ कसा घ्यावा, हा अर्ज कुठे करावा, यासाठी काय आहे प्रक्रिया? त्याचबरोबर ग्रामपंचायत, कृषी विभाग, कृषी अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्र यांची भूमिका नेमकी काय आहे, काय सांगाल?
0: ग्रामपंचायत अतिशय महत्वाची आहे,
1: बरोबर.
0: कारण आपण जे काही नैसर्गिक शेती अभियान जे आहे तर त्याच्यामध्ये आपण काही फॅसिलिटेटर म्हणून तिथल्या कृषी सखी नेमतो, कारण कृषी विभागाच्या जे अधिकारी कर्मचारी असतील या कर्मचाऱ्यांना शेवटच्या घटकापर्यंत या सगळ्यांपर्यंत पोहोचता येत नाही, तर त्यामुळे तिथल्या आपण स्थानिक कृषी सखी आपण नेमलेल्या आहेत. एका गटामध्ये 2 कृषी सखी आपण नेमतो. या कृषी सखींनी जे काही प्रशिक्षण आहे त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना मार्गदर्शन करणं, जीवामृत बीजामृत करण्यासाठी त्यांना उद्युक्त करणं, त्याचबरोबर कृषी विभागामार्फत दिले जाणारे सल्ले त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, ते जे काही नोंदी घेतात. आता यामध्ये एक प्रमाणीकरणाचं एक महत्वाचं आहे,
1: बरोबर.
0: म्हणजे सेंद्रिय प्रमाणीकरण, कारण जेव्हा आपण मार्केटमध्ये आपण त्यांचा माल उपलब्ध करून देणार तर तो सेंद्रिय आहे का ते कसं आपण खात्री करणार, तर त्यासाठी आपण त्याचं प्रमाणीकरण करतो. तर परंपरागत कृषी विकास योजना जी आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना NPOP म्हणून एक सर्टिफिकेशन आहे
1: बरं.
0: सेंद्रिय, की जे अपेडामार्फत केलं जातं, आणि हे NPOP सर्टिफिकेशन आहे हे
1: म्हणू
0: किचकट
1: शकतो
0: आहे
1: आपण,
0: थोडंसं, त्यासाठी आपण ICS इन्स्पेक्टर वगैरे नेमतो.
1: बरं.
0: आणि ज्या अपेडा प्राधिकृत ज्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये सेवा पुरवठादार संस्था आहेत त्यांच्यामार्फत याचं प्रमाणीकरण केलं जातं. 3 वर्षाची ती प्रोसेस आहे.
1: बरं.
0: मात्र एकदा NPOP प्रमाणित झालेलं जे काही शेती उत्पादन जे आहे त्याला एक्सपोर्टसाठी वगैरे सुद्धा, म्हणजे त्याला इंडिया ऑर्गॅनिक म्हणून लोगो वापरता येतं.
1: बरं.
0: त्याचबरोबर दुसरी प्रमाणीकरणाची पद्धत जी आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानमध्ये आपण राबवतो ती आहे PGS पार्टिसिपेटरी ट्री गॅरंटी अप्रोच जो आहे तर ती सर्टिफिकेशन पद्धती आहे. त्याच्यामध्ये आपण इंटरनली करतो पीजीएस सर्टिफिकेशन, जेणेकरून आपले जे स्थानिक ग्राहक आहेत किंवा देशांतर्गत ग्राहक जे आहेत तर त्यांना त्याचं खात्री असायला हवी की हे सेंद्रिय

0: उत्पादन आहे, तर ते पीजीएस ग्रीन किंवा आपण असं त्याच्यामध्ये एक लोगो असतो की पीजीएस ग्रीन पीजीएस ब्लू असं, तर ते आपण देतो आणि ते लोगो ते त्या उत्पादनावर छापू शकतात. आणि कृषी सखींचा मुख्य उद्देश जो आहे तो ह्या प्रमाणीकरणासाठीच देखील त्यांना सहाय्य करणं तिथल्या शेतकऱ्यांना आणि प्रमाणीकरण करून घेणं आणि पुढे जाऊन मग थोडस मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून त्यांना आपल्याला फॅसिलिटेट करणं शेतकऱ्यांना, तर अशा पद्धतीने आपण हे राबवतो.
1: बरं, पुढचा प्रश्न असा आहे की लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता येतो का आणि त्यासाठी समूह पद्धत किती फायदेशीर आहे?
0: छोटे जे शेतकरी आहेत तर कमीत कमी एक एकर शेती त्यांची आवश्यक आहे, तर त्यामुळे छोटे शेतकरी याच्यामध्ये येऊ शकतात.
1: हा नियम आहे.
0: मग 125 पेक्षा जास्त शेतकरी त्याच्यामध्ये येऊ शकतात,
1: लाभार्थी ठरू शकतात.
0: परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये आपण म्हणतो की त्यांचं कमीत कमी एक हेक्टर क्षेत्र आपण ह्या योजनेअंतर्गत त्यांना घेता येतं. लहान शेतकरी असेल तर शेतकऱ्यांची संख्या वाढेल असं. पण आपण लहान किंवा सीमांत शेतकऱ्यांना देखील याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. त्यांच्या दृष्टीने ही सगळ्यात फायदेशीर योजना आहे, कारण त्यांचा माल जो आहे की शेवटी एकत्र येऊन एक समूह पद्धतीने केल्यावर त्यांच्या छोट्या क्षेत्रामध्ये उत्पादित होणारा माल त्यांना एकत्रितरित्या मार्केटिंग करता येतं, तर हा सगळ्यात महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा हे समूह पद्धतीने सीमांत शेतकरी देखील एका समूहात येतात तेव्हा त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढते.
1: बरोबर.
0: कारण जेव्हा गटाच्या माध्यमातून आपण एखादी गोष्ट घेत असू, खतं असतील, औषधं असतील, म्हणजे खतं औषधं म्हणजे बाहेरची तर घ्यायचीच नाहीयेत, पण आपण बीआरसी वगैरे करणार आहात, म्हणजे एखादं युरियाचं पोतं तुम्ही घ्यायला जाणार, त्याच्याऐवजी तुम्ही जीवामृत वगैरे आहे, अक्षरशः 50 रुपयाला एक लिटरची बॉटल आपण नॉर्मली आपण उपलब्ध करतो बीआरसीमध्ये, ती अगदी कमी दरामध्ये मिळणार आहे, तर त्यामुळे त्यांचा खूपच फायदा होणार आहे. आणि ज्या लागणारे निविष्ठा आहेत शेतीमध्ये त्या त्यांना तिथल्या तिथे उपलब्ध होणार आहे, त्यासाठी कुठल्या तरी डीलरकडे जायला किंवा कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ते आणणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना काहीच करायच्या नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे सीमांत शेतकऱ्यांसाठी ही अतिशय फायदेशीर योजना आहे.
1: वा, म्हणजे कुठल्याही पद्धतीचं जमिनीला आणि शेतीला त्रास होणार नाही, हानी होणार नाही याची काळजीही तेवढीच घेतली जाते. शेतकऱ्यांमध्ये अजून एक मनात भीती असते, ती म्हणजे नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती केली तर सुरुवातीच्या काळात उत्पादनात बदल होतो का, त्याची शक्यता काय असते आणि शेतकऱ्यांसाठी ती तयारी कशी करावी?
0: त्यासाठी आपण जनजागृती घेत आहोत. म्हणजे प्रत्येकाच्याच मनात भीती असेल, थोडंसं पिवळसर झालेलं पीक दिसलं की युरिया फेकून मारायचं.
1: बरोबर.
0: आता ते फेकलेला युरिया त्यातला किती अव्हेलेबल होतो तो त्यातला बराचसा वाहून जातो, पण आपल्या मनाला समाधान असतं. एकदमच जेव्हा आपण रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळणार तर तेव्हा अशाच पद्धतीची एक भीती मनामध्ये असते की मी जे करतोय त्याच्यामुळे मला माझं उत्पन्न मिळेल का. कदाचित त्या मातीला देखील सवय झालेली असते की ही खतं म्हणजे मिळायला हवीत, तर अशावेळीस कदाचित थोडाफार परिणाम होऊ शकतो उत्पादनामध्ये. त्यासाठी आपण प्रोत्साहनपर अनुदान जे आहे तर ते आपण 4000 रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्याला देतो, तर ह्या 4000 मध्ये त्यांनी त्यांना लागणारा जो ड्रम आहे म्हणजे आता जीवामृत किंवा गोकृपामृतम करण्यासाठी लागणारा ड्रम घ्यावा, त्याच्यासाठी लागणारी काही गूळ वगैरे सारखी म्हणजे जो काळा गूळ लागतो किंवा गाईचं ताक वगैरे लागतं, तर ह्या गोष्टी त्यांनी त्याच्यातनं घ्याव्यात. त्यासाठी लागणारं कल्चर एकदाच घ्यावं आणि त्या कल्चरचा वारंवार वापर करावा, म्हणजे दह्याला जसं विरजण लावतो तसं त्या पद्धतीने त्याचा वापर करावा. आणि बॅचमध्ये त्यांनी ते जीवामृत किंवा गोकृपामृतम तयार करावं, दशपर्णीयार्क तयार करावं. त्याचबरोबर समजा त्यांना जी भीती आहे की माझं उत्पादन कमी होत तर त्याला थोडंसं एक प्रोत्साहनपर अनुदान म्हणून आपण हे 4000 रुपये आणि 2 वर्षात म्हणजे 8000 रुपये आपण शेतकऱ्यांना देतो.
1: बरं,
0: असं एक एकर शेती लक्षात घेऊन त्याच्यासाठी आहे. तर एक मला सांगायचं ह्याच्यामध्ये, जरी सुरुवातीला आता आपण जवळपास 2016 पासून सेंद्रिय शेती योजनांतर्गत राबवतो, त्या आधीपासून बरेच शेतकरी आहेत की जे यापूर्वी ऑलरेडी ते राबवत होते. सुरुवातीला काही दिवस त्याच्या उत्पादनावर परिणाम होतो, पण नंतर मात्र त्या पिकाची गुणवत्ता जी आहे त्याच्यापासून मिळणारं उत्पादन आहे त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आणि क्वालिटी तर अतिशय चांगली, म्हणजे त्याची प्रत जी आहे त्याची गुणवत्ता आहे ती सुधारते, म्हणजे फळपिकं असू देत किंवा त्याचे भाजीपाला असू देत, त्याच्यामध्ये येणारी चमक असेल, त्याच्यामधले मूलद्रव्य जी असतात मायक्रोन्युट्रियंट्स वगैरे त्याचं प्रमाण वगैरे खूप लक्षणीय चांगलं आहे, त्यामुळे पुढे ग्राहक ते प्रेफर करतो. आणखीन त्यानंतर
1: त्यामुळे ऑर्गॅनिक शेती म्हणू शकतो आपण त्याला. बरोबर.
0: येस, ऑर्गॅनिक शेती, तर ऑर्गॅनिक शेतीतून उत्पादित

0: ऑर्गॅनिक खाद्य आहे
1: खाद्य
0: आपल्याला,
1: आहे.
0: किंवा ते त्याला रेट मिळणारे आहेत ते देखील प्रीमियम रेट्स आपल्याला मिळतात. तर त्यामुळे तसं नुकसान असं काहीच नाही होत शेतकऱ्यांचं, फक्त थोडासा धीर धरावा लागतो. आज आपल्याकडे अशा बऱ्याच उदाहरणं आहेत. आता देशभरातल्या पातळीवर जर सुरुवातीला आपण बघितलं तर आम्ही कुरुक्षेत्र येथे गुरुकुल वगैरे आहे, तर तिथे देखील आपण बघितलं की जवळपास सुरुवातीला त्यांनी 160-180 एकरचा त्यांचा फार्म आहे, तो कम्प्लीट आज 17 ते 18 वर्ष झाली पूर्णपणे नैसर्गिक शेती पद्धतीने ते करत आहेत आणि अतिशय चांगले त्याचे रिझल्ट आहेत. खूप साऱ्या शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे. तर त्यामुळे सुरुवातीला आपल्याला भीती जरी असली तरी लॉंग टर्म मध्ये किंवा भविष्यामध्ये तर ते अत्यंत फायदेशीर शेती आहे.
1: बरोबर,
0: त्यामुळे ती भीती शेतकऱ्यांनी काढून टाकावी म्हणा.
1: अगदीच. आता शेतकऱ्यांना विश्वासही निर्माण झालेला आहे, शेतीही सुरू केलेली आहे, पण आता मालाला चांगला दर मिळवण्यासाठी ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि बाजारपेठेचं नियोजन हे किती महत्वाचं आहे?
0: ते अतिशय महत्वाचं आहे, कारण आपण हे जे सगळं करतोय ते आपण मार्केटसाठी करतोय, त्याच्यातून मिळणारं जे काही आपल्याला आर्थिक फायदा आहे त्यासाठी ब्रँडिंग महत्वाचं आहे. त्याचं आपण सर्टिफिकेशन करतोय, सर्टिफाईड मालासाठी एक ठराविक ब्रँड क्रिएट करतो आपण त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी अनुदान देतोय आणि असं एक ब्रँडेड उत्पादन आपण जेव्हा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, सुरुवातीला आपण कृषी मेळावे असतील किंवा आपण जे विविध प्रदर्शनं आयोजित करतो त्यामध्ये समाविष्ट होतो, तर विविध राज्य आणि देश पातळीवरचे जी काही प्रदर्शन आहेत त्यामध्ये आपण या आपल्या शेतकरीच्या ज्या उत्पादक कंपन्या किंवा गट आहेत त्यांना समावेश करण्यासाठी किंवा त्यांना त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन देतो आणि त्या योगे वेगवेगळ्या व्यापाऱ्यांपर्यंत त्यांचा जे माल आहे किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागामार्फत मदत केली जाते.
1: बरं, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि सेंद्रिय शेतीविषयक योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल?
0: निश्चितच आपण आपल्या पिढीचा विचार न करता आता आपल्याला आपल्या पुढच्या पिढीचा विचार करायचा आहे. त्यांना आपल्याला जर आरोग्यदायी जर आपल्याला भविष्य द्यायचं असेल तर आपल्याला आत्तापासूनच आपल्या मातीची, आपल्याकडच्या पाणी जे आहे त्याची आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ही सेंद्रिय शेती आवश्यक आहे. त्यासाठी आमचे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आहेत कृषी विभागाचे, तालुक्याला तालुका कृषी अधिकारी आहेत, तर या कार्यालयाकडे आपण संपर्क साधावा. कृषी विभागाची अधिकृत वेबसाईट आहे, त्यावर देखील ही सर्व माहिती उपलब्ध आहे. तर आपण या पद्धतीने आपण नक्की लाभ घेऊन या योजनांमध्ये सहभागी व्हावं असे आवाहन मी या ठिकाणी करते.
1: नक्कीच, धन्यवाद. तर शेतकरी बांधवांनो, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि सेंद्रिय शेतीविषयक योजनांबद्दल अत्यंत उपयुक्त आणि सविस्तर माहिती आज आपल्याला मनाली तांबडे मॅडम यांनी दिली आहे. मॅडम, आपलं मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीकडे वळताना केवळ पद्धत बदलणे पुरेसे नाही आहे, तर योग्य नियोजन, तज्ञांचे मार्गदर्शन, प्रमाणन आणि बाजारपेठेचे नियोजन यांचाही विचार करणं तेवढंच आवश्यक आहे. शासनाच्या उपलब्ध योजनांची माहिती घेऊन त्यांचा योग्य लाभ घ्यावा. आपल्या गावातील कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र किंवा संबंधित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधून योजनेची पात्रता आणि सध्याच्या उपलब्ध सुविधांची माहिती नक्की करून घ्यावी. धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण आत्मा कार्यालय ठाणे येथील प्रकल्प उपसंचालक मनाली तांबडे यांची प्रफुल्ल आचरेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
3: प्रधानमंत्री किसान मानधन.

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण. राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. आणि दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेला बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवला असल्याची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची घोषणा. गेल्या 20 तारखेपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. या अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाचे सदस्य घोषणा देत होते. त्यानंतर लगेच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमसाठी उभं राहण्याची विनंती सदस्यांना केली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सदस्य सभागृहात उपस्थित होते. वंदे मातरम नंतर सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. राज्यसभेत आज काही कागदपत्रं पटलावर ठेवण्यात आली. त्यात खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक मंजूर झालं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. त्यापूर्वी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या उत्तराखंड इथल्या रॅलीनंतर कार्यक्रमस्थळाचं शुद्धीकरण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
2: मैं इसको पॉलिटिकल मुद्दा कभी बनाना नहीं चाहता और मैं कभी इस सदन में सालों से यहाँ हूँ और निचला लेकिन मैं एक शेड्यूल कास्ट हूँ, मैं एक दलित हूँ, मेरे को मदद करो, मेरी रक्षा करो बोल के कभी किसी के सामने गिड़गिड़ाया नहीं. मैं लड़ने की शक्ति है, मैं लड़ता हूँ.
1: या प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन सभागृहनेते जे पी नड्डा यांनी दिलं. संसदेत या अधिवेशनात 12 विधेयकं मंजूर झाली. त्यात पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक, केरळचं नाव बदलून केरळम करण्याचं विधेयक यासारख्या विधेयकांचा समावेश आहे. नीट पेपरफूट, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई, राम मंदिर देणगी घोटाळा, झारखंडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. बहुतांश विधेयक चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. सरकार चर्चेसाठी तयार असतानाही विरोधी पक्षांनी संसदेतील चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
3: ऑपोजिशन डिस्कशन से भाग रहे थे. पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में ऑपोजिशन डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार उसका जवाब देते हैं. ये तरीका होता है क्योंकि लोगों ने हमको चुना देश सेवा के लिए. तो पहली बार ये दृश्य देखने को मिला कि सरकार खुद कह रहे हैं कि हम डिस्कशन चाहते हैं और ऑपोजिशन बहाना बना करके डिस्कशन से भाग रहे हैं. तो ये लोकतंत्र के लिए, विशेष करके संसदीय लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
1: अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या.

0: राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
1: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज हल्ला झाला. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं एका व्यक्तीनं हा हल्ला केला. त्यात जखमी झाल्यानं बादल यांना नांदेड शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. बादल यांच्या सुरक्षा व्यवस्थेतले पोलीस उपनिरीक्षकही यावेळी जखमी झाले. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि सुखबीर सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली आणि या हल्ल्यामागचा हेतू काय होता याचा तपास करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले. अकाल तख्ताचे जथेदार गियानी कुलदीप सिंग गर्गज यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांचा त्यात समावेश आहे. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. याखेरीज युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना देण्यात आले. महाराष्ट्रातून गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार या 9 दिग्गजांना तसंच गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण माजगे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव या 6 युवा कलावंतांना यंदा हा पुरस्कार मिळाला आहे. श्रोतेहो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणीवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे संध्याकाळचे प्रादेशिक बातमीपत्र उद्या 7:15 प्रसारित होईल. वृत्तविशेष कार्यक्रम रात्री 8:15 प्रसारित केला जाईल. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकवावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज समाज माध्यमावरच्या संदेशातून केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल कथित अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळे पश्चिम बंगालमधले भाजपाचे राज्यसभा खासदार नागेंद्र नाथ रॉय उर्फ अनंत महाराज यांना यापूर्वी प्रदान करण्यात आलेला बंगविभूषण हा पश्चिम बंगालचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आज मागं घेत रद्द करण्यात आला. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेले आत्मघातकी बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवले असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं घोषित केलं आहे. दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या सुरक्षा परिषद पथकानं हा अहवाल दिला आहे. लहान लहान गटांमार्फत या दहशतवादी संघटनेच्या कारवाया चालत असून त्यांचा धोका दक्षिण आशियात वाढत असल्याचं अहवालात नमूद केलं आहे. यापूर्वी फेब्रुवारीत सादर केलेल्या पहिल्या अहवालात या पथकानं या बॉम्ब हल्ल्यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं म्हटलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 11 जणांचा बळी गेला होता. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद चौथ्यांदा भारताकडे आल्याचं चीन आणि रशियानं स्वागत केलं आहे. नवी दिल्लीच्या विवेकानंद

0: आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानात ब्रिक्स देशांच्या राजदूतांची गोलमेज परिषद आज झाली. त्यात या दोन्ही देशांच्या राजदूतांनी भारताच्या अध्यक्षपदाच्या काळातल्या कार्यक्रमाला पाठिंबा दिला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण. राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. आणि दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेला बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवला असल्याची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीत सुरुवातीला ऐकूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पोवाडा. गायला आहे सिद्धार्थ मुकुंद जाधव आणि सहकलाकारांनी.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पोवाडा आपण ऐकला. गायला होता सिद्धार्थ मुकुंद जाधव आणि सहकारी यांनी. कार्यक्रमात शेवटी माणिक गायकवाड आणि सहकारी यांनी गायलेलं शिक्षण प्रसार गीत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 10 वाजले आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया राजा काळे यांचं शास्त्रीय गायन. राग आहे श्याम कल्याण. त्यांना तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची, तर हार्मोनियम साथ दिली आहे सुधांशू घारपुरे यांनी. विलंबित आणि द्रुतबंदिश एक तालात निबद्ध असून विलंबित बंदिशीचे बोल आहेत हमारे पिया, तर द्रुतबंदिशीचे बोल आहेत बेला सांज की. ऐकूया राजा काळे यांचं श्यामकल्याण या रागातील शास्त्रीय गायन.

0: राजा काळे यांचं श्याम कल्याण या रागातील शास्त्रीय गायन आपण ऐकलं. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चटर्जी यांनी, तर हार्मोनियम साथ होती सुधांशु घारपुरे यांची. श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजले आहेत.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य श्रद्धा. लेखिका वसुधा पाटील, सादरकर्त्या गौरी लागू.

0: अलबेल जमादार इशारा दे, आधी लाल मग हिरवा मग दोन्ही एकदम
1: होय साहेब
0: सब कुछ ठीक है आणि गस्त चालू ठेव जमादार आज तू एकटाच लाला अजून आला नाही ड्युटीवर आता काय डबल ड्युटी करणार का
1: लाला एवाना यायला हवा साहेब काल रात्री जाताना सांगून गेलता येतो म्हणून
0: बर थोडा वेळ वाट बघू आणि मग हेडक्वार्टरला मेसेज पाठवू काय एक आदमी पाठवून द्या म्हणून चालेल ना अरे लागोपाठ 3 दिवस ड्युटी म्हणजे झाली काय
1: नाही साहेब तसं अजून 1 दिवस काम करता येईल मला लाला आला तर ठीक आहे पर नाही आला तर कुणाला बोलवून घेऊ नका साहेब अहो प्रत्येक ठाण्यावर माणसं तरी किती पुरवायची
0: अरे
1: जिथं तिथं माणसं कामी येत आहेत
0: अरे पण त्याची काळजी तुला कशाला हवी माणूस मिळाल्याशी कारण झोपेशिवाय वेळ लागायची पाळी आली कुठं हजारो मैलावर दूर आपलं गाव शेतीवाडी बायका पोरं टाकून इथं यायचं रात्र नाही दिवस नाही आपलं ड्युटी बजावत राहायचं या जंगलात अशा रात्रीच्या वेळी जीवाची कुर्बानी करून कधी कुठून हल्ला होईल याची सतत धास्ती बाळगून
1: खरंय माणसं तिथं शांतपणे झोपली असते

0: आपल्यामुळे सगळे निर्धास्त आहेत साहेब. ए जमादार, कुणाची भिस्त आणि कोण निर्धास्त? अरे जन्ममध्ये गेले सारे लोक, मरणत का? आपण तर बुवा पोटासाठी नोकरी धरली. पगार द्या, बंदूक हाती धरणार, गोळी घालणार, पगार बंद, बंदूक खाली, देश बीस आपण नाही जाणत.
1: साहेब सुभेदार आहात आपण साहेब. 20-25 माणसं हाताखाली आहेत आपल्या, असं बोलू नका साहेब, कुणी ऐकलं तर काय होईल?
0: सगळ्यांच्या मनातलं बोलतोय, सगळ्यांच्याच मनातलं हेच आहे, ऐकलं तर काय होईल? हा काय होईल सांग ना. अरे काय व्हायचं नाही, आपल्यासारखा सुभेदार असं मनातल्या मनातून हसतील सगळे. अरे सैनिक असलं तरी माणसंच ना.
1: नाही साहेब, मी नाही असं बोलणार, माणूस असलो तरी पण नाही बोलणार.
0: का तू काय वेगळा बनलेला आहे?
1: वेगळा कशाला साहेब, आहे हाडा मासांचा. परधामण्यातनं रक्त वेगळं वाहत आहे. मी काही पोटासाठी इथे आलेलो नाहीये.
0: मग कशासाठी? हा जवानांसाठी सगळ्या सुखसोयी मिळतात म्हणून, दारू सिगरेट गरम कपडं झालंच तर.
1: साहेब त्या सगळ्या गोष्टी सुभेदारांसाठी साहेब, आमच्यासारख्या जमादारांना त्याचं काय हो? मिळालं तर मिळालं, नाही तर
0: असं आहे. एकूण रोग असा आहे वे. बर
1: नाही नाही तसं नाही साहेब, म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं, घरदार तरणी ताठी बायको म्हातारे आई वडील सोडून आलोय तो तेवढ्यासाठी नाही साहेब. अहो ते तर घरी सुखादा मिळत होतं की, नुसतं जमिनीत अंगभर गाम गाळत बसलो असतो ना तरी सुद्धा.
0: पण मग कशाला जख मारायला आला इथं? हिंचईतलं पाणी देखील बसत कसला तरी वास मारतय. कुणी भरून ठेवले माटर पाणी? तू
1: नाही, लालानं भरलं साहेब.
0: लालानं?
1: लक्ष्मी घागर भरून आणून देते त्याला, कालचं सकाळचं भरलेलं पाणी आहे. गावाकडं विहिरीला पाणी फार गोड साहेब.

0: उन्हाळ्यात आटली ना तरी चव बदलायची नाही. पारू कशी झणझणीत मिरच्यांचा ठेचा वाटायची, कधी तुरीची गरगट्टी, पर भाकरीला विहिरीच्या पाण्याशिवाय चवच यायची नाही साहेब. पारू म्हणजे
1: कोण? कोण म्हणाला?
0: कोण नाही साहेब, माफ करा, तिकडची गावाकडची याद आली. एक एक राऊंड मारून येतो साहेब.

0: ಬಾರು ಮನೆ ಬಾರು. ವರ್ಷ ಜಾತಿ ಎಂತ ಶಾಕಲ್ ಎಲಿಯಲ್ಲ. ಅರೆ ಸಗಸ್ ಕಾಯ್ ದೇಶ ಭಕ್ತಿ ಅಸ್ತತ್ ವೈ ಹೋಯ್ ಬರುಸ್ ಸಲೇ ಅಟ್ ಬಳವಂಚಗ ಅಪ್ಪ ದೇಶಭಕ್ತಿಚಾ ದೇಶಾಸಾಠಿ ಕರು ಕುರ್ಬಾನ್ ಇಸ್ರು ಭೂಕ್ತ ಹಾನ್. ಓಹೋ ಏಕ್ ದುಂದಳಕ ಐಕಲಾ ತೋಫೆಚ್ಯಾ ಗೋಳ್ಯಾಂಚಾ ತರ ಫಾತರೂನ್ ಪ್ಯಾಂಟಿ ಫಾಟ ಜಾತಿಲ್ ಡುಂಗಡಾವ ಟರಾಟರ್. ಅನ್ ದೇಶಾಸಾಠಿ ಕರು ಕುರ್ಬಾನ್ ಮಣಿ ಇಸ್ರು ಭೂಕ್ತ ಹಾನ್.
1: मी मी मी पाणी वाली लक्ष्मी साहेब मी. हाय
0: आई तो काय काम है कुठून आलीस पटकन सांग पटकन सांग.
1: रोज नाल्यावरन पाणी आणते मी साहेब. आज गेटावर लाला दिसला नाही दुसरा जमादार भी दिसला नाही म्हणून इथवर आले. पाणी होतो का साहेब मडक्यात.
0: किती वेळ झाला येऊन तिकडं उभं राहून काय करत होती. अरे मी विचारतो आल्या बरोबर पाणी माठात काने ओतलं उभी का होती सांग उभी का होती. कान लावून सगळं आतमध्ये ऐकत होतीस की नाही बोल.
1: मी इकडं कधी नाही येत साहेब. गेटावरून लालच घागर घेऊन येतो निरिकामी करून तिथं आणून देतो. आज पहिल्यांदाच आले साहेब पोटात बचडा आहे साहेब. तिथून इथं येईस तर दम लागला बघा. घागर बघा केवढी मोठी आहे ती. दम लागला म्हणून जरा वेळ उभी राहिले साहेब.
0: अरे पण मला समजत नाही आल्या बरोबर तू हक्का नाही दिलीस गुपचुप का राहिलीस. खरं सांग नाही तर मरशील बघ. रे पाण्यावाले अरे बोल ना. कलस पोटत बच्चे नुसता बहाना करती.
1: बेसरा बाई माणसावर हात टाकतो. अरे लॉज नाही वाटत तुला. अरे आला तुला नरकात लोटेल नरकात. सुवर्ष आलं. अरे आल्ला जवाब देशील की नाही.
0: अल्ला पाणीवाली तुझं नाव काय पटकन सांग. अरे खरं नाव सांगती
1: लक्ष्मी लक्ष्मी. मी मी पाणीवाली लक्ष्मी लक्ष्मी.
0: झूठ एकदम झूठ. तुझं नाव लक्ष्मी नाही. तिथं कशासाठी आली होती बोल. कुणा कुणाशी दोस्ती. अरे एकदम खरं सांग नाही तर बघ. आचल मला तुझी तपासणी
1: करायची. कशा पाय सर
0: सर
1: सर सर माझ्या पोटात बचणार सर.
0: चला आचल.

0: 말이.
1: 응?
0: 에, 술타나.
1: 응.
0: 술타나?
1: 응.
0: 말이.
1: 응.
0: 자, 많이 뺐어?
1: 응.
0: 많이 뺐어?
1: 응.
0: 아.
1: 응. 빠. 빠니.
0: 하하하.
1: 빠니. 빠니. 빠니. 빠니.

0: अरे अशी बघत नको राव माझ्याकडे. ये सुरुवात कर. ये मग काय सुलताना, नाव तर खोटं घेतलं होतंस. हा इथं येण्यामाग तुझा हेतू कोणता होता? नाही मग राहते कुठे तू? हा घाबरू नकोस ग, आता नाही मारणार तुला मी. मग अशी बेदम चोपली तुला पुढं झालं. घे जेवून घे. अरे एकदा कबुली दिलीस ना मग झालं तर. आता पुढचं सारं हळू हळू सांग. हा
1: हळू
0: हळू खा ना ती रोटी. मारण मिळली नाहीस पक्की चिवट जा तुझी. आता खाता खाता कशाला मरतीस? घे घे पाणी, एकदा पोट भर घे.

0: कुणाकुणाशी इथं दोस्ती केलीस हा? खरं खरं सांगायचं, हातात रोटी आहे बघ तुझ्या.
1: दोस्ती? दोस्ती तर सगळ्यांशीच आहे साहेब.
0: तसं नाही,
1: खूप जण झोपडीवर येतात, घरदार सोडून लांबवर येतात. कधी कधी घरची याद येत असेल की जीव राहत नसेल थाऱ्यावर.
0: हे इच्छा तू त्या प्रश्नांची तळी उत्तर दे. गावांतर गप्पा नको मारू. तुझा नवरा आहे का नाही जाग्यावर? आई बाप भाऊ कुणी आहेत का? नाही. राहते कुणाकडे? एकटीच असते का? आणि हे पोटातलं लेकरू?
1: खुदा जाने साहेब
0: काय
1: कुणाचं हाय ते. सगळेच जण येतात की तक्रार करायची बी सोय नाही. जीवाची भीती वाटते ना साहेब.
0: आणि नवरा तो कुठं असतो? का घुसला इथंच कुठं तरी आमच्या माणसात? अल्लाची कसम खाऊन सांग. काय झालं त्याच? लढाईत मेला म? अरे युद्ध कैदी म्हणून पकडला गेलाय. घाबरू नकोस मग, लढाई संपल्यावर कदाचित सुटली.
1: अल्लाच त्याचं रक्षण कर सुभेदार साहेब. अव तो तर 2 वर्ष झाली बिगर परवाना या मुलखात शिरलाय हेरगिरी करायला. त्याच्या अंगावर शिपायचा पोशाख नाहीये. परवाला आला म्हणत होता अशा माणसांना गोळ्या घालून ठार मारणार, दिसतील तिथं मारणार. असाच हुकूम आलाय या अल्ला. खरं का सुभेदार साहेब? खरं आहे लाला म्हणतो ते खरं आहे का?
0: ते आता खरं म्हणजे तुला सुद्धा खोटं नाव घेऊन पाणीवाली तर काम करते म्हणून हेच म्हणतील की शिक्षा माहितीये का हिरगिरी करण्याबद्दलची?
1: पाळबद्ध रेम कर साहेब. सुभेदार साहेब रेम कर मुझ पे. मी हेर नाही सर, खरंच नाही सर. इथं कुठं भेटलच तर फक्त त्याला समजून घरी घेऊन जायला आले सर त्याला.
0: फक्त समजवायला
1: साहेब.
0: मग भेटला का नाही तुला? कुठं भेटला? काय म्हणला? काय म्हणला?
1: अल्ला कसम साहेब, त्याचं ठाव ठिकाण बी माहित नाही. खरंच माहित नाही व मला. 2 वर्ष झाली साहेब. तो मला परत हवाय साहेब.

0: तुम्हाला परत हवाय. कुठला देश आणि कुठला धर्म सर, मला तर कुठलाच देश बी नाही धर्म बी नाही. हवा आम्ही आपली साधी सुधी माणसं, काम करून 2 वेळची रोटी मिळाली, राहायला घर मिळालं की बस झालं. पण तो नाहीस झालं बसून माझं घर, माझा मुलगा, रोटी सारं गमावून बसले मी साहेब. हो माझं पोर तर हातचं गेलं, पण हा परत आला तर निदान नवा उस्मान देईल मला, छोटस उस्मान.
1: सुलताना, ए सुलताना, शांत हो, शांत हो. आणि या पोटातल्या लेकराचं काय करशील तू? तुझा नवरा जर भेटला
0: तर मी सांगीन त्याला, सांगीन कि गेल्या दंगलीच्या वेळी धर्माच्या नावे पलीकडच्या मुलखातल्या पोरी सोरींना जबरदस्तीने बछडे दिले होतीस. आता तुझ्या गैरहजेरीत त्यांनी बी मला तेच दिलंय, फेटमफाट झाली.
1: सुलताना, छा, तू हे बरं नाही केलं सुलताना. पहिल्यांदा शंका आली त्यावेळेस काहीतरी झाडपाल्याचं औषध घ्यायचं नाहीस का?
0: विचार आला होता त्यावेळी मनात,
1: मग
0: जडीबुटीवाला बी फिरकला होता झोपडीकडे, म्हटलं घेऊन टाकू दवाई, नाही तरी कुणा परक्या माणसाची चावल्यात वाढवायची, ना जातीच, ना धर्माच, ना आपल्या मुलखाच. पण साहेब कितीतरी वर्षांनी पोटात बछडा खेळायला आला.
1: मग आता कसं करशील?
0: करीन कस तरी, आतापर्यंत केलं तसंच करीन. पण आताशा कुणी येत नाही साहेब, हे एवढं मोठं पोट पाहून घाबरतात सारी जण. त्यांना वाटतं मी कांगावा करून गळ्यात पडीन, तुमच्यापर्यंत फिर्याद आणीन, चाडी चुगली करीन, अंगावर तोमत आणीन, म्हणून सगळेजण टाळतात बघा. लाला सुद्धा तसाच, पाण्याची घागर घ्यायला बी येत नाही गेटावर, कष्टवाल्यांची हांजी हांजी करावी लागते साहेब. फक्त एकटा तोच मदत करतो तो.
1: कोण तो? कोण
0: तो? जमादार साहेब.
1: जमादार?
0: तो जवान हार बघा, तो काळा सावळा, त्यो त्याला वाटत, त्याला वाटत हा बच्चा त्याचाच आहे, फक्त त्याचा एकट्याचाच आहे, आणखी कुणाचा बी नाही. फार कौतुक करतो साहेब त्यो.
1: ए सुलताना, उगाचच काहीतरी बोलू नको. अरे जमादार नेक जवान आहे, तिकडे लांब त्याचं गाव आहे, शेती आहे, म्हातारे आई वडील आहेत, बायको आहे तरीदाठी, कळलं का? आणि सगळं सोडून तू इथं आलाय, तो काय हे असले धंदे करायला नाही आला, देशासाठी लढायला आलाय. चांगला जवान आहे तो.
0: जमादार चांगला जवान आहे.
1: हा
0: मी तरी नाही कुठं म्हणतेय साहेब, पण माणूसच आहे की पहिल्यांदा, नंतर देशाचा शिपाई आहे तो. पण नेक जवान आहे साहेब तो, तुम्ही म्हणता ते खरं आहे साहेब. तो एकटाच माझ्याकडं दीड दमडीची रकेली म्हणून बघत नाही बघा, बाकीचे सगळे नुसते मजा करणारे. याने मात्र जीव जडवला बघा, मला चांगली बाई म्हणतो तू.
1: कोट जमादार? अरे तो तर मगाशी घरची आठवण काढत होता, विहिरीचं पाणी, बायकोच्या हातची गोड भाकर.
0: काढू द्या हो, ती तर त्याचीच माणसं आहे, त्यांची आठवण नाही काढणार तर कुणाची काढणार. पण जगून वाचून इथून परत गावी गेला तर तिथं माझी बी याद काढेलच की, हा या बछड्याची बी याद काढेल त्यो.
1: का म्हणून हे लेख रुपयात त्याचं थोडंच आहे.
0: पण मी सांगितलंय ना त्याला तसं, सगळ्यांना सांगून दमले, कुणी बी मनावर घेतलं नाही, पण यानं फक्त ते मानलं बघा. अहो त्याला लय आनंद झालाय साहेब.
1: एक नंबरची लोची तू. अरे गरवा रे, शाण्यासारखं काही बोलतीये म्हणून.

0: ते लई जाकलेचे तार तोडायला लागली.
1: एकदाच बजावून सांगतो, मुक्काट्यानं माग फिर. त्या बोळ्या बाबड्या पोराला नादी लावून त्याच्या जीवाशी खेळ नको खेळूस. चल चालती वर, आणि पुन्हा आलीस इथं तडफळायला तर तिथल्या तिथं गोळी घालेल, कळलं का? चल हल.
2: सुभेदार साहेब, बच्चा कुणाचाही असला तरी तो माझाच आहे. तो त्याची जिम्मेदारी घेणार आहे, बस. अल्ला कसम साहेब, या बछड्याची कसम. मडक्यात पाणी होतो
1: नको, ते जड मडक उचलू नकोस. ती थाळी तशीच टाकलीस, ती पुरी खाऊन टाक त्यातली. गे पाणी ओततो मी, गे खायला बस इथं.

0: लक्ष्मी, तू इकडे काय करतेस लक्ष्मी?
1: लाला गेटवर नव्हता म्हणून म्हणून घागर इथवर आणावी लागली.
0: एवढी मोठी घागर? लक्ष्मी, तुला किती वेळा सांगितलंय घागर उचलून आणायची नाही म्हणून, ऐकत नाहीस तू माझं. लक्ष्मी, तुझे दिवस भरत आलेत ना आता. मग ग,
1: आता उद्यापासून येणार नाही मी. सुभेदार साहेबांनी मना केलंय मला इथे येण्याची.
0: इथे येण्याची? अगं बरोबरच आहे, ठाण्याच्या हद्दीत तुला कसं कोण यायला देणार लक्ष्मी? हे काय घर आहे कोणाचं? आणि ते काय बांधलंय पदरात?
1: सुभेदार साहेबांनी खाना दिलाय,
0: हो
1: 2 दिवस झाले पोटात काय बी नाही. तुम्ही झोपडीवर फिरकला नाही जमादार साहेब या 2-3 दिवसात? तुम्हाला फिकीर वाटेनाशी झाली?
0: लक्ष्मी,
1: लक्ष्मी तिकडे उपाशी आहे याची याद तरी आली का?
0: हे बघ,
1: दया येऊन सुभेदार साहेबांनी थाळीतल्या सगळ्या रोट्या देऊन टाकल्या, मी त्या बांधून घेतल्यात. 2-3 दिवस तरी जातील.
0: हे बघ लक्ष्मी, लाला आला नाहीये. काय झालंय कोणास ठाऊक, पर अगं माझी 3 दिवस ड्युटी चालली आहे, दिवस पाळी रात्र पाळी, एका मिनिटाची विश्रांती नाही. कुठे येणार तुझ्याकडे? हा पण मी पैसे पाठवले होते परवा लक्ष्मी दादू बरोबर, 3 ब्रेड पण पाठवले होते, मिळाले नाहीत?
1: नाही दादू भी आला नाही, पैसे भी नाही आणि ब्रेड भी नाही.
0: जाऊ दे सर, आज साहेबांनी दिलाय ना, खा घरी गेल्यावर खा. काळजी घे लक्ष्मी, एकदाची सुखरूप बाळंत हो, मुलगा मुलगी काहीही हो. लक्ष्मी, जगलो वाचलो तर मी काळजी घेईनच, पर समजा जर काही बरं वाईट झालंच ना तर घाबरू नकोस, घाबरू नकोस, मी पत्र देऊन ठेवेन तुला. घरी जा, पत्ता शोधून काढ, पारू सांभाळेल. हा, तिच्या स्वाधीन कर, पत्र आणि मूल दोघं बी आनंदानं ठेवून घेईल ती.
1: ठेवून घे, खात्री आहे तुमची?
0: म्हणजे पुरी खात्री आहे माझी. अगं 8 वर्ष झाली लग्नाला, पण कूस उजवलीच नाही तिची लक्ष्मी. गावातली पोरं आणून खेळवत बसते दिवस रात्र अंगणात, मग हे सांभाळणार नाही? अगं हे तर माझच.
1: तुमचंच
0: लक्ष्मी, केवढी आनंदाची गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली, माझं मूल. साहेब, लक्ष्मी आज इथवर पाणी घेऊन आली साहेब, लाला नव्हता ना गेटावर, कसूर माफ असावी, तिची माझी चुकामुक झाली नाही तर मीच घेऊन आलो असतो घागर.
2: हा ते जाऊ दे, ए चल संदेश देऊन टाक.
0: हा
2: बरा वेळेवर आलास, आधी हिरवा मग लाल नंतर दोनदा लाल, गाय गाय कर, बोलण्यात वेळ न काढू.
0: नाही
2: पिछडीकडून 3 तुकड्या निघाल्या आहेत वाटतंय,
0: बर
2: सिग्नल दे आणि ताबडतोब गेटावर जाऊन वरती दे.
0: होय सर.
2: हा तू आता इथंच थांब, जाऊ नको धावपळकर, मलाच कुठतरी ठेच काळशील.
0: सुलतान? हो तिचं नाव लक्ष्मी आहे साहेब, ही आपली पाणीवाली.
2: अरे यार कुठली पाणीवाली आणि कुठलं काय साहेब, ही बया अशा अवस्थेत आहे म्हणून सोडतो हिला,
0: म्हणजे
2: नाही तर हिची काय वाट लागेल सांग तिला. अरे हिचं नाव सुलताना.
0: सुलताना?
2: नवऱ्याला शोधायला आपल्या सरदीत शिरली पाणीवालीचं सोंग घेऊन, समजला?
0: काय बोलता साहेब?
2: आणि तुला साहेब
1: कुठलं काही साहेब कुछ ना कहिए सर.

0: तुम्हारे पाव पड़ते सब सब
1: तू लक्ष्मी नहीं है
0: नहीं सर
1: तू सुल्तान है शत्रु च्या मुलखात लेस तू अरे साहेब साहेब तुम्ही हिची पूर्ती चौकशी केलीच साहेब
2: हा पण तुला त्याचं काय करायचं जमादार
1: मी तिला ताकी देऊन सोडली
3: साहेब
1: तू तुझं काम कर जा सक्कल पळग्यातावर जा नाही नाही मी हिला अशी सोडू शकणार नाही साहेब तिला चौकीवर डांबून ठेवणार हिची जबानी घेणार
2: जमादार ते तुझं काम नाही साहेब मी तुझ्यावरचा अधिकारी आहे सगळी जिम्मेदारी माझ्यावर येतली समजला
1: हो पर साहेब
2: तू मध्ये मध्ये नाक खुपसायची काय जरूर आहे तुला सांगितलं तेवढं काम कर जा वेळ काढू नको
1: साहेब मी कर्नल साहेबांकडे रिपोर्ट करेन साहेब
0: अरे
1: शत्रू मुलखाती एक बाई इथे ठाण्यावर आली हेरगिरी करायला आणि आमच्या साहेबांनी तिला सोडून दिली म्हणून मी तसा गप्प बसणार नाही मी तलास लावीन सगळ्या प्रकरणाचा
0: माफ करा जमादार साहेब एक बार माफ कर दो जमादार साहेब मी परत नाही
1: येणार माफ करा अरे माफीचा प्रश्न शत्रूच्या बाबतीत येत नाही लक्ष्मी शत्रू म्हणजे शत्रू त्याला दया माया काही नाही
2: जमादार जमादार अरे तिची परिस्थिती लक्षात घे जमादार नवऱ्याला शोधायला आली हा काही गुन्हा आहे
1: हे बघा साहेब
2: तुझा बच्चा तिच्या पोटात आहे तू तिची सगळी जबाबदारी घेण्याचं वचन दिलेस तिला अरे बाई आहे ती आपल्या आश्रयाला आली आहे चांगला जवान आहेस
1: साहेब हे युद्ध आमच्यावर लादलं गेलंय साहेब पूर्वीचं सारं डोळ्यासमोर आलं ना की नस नस पाठ होते मस्तक झिंझिण्या येतात हात चेऊन उठतात हे बघा जे जे त्यानं केलं ना ते सगळं आम्ही करणार तुम्ही मला अडवू नका सुभेदार साहेब त्या मुलखातली मुलं बाया म्हातारे कोतारे सगळे सगळे सगळे आमचे शत्रू होते
0: मी नाही लढाई करायला सांगितली जमादार साहेब मी नाही सांगितली लढाई कोणाला हवी आहे आम्हाला भी जगायचंय आमची मुलं बाळ आम्हाला हवीत आमचं घरदार सारं काही आम्हाला हवंय आम्हाला लढाई नकोय जमादार साहेब खरंच सांगते हल्ल कस खोट नाही बोलणार साहेब
2: उठ उठ उठ उठ झोपडीत जा इथं लवकर जमादार जमादार झटकन गेटावर जा वर्दी दे
1: अरे मी काय म्हणतो
2: झटकन गेटावर जा वर्दी दे
1: लक्ष्मी गेली लक्ष्मी गेली साहेब कुठे गेली कुठून गेली साहेब तुम्ही तिला जाऊ कशी दिली लक्ष्मी
2: अरे
1: लक्ष्मी लक्ष्मी माग फेर
0: मी जाते
1: माग फेर लक्ष्मी
0: मी जाते जमादार साहेब
1: लक्ष्मी हे बघ थांब लक्ष्मी आयतीच थांब
2: जमादार अरे वाईट केलंस निरपराध बाईची हत्या केलीस गाणेरड काम केलंस बरोबरच निष्पाप बछड्याचाही खून केलंस अरे त्याने तर गुन्हा केला नव्हता अजून बिचाराचा जन्म व्हायचा होता छा छा छा अरे ही मर्दुमकी नाही जमादार ही मर्दुमकी नाही
1: मर्दुमकी नाही साहेब पर शत्रूचा नाश तर आहे

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 आकाशवाणी मुंबईची डीटीएच उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:11 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज दिवसभरामध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम पावसांची नोंद झाली. कमाल तापमान रेकॉर्ड करण्यात आलं. कुलाबा इथे 29 तर सांताक्रूझ इथे 31 अंश सेल्सिअस. किमान तापमान होतं कुलाबा इथे 25 आणि सांताक्रूझ इथे 24 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 84 आणि सांताक्रूझ इथे 87%. पावसाची नोंद झाली. कुलाबा इथे 2.8 मिलीमीटर तर सांताक्रूझ इथे 20 मिलीमीटर. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आभाळ ढगाळलेलं असून काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 29 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. महाराष्ट्र तसंच गोवा किनारपट्टीच्या मच्छीमार बांधवांना 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंतची ही सूचना आहे. समुद्र सपाटीपासून 75 किलोमीटर पुढे समुद्रात 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात ज्यांचा वेग 65 किलोमीटर प्रतितास होण्याची शक्यता असल्याने मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. 11:13 होत आहेत. भावधारा हा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. सुरुवातीला ऐकूया जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं हे पद, विवा शिरवाडकर यांचं.

0: शरद जांभेकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपला डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका. सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. स्वतःहो रात्रीचे 11:30 आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात बाबूलाल गंधर्व यांचं बेला बहार वादन, राग आहे रागेश्री. त्यांना तबला साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी. झपताल आणि द्रुत

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण बाबूलाल गंधर्व यांचं बेला बहार वादन ऐकलं. राग होता रागेश्री, त्यांना तबला साथ होती संतोष मिश्रा यांची. आपण ऐकलात हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. स्वतः मध्यरात्रीचे ठीक 12 वाजले आहेत. आकाशवाणीच्या संग्रहातून हा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत.

सादर करीत आहोत मालिका नव्या युगाचे नवे आदर्श. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंक्षे आणि नेहा खरे. नव्या युगाचे नवे आदर्श भाग 11वा.

0: या संघर्षात आपली एकूण 4038 माणसं आपण गमावली. त्यापैकी एक नाव परमवीर चक्र विजेते कॅप्टन गुरुबच्चन सिंग सलारिया. आज आपण कथा ऐकणार आहोत त्यांच्या पराक्रमाची आणि त्यांचे मित्र लेफ्टनंट कर्नल मनमोहन वालिया यांच्या मित्रप्रेमाची. कथेचं नाव आहे मौल्यवान ठेव.
1: हे माझ्या मौल्यवान ठेवीपैकी एक. एका खोकरीच्या फोटोकडे बोर्ड दाखवत लेफ्टनंट कर्नल मनमोहन वालिया सांगत असतात, गुरखा आपलं वचन कधीच विसरत नाहीत. माझा मित्र गुरुबच्चन सिंग मला म्हणाला आणि त्यानं ही खोकरी मला दिली. त्यानंतर आम्ही कधीच भेटलो नाही. मी ती अनेक वर्ष सांभाळली, माझ्या घरात ठेवली. मुंबईत आल्यावर इथल्या हवेत ती गंजू लागली. वाढत्या वयामुळे तिची देखभाल करणं जमेना. मग मी शोध घेऊ लागलो वारसदाराचा आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे यांनी ही जबाबदारी स्वीकारली. मी ती त्यांना सुपूर्त केली आणि त्याचं चित झालं. आज ती एनडीएच्या म्युझियममध्ये आहे आणि तिथे भेट देण्यास येणाऱ्या प्रत्येकाला ती देत असते मूक संदेश. तिला पाहून, तिची कहाणी ऐकून प्रत्येक जण आपापल्या वकुबाप्रमाणे काय ते शिकतो, जाणून घेतो.
2: वालियांना ही खुकरी ज्यांनी दिली ते कॅप्टन गुरुबच्चन सिंग सलारिया, परमवीर चक्र विजेते. शांतताप्रिय देशाने स्वातंत्र्यानंतर प्रथमच शांतता प्रस्थापनेच्या कामासाठी युनायटेड नेशन्सला आपली फौज दिली. त्यात होते गुरुबच्चन सिंग. त्यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1935 आता पाकमध्ये असलेल्या शकरगड जवळच्या जनवाल खेड्यात झाला. त्यांचे वडील ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये डोगरा रेजिमेंटमध्ये होते. आई धनदेवी एकदम शूर, धडाडीची आणि कर्तबगार म्हणून नावाजलेली. आपल्या मुलांनी मोठं व्हावं ही तिची धडपड. आईकडून आपल्या वडिलांच्या आणि इतर शूरवीरांच्या कथा ऐकत गुरुबच्चन सिंग मोठा होत होता.
1: त्याचे आजोबा मोठे श्रीमंत शेतकरी, वतनदार, गावप्रमुख. मात्र 1947 मध्ये फाळणी झाली आणि त्यांचं वैभव धुळीला मिळालं. घरदार शेतीवाडी सार सोडून नेस्त्या वस्त्रानिशी निर्वासित होऊन ते भारतात आले. गुरुदासपूर जिल्ह्यातल्या दीनानगर जवळच्या जंगल खेड्यात त्यांना आसरा मिळाला. इथे त्यांना शून्यातून सारं निर्माण करायचं होतं. फाळणीच्या वेळेचे सारे भोग त्यांनी भोगले. अनेक पीडितांच्या व्यथा ऐकल्या, पाहिल्या. मनावर झालेले घाव सोसत नव्या जीवनाला सुरुवात झाली. तिथल्याच शाळेत गुरुबच्चन जाऊ लागले. 1946 मध्ये त्यांनी बेंगलोरच्या तेव्हाचं किंग जॉर्ज रॉयल मिलिटरी कॉलेज म्हणजेच आताचं किंग जॉर्ज राष्ट्रीय मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेव्हा त्यांचं वय होतं अवघं 11. 1947 मध्ये त्यांना KGRMC जालंधर येथे पाठवण्यात आलं. या लहान वयात फाळणीच्या कडू अनुभवांनी मुळात शांत असणारा गुरुबच्चन अधिक शांत झाला. मात्र सत्य, प्रतिष्ठा, स्पष्ट वक्तेपणा, निर्लसता, साधेपणा इत्यादी गुणांनी परिपूर्ण गुरुबच्चनला मोजके पण जिवलग मित्र भेटले. त्याच्यासारखेच देशप्रेमी, अन्यायाची चीड असणारे. 1953 मध्ये त्यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमीत प्रवेश घेतला आणि वालियांचे, मनमोहन सिंगचे जिगरी दोस्त झाले. 1953 ते 1956 या 3 वर्षात त्यांची घट्ट दोस्ती झाली. हीच दोस्ती कायम राहिली इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या डेहराडूनच्या ट्रेनिंग काळात. 9 जून 1957 ते कॉर्पोरल झाले. याच वास्तव्यात त्यांना गुरखा बटालियनबद्दल अतीव आकर्षण निर्माण झाले. त्यांचा साधेपणा, शौर्य, धैर्य, युद्ध कौशल्यातील निपुणता, शिस्त, प्रामाणिकपणा, न्यायप्रियता इत्यादी गुण त्यांना भावले. त्यांना वाटू लागलं आपल्याला गुरखा रेजिमेंट मिळायला हवी. त्यांनी आपल्या मित्राला हे सांगितलं, मनमोहन मुझे गुरखा मिलना चाहिए. वाटणं आणि निवड होणं यात असतं अंतर. पण आपल्या मित्राला ओळखणाऱ्या मनमोहननं सांगितलं, अरे यार फिकर क्यों करते हो, तुझे जो चाहिए वैसा ही मिलेगा. तू तो गुरखा के लिए एकदम परफेक्ट है, चिंता मत कर. गुरुबच्चन बोलले, तेरे मुंह में शक्कर, अगर ऐसा हुआ ना तो.
2: आणि खरंच त्यांना प्रथम 2/3 गुरखा रेजिमेंट मिळाली. मार्च 1960 त्यांची 3/1 गुरखाला बदली झाली. मनमोहन 2 ग्रेनेडियर मध्ये आले. पासिंग आउट परेड नंतर दोघही पांगले आपापल्या युनिटमध्ये गेले. थोड्याच महिन्यांनी दोघही प्रवासात

0: त्यांना त्यांची काश्मीर मध्ये भेट झाली. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. सेकंड लेफ्टनंट गुरुबचन आपलं वचन विसरले नव्हते. त्यांनी आपल्या मित्राला सेकंड लेफ्टनंट मनमोहन यांना स्वतःची खुकरी देऊ केली.
1: खुकरी हे गुरखांचं प्रतीक, मान सन्मान. प्रत्येक गुरखा आपल्या युनिफॉर्म वर खुकरी लावतोच. त्याच्या कमरेला ती लटकलेली असते. ज्यावेळी हातगाईची लढाई होते तेव्हा आयो गुरखाली चा नारा देत गुरखा शत्रूवर तुटून पडतात. आपल्या खुकरीनं शत्रूवर जीव घेणं वार करतात. खुकरी त्याच्या पोटात घुसली तर कोथळा बाहेर येणार हे नक्की. सेकंड लेफ्टनंट गुरुबचन सिंग यांनी आपल्या मित्राला आपली ही खुकरी देऊ केली. ले यार, मैंने तुझसे वादा किया था. त्यावर सेकंड लेफ्टनंट वालिया बोलले, अरे पर तेरी कमर से निकाल कर क्यों दे रहे हो? अरे मैं गुरखा हूं, गुरखा अपना वचन हमेशा निभाता है. प्राण जाए पर वचन न जाए. मैं दूसरी खुकरी खरीद सकता हूं. हम ठहरे फौजी, आज अचानक मिले हैं, फिर कभी मिलेंगे पता नहीं. मुझे मेरा वादा निभाने दो. आणि त्यांनी आपली खुकरी सेकंड लेफ्टनंट वालियांना दिली. थोड्याच वेळात ते पांगले, परत कधी न भेटण्यासाठी. सेकंड लेफ्टनंट वालियांना काही महिन्यातच खबर मिळाली, कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया इज नो मोर. पुढे त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र बहाल करण्यात आलं. सेकंड लेफ्टनंट वालियांनी आपल्या मित्राची ठेव जपली.
0: कॅप्टन सलारिया यांचं 3-1 गुरखा युनिट 99 इन्फंट्री ब्रिगेड सोबत कांगोला पाठवण्यात आलं. 30 जून 1960 रोजी बेल्जियम राजवटीपासून कांगोला स्वातंत्र्य मिळालं. ही एक रक्तरंजित क्रांती होती. मात्र स्वतंत्र झाल्यावरही कांगोचे प्रश्न सुटले नाहीतच. युरोपियन लोकांनी मूळच्या आफ्रिकी लोकांना अनाडी ठेवलं होतं, त्यांचं शोषण केलं होतं. स्वातंत्र्यानंतर प्रथम आर्मीनं बगावत बंड केलं. त्यांना फूस होती युरोपियन राष्ट्रांची. खनिजांनी समृद्ध, खास करून हिरे, सोनं, जस्त, तांब, टंगस्टन अशा या भागावरचं वर्चस्व सोडण्यास ते तयार नव्हते.
1: वर्णद्वेषाची त्यात भर होतीच. गोरे काळे हा भेद टोकाला पोहोचला होता. युरोपियन वर्णद्वेषी लोकांनी कांगो सरकारशी बगावत केली, भाडोत्री मारेकरी ठेवले, प्रचंड वांशिक दंगे उसळले. लोक प्राणांना मुकत होते. त्यातच कटांगा या प्रांतानं स्वातंत्र्य घोषित केलं. त्यांना कांगोपासून फुटून वेगळं व्हायचं होतं. कांगो सरकारनं युनायटेड नेशन्सकडे तक्रार केली. शांतता प्रस्थापनेसाठी आणि त्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी ब्रिगेडियर KNS राजा यांच्या नेतृत्वाखाली मार्च 1961 ते जून 1961 या कालावधीमध्ये हवाई मार्गे वा जहाजाने जवळजवळ 3,000 सैनिकांची भारतीय फौज कांगोत पोहोचली. इतर देशांच्याही सेना तिथे येऊन पोहोचल्या. त्यांना बंड मोडून काढण्यासाठी प्रसंगी बळाचा वापरही करायचा होता. भाडोत्री सैनिक व वर्णविद्वेषी पांढरे यांचा मुलाहिजा न ठेवता त्यांना मारण्याचे आदेश होते. फुटीरतावाद्यांकडेही भरपूर मॅनपॉवर आणि उत्तम शस्त्रसामग्री होतीच. आपली फौज प्रथम अल्बर्ट व्हिलाला होती. फुटीर गट युरोपियन माणसं खवळली. त्यांनी जबरदस्त प्रतिकार करायचं ठरवलं. 2 युनोच्या अधिकाऱ्यांना बंदी बनवलं. मेजर अजित सिंग 3-1 गुरखा यांना प्रथम पळवलं, बंदी बनवलं आणि अगदी क्रूरपणे मारलं देखील. त्याने आणखीन एक धाडसी क्रूर योजना आखली. एलिझाबेथ व्हिलाला असणाऱ्या युनोच्या फौजांना एकटं पाडायचं. तिकडे जाणारे सारे रस्ते अडवून त्यांना कोंडीत पकडायचं. त्यांच्यावर भाडोत्री मारेकरी सोडायचे आणि एक एक करून साऱ्यांना संपवायचे. देशातल्या परदेश मंत्रालयाचे मंत्री किंबा यांचा परिस्थितीवर जराही ताबा राहिला नव्हता. 5 डिसेंबर 1961 असं लक्षात आलं की या बंडखोरांनी रस्त्यात जागोजागी अडथळे उभे केले आहेत. फौजेची हालचाल त्यामुळे बाधित झाली आहे. रस्ते लवकरात लवकर मोकळे करायला हवे आहेत. हा सारा घनदाट जंगलाचा प्रदेश, किर्र झाडी, रोगट हवामान, दिवसा प्रचंड उकाडा आणि संध्याकाळी कोसळणारा पाऊस, कांगो आणि तिच्या उपनद्यांचं जाळं सर्वत्र पसरलेलं, या साऱ्याचा फायदा बंडखोर उठवत होते. जंगलात लपणं आणि नद्यातून पसार होणं हा त्यांच्या हातचा मळ. 5 डिसेंबर 1961 सकाळी 9 वाजताची वेळ. 3-1 गुरखांना ऑर्डर मिळाली, एलिझाबेथ विमानतळानजीक राऊंड अबाउट भागाकडे कूच करा, तिथले अडथळे दूर करा,

0: पाठोपाठ माहिती मिळाली. साधारण 150 वर्णद्वेषी बंडखोर दोन मोठ्या शस्त्रास्त्रांनी भरलेल्या गाड्यांसह त्या ठिकाणी सज्ज आहेत. तिने गुरखांची चार्लिन कंपनी कामगिरीवर निघाली. मेजर गोविंद शर्मा नेतृत्व करणार होते. त्यांच्यासोबत काही आयरिश ग्रुप्स होते. कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया कंपनी ए बरोबर होते. त्यांच्याबरोबर स्वीडिश फौज होती. त्यांना विमानतळाच्या दिशेनं अटॅक करायचा होता, अडथळे दूर करायचे होते. विद्रोही फौजेनं अपेक्षा केली नसावी अशी भर दुपारची वेळ हल्ल्यासाठी निवडली गेली. कॅप्टन सलारिया आपल्या मोजक्या फौजेबरोबर निघाले. त्यांच्यासोबत जेमतेम 16 माणसं होती. आपली रॉकेट लॉन्चर्स बरोबर घेऊन ते विवक्षित स्थळी पोहोचले. त्यांनी विद्रोहींच्या रणगाड्यांवर, शस्त्रांच्या गाड्यांवर रॉकेट्सनी मारा केला. दोन्ही गाड्या जळून नष्ट झाल्या. हीच वेळ आता त्या भागातून विद्रोहींना पिटाळून लावण्यास योग्य होती. 16 माणसांना 150 माणसांचा मुकाबला करायचा होता. पण कॅप्टन सलारिया गोरखा होते, निडर, मरणालाही न घाबरणारे. आपल्या माणसांच्या पुढे राहत त्यांनी हल्ला चढवला. अयो गुरखालियाचा नारा कांगोच्या अरण्यात घुमला. विद्रोहींना हे सारच अनपेक्षित होत. ज्या शस्त्रांवर त्यांची मदार, ती वाहून आणणारी वाहनं नष्ट झाली होती. आता कॅप्टन सलारियांच्या फौजेनं खुकरीनं एकेकाचा समाचार घ्यायला सुरुवात केली. एकट्या कॅप्टननं 40 विद्रोहींना यमसदनास पाठवलं. ते सर्वांच्या पुढे असल्याने विद्रोही पण त्यांच्यावर तुटून पडले. त्यांना संपवण्याचा त्यांनी निश्चय केला. एका विद्रोहानं मारलेल्या बंदुकीच्या गोळ्या त्यांच्या मानेत शिरल्या, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि एका खंदकाजवळ ते कोसळले. मात्र त्यांचा आवेश आणि अयो गुरखालीच्या नाऱ्यानं भेदरलेले विद्रोही स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी पळत सुटले. त्यांच्या माणसांचे मृतदेहही त्यांनी त्यांच्याबरोबर नेले नाहीत. कोसळलेल्या कॅप्टन सलारियांच्या जवळ त्यांचे साथी पोहोचले. पण कोणतीही वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच जगात शांतता राखण्यासाठी गेलेल्या कॅप्टनचे प्राण कुडीतून निघून गेले होते. त्यांचा पराक्रम, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शत्रूवर चाल करणं, आपलं काम तडीला नेण्याची जिद्द, यासाठीच त्यांना मरणोपरांत परमवीर चक्र देण्यात आलं. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं 24 वर्ष.
1: कॅप्टन वालियांना हे सारं समजलं. त्यांचा जीवाभावाचा मित्र त्यांना आता कधीच भेटणार नव्हता, म्हणूनच त्याची खुकरी त्यांनी प्राणपणानं जपली, आपल्या घरात सर्वांना दिसेल अशी ठेवली आणि शेवटी एनडीएला भेट दिली. एनडीएनं पण आपल्या इथून पासआउट होणाऱ्या आणि आपलं कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मृती जपल्या सलारिया स्क्वेअर उभारून एनडीएमधल्या प्रत्येकाचं प्रेरणास्थान सुदान ब्लॉक समोरच्या चौकाला हे नाव दिलं गेलं. कॅप्टन सलारिया हे एनडीएच्या 10व्या बॅचचे विद्यार्थी. त्यांच्याबरोबर असणाऱ्या 50 जणांनी म्हणजे पासआउट 6 जून 1957 ची बॅच. 2006 ते सर्वजण 6 जूनला परत एनडीएला आले. त्यावेळी त्यांच्याच बॅचचे शंकरराय चौधरी चीफ ऑफ द आर्मी स्टाफ झाले होते. त्यांनी एक अनोखी भेट एनडीएला दिली, कॅप्टन सलारियांचा ब्रॉन्झचा अर्धपुतळा. तो सुदान ब्लॉक समोर अशोक स्तंभ, राजपथ आणि कोंढवा गेट याकडे तोंड करून उभाय, येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करत, कसं जगावं आणि कसं मरावं हे सांगत, विद्यार्थ्यांनी आदर्श ठेवावा तो कोणाचा आणि कसा हे दाखवत, लेफ्टनंट कर्नल वालिया यांच्याकडे अशा अमर्याद आठवणींचा खजिना आहे.

0: मित्रांनो, कांगो मध्ये जसं आपलं सैन्य लढलं अगदी तसंच श्रीलंकेतही. खरं तर श्रीलंकेशी आपलं भावनिक नातं रामायणाच्या काळापासून. दक्षिणेतील काही राजांनी श्रीलंकेवर काही शतकं राज्य केलं आणि ब्रिटिशांच्या काळात चहाच्या मळ्यात काम करण्यासाठी अनेक भारतीय मजूर श्रीलंकेत पोहोचले. भारतीय वंशाचे आणि तिथले स्थानिक यांच्यातील संघर्षात शांतीदूत म्हणून ओळखल्या गेलेल्या भारतीय सेनेला खूपच हानी सोसावी लागली. एलटीटीच्या लोकांना भारतीय फौजांचं तिथं जाणं पसंत नव्हतं. त्यांनी गुरिला तंत्राचा वापर केला. त्यांची प्रेरणा शक्ती दुर्दम्य होती. भारतीय सेनेच्या ते मागावर असत, झाडांवर मशीन गन दडवून ठेवत. देवळांचा वापर त्यांनी शस्त्र दडवण्यासाठी केला. अगदी लहान तान्या बाळांचाही वापर त्यांनी ह्युमन बॉम्ब म्हणून केला. मजेत खेळतायत असं वाटणारी मुलं भारतीय फौजा टप्प्यात येताच सराईतपणे ग्रॅनेडचा वापर करीत. घराघरांवर गनमाऊंट केलेल्या स्फोटकांची निर्मिती करण्यात त्यांचा हातखंडा. शिवाजी महाराजांचा वारसा त्यांनी चालवला अगदी खऱ्या अर्थानं. मेजर परमेश्वरन यांनाही इथे वीरमरण आलं. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र दिलं गेलं. तिथे शांतता प्रस्थापनेसाठी गेलेली माणसं सांगतात, या साऱ्यातून आम्ही खूप शिकलो. सरकारनं धडा घेतला किंवा नाही ठाऊक नाही, असो.
1: नव्या युगाचे नवे आदर्श या मालिकेचा भाग 11 आत्ताच आपण ऐकला. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंक्षे, सादरकर्त्या नेहा खरे.

आकाशवाणीच्या संग्रहातून हा कार्यक्रम आपण ऐकला डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, मध्यरात्रीचे 12:32 झाली आहेत. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर, ज्योत्स्ना हर्डीकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले, चित्रपट दे दणादण.

ओ टी कृष्णामाईची या चित्रपटातून सुदेश भोसले, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेपूडकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत राधाचंद्र यांचं होतं. आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, कार्यक्रमात आता पुढे ऐकूया शांताराम नांदगावकरांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे अरुण पौडवाल यांनी. गायक स्वर अनुराधा पौडवाल आणि सहकारी. चित्रपट नवरी मिळे नवऱ्याला.

गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहात. या अंतर्गत जयश्री पाटणेकर यांचं शास्त्रीय गायन. राग आहे कौसी कानडा, ताल आहे तीन ताल. त्यांना तबला साथ केली आहे विजय घाटे यांनी, तर हार्मोनियम साथ आहे वसंतराव गुरव यांची. ऐकूया जयश्री पाटणेकर यांचं कौसी कानडा या रागातील शास्त्रीय गायन.

0: ಸ್ವರ ಲಾವಣ್ಯ ರಂಗ.
1: श्रोते हो नमस्कार. लावण्यरंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या ढंगदार लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा पहिला भाग आज आपण ऐकणार आहोत. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जे अनेक चित्रपट आले त्यामध्ये दादा कोंडके यांच्या चित्रपटांचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. दादा कोंडके यांचं खरं नाव कृष्णा कोंडके. 8 ऑगस्ट 1932 जन्मलेल्या दादा कोंडके यांनी एकाहून एक नितांत सुंदर असे चित्रपट तयार केले आणि महाराष्ट्रामध्येच सगळे चित्रपट गाजले. अशाच काही गाजलेल्या चित्रपटातल्या ढंगदार लावण्या आजच्या लावण्यरंग कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत.

आपल्याला माहिती आहे की दादा कोंडके हे मराठी अभिनेते आणि चित्रपट निर्माते म्हणून त्यांनी बरंच नाव कमावलेलं होतं आणि सुरुवातीच्या काळामध्ये मराठी वगनाट्यातून त्यांनी अभिनय केला. अर्थात द्विअर्थी विनोदी ढंगातल्या संवादफेकीमुळं त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच प्रामुख्यानं मराठी भाषेत आणि हिंदी आणि काही गुजराती भाषेतल्या चित्रपटांची देखील त्यांनी निर्मिती केली. तसं बघायला गेलं तर 1969 साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती या चित्रपटातून दादांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर मात्र पाठीमागं त्यांनी वळून बघितलं.

भेटलंच नाही. तांबडी मातीनंतर जो पहिला चित्रपट आला 1971 साली, तो होता सोंगाड्या. आणि या सोंगाड्यानं दादांचं आयुष्य बदलूनच टाकलं. सदिच्छा चित्र या बॅनरखाली आलेला हा चित्रपट सोंगाड्या, या चित्रपटाबद्दल बोलूया एका ढंगदार लावणीनंतर.

1971 साली हा सोंगाड्या चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याची कथा आणि पटकथा वसंत सबनीस यांची होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांनी केलं होतं आणि निर्माता होते शाहीर दादा कोंडके. सोंगाड्या चित्रपटातली काही गाणी वसंत सबनीसांनी देखील लिहिलेली आहेत, जगदीश खेबुडकरांनी लिहिलेली आहेत आणि स्वतः दादा कोंडके यांनी पण लिहिलेली आहेत. या चित्रपटामध्ये दादा कोंडके यांच्यासोबत उषा चव्हाण यांची प्रमुख भूमिका होती. त्यांच्यासोबत गणपत पाटील होते, गुलाब मोकाशी होते. निळू फुलेंची भूमिका चांगली आहे या चित्रपटातली आणि त्या काळातले बरेच गाजलेले कलाकार होते, म्हणजे भालचंद्र कुलकर्णी, बर्ची बहाद्दर, मधू भोसले, रत्नमाला, शांता तांबे अशी अनेक नावं आपल्याला सांगता येतील. या चित्रपटातली काही गाणी उषा मंगेशकर यांनी गायली आहेत, काही कृष्णा कल्याणी, सुमन कल्याणपूर यांनी, पुष्पा पागधरे यांनी आणि जयवंत कुलकर्णी यांनी. या चित्रपटातला एक गाणं ऐकूया,

0: सोंगाड्या चित्रपटाचं जे कथानक होतं ते खूप आगळ्या वेगळ्या होतं. अर्थात त्या काळात गाजलेला हा चित्रपट तारगावातल्या शीताबाईचा नाम्या हा एक साधा सरळ भाबडा पोरगा दाखवलेला आहे. त्याचा मित्र या नाम्याला तमाशाला घेऊन जातो. नाम्याला तमाशा पसंत पडतो, पण द्रौपदी वस्त्रहरणाचा वग बघताना द्रौपदीनं टाहो फोडताच नाम्या सरळ स्टेजवर जातो आणि सगळ्यांना नामोहरम करतो. तमाशा पुढच्या गावाला गेल्यानंतर नाम्यासुद्धा तिथंही जातो. रामायणाच्या वगाच्या वेळेला तर्र झालेलं हनुमानाचं पात्र पाहून नाम्यालाच हनुमान म्हणून तयार केलं जातं. आणि हे सगळं या नाम्याची आई रत्नमालानं ही भूमिका केलेली आहे. ती पाहते आणि नाम्याला घरातून हकलून देते आणि मग पुढं कलावती त्याला आश्चर्य देते. अशा पद्धतीचा हा चित्रपट. या चित्रपटातली आणखीन एक ढंगदार अशी लावणी, सोंगाड्या चित्रपटातली आणखीन एक लावणी, बिब घ्या बिब शिक काई.
1: बिब घ्या बिब शिक.

0: बाय गुड बाय.
1: त्याच्या पॅन्टवर माझा भरोसा नाही, मला कंसात नवरा नको ग बाई. बिब घ्या बिब शिकाय.

कार्यक्रमात आज आपण दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या काही ढंगदार अशा लावण्या ऐकतोय. विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळं दादा कोंडके हे अभिनेते म्हणून प्रसिद्धीला आले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल टाकलं. 1971 साली त्यांचा सोंगाड्या चित्रपट गाजला, त्यानंतर 73 साली आंधळा मारतो डोळा चित्रपट गाजला, 75 साली त्यांचा पांडू हवालदार चित्रपट आला, रामराम गंगाराम चित्रपटही मराठी प्रेक्षक विसरू शकणारच नाहीत, 1977 सालचा तो चित्रपट होता. लगेच 78 साली बोट लावीन तिथं गुदगुले हा चित्रपट आला. अशी अनेक नावं सांगता येतील आणि या सगळ्या चित्रपटातलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं, अर्थातच दादा कोंडके यांचं.

असं म्हणतात की पांढरपेशा वर्गाला दादांनी सिनेमांपासून दूरच ठेवलं, पण पिठातल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतलं त्यानंच त्यांची कारकिर्द यशस्वी ठरवली. द्व्यार्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, चित्रपटातल्या तारिकेशी पडद्यावरची नको तितकी घसट आणि या सगळ्यामुळं सेन्सॉर बोर्डशी उडणारे खटके किंवा वाद, यामुळे देखील दादांच्या चित्रपटांना कधीकधी निगेटिव्ह देखील प्रसिद्धी मिळत राहिली. अर्थात प्रेक्षकांना या सगळ्या गोष्टींशी काही देणं घेणं नव्हतं, कारण दादांचा प्रेक्षक वर्ग हा ठरलेला होता. त्या काळामध्ये दूरदर्शन फारच क्वचित कुठंतरी दिसायचं.

त्यामुळं दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार क्षणांसाठी पिठामध्ये शिट्ट्या वाजवत गंगूची चर्चा करणारा हा त्यांचा मायबाप प्रेक्षकच होता. आणखीन एक लावणी आपण ऐकूया.

0: बरे दर्शोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग नमस्कार श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आज आपल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर वर्षा सुपे आलेल्या आहेत. डॉक्टर वर्षा, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
2: खूप खूप धन्यवाद मॅडम, आज तुम्ही मला संधी दिलीत. मी डॉक्टर वर्षा सुपे, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय चिंचवड पुणे येथे मी वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहत आहे.
1: मुलाखतीच्या सुरुवातीला पहिलाच प्रश्न असा विचारावा असा वाटतोय की राज्य कामगार विमा योजना म्हणजे नेमकं काय?
2: राज्य कामगार विमा योजना ही एक सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. पूर्ण भारतभर ती राज्य कामगार विमा योजना नसून ती एक एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ESIC जी की भारतभर आहे. एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे महामंडळ आहे.

0: त्यांच्यामार्फत काही राज्यांमध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ESIS या नावाने ती प्रचलित होती, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स स्कीम, म्हणजे राज्य सरकारकडून कॉर्पोरेशनच्या अंतर्गत राबवली गेलेली स्कीम. या सेंट्रलाइज स्कीमद्वारे राबवली जाते, परंतु महाराष्ट्रामध्ये ती राज्य कामगार विमा योजना म्हणून राबवली जात होती. 2018 पासून त्याचं रुपांतर सोसायटीमध्ये झालेलं आहे. त्याचा फायदा असा झाला की जे फंड होते ते राज्य सरकारकडे न जाता ते डायरेक्ट सोसायटीकडे येतात, त्यामुळे ही स्कीम जास्त प्रभावीपणे राबवण्याकडे आता जोर धरू लागलाय आणि त्यामार्फत कामगारांना जास्तीत जास्त सुविधा कशात पुरवल्या जातील याकडे राज्य सरकारचा कल आहे.
1: तर मग कोणकोणत्या कामगारांनाही लागू होते?
0: जसं की इंडस्ट्री आहे, एमआयडीसी एरियामध्ये जेवढ्या पण कंपनी येतात, फॅक्टरी येतात, ज्या काही आस्थापना असतील, अगदी आपण मॉलमध्ये जातो तुम्ही तिथे झाडू मारणारे लोक बघता, स्वीपर बघता, ह्या सगळ्या लोकांना ती लागू होते. 10 पेक्षा जिथे कामगार जास्त काम करतात अशा प्रत्येक आस्थापनेला ती लागू होते. पेट्रोल पंपाचे कर्मचारी असतील, हॉटेलचे कर्मचारी असतील, मॉलमधले कर्मचारी, सिनेमा थिएटरचे कर्मचारी असतील, यांना देखील ती लागू होते. तुम्ही आता पुण्यामध्ये लक्ष्मी रोडवर फिरत असाल तर लक्ष्मी रोडवर जिथे जिथे दुकानं पाहता तुम्ही, त्या दुकानांमध्ये 10 पेक्षा जास्त कामगार काम करत असतील तर त्यांना ESI लागू असतो.
1: म्हणजे हाऊसकीपिंगचे येणारे, सिक्युरिटीचे जे कळतात, ही सगळीच यामध्ये अंतर्गत होतात.
0: ज्यांचा पगार 21,000 पर्यंत आहे अशा सर्वांना लागू होतो आणि जे अपंग आहेत त्यांच्या पगाराची मर्यादा 25,000 पर्यंत आहे.
1: म्हणजे ज्यांनी कोणी कंत्राटी तत्वावरती या लोकांना तिथे
0: भरती केलेलं आहे
1: अशी सगळी लोक की ज्यांचा पगार 21,000 आत आहे?
0: कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्यांना त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे त्या कर्मचाऱ्याला ESIची फॅसिलिटी द्यावी लागते.
1: अच्छा बरं, म्हणजे मग आता ही जे ESI म्हणताय, हा जो कामगार विमा योजना जी आहे ही, तर त्याचे फायदे नेमके काय काय आहेत?
0: फायदे ह्याचे कुठल्याही इन्शुरन्स स्कीमशी याची तुलना होऊ शकत नाही, इतके अचाट फायदे आहेत. हे फायदे कामगारांपर्यंत पोहोचवणं हाच आजचा माझा हेतू आहे. माणूस आजारी पडला, जर समजा साधा सर्दी खोकला जरी झाला किंवा अगदी ऍडमिट करायची वेळ आली रुग्णालयात, हे सगळे फायदे त्याला, आमची जी रुग्णालयं आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र 12 रुग्णालयं आहेत, त्या कुठल्याही रुग्णालयात तो गेला तरी त्याला तिथे एकदम मोफत उपचार मिळतात, हा पहिला त्याचा फायदा आहे. दुसरं म्हणजे सिकनेस बेनिफिट, जसं की तो आजारी पडला, कामगार आजारी पडल्यावर काय करतो की तो पहिले जातो दवाखान्यामध्ये, एक गोळी औषध काहीतरी इंजेक्शन मारून घेतो आणि परत कामावर जातो. तो सुट्टी घेत नाही कारण त्याला सुट्ट्या वेगवेगळ्या कामांसाठी, घरच्या इमर्जन्सीसाठी हव्या असतात. हा अन्याय त्यांच्यावर होऊ नये म्हणून ESI द्वारे काय केलं जातं की तो जर आजारी पडला त्याने ESIच्या दवाखान्यात यायचंय, औषध गोळ्या घ्यायच्यात आणि सुट्टी घ्यायची, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे तो सुट्टी घेतो आणि ही सुट्टी जी असते त्यावेळचा पगार, त्या सुट्टीच्या काळातला पगार ESI मार्फत त्याला दिला जातो. म्हणजे समजा 100 रुपये त्याचा पगार असेल तर त्याला 70 रुपये पगाराच्या स्वरूपात दिले जातात, जेणेकरून त्याचं कोणतेही नुकसान होणार नाही. समजा त्याचा अपघात झाला असेल कंपनीमध्ये आणि त्याला कंपनीत असताना काही इजा झाली तर तो पगार 70% न राहता पूर्ण त्याला पगार दिला जातो. अजून यामध्ये अजून एक मोठा फायदा म्हणजे जसं सरकारी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना मॅटर्निटी बेनिफिट असतं, म्हणजे पगारी 6 महिन्याची सुट्टी असते, तसंच कामगारांना सुद्धा, ज्या महिला कामगार आहेत त्यांच्यासाठी सरकारनं खूप मोठा हा फायदा करून दिलेला आहे की त्या प्रसूतीनंतर 6 महिने घरी बसून त्या आरामात बाळाची काळजी घेऊ शकतात, त्याला ब्रेस्ट फीडिंग करू शकतात, त्याचं सगळं संगोपन करू शकतात, त्यासाठी त्यांना 6 महिने पूर्ण पगार दिला जातो.
1: आता डॉक्टर तुम्ही बोलता बोलता म्हणालात की ESIच्या हॉस्पिटल्समध्ये त्यांनी यायचं आहे, हे दवाखाने मग नेमके कुठे आहेत?
0: तुम्हाला महाराष्ट्रामध्ये त्याचं जाळं पसरलेलं दिसेल. पुण्याच्या बाबतीत मी बोलायचं झालं, एक सेवा दवाखाना म्हणतात त्याला, हडपसरमध्ये आहे, एक चिंचवडमध्ये आहे, एक भोसरीमध्ये आहे, एक हिंजवडीमध्ये आहे, तळेगाव आहे, लोणावळा आहे, चाकण आहे आणि राजगुरुनगर, ज्याला खेड म्हणतो आपण, राजगुरुनगरमध्ये, आणि खालच्या दिशेला खेड शिवापूरपर्यंत हे जाळं पसरलेलं आहे. ह्या कोणत्याही दवाखान्यामध्ये त्याच्या इच्छेप्रमाणे तो कुठेही काम करत असेल त्यानं येऊन त्या दवाखान्यामध्ये त्याचं कार्ड नोंदवायचं असतं. ते कार्ड नोंदवलं की त्या क्षणापासून त्याला ESIचे सर्व बेनिफिट मिळायला सुरुवात होते.
1: अच्छा डॉक्टर, आजचा हा आपला कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रातले श्रोते ऐकतायत, तर पुणे सोडून सुद्धा विविध ठिकाणी असे हे दवाखाने आहेत आणि त्यांचं जाळं पसरलेलं आहे.
0: पूर्वी कसं होतं की काही एरियाच फक्त काही भागच कव्हर केले जात होते, परंतु आता पूर्ण महाराष्ट्र

0: भर याचं जाळं पसरलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्हाला 25 किलोमीटरच्या अंतरापर्यंत एखादा तरी सेवा दवाखाना दिसेल किंवा हॉस्पिटल दिसेल किंवा त्याच्या अंतर्गत ज्यांना ज्याला आपण टायअप म्हणतो टायअप हॉस्पिटल सुद्धा मिळतात जिथे डायरेक्ट जाऊन इलाज घेऊ शकतात. अशा प्रत्येक जिल्हा सातारा असू दे कोल्हापूर असू दे सोलापूर असू दे नागपूर अमरावती अकोला नाशिक छत्रपती संभाजीनगर या सर्व ठिकाणी ईएसआयचे हॉस्पिटल्स आणि सेवा दवाखाने आपल्याला उपलब्ध मिळतील.
1: म्हणजे तुमच्या बोलण्यातनं असं लक्षात येतं की ईएसआयचं जाळं बऱ्यापैकी महाराष्ट्रभर आता पसरलेलं आहे आणि त्यामुळे तो कुठलाही कंत्राटी कामगार असू दे तो तिथे जाऊन सेवा घेऊ शकतो, आपलं कार्ड बनवू शकतो, नोंदणी करू शकतो आणि मग अर्थातच त्या दवाखाना किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करून घेऊ शकतो. यामध्ये आता मी बोलता बोलता मीही म्हटलं आणि खरं तर तुमच्यामुळेच मी तो उच्चार केला. कार्ड नेमकं काय असतं?
0: इन्शुरन्स कार्ड म्हणजे ज्या पण कामगाराला ईएसआय लागू होतं त्याच्या मालकानं त्याला त्याचा एक ईएसआय नंबर इन्शुरन्स नंबर जनरेट करायचा असतो. तो इन्शुरन्स नंबर जनरेट केला की त्याचं एक कार्ड तयार होतं. ते तीन पानी असतं. त्या कार्डमध्ये त्याचं स्वतःचं नाव, जन्मतारीख, ईएसआय नंबर, पत्ता आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची नावं असतात. अवलंबून असलेली लोक म्हणजे त्याचं कुटुंब. तर कुटुंबाची व्याख्या काय केली आहे ईएसआयने की त्याचे आई वडील, त्याची पत्नी आणि त्याची मुलं. मुलाला 18 वर्षाचं होईपर्यंत ईएसआयचा लाभ घेता येतो आणि मुलीला लग्न होईपर्यंत, तिला वयाची मर्यादा नाही आहे, तिचं लग्न होईपर्यंत तिला ईएसआयचा फायदा घेता येतो या कार्डवर. ह्या कार्डमध्ये त्यांचा एक फोटो असतो, फॅमिली फोटो. त्या फोटोवर त्यांनी शिक्का घ्यायचा. शेजारच्या कॉलममध्ये त्यांची स्वतःची सही असते. हे कार्ड घेऊन तो जवळच्या कोणत्याही सेवा दवाखान्यात जाऊ शकतो. तिथं जायचंय, त्यांनी तिथे ते कार्ड नोंदवायचंय आणि कुठलाही छोटं त्याला छोटा मोठा कोणताही आजार झाला तर पहिल्यांदा तो त्या सेवा दवाखान्यात जाईल. तिथे तिथून इलाज शक्य जेवढा शक्य असतील ते करतील. नसेल त्याला ऍडमिटची आवश्यकता असेल तर ते तिथून त्याला रुग्णालयामध्ये पोहोचण्याची व्यवस्था करतात.
1: आता इथे एक माझ्या मनात आलेला प्रश्न असा आहे की नवरा बायको दोघंही अशा पद्धतीने काम करत असतील तर दोघांचे बेनिफिट्स कुटुंबाला मिळू शकतात का?
0: नवरा देखील कामाला आहे, बायको देखील कामाला आहे, दोघांना ईएसआय लागू आहे. तर दोघांच्या कार्डमध्ये ते एकमेकांवर डिपेंडंट फॅमिलीच्या फॅमिली मेंबर्समध्ये त्यांची नावं, म्हणजे जसं की नवऱ्याच्या कार्डमध्ये बायकोचं नाव असू शकतं आणि त्याच वेळेला बायकोच्या कार्डमध्ये नवऱ्याचं नाव देखील असू शकतं. ह्या दोन्ही गोष्टी घडू शकतात आणि त्या दोघांनाही एकमेकांच्या कार्डवर लाभ घेता येऊ शकतो.
1: हे जे काही मगाशी तुम्ही म्हणालात की त्याला काहीही रोग झाला किंवा काही प्रश्न वैद्यकीय प्रश्न आला तर तो त्या जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊ शकतो, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याला पाठवण्यात येऊ शकतं. पण या आपल्या सेवा केंद्रांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे उपचार होऊ शकतात?
0: आपल्या रुग्णालयामध्ये ज्याला सेकंडरी केअर म्हणतात, ज्याच्यावर स्पेशलिस्ट म्हणजे की स्पेशलिस्ट मार्फत उपचार दिले जातात, रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया होतात सेकंडरी केअरच्या अंडर. जसं की हर्निया असेल, हायड्रोसील असेल, अपेंडिक्स असेल, नंतर आयसीयूच्या फॅसिलिटी आहेत. आमच्या सर्व रुग्णालयांमध्ये आयसीयू उपलब्ध झालेला आहे. आता लवकरच भविष्यामध्ये डायलिसिसच्या पण सुविधा उपलब्ध होणार आहेत. ह्या सगळ्या सुविधा त्याला मिळतात. आणि ज्याला सुपर स्पेशालिटी म्हणतो आपण, ज्याच्यावर सुपर स्पेशलिस्ट काम करतो, जसं की कार्डिओलॉजिस्ट आहे, मेंदूचे डॉक्टर असतील, किडनीचे डॉक्टर असतील, ह्या सगळ्या सुविधा त्यांना आम्ही टायअप रुग्णालयाद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. प्रायव्हेट हॉस्पिटल्स आमच्याशी टायअप आहेत आणि ठराविक पेशंट आमच्या मार्फत त्यांच्याकडे रेफर करून त्यांचे इलाज केले जातात. अँजिओग्राफी असेल, डायलिसिस असेल, मेंदूचे ऑपरेशन्स असतील, किडनीचे ऑपरेशन्स असतील, असे सर्व ऑपरेशन्स त्यामार्फत केले जातात. मोफत असते हे सर्व उपचार, पूर्णपणे मोफत असतात. यासाठी त्या कामगाराला एकही रुपया द्यावा लागत नाही.
1: पण मग इतकी सुविधा महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देत असताना सध्या परिस्थिती काय आहे, तुमचा अनुभव काय आहे की हे कामगार त्या सुविधा घेत आहेत का, त्यांच्यापर्यंत हे पोहोचतंय का?
0: याच्यामध्ये एक मोठा अडसर म्हणजे कामगारांना ईएसआय ची माहिती न दिली जाणं त्यांच्या आस्थापनांकडून. कामगाराला पेमेंट स्लिपमध्ये दिसतं की माझे ईएसआय चे पैसे कपात केलेले आहेत, परंतु ईएसआय म्हणजे काय इथपासून ती सुरुवात झाली होती. तर मागच्या वर्षी माननीय आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नानं आणि त्यांच्या दूरदृष्टीनं कॅम्प घ्यायला सुरुवात केली, हेल्थ कॅम्प आणि हेल्थ अवेअरनेस कॅम्प, त्याच्यामध्ये ईएसआय अवेअरनेसचा पण अंतर्भाव होतो. जसं की आम्हाला ज्यांना हेल्थ कॅम्पची आवश्यकता नसेल तिथे आम्ही ईएसआय बद्दल जाऊन माहिती देतो. आम्ही कंपन्यांमध्ये फिरतो, वेगवेगळ्या आस्थापनांवर फिरतो, तिथे कामगारांना एक 15-20 मिनिट

0: साठी गोळा करतो आणि ईएसआय म्हणजे काय, ते कार्ड कुठून घ्यायचं, ते कार्ड वर नावं कशी घालून घ्यायची, त्याची नोंदणी कशी करायची, नंतर आपल्या रुग्णालय कुठे कुठे आहेत, त्यांना नेमकं ऍड्रेस आणि त्यांनी कुठे जाऊन त्या कुठे जाऊन ते इलाज घ्यायचा आहे याबाबत आम्ही त्यांना जागरूकता आणतो त्यांच्यामध्ये. आणि त्यामार्फत आमचा एवढाच एक हेतू आहे की कामगार हा गरीब वर्गातला आहे, त्याच्या जर त्याला दवाखान्यात ऍडमिट होण्याची वेळ आली, त्याला म्हणा किंवा त्याच्या नातेवाईकांना म्हणा, तर त्यावेळेला असं घडतं की अक्षरशः त्यांना घरदार विकून त्याचा इलाज करावा लागतो, लाखो रुपयांची ट्रीटमेंट लागते. ईएसआयची ही खासियत आहे की तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाहीये आणि त्यानंतर येणार अपंगत्व असेल किंवा दीर्घकालीन चालणारे आजार असतील, जसं की कॅन्सर आहे, डायलिसिस आहे, महिनोन्महिने वर्षानुवर्षे त्याचा इलाज चालतो, तो इलाज तर मोफत होतोच, परंतु ईएसआय मार्फत त्या पूर्ण कालावधीचा 2 वर्षापर्यंत आणि एक्सटेन्शन देऊन 3 वर्षापर्यंतचा पगार सुद्धा त्या कामगाराला स्वतःला दिला जातो, जर तो स्वतः हे आजाराने ग्रासित असेल तर. ह्याच आजारांचे इलाज, कॅन्सर असेल, डायलिसिस असेल, हृदयाचे, मेंदूचे आजार, पक्षाघात, या सगळ्याचा इलाज त्यांना या रुग्णालयांमध्ये मिळतो आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबिया दोघांनाही मिळतो आणि त्यांना त्याचा पगारही दिला जातो त्या आजारपणाच्या कालावधीतला. समजा असं झालं की ऍक्सिडेंट झाला कंपनीमध्ये, काही त्या कंपनीच्या ऍक्सिडेंट मधून त्यांना काही अपंगत्व आलं, जसं की हात मोडणे, पाय मोडणे, तुम्ही प्रेस शॉप म्हणून नाव ऐकलं असेल, प्रेस शॉप मध्ये बऱ्याच वेळेला कामगारांचे हात हातमध्ये अडकले जातात आणि बोट हात कधी कधी पूर्ण हात क्रश होतो, अशा वेळेला जे अपंगत्व येतं त्या अपंगत्वातून त्या आजारातून तो बाहेर आला की त्याचं एक मेडिकल होतं आणि मेडिकलमधून त्याचं अपंगत्वाची टक्केवारी ठरवली जाते, त्याप्रमाणे त्याला आजन्म पेन्शन स्वरूपात काही रक्कम पैसे मिळते.
1: तुम्ही मगाशी म्हणालात तसं विविध कॅम्प होणं, त्या त्या कंत्राटदारांना त्याची माहिती असणं, आणखीन ती माहिती नसेल तर ती पुरवणं, याचीच मला वाटतं सगळ्यात जास्त गरज आहे. तर अशी काही साईट उपलब्ध आहे का की समजा कॅम्प मध्ये तो आलेला नाहीये कामगार, पण साईटवर बघून तो माहिती मिळवू शकेल?
0: ईएसआय कॉर्पोरेशनची साईट तुम्हाला esic.org या नावानं दिसेल, त्यावर सगळी माहिती पण दिसेल, त्यामध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्ये माहिती असते. परंतु आजची म्हणजे मला दुर्दैव वाटतं की लोकांना वेळ पण नाहीये ते जाणून घेण्याचा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये पण आम्ही कमी पडतोय, कारण पसारा खूप मोठा आहे आणि नव्यानं आम्ही ह्या गोष्टीच्या मागे लागलोय की लोकांना कळू दे, त्यांच्यापर्यंत पोहोचता येऊ दे आणि त्यांच्या खिशाला चाट पडू नये, कुठल्याही आजारपणाच्या इलाजासाठी त्यांच्या खिशाला चाट पडली नाही पाहिजे, हा आरोग्यमंत्र्यांचा मुख्य हेतू आहे. वर्षभरामध्ये झपाट्यानं ईएसआयमध्ये जी क्रांती घडून आणली आहे की आयसीयू सुरू करण्याच्या रुपानं असू देत, डायलिसिसच्या रुपानं असू देत, अनेक नवीन आस्थापनांना त्यामध्ये सामील करून घ्यायच्या रुपानं असू देत, इतक्यात तुम्ही ऐकलं असेल पेपरमधून की अंगणवाडी सेविकांना पण या ईएसआयचा लाभ घेऊन देण्याचं त्यांचं केलंय आता. तर माझं या माध्यमातून सगळ्यांना आव्हान हेच राहील, पण मालकांना सुद्धा, कॉन्ट्रॅक्टर्सला सुद्धा आणि कामगाराला सुद्धा, की त्यांनी ईएसआयची माहिती नसेल तर ती का मालकाकडून करून घ्यावी, त्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळत नसेल कुठल्याही जवळच्या ईएसआय हॉस्पिटल किंवा सेवा दवाखान्यामध्ये यावं, तिथे येऊन आमच्याकडून ही माहिती घ्यावी. आम्ही तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतच आहोत, परंतु काही कंपन्यांचे नियम असे असतात की कंपन्यांच्या आतमध्ये आम्हाला अप्रोच मिळणं ह्या फार अवघड गोष्टी असतात. 2-3 शिफ्टमध्ये लोक काम करतात, त्या शिफ्टमधून त्यांनी येणं, त्यांना ते समजणं आणि त्यांनी आमच्यापर्यंत तो फायदा घेण्यासाठी येणं हा सुद्धा एक आपल्याला वाटतं इतकं सोपी गोष्ट नाहीये. तो लोकांमध्ये वैचारिक अडचण असेल, काही आकस असेल किंवा बघू आपण आजारी पडू तेव्हा पाहू असं जर असेल तर ते त्या गोष्टीला मुकतात, कारण ऐनवेळेस जेव्हा घरामध्ये देव न करो पण कोणाला हार्ट अटॅक आला, कोणाला पॅरालिसिस झाला, तर माणूस काय करतो, पहिल्यांदा त्या पेशंटला उचलून जवळपासच्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जातो जिथे की त्यांना जागेवर गेल्या गेल्याच 1-2 लाख रुपये भरायची वेळ येऊ शकते.
1: महात्मा ज्योतिबा फुले योजना यामध्ये समाविष्ट केली आहे असंही काही ऐकायला मिळतंय, तर त्याबद्दलही सांगा.
0: आपण खूप चांगली गोष्ट विचारली, मागच्याच वर्षी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजना जी आहे त्याचा यामध्ये समावेश करण्यात आला. म्हणजे ईएसआयचे जेवढी पण रुग्णालय आहेत त्या ठिकाणी आतापर्यंत कसा भ्रम होता की ज्याच्याकडे ईएसआय कार्ड आहे तोच या रुग्णालयात पाऊल ठेवू शकतो, ज्यांच्याकडे ईएसआय कार्ड नाहीये पण आभा कार्ड आहे महात्मा ज्योतिबा फुले योजना योजनेचा

0: लाभ ते आमच्या रुग्णालयात येऊन घेऊ शकतात. बरेचसे आजार आहेत, बरेचसे ऑपरेशन्स आहेत ज्याचा इलाज त्यामार्फत आम्ही पूर्णपणे मोफत देतो. तुम्ही इतर रुग्णालयात ऐकलं असेल कधी, महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये सुद्धा लोकांना काही वरचे पैसे भरावे लागतात, काही असे घेतले जातात त्यांच्याकडून. पण आमच्या रुग्णालयात आलं तर त्यांना ती जी स्कीम आहे त्याच्यामध्ये जेवढे पैसे अंतर्भूत सरकारकडून आम्हाला येतात तेवढ्यावरच आम्ही इलाज करतो. त्याच्यामध्ये त्यांना कमी जास्त काही केलं जात नाही, त्यांच्याकडून वरचे पैसे घेतले जात नाही, कुठली वस्तू त्यांना विकत आणायला लावत नाही आम्ही. त्यामुळे योजना जशी खरीखुरी फलद्रूप व्हायला पाहिजे त्या खऱ्या खऱ्या पद्धतीनं आमच्याकडे ती राबवली जाते.
1: तुमच्याकडे असं म्हणत असताना ईएसआयच्या सगळ्या सेवा केंद्रांमध्ये
0: हॉस्पिटल्समध्ये.
1: श्रोते हो, आज आपण राज्य कामगार विमा योजना म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी अंतर्भूत आहेत याबद्दल डॉक्टर वर्षा सुपे यांच्याकडून माहिती घेतली, त्यांच्याशी आपण बातचीत केली. डॉक्टर वर्षा, आज तुम्ही आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला ईएसआय बद्दल विस्तृत माहिती सांगितली, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.
0: मॅडम, तुम्ही मला इथे आकाशवाणीमध्ये यायला संधी दिलीत, ईएसआय बद्दल माहिती द्यायला संधी दिलीत. ईएसआय अंतर्गत येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती आपल्यामार्फत कामगारांपर्यंत, मालकांपर्यंत, कॉन्ट्रॅक्टर्सपर्यंत पोहोचावी, त्यांना कधीही खासगी रुग्णालयाची पायरी चढावी लागू नये, त्यांना सर्व सुविधा इथंच आमच्याच रुग्णालयामध्ये मिळून मिळाव्यात, याबद्दल त्यांना सर्वांगीण माहिती मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. माझं या कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्वांना असं आवाहन आहे की ज्याच्याकडे ईएसआय कार्ड आहे किंवा ज्याला असं वाटतं की आपल्याला ईएसआय लागू आहे त्याची माहिती दिली गेली नाहीये, तर त्यांना जवळच्या ईएसआयच्या दवाखान्यात जावं, ईएसआयच्या रुग्णालयात जावं, अशा ठिकाणी जाऊन ईएसआयची माहिती घ्यावी. आपल्या मोबाईलमध्ये ESIC AAA म्हणजे AAA असं ऍप आहे, ते डाऊनलोड केलात आणि तुमच्याकडे फक्त ईएसआय नंबर जरी असलात आणि तो त्याच्यात टाकून पाहिला तर तुमचं ईएसआय कार्ड पण दिसेल तुम्हाला, ईएसआय अंतर्गत येणाऱ्या सुविधा दिसतील आणि तुमचं कार्ड चालू आहे बंद आहे हे सुद्धा तुम्हाला त्याच्यातून समजून घेता येईल. त्यामुळे कुठलीही अडचण आता राहिलेली नाहीये आणि ईएसआयचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा. मॅडम, तुम्ही मला इथे बोलावलं, लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे.
1: धन्यवाद मॅडम. आताच आपण शासकीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वर्षा सुपे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. राज्य कामगार विमा योजना अर्थात सीएसआय बद्दल माहिती आपल्याला नक्कीच या मुलाखतीमधून मिळाली असेल. श्रोते हो, आपलं आयुष्य खरंच क्षणभंगूर आहे, त्यामुळे आला क्षण जगणे, अधिकाधिक समृद्ध होत जाणे, आपण हाती घेतलेलं काम किंवा रोज आपल्याला जे नेमानं करायचं आहे ते काम आपण नेटानं, उत्साहानं आणि आनंदानं पार पाडलं पाहिजे. आणि खरं तर आयुष्याकडे आपण जेवढ्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघू तेवढं आयुष्य आपल्याला आनंददायी असंच वाटतं.

श्रोतेहो, आजचा कामगार सभा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करून अथवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विक्रांत मंडपे यांना निरोप द्या. नमस्कार.

श्रोतेहो सादर करीत आहोत आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांची समीरा गुजर जोशी यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया या मुलाखतीचा भाग तिसरा.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, आठवणींच्या गंधकोशी या मालिकेमध्ये मी समीरा गुजर जोशी आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रत्येक गाणं ही सुरेल आठवण असते. आपण श्रोते म्हणून या गाण्याशी जिव्हाळ्याच्या नात्याने जोडले जातो आणि म्हणूनच या गाण्यांच्या निर्मात्यांविषयी आणि त्या गाण्याच्या निर्मितीविषयी आपल्या मनात कुतूहल असतं, औत्सुक्य असतं. आज अशाच अनेक गाण्यांच्या सुरेल आठवणींविषयी आपल्याशी गप्पा मारणार आहेत सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे. पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सामना आणि गारंबीचा बापू हे दोन महत्वाचे सिनेमे ज्याविषयी आपण मागच्या भागामध्ये बोललो, त्यानंतरचा एक सिनेमा मला वाटतं संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातला एक मैलाचा दगड म्हणजे जैत्र जैत सारखा सिनेमा. तर हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता?
1: जैत्र जैत हा अनुभव मी कधी विसरू शकणार नाही, एवढ्यासाठी की आपण म्हणतो ना की काहीतरी भाग्ययोग असतात, सगळेच शुभग्रह उच्चीचे असतात, असं काहीतरी त्यावेळी घडलं असावं. कारण चक्क जैत्र जैत नावाच्या सिनेमामध्ये गायची संधी मिळाली आणि ते हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारखा संगीत दिग्दर्शक, त्याची निर्मिती उषा मंगेशकरांची होती, महालक्ष्मी चित्र, त्याच्यामध्ये लता मंगेशकर गायल्या होत्या, आशा भोसले गायल्या होत्या, उषा मंगेशकर गायल्या होत्या आणि एका गाण्यात एक कोरस गायिका आली नाही म्हणून चक्क मीनाताई उभ्या राहिल्या होत्या गायला, कारण त्यांचा स्वतःचा सिनेमा ना. आणि हृदयनाथ मंगेशकर तर संगीत दिग्दर्शक होते. अशा त्या पाची भावंडांचा सहभाग असलेल्या चित्रपटात एक नाही दोन नाही दहा गाणी गावीत याच्यासारखा भाग्योदय काय असू शकतो? तर मला असं वाटतं की तो एक वेगळाच अनुभव होता. आणि पहिल्यांदाच मी बाळासाहेबांकडे म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांकडे गायला गेलो. संगीताकडे बघण्याची त्यांची एक स्टाईल आहे, त्यांच्या चाली अवघड असतात पण त्याचबरोबर अतिशय त्याला मिठास असते. आणि ते गाण्याची संधी आणि त्याला आपण कितपत पुरे पडू, म्हणजे आपण त्याला योग्य न्याय देऊ शकू का, हे मी करू शकतो का, मी स्वतःचं टेस्टिंग ज्याला म्हणतात तेही करू शकलो. तिथे पहिलंच गाणं होतं ते लताबाईंबरोबर होतं आणि HMV स्टुडिओमध्ये लताबाई, मी आणि चंद्रकांत काळे आम्ही दोघं जणच त्यातला कोरस पार्ट गात होतो. हिरव्या पानात चावळ चावळ चालते. आणि आमच्यापासून 5 फुटावरती दिदी उभ्या होत्या आणि अक्षरशः प्राण कंठाशी आले होते की आपण जर चुकलो, कारण आम्हाला जो पोर्शन गायचा होता ते सुद्धा सोपं नव्हतं, त्यामुळे ते जर आम्ही चुकलो तर दिदींना परत गायला लागेल गाणं. कारण त्यावेळेला असं होतं की सगळे एकत्र, वादक पण गायक पण कोरस पण सगळे एकत्र असायचे आणि ते एकत्र गाणं चांगलंही असतोपर्यंत गायचं. म्हणजे एक चांगला टेक आला आणि शेवटी कोणाचं तरी चुकलं तर शेवट फक्त वेगळा रेकॉर्ड करता येऊ शकतो. आता आमचं काही चुकलं असतं तर तेवढं आपण नंतर करू अशी त्यावेळी पद्धत नव्हती, त्यामुळे भीती अशी होती की आम्ही जर चुकलो तर लताबाईंना परत गायला लागेल आणि परत आपल्याबद्दल काय मत होईल ही गोष्ट वेगळीच. आणि ते गाणं

0: जेव्हा ओके टेक झाला त्यावेळे दीदी पटकन बोलून गेल्या, त्यांनी ऐकलं ते गाणं, कारण ते पहिलंच गाणं होतं आणि त्यांचंच पिक्चर ना, म्हणजे उषाताईंचं पिक्चर होतं, त्यामुळे त्यांनी ऐकलं गाणं. नॉर्मली कसं होतं की दीदी त्यांना स्वतःचा कॉन्फिडन्स एवढा आहे की कसं गायलं ते त्यांना स्वतःला माहिती आहे, त्यामुळे बहुतेक करून त्या नंतर स्वतःचं रेकॉर्डिंग ते ऐकत नस. ते ऐकल्यानंतर म्हणले की इतका सुरेल कोरस खूप दिवसांनी मी ऐकला. हे त्यांचं जी प्रतिक्रिया होती त्याच्यामुळे आमचा त्या चित्रपटातल्या गाण्यातला सहभाग वाढत घेतला. आमची पण एक ती ऑडिशन होती,
1: बरोबर,
0: ती टेस्ट होती हे लक्षात आलं. आणि मग हळूहळू त्या कॅरेक्टर्सना आमचा आवाज फिक्स केला गेला आणि त्यानंतर जी हे कॅरेक्टर गात असेल तर मी गातोय, अमक कॅरेक्टर गात असेल चंद्रकांत काळे गात आहेत, असं ते आवाज हा जोडला गेला त्या कॅरेक्टर बरोबर. आणि मग आमचा गाण्याचा सहभाग हळूहळू वाढत गेला.

0: त्याच्यामध्ये जास्त मी गायलो गाणी. याचं कारण त्या चित्रपटाचा फॉर्म असा होता की त्याच्यामध्ये दोन गावकरी आहेत, त्या खेडेमध्ये किंवा त्या पाडीमध्ये राहणारे दोघं जण आहेत, ते सीन चालू व्हायच्या आधी त्या सीनसाठी एक गातात. म्हणजे ते निवेदन त्या गाण्यात नव्हतं की आता हा सीन बघा, आता ती चिंदी येते, आता ती काय म्हणते बघा, असं सूत्रधाराचं एक छोटं गाणं असायचं. अशी गाणी जवळजवळ अर्धा आहेत. मी रात टाकली, मी कात टाकली हे लताबाईं बरोबरचं गाणं आहे. जांभूळ पिकल्या झाडाखाली आणि नभ उतरू आलं हे आशाबाईंच्या बरोबरचं आहे. त्याच्यानंतर असं एखादं पाखरू वेल्हाळ हे उषाताईंच्या बरोबरचं आहे. आणि आम्ही ठाकरं ठाकरं माझं स्वतःचं गाणं आहे, सोलो गाणं. तर अशी बरीच गाणी त्याच्यामध्ये आहेत की जी त्या त्या कारणामुळे त्याचा सहभाग माझा वाढत गेला. त्यामुळे मी असं म्हटलं की ह्या चित्रपटात मला ह्या पाच भावंडांच्या बरोबर 10 गाणी गायला मिळाली हे माझं खरंच मोठं भाग्य आहे.
1: हा सिनेमा नंतर तुम्हाला नक्कीच जास्त प्रसिद्धी आणि जे तुम्ही मगाशी म्हणाल की स्थिरावणं एक चित्रपट सृष्टीमध्ये, ते या सिनेमाच्या निमित्ताने घडलं.
0: हो नक्की, कारण पार्श्व गायक म्हणून पहिलं पारितोषिक या चित्रपटात मिळालं. याच्या आधीचं घाशीराम मध्ये मिळालं ते ऍक्टर सिंगर म्हणून आणि राज्यनाट्य स्पर्धेमध्ये मिळालं. हे राज्य चित्रपट महोत्सवामध्ये पार्श्वगायनासाठी पहिला अवॉर्ड माझं जयतेजसाठी मिळालं, अवॉर्ड विनिंग सिंगर.
1: पण निश्चितपणे लोकांच्या
0: नजरेच्या समोर मी आलो.

0: साली सामना गारंबी जबापू आणि 78 साली जयत्री जयत
1: आणि उंबरठा घडला
0: उंबरठा 81 त्याचा ध्वनिमुद्रक पण मी होतो
1: आणि त्यासाठी तुम्हाला राज्य पुरस्कार
0: ध्वनिमुद्रक म्हणून राज्य पुरस्कार आहे त्याच्यात
1: आणि त्या चित्रपटासाठी तुम्ही जे गीत गायलं साक्षात सुरेश भटांचे अतिशय सुंदर शब्द त्याला लाभलेले हा एक पुन्हा तुमच्या गाण्यांच्या बाबतीतला भाग्ययोग म्हणूया योगायोग म्हणूया की खूप जे महत्वाचे कवी आहेत म्हणजे नाधो महानोर असतील किंवा आरती प्रभू असतील सुरेश भट असतील तर हे इतके सुंदर शब्द मिळणं याविषयी काय
0: कदाचित असं आहे की थीम सॉंग ज्याला म्हणू ज्याच्यामधनं काहीतरी दिग्दर्शकाला सांगायचंय वेगळं कथानकाच्या दृष्टीने ते चांगल्या शब्दात मांडलेलं असेल अशी कविता किंवा असं काहीतरी काव्य लिहून घ्यायचं आणि ते त्या चित्रपटामध्ये घ्यायचं अशा पद्धतीने जी गाणी झाली म्हणजे ज्याला आपण थीम सॉंग म्हणू ते माझ्या वाट्याला आल्यामुळे त्याची काव्याची निवड पण चांगली होती आणि त्या कवींची निवड पण चांगली होती त्याच्यामध्ये गारंबीचा बापू हे जे अजब सोहळा आहे शांता शेळक्यांनी लिहिलं होतं म्हणजे पहिलंच मी जे गाणं म्हटलं ते शांता शेळक्यांचं होतं दुसरं गाणं आरती प्रभूंचं होतं कुणाच्या खांद्यावर जयत्रीजेत मध्ये नाधो मानोरांसारखा ज्येष्ठ श्रेष्ठ कवी होता त्याच्यामध्ये आणि सुरेश भट तर सुरेश भटांचं उंबरठामध्ये बाकीची जी तीन गाणी आहेत ती लता मंगेशकरांनी गायली आणि हे जे गाणं थीम सॉंग होतं त्याच्यामध्ये दिग्दर्शक काहीतरी सांगू इच्छितो किंवा लेखक काहीतरी सांगू इच्छितो तर ते कुठल्याही आवाजात येऊ शकतं त्या दृष्टीने मग ते माझ्या आवाजात ते घेण्यात आलं

0: तसंच एक गाणं त्याच्या आधी घडलं होतं, ते म्हणजे सिंहासन मध्ये उषक काल होता होता काळ रात्र झाली. तर हे गाणं ऍक्च्युली मी आणि आशा भोसले गायलो होतो त्या चित्रपटामध्ये. पुढे ते आशा भोसलेंच्या आवाजात आज उपलब्ध आहे, पण जर चित्रपट बघितला तर त्याच्यामध्ये मी पण आहे. दोन कडवी माझी आहेत आणि दोन कडवी आशा त्यांची आहेत.
1: बरं,
0: तर ते गाणं पण सुरेश भटांचं आहे. तर त्यामुळे आता उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, अशासारखं गाणं गायला मिळणं, किंवा गंजल्या ओठास धार वज्राची मिळू दे, आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे, असे शब्द गायला मिळणं हे खरंच मोठं भाग्य आहे. चांगले शब्द तुम्हाला मिळाले तर ते पोचवण्याचंच काम मला करायचं आहे. बाकी सगळे शब्द ते काम करत असतात, चाल परिणाम त्याचा त्याच्यातनं पण होत असतो, फक्त शब्द चांगल्या आवाजात पोचवणं एवढंच काम माझं राहतं. आणि ते वाटतं मी ठीक केलं असणार.

0: तुमचे चित्रपट गीत जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की तुम्ही म्हणाल तसं शीर्षक गीत किंवा थीम सॉंग्स त्यामध्ये जास्त आहेत, तर कुठेतरी पार्श्वगायक म्हणून तुम्हाला अधिक वेगळ्या मूडची गाणी किंवा उडती गाणी वगैरे गायला आवडलं असतं का?
1: नक्की आवडलं असतं. खरं म्हणजे माझ्यापुढे आदर्श गायक म्हणून जसं लताबाई आशाबाई तर आहेतच, पण पुरुष गायकांमध्ये मोहम्मद रफी की ज्यांनी सगळ्या मूडची गाणी म्हटलेत, तर तसं काहीतरी आपण करावं. किंवा सुधीर फडके, सगळ्या मूळची गाणी त्यांनी, भजनं गायलेत, लोकसंगीत गायलंय, प्रेमगीत गायलेत, सगळ्या पद्धतीची गाणी म्हटलेत, तशा पद्धतीने आपण पण गावं अशी कुठेतरी इच्छा होतीच. म्हणजे फक्त थीम सॉंगच मला मिळाली असती तर मला खूप वाईट वाटलं असतं की आपल्याला प्रेमगीतं गायला मिळत नाहीयेत, आपल्याला भक्तिगीतं गायला मिळत नाहीत, आपल्याला लोकगीतं गायला मिळत नाहीत. पण त्या मनाने असं झालं की नाही म्हटलं तरी मागे वळून बघताना विचार केला तर थीम सॉंग हा शिक्का नक्की बसला असणार. संगीत दिग्दर्शकांच्या मनामध्ये असं येऊ शकतं की अरे नाही, ह्यांच्यासाठी एक वेगळं गाणं पाहिजे, असं आपण प्रेमगीत याच्यासाठी एक वेगळा आवाज वापरूयात, ह्यांना नको, ह्यांच्यासाठी एक वेगळं थीम सॉंग पाहिजे वगैरे. एखाद्या चित्रपटामध्ये सिच्युएशन आली थीम सॉंग की हा रवींद्र साठे नाही, असा विचार केला जात असावा असं मागे वळून बघताना मला वाटतं. मी गाऊ शकलो असतो नक्कीच आणि गायलेली पण आहेत, परंतु ती गाणी जास्त माझ्या वाट्याला नाही आली.
0: पण निश्चितपणे तुम्ही जी गाणी चित्रपटासाठी गायलीत ती बहुसंख्य गाणी ही अतिशय संस्मरणीय आहेत आणि सांगीतिक दृष्ट्या सुद्धा खूप श्रीमंत अशी ही सगळी
1: खूप छान
0: गाणी आहेत. जसं मला आता आठवण होते ती चौकट राजा सिनेमातल्या गाण्याची, हे जीवन सुंदर आहे, फार गोड गाणं आहे.
1: फार गोड गाणं केलंय आनंद मोडकनी, म्हणजे माझा खूप जवळचा मित्र, अप्रतिम म्युझिक त्यांनी केलेलं आहे आणि ते गाणं आपण अवश्य ऐकूयात.

0: या अतिशय गोड अशा चित्रपट गीतानंतर एका वेगळ्या विषयाकडे मला वळावंसं वाटतंय. दोन अशी गाणी की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित आहेत, त्यांच्या जीवन कहाणीचा उल्लेख ज्यामध्ये आहे आणि जी रसिकांना प्रचंड आवडली, यशवंत देवांचं संगीत असलेली, तर ही तुमची गाणी खूप लोकप्रिय झाली, याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: जब्बार पटलांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती एक फिल्म डिव्हिजनसाठी जवळजवळ 10 वेळांची फीचर लेंथ डॉक्युमेंटरी केली होती.
0: बरं,
1: त्या डॉक्युमेंटरीचं मी ध्वनिमुद्रक होतो आणि त्या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकर जिथे जिथे गेले तिथे तिथे मी गेलो असं मी सांगू शकतो. म्हणजे कोलंबिया युनिव्हर्सिटी अमेरिका किंवा इंग्लंडमधली तिथे ते शिकले आणि जिथे रुपयावरती त्यांनी प्रबंध लिहिला ते, जिथे इंग्लंडमध्ये ते राहिले ते ती जागा, जिथे अभ्यास केला ती लायब्ररी, दिल्लीतल्या सगळ्या जागा किंवा त्यांचं जन्मस्थान सातारा जिथे शिकले ते, त्या त्या ठिकाणी शूटिंगच्या निमित्ताने मी तिथे गेलेलो. त्या डॉक्युमेंटरीमध्ये सुद्धा मी गायलो होतो, ती कबीराची रचना गायलो होतो. नंतर त्यांनी जी फिल्म केली त्याच्यामध्ये सुद्धा मी कबीराचं भजन गायलो आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन खूप जवळनं बघण्याचा मला योग आला. त्यानंतर एक संधी अशी आली की सुरेश भटांनी एक भीमवंदना आणि एक बुद्ध वंदना अशी दोन गाणी त्यांनी लिहिली, एकामध्ये बुद्धाची स्तुती एकामध्ये आंबेडकरांच्या बद्दल, तर त्या दोन्ही गीतांचं गायन मला करायची संधी मिळाली आणि ती त्यावेळची पॉलिडॉर कंपनीने ती बाजारात आणली. त्यानंतर ती अनेक वेळा रेडिओवरती आणि अनेक ठिकाणी लागलेली आहे
0: आणि मला वाटतं ही दोन्ही गाणी आपल्याला खूप आवडणारी आहेतच, तर या दोन्ही गाण्यांची

0: अनेक भक्तिगीतं तुम्ही गायला आहात, तर या भक्तिगीताच्या प्रांतामध्ये इतके रमलात तुम्ही, तुम्हाला याची आवड आहे का?
1: आवड आहे, नक्की आहे. म्हणजे याचं कदाचित श्रेय थोडस संस्कारांनाही जातं. मी पुण्याला जिथे राहत होतो तिथे मोदी गणपतीचं मंदिर होतं, आणि पूर्वी त्या मंदिरामध्ये खूप मोठे मोठे कीर्तनकार येऊन कीर्तन करायचे.
0: अच्छा.
1: ती ऐकलेली अनेक वेळा. त्याच्यानंतर कुठेतरी अध्यात्माशी जवळीक असणार आणि त्याला योग्य आवाज माझा असल्यामुळे ती गाणी माझ्याकडे येत राहिली. त्याला पाहिजे असलेलं शब्दोच्चारण, त्यासाठी पाहिजे असलेला आवाजातलं गांभीर्य, समजा एखादं चरित्रात्मक काही सांगायचंय किंवा एखादं ओवी म्हणायचं, त्यावेळी एक अथॉरिटी असणं आवाजाला, एक अधिकार वाणीनं एखादी गोष्ट सांगणं, तर ते सगळं गोष्ट कुठेतरी माझ्या आवाजात आहेत. त्यामुळे त्या गोष्टी मी जास्त चांगल्या पद्धतीने मांडू शकत असेन आणि ते आवडतंय, मनापासून आवडतंय, म्हणून मी त्याच्यात रमतोय.
0: आणि म्हणूनच मला वाटतं आम्ही जेव्हा या पद्धतीची गीतं ऐकतो तेव्हा त्यातून जी अपेक्षित शांतीचा अनुभव असतो, एक सात्विकतेचा अनुभव असतो, तो आम्हाला प्रत्येक वेळेस येतो आणि आम्ही सुद्धा या गाण्यांमध्ये रमतो. तर आपण एक भक्तिगीत ऐकूया.

एक गायक म्हणून प्रत्येक भाव हा प्रामाणिकपणे आपल्या रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही नेहमीच केलात आणि विविध प्रकारची गाणी गायलीत. यातला एक खास प्रांत म्हणजे भावगीताचा प्रांत. या भागाची वेळ जरी संपलेली असली तरी आठवणींच्या गंधकोशीमध्ये पुढील भागामध्ये आपण नक्कीच याविषयी गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत. भेटूया आठवणींच्या गंधकोशी या मालिकेतील पुढील भागामध्ये. धन्यवाद.

श्रोतेहो आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांची समीरा गुजर जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य शुभांगी सावरकर आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

श्रीरामांची शपथ उल्लंघिता आली नाही. लक्ष्मणानं रथातून जानकीला वनप्रदेशात नेली. सीतेला वाटलं आपले दोहाळेच पुरवले जात आहेत. असह्य होऊन लक्ष्मणानं जेव्हा सीतेला खरं काय ते निवेदन केलं तेव्हा तिच्या दुःखाला विश्व थिट झालं. गदगद स्वरात ती लक्ष्मणाला म्हणाली, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, पतिचरण पुन्हा मी पाहू कुठे. कठोर झाली जेथे करुणा, कठोर झाली जेथे करुणा, गिळी तमिश्रा जेथे अरुणा, पावक जिंके जेथे वरुणा, जे शाश्वत त्याचा देठ तुटे, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. व्यर्थ शिणविले माता जनका, व्यर्थ शिणविले माता जनका, मीनच जाया नभे कन्यका, निकषच मानी कासे कनका, सिद्धीत तपाला आज विटे, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. अग्नी ठरला असत्य वक्ता, अग्नी ठरला असत्य वक्ता, नास्तिक ठरवी देवच भक्ता, पतिव्रता मी तरी परित्यक्ता, चरणीच्या धरेसी कंप सुटे, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. प्राण तनूतून उडू पाहती, प्राण तनूतून उडू पाहती, अवयव कामग भार वाहती, बाह तसे मद श्री भागीरथी, अडखळे अंतिता विपळ कुठे. मद सांग, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. सरले जीवन सरली सीता, सरले जीवन सरली सीता, पुनर्जात मी आता माता, जगेन रघुकुल दीपा करिता, जगेन रघुकुल दीपा करिता, फलधरी रूप हे सुमन मिटे, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. वनात विजनी मरुभूमीवर, वनात विजनी मरुभूमीवर, वाढवीन मी हा वंशांकुर, सुखात नांदो राजा रघुवर, जानकी जनातून आज उठे, मग सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. जाई देवरा पुरा मागुती, जाई देवरा पुरा मागुती, शरसे माझे स्वरमद रूपती, पतीन राघव केवल नृपती, बोलता पुन्हा ही जीव थटे, मद सांग, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. इथून वंदिते मी माताना, इथून वंदिते मी माताना, प्रणाम पोतवी रघुनाथाना, आशीर्वच तुझ घे जाताना, आणखी ओठिना शब्द फुटे, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे.

हे पाहून त्यानं मंजूळ आवाजात रामचरित्राचं गायन सुरू केलं. त्या गायनानं चकित होऊन सीता त्या शिवशपा वृक्षाकडे पाहू लागली. शेवटी सुग्रीवामात्य हनुमान तिच्या दृष्टीला पडला. एका लहान फांदीवरून सीतेच्या अगदी समीप झुकून हनुमानानं श्रीरामाने दिलेली मुद्रिका तिच्या हातात टाकली. सीतेला पराकाष्ठेचा आनंद झाला. हनुमान रामदूतच आहे याची निश्चिती पटल्यावर ती विचारू लागली, मुद्रिका अचूक मी ओळखिली ही त्यांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची. हा तात धनु ते अक्षय भाता पृष्ठी, हा तात धनु ते अक्षय भाता पृष्ठी, विरहात कायते राघव झाले कष्टी. का श्यामल वलये नयन तळी चिंतांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची. बसलेत कायते लावून कर करमाते, विसरले कायते दुखे निज धर्माते, करितात अजुन ना कर्तव्ये नृपतीची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची. सोडिले नाहिना अजुन तयानी धीरा, सोडिले नाहिना अजुन तयानी धीरा, का शौर्याचाही विसर पडे त्या वीरा, साह्यार्थ असतिना सैन्य सन्मित्रांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची. इच्छिती विजयना त्यांचा अवघे राजे, का लोकप्रीतीला मुकले प्रियकर माझे, विसरले थोरवी काय प्रभू यत्नांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची. का मलाच विसरून गेले माझे स्वामी, का मलाच विसरून गेले माझे स्वामी, मी दैव गतीने पिचता परक्या धामी, का स्मृती तयाना छळीते या सीतेची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची. करतील स्वयेना नाथ मुक्तता माझी, करतील स्वयेना नाथ मुक्तता माझी, धाडील भरतना सैन्य पदाती वाजी, कळतसे त्यास का वार्ता रघुनगरीची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची. का द्विपत्कालीये मोह तयांच्या चित्ती, का द्विपत्कालीये मोह तयांच्या चित्ती, पुसटली नाहिना सीतेवरची प्रीती, करितील मुक्तता कधी ते वैदेहीची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची. त्या स्वर्ण घडीची होईन कामी साक्षी, कधी राम बाण का घुसेल रावण वक्षी, वळतील पाऊले कधी इथे नाथांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची. जो वरी तयांचे कुशल ऐकते कानी, जो वरी तयांचे कुशल ऐकते कानी, तो वरी सजीव मी असेन तैशा स्थानी, जन्मात कधी का होईल भेट तयांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची.

गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. पहाटेचे 5:30 वाजतायत. भावधारा.